नमस्कार श्रोते हो, सुप्रभात। FM बँड 101 MHz वर तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या विविध भारती सेवेच्या पुणे केंद्रावरून। श्रोते हो, आज शनिवार भारतीय सौर दिनांक 30 ज्येष्ठ शके 1948 20 जून 2026 पहाटेचे 5:55 झाली आहेत। आजच्या कार्यक्रमांना आता आम्ही प्रारंभ करत आहोत। या प्रातकालीन प्रसारण सभेत मी हर्षदीप शेलार सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करतो या मंगलसुरांच्या साथीनं।

उस्ताद बिस्मिल्ला खा आणि सहकाऱ्यांनी सनेवर वाजवलेली भैरव रागातील धून आपण ऐकत आहात. श्रोते हो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. हे आहे पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. यानंतर ठीक 6 वाजता हिंदीतून बातम्या आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून सहक्षेपित करू आणि त्यानंतर 6:05 वंदनवार हा चिंतन भक्तिगीतांचा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू.

0: क्रिसेंट अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड कन्वर्ट लाइफ इंटू सेलिब्रेशन.
1: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ. प्रेमात पडावे अशीच कलाकुसर.
2: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
3: भारत का गम एक्सपर्ट.
4: रोज सकाळी 7:45 जरूर ऐका कार्यक्रम जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ गंमत गाणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.
1: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत. प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य.
5: आणि
6: लग्न बसत्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामींनी मध्ये बिझलँड बिल्डिंग कुंठेकर रोड पुणे.
7: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गरिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.
8: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल, किडनी तुमची काळजी आमची.
7: श्रोते हो, दररोज सकाळी 9:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर मर्मबंधातली ठेव ही. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर मिशन हेल्दी आईज.
1: रोज सकाळी 11 ते 12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती. प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून परंपरा तीच रूप नवे.
7: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर सहंज धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर मिशन हेल्दी आईज.
8: श्रोते हो, रोज संध्याकाळी 7:15 जरूर ऐका कार्यक्रम ओंकार आयुर्वेद अमृत सरिता गीता. या कार्यक्रमाचे प्रायोजक डॉक्टर सत्यन गुजर यांचे ओंकार आयुर्वेद, व्याधीमुक्त आनंदी जीवनासाठी.
1: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ. प्रेमात पडावे अशीच कला.
9: पुणे पीपल्स बँक प्रस्तुत गजर हरिनामाचा दररोज संध्याकाळी 7:30 ते 8 जरूर ऐका. प्रायोजक पुणे पीपल्स बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
2: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.
10: सतारीचे बोल असोत
11: की मंजुळ बासरी,
10: शततारांची संतूर असो
11: की मंगल सनई,
10: लावण्यमयी लावणी असो की भजनी ठेका, आकाशवाणी अवश्य ऐका. आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी.
11: आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी.
12: नमस्कार. बरं का, नाही म्हणजे गडबडीत असाल तर आज ध्वनिमुद्रित होणाऱ्या फोन इन कार्यक्रमाची एक जरा आठवण. आज शनिवार, तेव्हा 11:30 ते 11:30 या वेळात फोन इन लोब असावा या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण होईल. प्रसारण रविवारी 12:00 ते 1 या वेळात विविध भारती FM 101 वरून आणि मंगळवारी 9:30 ते 10 या वेळात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर. रोज रेडिओ ऐकता, तुम्हालाही बोलावं असं वाटत असेल जरूर फोन करा. आज 11:30 ते 11:30 या वेळात कार्यक्रम फोन इन लोब असावा.

0: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
1: आकाशवाणी
0: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणे
1: ऐकत रहा आकाशवाणी, ऐकत रहा आकाशवाणी।
2: श्रोते हो, यानंतर आपण ऐकणार आहोत श्री रामचरितमानस आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून।
3: सुरीली धडकन

0: श्रोते हो, सकाळचे 6:45 झाली आहेत. ऐकूया पुढील कार्यक्रम.
1: श्रोते हो, क्रिसेंट अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाईफ इन टू सेलिब्रेशन. भगवद्गीतेत श्रीकृष्ण सांगतात, योग हा कर्मसु कौशलम, कामातील कुशलता चिकाटी म्हणजे योग.
2: आर्थिक जीवनात ही कुशलता येते.

0: शिस्तबद्ध आणि सातत्यपूर्ण गुंतवणुकीतून
1: योग्य गुंतवणुकीतून आर्थिक समृद्धी आणि गीतेतील शिकवणीतून मनशांती मिळवा.
0: क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड, आर्थिक समृद्धीचा मार्ग विश्वासाच्या साथीनं.
1: संपर्क 97-64-12-55-33
0: 9764125533.
2: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
3: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घुडके सराफ. प्रेमात पडावे अशीच कलाकुसर.
4: कमी वजनाच्या अत्यंत लोकप्रिय देखण्या दागिन्यांसाठी खास दालन
5: जितेंद्र घुडके सराफ.
6: फोन नंबर आहे 8390212143 किंवा 9881211748.
5: जितेंद्र घुडके सराफ, बिझी लाईन बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे.

क्रिसेंट अमृत सरिता गीता या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. आजच्या भागात ऐकूया श्रीमद भगवद्गीतेच्या 3 अध्यायातील 12वा श्लोक आणि त्याचं विवरण. विवरण लेखन केलं आहे मनीषा दातार यांनी. श्लोक गायन केलं आहे सुवर्णा देवधर यांनी. निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी.

भगवद्गीतेच्या तिसऱ्या अध्यायातला हा 12वा श्लोक. या गीता श्लोकाचा मराठीत समश्लोकी अनुवाद करताना आचार्य विनोबा भावे म्हणतात, यज्ञ तुष्ट तुम्हा देव भोग देतील वांछित, त्याचे त्यास न देता जो खाय तो एक चोरची. या श्लोकातल्या यज्ञ आणि देव या शब्दांचे नेमके अर्थ लक्षात घेऊया. यज्ञ म्हणजे थोडक्यात निस्वार्थी वृत्तींनी दुसऱ्यासाठी केलेलं कर्म. माऊली ज्ञानदेव म्हणतात, स्वधर्म जो बापा तो नित्य यज्ञ जाण पा. स्वधर्म पालन हा नुसता यज्ञ नव्हे, तो नित्य यज्ञ आहे, अखंड सुरू राहणारा यज्ञ आहे. आणि देव म्हणजे परलोकातील देवदेवता आहेतच, पण इहलोकातले श्रेष्ठ पूज्य आदरणीय अशा व्यक्तींचाही देव या शब्दात समावेश होतो. तुमच्या यज्ञरूप कर्मांनी स्वधर्म पालनाने संतुष्ट झालेले देव तुम्हाला इष्ट असे भोग देतील. यातला इष्ट शब्द फार महत्वाचा आहे. स्वामी वरदानंद भारती सांगतात, ईश म्हणजे इच्छा करणं. या धातूपासून इष्ट हा शब्द निर्माण झाला. पण तरी केवळ इच्छा केलेलं ते इष्ट नव्हे. इष्ट म्हणजे योग्य ते, जे हितकर आहे ते, जे श्रेयस आहे ते, तेच भोग देव आपल्याला देतील. कशाची इच्छा करावी, किती मिळालं म्हणजे ते योग्य आहे हे आपल्याला कळत नाही. रजोगुण तमोगुणाचं मनबुद्धीवर आवरण असल्यामुळे होणाऱ्या इच्छा उत्कट असल्या तरी त्या योग्य नसतात. आपल्या इच्छा कशा असतात? एक भिकारी असतो, त्याला देव प्रसन्न होतो आणि सांगतो, तुला काय हवं ते माग, ते मी तुला देईन. विचार करून भिकारी सांगतो, देवा माझी भीक मागण्याची झोळी फाटली, त्यामुळे माझी खूप अडचण होते, मला एक दणकट मजबूत अशी झोळी दे. आपण मनातल्या मनात त्या भिकाऱ्याला हसतो, त्याला मूर्ख ठरवतो, पण आपण त्याच्यापेक्षा काय वेगळे होत. माझ्या सांसारिक अडचणी दूर कर हीच आपली देवाकडे मागणी असते. आपल्या शाश्वत कल्याणासाठी आपण देवाकडे काय मागतो, पण देणारा जो देव आहे त्याच्या ठिकाणी योग्य अयोग्याचा निर्णय प्रामाणिकपणे नांदत असतो. त्यामुळे मागणाऱ्यांनी मागितलं तरी देणाऱ्यांनी तेच तितकंच आणि तेव्हाच दिलं पाहिजे असं घडत नाही. मुलाच्या लढिवाळपणाने आई त्याच्यावर प्रेम करते हे खरं, पण लाड कुठे किती आणि केव्हा करावे याचा विवेक ती सुटू देत नाही. देवही अगदी तसंच वागतो. या श्लोकात यज्ञरूपानी जे कर्तव्य प्रत्येक प्राणीमात्राला सृष्टीकर्त्यांनी लावून दिलंय, ते कर्तव्य जर तो करणार नाही तर त्याला

कोणता दोष लागतो ते सांगितलंय. यज्ञरूपी कर्तव्यामुळे संतुष्ट झालेले देव आपल्याला इष्ट वस्तू देतात. अशा इष्ट गोष्टी प्राप्त झाल्यावर त्यातला काही भाग पुन्हा देवतांच्या उद्देशाने दिल्याशिवाय जो त्या वस्तूचा उपभोग घेतो तो चोर म्हणून ओळखला जातो. डॉक्टर पवी वर्तक सांगतात, देव याचा अर्थ इंद्रिय असाही आहे. इंद्रिय आपल्याला भोग देतात, हे विधान अगदी खरं आहे. या इंद्रियांशिवाय आपण भोग भोगू शकलो असतो का? हाताने उचलून घास तोंडात घालता आला नाही तर भोग मिळेल का? पायाने चालता येतं म्हणून फिरण्याचं सौख्य मिळतं. डोळ्यांनी बघितलं नाही तर वाचन, सृष्टी सौंदर्य इत्यादी भोग आपल्याला कसे मिळतील? कानच आपल्याला दिव्य संगीताचा अनुभव देतात. मग या इंद्रियांना आणि त्यातल्या देवतारूप शक्तींना आपण सांभाळायला नको का? ज्या देवदेवतांनी हे भोग आपल्याला दिलेत त्यांचं ऋण मान्य करून त्यांना अंशतः तरी ते भोग कृतज्ञतेच्या भावनेने आपण दिले पाहिजे. आपण जे खातो पितो ते या निसर्ग देवतेने आपल्याला दिलेलं आहे, तेव्हा त्यातला काही भाग निसर्ग देवतेला द्यायला हवा. या निसर्ग देवतेचं प्रतीक म्हणजे अग्नी, म्हणून अग्नीला काहीतरी द्यावं तोच यज्ञ होय. लाकडावर पेटणाऱ्या अग्नीतच हे खाद्यपदार्थ अर्पण करावे असं नाही. तोच अग्नी भुकेलेल्या प्राण्यांच्या पोटात वैश्वानर रूपाने असतोच. तो जठराग्नी तुम्ही तृप्त केलात की तुम्ही ऋणमुक्त झालात. तो जठराग्नी केवळ माणसातच असतो असं नाही तर जगातल्या सगळ्या प्राण्यांच्या शरीरात तो असतोच. त्यांना काहीतरी द्यावं. म्हणूनच आपल्या हिंदुस्थानात पूर्वी एक पद्धत होती, जेवायला बसायच्या पूर्वी घरातले सद्गृहस्थ दाराजवळ कोणी अतिथी आलाय का हे पाहत असे, अतिथीला भोजन देत असे आणि मग स्वतः जेवायला बसत असे. नर्मदा परिक्रमा करणाऱ्या लोकांना आजही हा अनुभव येतो. कितीही गरीब घरात तुम्ही गेलात तरी अतिथीला विनमुख परतावं लागत नाही. अतिथी म्हणजे माणूस, पण माणसाला दिलं की जबाबदारी संपत नाही. म्हणून पूर्वी काकबली दाराजवळ ठेवण्याची प्रथा होती. हा काकबली पशुपक्ष्यांचं पोट भरावं म्हणून असे. गोग्रास पशूंबद्दलची कृतज्ञता दर्शवतो. जेवायला बसण्यापूर्वी चित्राहुती घालण्याची पद्धत होती. त्या घालताना चित्राय स्वाहा, चित्रगुप्ताय स्वाहा, यमाय स्वाहा, यमधर्माय स्वाहा, सर्व भूतेभ्याः स्वाहा असं म्हणत असत. यामागे आपण जे अन्न खात आहोत त्यातला काही भाग निसर्गाला आणि कीटकांना देणं हा परोपकाराचा आणि भूतदयेचा विचार होता. या श्लोकावर भाष्य करताना माऊली ज्ञानेश्वर आपल्याला सांगतात, वसंत ऋतूच्या आगमनाकाळी सगळी वनश्री ज्याप्रमाणे फलभार आणि सौंदर्यासह त्याची सेवा करते त्याप्रमाणे सर्व सुखांसहित तुमची सेवा करण्यासाठी दैवच तुमचा शोध घेत तुमच्याकडे येईल. पण कधी ऐसे समस्त भोग भरित होवाल तुम्ही अनार्थ जरी स्वधर्म निरत वर्ताल बापा. अशा रीतीने बाबांनो, जर तुम्ही स्वधर्माचं आचरण कराल तर सर्व भोगांनी संपन्न होऊन तुम्ही निरीच्छ व्हाल. स्वधर्म यज्ञांनी संतुष्ट झालेल्या देवतांनी दिलेल्या संपत्तीतून भोगातून ईश्वराला आनंद होईल असं वर्तन तुमच्याकडून घडायला हवं. म्हणजेच तुम्हाला मिळालेल्या मिळकतीतला योग्य भाग तुम्ही इतरांना द्यायला हवा. देवता पूजन, अन्नदान, गुरूंनी सांगितलेली उपासना, अतिथीला संतुष्ट करणं, समाज बांधवांना संतोष देणं, यापैकी काहीच न करता मिळालेल्या गोष्टींमुळे जर तुम्ही उन्मत्त व्हाल तर तुम्ही स्थेन ठराल, म्हणजेच चोर ठराल. एवढंच नाही तर मिळालेलं तुमच्या हातून निघून जाईल, मिळालेले भोगही तुम्हाला भोगता येणार नाही. मी शून्यातून विश्व उभं केलं, हे सर्व मी मिळवलं, अपार कष्ट केलेत तेव्हा हे वैभव दिसतंय असं जेव्हा एखादा म्हणतो तेव्हा त्यामध्ये समाजाचा, समाजातल्या किती ज्ञात अज्ञात घटकांचा सहभाग असतो हे तो विसरूनच जातो. हे विसरणं म्हणजे चौर्य. 11व्या श्लोकातल्या परस्परम भावयंतः यातल्या परस्पर शब्दावरून विशिष्ट क्रमच अभिप्रेत आहे असं दिसत नाही. इंद्र ही पर्जन्य देवता आहे. इंद्राला संतुष्ट करण्यासाठी, पर्जन्य प्राप्तीसाठी एखाद्याने यज्ञ केला तर त्या यज्ञाला लागणारी हरवी द्रव्य, फुलं, फळं, अन्न तत्पूर्वीच पर्जन्यापासून उत्पन्न झालेलं असतं. म्हणजेच यज्ञकर्त्यांनी यज्ञ करण्यापूर्वीच इंद्रांनी पर्जन्य रूपाने यज्ञकर्त्याला तोषवलेलं आहे. आपल्या नेहमीच्या व्यवहारात पाहिलं तर माता पिता अगोदर मुलांचं पालन पोषण करतात आणि नंतर वृद्धापकाळी त्यांनी आपली काळजी घ्यावी अशी अपेक्षा करतात. तर गुरु अगोदर विद्यादान करतो आणि नंतर गुरुदक्षिणेची अपेक्षा.

होतो. थोडक्यात कोण अगोदर कर्तव्य करतो आणि कोण मागाहून त्या कर्तव्याची फेड करतो या संबंधीचा एकच नियम सांगता येत नाही. लक्षात ठेवायचं हे की उपकारकर्त्याच्या उपकाराची प्रत्युपकारानी जो फेड करत नाही तो चोर ठरतो. आजच्या संदर्भात हा श्लोक आपले डोळे उघडतो. भगवान श्रीकृष्ण माणूस निसर्गाकडून काय काय घेतो याची यादीच देतात. शुद्ध हवा, सूर्यप्रकाश, पाणी, अन्न या सगळ्या गोष्टी आपल्याला निसर्गाकडून मिळतात. आपण त्याचा उपभोग घेतो. बदल्यात आपण काय देतो? माणूस चोरासारखा फक्त चोरीच करतोय हेही भगवंत लक्षात आणून देतात. सतत फक्त घेणाऱ्या हातांनी आपण करत असलेल्या या चोरीची आपल्याला लाज वाटायला हवी, जबाबदारीचीही जाणीव व्हायला हवी. सतत फक्त घेणाऱ्या हातांनी आता देण्याचंही कार्य करायला हवं. त्याच्याच बदल्यात आपल्याला समाधान आणि परम आनंद परत मिळेल.

श्रोते हो, क्रिसेंट अमृत सरिता गीता या कार्यक्रम मालिकेच्या आजच्या भागात आपण श्रीमद भगवद्गीतेच्या तिसऱ्या अध्यायातील 12वा श्लोक आणि त्याचं विवरण ऐकलं. विवरण लेखन केलं होतं मनीषा दातार यांनी. श्लोक गायन केलं होतं सुवर्णा देवधर यांनी. निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी. श्रोते हो, हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा. प्रसारण .pune@gmail.com या ईमेल ऍड्रेसवर, किंवा आपण आम्हाला पत्रही पाठवू शकता. केंद्र संचालक आकाशवाणी पुणे, शिवाजीनगर, पुणे 411005 या पत्त्यावर. पुन्हा भेटूया या कार्यक्रम मालिकेच्या उद्याच्या

0: श्रोते हो क्रिसेंट अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक होते क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाइफ इंटू सेलिब्रेशन.
1: कमी वजनाच्या अत्यंत लोकप्रिय देखण्या दागिन्यांसाठी खास दालन
2: जितेंद्र घोडके सराफ.
3: फोन नंबर आहे 8390212143 किंवा 9881211748.
2: जितेंद्र घोडके सराफ, बिझी लँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे.
4: ही वेळ आहे जीएसटी.
5: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक होते जितेंद्र घोडके सराफ. प्रेमात पडावे अशीच कलाकुसर.

0: श्रोते हो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आम्ही बोलत आहोत पुणे विविध भारती 101 FM वरून. हे आहे पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. आमचं प्रसारण तुम्ही ऐकता रेडिओ सेटवरून, तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल स्ट्रीमिंग ॲपच्या माध्यमातून जगभरात सर्वदूर. वेळ लक्षात घ्या, सकाळचे ठीक 7 वाजले आहेत.
1: उन्हाळा हिवाळा असो पावसाळा, GS चहा परिवाराचा जिव्हाळा.
0: श्रोते हो, यानंतर थोड्याच वेळात आपण ऐकणार आहोत भूले बिसरे गीत आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून.
2: इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.

आकाशवाणी पुणे, मेघना देशपांडे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. जागतिक स्पर्धेत टिकण्यासाठी गुणवत्ता हेच मुख्य सूत्र असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. पंतप्रधान विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत 2000 कोटी

0: रुपयांचा प्रोत्साहनपर निधी वितरित. संरक्षण सामुग्रीसाठी आवश्यक ॲल्युमिनियम निर्मिती प्रकल्पाची संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते नागपूरमध्ये पायाभरणी. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज कोल्हापूर दौऱ्यावर महालक्ष्मी मंदिर परिसरातील विविध कामांचा करणार प्रारंभ. राज्याचा शालेय शिक्षण विभाग आणि गुगल यांच्यात कृत्रिम बुद्धिमत्ता प्रशिक्षणासाठी करार आणि ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ प्राध्यापक बी टी देशमुख यांचं निधन. आता सविस्तर बातम्या. जागतिक स्पर्धेत टिकण्यासाठी शिक्षण, कौशल्य, सेवा, उत्पादन अशा सर्वच पातळ्यांवर गुणवत्ता हेच यशाचं मुख्य सूत्र आहे, उत्कृष्टता हीच भारताची ओळख बनली पाहिजे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. पंतप्रधान विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत 2400 कोटी रुपयांच्या प्रोत्साहनपर निधीचं वितरण काल पंतप्रधानांच्या हस्ते नवी दिल्लीत झालं, त्यावेळी ते बोलत होते. विकसित भारताचा मार्ग केवळ गुंतवणुकीवर नाही तर कौशल्य, प्रतिभा आणि नवोन्मेषाच्या शक्तीवर आधारित असेल असं ते म्हणाले. देशातल्या 200 ठिकाणी या रोजगार कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यात पुण्यातल्या 4 ठिकाणांचा समावेश होता. प्रोत्साहनपर निधी वितरित करण्यापूर्वी पंतप्रधानांनी विज्ञान भवन इथं काही तरुणांशी प्रत्यक्ष संवाद साधला. या कार्यक्रमाला केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्री मनसुख मांडवीय उपस्थित होते. या कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले,
1: दुनिया भारत के युवाओं की क्षमता को भली भांति पहचानने लगी है और ऐसे समय में हमारी कोशिश है कि भारत का हर युवा अपनी क्षमता को अवसर में बदल सके और इसी सोच के साथ प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना का आरंभ हुआ. यह रोजगार योजना सामान्य तौर पर सोचे जाने वाली रोजगार योजना से बहुत आगे बढ़कर पहली नौकरी पाने वाली युवा के सपनों को शक्ति देने वाली योजना है. यह युवा और उद्योगों के बीच एक मजबूत सेतु बनाने वाली योजना है.
0: केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते काल यंत्र इंडिया लिमिटेडच्या नागपूरमधल्या अंबाझरी आयुध निर्माणीतील 10,000 टन क्षमतेच्या अत्याधुनिक ॲल्युमिनियम एक्सट्रुजन प्रेस प्रकल्पाची पायाभरणी करण्यात आली. हा प्रकल्प म्हणजे देशांतर्गत उत्पादन क्षमतेला चालना देणारा महत्वाचा टप्पा आहे असं राजनाथ सिंह याप्रसंगी बोलताना म्हणाले. ही यंत्रणा आधुनिक लढाऊ विमानं, क्षेपणास्त्र आणि प्रगत अंतराळ संशोधन उपक्रमांसाठी वजनाला हलक्या आणि मजबूत धातूची निर्मिती करेल असं सिंह म्हणाले. यावेळी त्यांनी संरक्षण उत्पादन क्षेत्रातील देशाच्या प्रगतीचा आढावा घेतला. हा प्रकल्प आत्मनिर्भर आणि विकसित भारताच्या दिशेनं टाकलेलं महत्वाचं पाऊल आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले. या अत्याधुनिक प्रकल्पामुळे नागपूर आणि विदर्भ संरक्षण उत्पादन क्षेत्रातील महत्वाचं केंद्र म्हणून विकसित होईल असंही मुख्यमंत्री म्हणाले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. पश्चिम महाराष्ट्र विकास आराखड्याअंतर्गत श्री महालक्ष्मी मंदिर परिसरातील नूतन प्रदक्षिणा मार्ग आणि परिवार देवता मंदिर संवर्धन कामकाजाचा प्रारंभ त्यांच्या हस्ते होणार आहे. श्री अंबाबाई मंदिर तीर्थक्षेत्र विकासासाठी राज्य सरकारनं 1,445 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यावेळी कोल्हापुरातल्या पोलीस परेड मैदानावर शहा यांची जाहीर सभा होणार आहे. त्यानंतर इचलकरंजीत जवाहर साखर कारखान्याच्या नामांतर सोहळा कार्यक्रमालाही ते उपस्थित राहतील. आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम उद्या कोलकाता इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणार आहे. या कार्यक्रमाचं थेट प्रसारण सकाळी 6:30 वाजल्यापासून आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून केलं जाणार आहे. त्यामुळे पुणे केंद्रावरून प्रसारित होणारं प्रादेशिक बातमीपत्र या कार्यक्रमाच्या थेट प्रसारणानंतर प्रसारित करण्यात येईल. पुण्यात महानगरपालिका आणि जिल्हा प्रशासन संयुक्तपणे सप महाविद्यालयाच्या मैदानावर आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करणार आहे. या उपक्रमात नागरिकांनी मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं असं आवाहन महापौर मंजुषा नागपुरे यांनी केलं आहे. राज्यातील शिक्षकांना कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डिजिटल तंत्रज्ञानाचं प्रगत प्रशिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी राज्याचा शालेय शिक्षण विभाग आणि गुगल फॉर एज्युकेशन यांच्या दरम्यान काल करार झाला. या उप

उपक्रमाअंतर्गत पुढील 1.5 वर्षांच्या कालावधीत राज्यातल्या 4 लाखांहून अधिक शिक्षकांना गुगल AI एज्युकेटर सिरीज अंतर्गत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित कार्यक्रमात गुगल फॉर एज्युकेशन विभागाचे उपाध्यक्ष ख्रिस फिलिप्स आणि शालेय शिक्षण विभागाचे सहसचिव ताशीलदार यांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या. या उपक्रमासाठी राज्य शासनावर कोणताही आर्थिक भार पडणार नसून संपूर्ण प्रशिक्षण गुगलमार्फत विनामूल्य उपलब्ध करून दिलं जाणार असल्याचं भुसे यांनी यावेळी सांगितलं. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची नीट पुनर्परीक्षा सुरळीत, निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीनं आयोजित करण्यासाठी राष्ट्रीय चाचणी संस्था सज्ज असल्याचं संस्थेनं म्हटलं आहे. देशभरातल्या 551 आणि परदेशातल्या 14 शहरांमध्ये उद्या ही परीक्षा होत आहे. यासाठी 22 लाखांहून अधिक उमेदवारांनी नाव नोंदणी केली आहे. परीक्षेसाठी 2 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून बहुस्तरीय सुरक्षा व्यवस्था लागू करण्यात आली असल्याचं NTA कळवलं आहे. नीट UG पुनर्परीक्षेला बसणाऱ्या उमेदवारांसाठी NTA 91 78 27 98 02 87 हा अधिकृत व्हॉट्सअप नंबर जारी केला आहे. सर्व अधिकृत व्हॉट्सअप संदेश याच क्रमांकावरील त्यांच्या व्हेरीफाईड खात्यावरूनच पाठवले जातील. कोणत्याही संदेशावर विश्वास ठेवण्यापूर्वी त्यावर ब्लू व्हेरिफिकेशन टिक अर्थात निळी खूण आणि नॅशनल टेस्टिंग एजन्सी हे नाम असल्याची खात्री करण्याचा सल्ला संस्थेनं दिला आहे. दरम्यान नीट पुनर्परीक्षेच्या पार्श्वभूमीवर टेलिग्राम या समाज माध्यमावर तात्पुरती बंदी घालण्याचा निर्णय काल सर्वोच्च न्यायालयानं कायम ठेवला. केंद्र सरकारच्या या निर्णयाला टेलिग्रामनं न्यायालयात आव्हान दिलं होतं. पॉश कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी राष्ट्रीय महिला आयोगानं कृती आराखडा निश्चित केला आहे. देशातील प्रत्येक कामाच्या ठिकाणी महिलांकरता सुरक्षित वातावरण तयार करण्यासाठी 10 पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांच्या संस्थांना पॉश ऑडिट बंधनकारक करण्यात आलं आहे. जनजागृती कार्यक्रम, शी बॉक्स सारखे उपक्रम तसंच सर्व कार्यालयात अंतर्गत तक्रार समित्या अनिवार्य करण्यात आल्या आहेत. या 18 महत्त्वाच्या उपाययोजनांसंदर्भात आयोगानं सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांसह विविध यंत्रणांना निर्देश दिले आहेत. प्रत्येक कार्यस्थळ सुरक्षितता, समानता आणि सन्मानाचं केंद्र बनलं पाहिजे असं आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी म्हटलं आहे. शिवसेनेच्या 60व्या वर्धापन दिनानिमित्त काल मुंबईत 2 वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचा कार्यक्रम गोरेगावमध्ये नेस्को इथं तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा कार्यक्रम षण्मुखानंद सभागृहात झाला. शिंदे यांनी आपल्या भाषणात विरोधकांवर तर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली. अमरावतीतील ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, अभ्यासू नेतृत्व, माजी आमदार प्राध्यापक BT देशमुख यांचं काल अमरावतीमध्ये वृद्धापकाळानं निधन झालं. ते 87 वर्षांचे होते. त्यांच्या निधनाबद्दल शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील विविध मान्यवरांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. अनुशेषासह राज्यातील विविध प्रश्नांचा सखोल अभ्यास, लोकप्रतिनिधी म्हणून जनतेप्रती सदैव सेवाभाव आणि संसदीय आयुधांवरील प्रभुत्व ही आदरणीय भाऊंच्या योगदानाची वैशिष्ट्य सर्वांसाठी अनुकरणीय आहेत अशा शब्दात विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी देशमुख यांना श्रद्धांजली वाहिली आहे. हवामान. येत्या 2 दिवसात राज्याच्या 4 विभागात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. कोकण आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. जागतिक स्पर्धेत टिकण्यासाठी गुणवत्ता हेच मुख्य सूत्र असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. पंतप्रधान विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत 2000 कोटी रुपयांचा प्रोत्साहनपर निधी वितरित. संरक्षण सामुग्रीसाठी आवश्यक ॲल्युमिनियम निर्मिती प्रकल्पाची संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते नागपूरमध्ये पायाभरणी. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज कोल्हापूर दौऱ्यावर महालक्ष्मी मंदिर परिसरातील विविध कामांचा करणार प्रारंभ. राज्याचा शालेय शिक्षण विभाग आणि गुगल यांच्यात कृत्रिम बुद्धिमत्ता प्रशिक्षणासाठी करार आणि ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ प्राध्यापक BT देशमुख यांचं निधन. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं.

0: नमस्कार.
1: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आम्ही बोलत आहोत पुणे विविध भारती 101 FM. हे आहे पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. श्रोते हो, ऐकूया भुले बिसरे गीत या कार्यक्रमाचा उत्तरार्ध आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून.
2: भुले बिसरे गीत कार्यक्रम का अगला गाना सुरैया की आवाज में है. पंडित नरेंद्र शर्मा की बोल, SD बर्मन की तर्ज और फिल्म का नाम अफसर.

0: इस कार्यक्रम के प्रायोजक थे वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।
1: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलं भुले बिसरे गीत हा कार्यक्रम आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून। सकाळचे 7:30 झाली आहेत। ऐकूया देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून।
2: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत

0: मंडळी 1957 मध्ये प्रदर्शित झालेल्या नया दौर या चित्रपटातलं हे गीत लिहिलं होतं साहिर लुधियानवी यांनी. संगीत दिलं होतं ओ पी नय्यर यांनी, तर स्वर होता आशा भोसले आणि मोहम्मद रफी यांचा. हे गाणं ऐकलं की आपल्याला आठवतात बघा, घोडा गाडीमधून जाणारे दिलीप कुमार आणि वैजयंतीमाला. चित्रपटाची कथा होती अख्तर मिर्झा यांची. मंडळी 1957 मध्ये सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट आणि दशकातला दुसरा सर्वाधिक कमाई करणारा हा हिंदी चित्रपट होता. नंतर मदर इंडियाने या चित्रपटाचा विक्रम मोडला. या चित्रपटाची कथा ही माणूस विरुद्ध यंत्र या संकल्पनेवर आधारित होती, ज्यामध्ये चित्रपटात शेवटी टांगा विरुद्ध बस अशी स्पर्धा दाखवण्याचं लेखकांनी योजिलं होतं. पण सुबोध मुखर्जी, मेहबूब खान आणि राज कपूर यांच्यासारख्या चित्रपटसृष्टीतील दिग्गजांना ही आगळी वेगळी संकल्पना बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरणार नाही असं वाटलं आणि म्हणून त्यांनी ही कथा नाकारली सुद्धा. पण बी आर चोप्रा यांना ही कल्पना आवडली आणि त्यांनी या चित्रपटाची निर्मिती केली. या चित्रपटासाठी दिलीप कुमार यांना विचारल्यानंतर त्यांनी शंकर या पात्राची मुख्य भूमिका नाकारली होती, पण त्यांचे जवळचे मित्र आणि सुप्रसिद्ध गायक अशोक कुमार यांनी ही कथा ऐकवण्यासाठी त्यांचं मन वळवलं. मग कथा ऐकल्यानंतर दिलीप कुमार यांनी लगेच होकार दिला. चित्रपटात अभिनेत्री म्हणून पहिली पसंती मधुबाला यांना देखील होती बरे का, पण शूटिंग हे 45 दिवस भोपाळमध्ये आउटडोर होतं आणि हे शेड्यूल त्यावेळी मधुबालाच्या वडिलांना मान्य नव्हतं, कारण त्यांची प्रकृती ठीक नसल्याने मधुबाला आपल्या जवळच राहावी अशी त्यांची इच्छा होती. म्हणून मधुबाला यांनी देखील हा चित्रपट नाकारला. मग बी आर चोप्रा यांनी वैजयंतीमाला यांना चित्रपटासाठी विचारलं आणि त्यांनी लगेच होकार देखील दिला. मंडळी याच चित्रपटाच्या अजूनही काही गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे, पण या छोट्याशा विश्रांतीनंतर.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगूट आणि देहू.
0: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
2: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगूट आणि देहू.
0: संपर्क 89 29 30 41 42.
3: या जाहिराती

0: व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
1: मंडळी, देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेराच्या लेन्स मधून या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत.

बोलतोय 1957 मध्ये प्रदर्शित झालेल्या नया दौर या चित्रपटाबद्दल. आता जे गाणं आपण ऐकलं त्याचे बोल होते साहिर लुधियानवी यांचे, संगीत होतं ओपी नय्यर यांचं आणि स्वरबद्ध केलं

बोलतोय 1957 मध्ये प्रदर्शित झालेल्या नया दौर या चित्रपटाबद्दल. आता जे गाणं आपण ऐकलं त्याचे बोल होते साहिर लुधियानवी यांचे, संगीत होतं ओपी नय्यर यांचं आणि स्वरबद्ध केलं होतं आशा भोसले आणि मोहम्मद रफी यांनी. चित्रपटात बस विरुद्ध टांगा अशी शर्यत दाखवली आहे आणि त्यासाठीच रस्ता तयार करण्याची गरज गावकऱ्यांना असते. सुरुवातीला शंकरच्या या पैजेला सगळे गावकरी विरोध करतात, पण नंतर मात्र शंकर म्हणजेच दिलीप कुमार आणि वैजयंती माला म्हणजेच रजनी सर्वांना मनवतात आणि रस्ता तयार करण्याचं काम सुरू करतात. त्यावेळेला हे गाणं आपल्याला चित्रपटात बघायला मिळतं. या गाण्याबरोबरच ये देश है वीर जवानों का, रेशमी सलवार कुर्ता जाली का, उडे जब जब जुल्फे तेरी ही गाणी सुद्धा भरपूर गाजली बर का. या चित्रपटातल्या गाण्यांच्या चाली या ओपी नय्यर साहेबांना कशा सुचल्या माहितीये? बी आर चोप्रा यांच्या एक ही रास्ता या दुसऱ्या चित्रपटाच्या 25व्या आठवड्याच्या सोहळ्यात एका पंजाबी लोकनृत्य पथकाला बोलवलं होतं, ज्यांनी त्यांच्या पंजाबी गाण्यांचं सादरीकरण त्या सोहळ्यात केलं होतं आणि या सोहळ्याला ओपी नय्यर हजर होते. तिथूनच या पंजाबी गाण्यांच्या चालीची प्रेरणा त्यांना मिळाली. मंडळी, चित्रपटाला 5वा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला आणि सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून दिलीप कुमार, सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक म्हणून ओपी नय्यर आणि सर्वोत्कृष्ट कथा म्हणून अख्तर मिर्झा यांना देखील फिल्मफेअरचे पुरस्कार मिळाले. बघा ना, जी कथा नाकारली गेली होती त्या कथाकाराला सर्वोत्कृष्ट कथा म्हणूनही पुरस्कार मिळू शकतो. फक्त आपला आपल्या कलाकृतीवर विश्वास असला पाहिजे. आणि या चित्रपटासाठी दिलीप कुमार यांनी सलग 3र्या वर्षी आणि एकूण 4थ्यांदा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार जिंकला होता बरं का. हा चित्रपट इतका लोकप्रिय झाला की 1958 मध्ये पट्टलियन सप्थम या नावाने तो तमिळमध्ये डब पण करण्यात आला. आणि तुम्हाला आठवतं का मंडळी, 2001 मध्ये आमिर खान प्रोडक्शन्सचा लगान हा पण चित्रपट आला होता. अहो, तो सुद्धा या चित्रपटाच्या कथेवरूनच प्रेरित होता. चित्रपटांबद्दलच्या अशाच अनेक विविध गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेराच्या लेन्स मधून या कार्यक्रमाच्या उद्याच्या भागात. आणि आता ऐकूयात नया दौर या चित्रपटातलं साहिर लुधियानवी यांचं, ओ पी नय्यर यांनी संगीतबद्ध केलेलं, मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांच्या आवाजातलं हे एक सदाबहार गीत.

0: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून। या कार्यक्रमाचे प्रायोजक होते देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू।
1: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकला कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून, आकाशवाणीच्या विविध भारती सेवेच्या पुणे केंद्रावरून। श्रोते हो, सकाळचे 7:40 झाली आहेत। ऐकूया ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम ॲडव्हान्स आयुर्वेद।
2: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत। रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही।
3: नमस्कार श्रोते हो, ॲडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषध मुक्त जीवन या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत। ॲडव्हान्स आयुर्वेदाचे मधुमेह सल्लागार डॉक्टर विद्याधर गिरी आपल्या बरोबर आहेत। नमस्कार डॉक्टर गिरी।
4: नमस्कार।
3: 52 वर्षाचे हे गृहस्थ आहेत ज्यांना डायबिटीसचा त्रास होता आणि त्या डायबिटीसच्या रिव्हर्सलसाठी त्यांनी डायटरी चेंजेस काही केलेले होते, पण जे डाएट त्यांनी घेतलं त्यातनं फायदा होण्याच्या ऐवजी त्यांना गॅसेस आणि आयबीएस सारखे त्रास सुरू झाले। तर खरंच डाएट आपल्याला फायद्यापेक्षा जास्त तोटा सुद्धा देऊ शकतं का, याबद्दल आज बोलूयात।
4: कसं आहे की डाएट हा सुद्धा शरीराचा फार महत्वाचा भाग आहे। आता यांच्या बाबतीत जर का बघायला गेलं, एकूण केस बघितली तर 15 वर्षापासून डायबिटीस होता आणि साधारण 2 वर्षापूर्वी त्यांना एंजिओप्लास्टी झाली। आता एंजिओप्लास्टी झाल्यानंतर त्यांनी 1-6 महिने वर्षभर जाऊ दिलं आणि आता कसं होतं की एंजिओप्लास्टी ज्या वेळेला त्यांची करणार होते त्यावेळेला शुगर थोडीशी अनकंट्रोल्ड होती, मग त्यांना इन्सुलिन चालू केलं। आणि बेसिकली कसं असतं की म्हणजे मेडिसिन जास्ती प्रमाणात असतील तर अशी शरीरामध्ये ऍसिडिक लेवल वाढते, त्यामुळे प्रॉब्लेम असतो, त्यामुळे जनरली एंजिओप्लास्टी

0: वगैरे आली की इन्सुलिनवर शिफ्ट करतात, गोळ्यांचं प्रमाण कमी केलं जातं, कारण गोळ्या जास्ती घेतल्या तर आणखीन प्रॉब्लेम होणार आहेत. मग त्यामुळे इन्सुलिनवर शिफ्ट केलं जातं, मग त्यामुळे मग साधारण एक वर्षभर त्यांनी जाऊ दिलं आणि नंतर मग विचार केला की जाऊ दे इन्सुलिन किती काळ घ्यायचं, वय पण 52, म्हणून मग त्यांनी डायटरी चेंजेस केले. आता कसं झालं की हार्टचा प्रॉब्लेम आहे म्हणल्यानंतर त्यांना फॅट्स देता येणार नाही, चरबीचे पदार्थ देता येणार नाही, डायबिटीस कमी करायचं तर झिरो कार्ब आली, हल्ली कंडिशन आली. मग आता द्यायचं तर काय द्यायचं तर प्रोटीन, पण प्रोटीन नुसते खाऊन खरंच डायबिटीस कंट्रोल होतो का, हा सगळ्यात मोठा पार्ट आहे.
1: श्रोते हो, डायबिटीस, हार्ट, किडनी, कॅन्सर, संधिवात, मणक्याचे आजार, पित्ताचे विकार, वंध्यत्व यावरच्या यशस्वी आयुर्वेदिक उपचारांसाठी तुम्ही संपर्क करू शकता डॉक्टर विद्याधर गिरी यांच्या ऍडव्हान्स आयुर्वेदाला. डॉक्टर गिरी गुरुवारी करिश्मा चौक कोथरूड आणि ढोले पाटील रोड रुबी हॉल जवळ इथे, शुक्रवारी काळेवाडी पिंपरी चिंचवड इथे आणि इतर दिवशी हडपसर इथे भेटू शकतील. संपर्क 84 84 05 25, 84 84 05 25, 8484051025. डॉक्टर गिरी, मग आपण आयुर्वेदानुसार यांना काय ट्रीटमेंट दिली आणि काय फरक पडला?
0: म्हणजे बेसिकली त्यांची प्रकृती बघायला गेलं तर पित्त प्रकृती होती. पित्त प्रकृतीच्या माणसांना फार प्रोटीन पचत नाहीत आणि हे जर का प्रोटीन नाही पचले तर मग ते आपल्या मोठ्या आतड्यात जातात. तिथे प्रोटोलायटिक बॅक्टेरिया असतात जे त्यांना गॅसेसमध्ये अमोनियामध्ये कन्वर्ट करतात, बरोबर की नाही? आणि मग हा अमोनिया वास येतो त्याचा फार, बरोबर की नाही? आणि मग त्यामुळे त्यांना गॅसेसचा प्रॉब्लेम झाला. आणि बेसिकली कसं होतं की त्याच्यामुळे म्हणजे मोठ्या आतड्याचं इंटरनल लाईनिंग पण डॅमेज व्हायला लागतं, कारण अनडायजेस्टेड ते प्रोटीन सगळं तिथे आलेलं असतं, त्याच्यातून गॅसेस आणि बाकी सगळ्या गोष्टी क्रिएट होत असतात. आणि त्याच्यामुळे मग होतं कसं की तिथे जो काही मल तयार होण्याची जी काही प्रोसेस आहे ती प्रॉपरली होत नाही आणि मग ते सगळं लिक्विफाईड होतं, अनडायजेस्टेड फूड असतं आणि मग ते सारखं ते मोठ्या आतड्यात राहिलं की सारखं सारखं म्हणजे म्हणतो ना टॉयलेटला जाण्याची म्हणजे इच्छा व्हायला लागते, मग ते आयबीएस सारखा प्रकार होतो. त्यामुळे मग कसं आहे की आमच्याकडे ते आल्यानंतर पहिल्यांदा आम्हाला तो प्रॉप पार्ट पहिल्यांदा म्हणजे म्हणतो नाहीतरी आयुर्वेदामध्ये पोटापासूनच चालू केलं जातं आणि पित्त प्रकृती आहे म्हणल्यानंतर आमच्याकडे पित्तज प्रमेह त्याला म्हणलं जातं, बरोबर की नाही? म्हणजे शरीरामध्ये हीट वाढलेली असते किंवा पित्त वाढलेलं असतं आणि त्याच्यामुळे त्यांची साखर पचवण्याची शरीराची कॅपॅसिटी नसते. तर ते पित्त जर का बॅलन्स केलं तर शरीरामध्ये साखर ऍब्सॉर्ब व्हायला सुरुवात होते. म्हणजे इथे नुसतं फक्त खाण्यातूनच कार्बोहायड्रेट कमी करण्यात काही अर्थ नसतो. म्हणजे तुम्ही शरीराची साखर पचवण्याची जर का ताकद वाढवली तर तुम्हाला डायबिटीस रिव्हर्स करता येतो. तर त्यामुळे सायंटिफिकली जर का डायबिटीस रिव्हर्स करायचा असेल तर आयुर्वेदाला पर्याय नाही आहे. आणि तुम्ही जेव्हा डायटरी चेंजेस वगैरे कोणाकडून घेत असतात तर त्यावेळेला त्याला बाबा त्या डायट मधला कितीचा अनुभव आहे, बरोबर ना? तो करत त्यातला अधिकारी व्यक्ती आहे का? नाहीतर आजकाल 2-4 महिन्याचे कोर्सेस करून डायटिशियन होतात. त्यामुळे तुम्ही तुमची प्रकृती ज्याच्याकडे देत आहे तर त्या माणसाला किती नॉलेज आहे, किती त्यातली त्याच्याकडे म्हणजे अधिकारी आहे हे सगळं बघणं गरजेचं आहे, नाहीतर मग मात्र प्रॉब्लेमॅटिक होऊ शकतो.
1: म्हणूनच श्रोते हो, डायबिटीस, हार्ट, किडनी, कॅन्सर, संधिवात, मणक्याचे आजार, पित्ताचे विकार, वंध्यत्व यावरच्या आयुर्वेदिक उपचारांसाठी तुम्ही संपर्क करू शकता डॉक्टर विद्याधर गिरी यांच्या ऍडव्हान्स आयुर्वेदाला. डॉक्टर गिरी गुरुवारी करिश्मा चौक कोथरूड आणि ढोले पाटील रोड रुबी हॉल जवळ इथे, शुक्रवारी काळेवाडी पिंपरी चिंचवड इथे आणि इतर दिवशी हडपसर इथे भेटू शकतील. संपर्क 84 84 05 25, 84 84 05 25, 8484051025. पुन्हा भेटूयात ऍडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषध मुक्त जीवन या कार्यक्रमात डॉक्टर विद्याधर गिरी यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकला ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम ऍडव्हान्स आयुर्वेद. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या विविध भारती सेवेच्या पुणे केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे 7:45 झाली आहेत.
3: उफ्फ, घर का सारा काम मुझे ही करना पड़ता है, सफाई भी, शॉपिंग भी. 1 किलो शुद्ध नमक देना, शुद्ध नहीं समझते हो क्या? शुद्ध नमक सफेद, स्वच्छ, फ्री फ्लो, वैक्यूम ड्राई, ये हर दाना समान.
4: तो ऐसा बोलो ना,
3: निर्मा शुद्ध नमक. ये हुई ना बात.
5: क्यों छोटे साहब?
3: मम्मी मैं तो
5: निर्मा शुद्ध नमक, इतना शुद्ध कि बच्चे भी जानते हैं इसके सारे गुण.
2: श्रोते हो, प्रसारित करत आहोत कार्यक्रम जोगळेकर हॉस्पिटल गंमत गाणी.
6: जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ गंमत गाणी या कार्यक्रमाचे प्रायोजक जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान, कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.
7: गर्भाशयातील अंधारात कधी येईल चांदणं, कधी मिळेल मला आईपणाचं लेणं.
8: इवल्या इवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं रडणं बोबडं बोबडं बोलणं,
7: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं होऊ दे ना पूर्ण. आमचं बाळाचं स्वप्न
8: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्हीही तो अनुभवू शकता. योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी आजच संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर.

0: कंपोस्ट शिरवळ तालुका खंडाळा जिल्हा सातारा संपर्क 866-91-676-72।
1: अहो सकाळी सकाळी मी छान चहा केलाय तो घ्यायचा तर तुम्ही दरवाजाकडे काय पाहताय?
2: अगं मी तरुण भारतची वाट बघतोय, माझ्या वडिलांचा आवडता तरुण भारत आणि मीही आवडीने वाचत असे। आता पुण्यात पुन्हा सुरू झालाय तरुण भारत, वाचला ना की खऱ्या बातम्या वाचल्याचं समाधान मिळतं बघ।
1: आता घराघरात सकाळच्या वेळी हाच संवाद, कारण सर्वांनाच वाचावासा वाटतो तरुण भारत। राष्ट्रीय विचारांचा वसा तसं शनिवारी मागोवा आणि रविवारी आसमंत पुरवणी।
2: नागपूरच्या श्री नरकेसरी प्रकाशनचे दैनिक तरुण भारत, 100 वर्षांचा तरुण दैनिक तरुण भारत, आता पुणेकरांचा फॅमिली न्यूज पेपर।

0: श्रोतेहो, आत्ताच आपण यशवंत देव यांनी संगीतबद्ध केलेलं गीत ऐकलं आर्य आंबेकर यांच्या स्वरात.
1: जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ गंमत गाणी या कार्यक्रमाचे प्रायोजक जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान, कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.
0: सकाळचे 7:50 झाली आहेत. ऐकूया ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम PNG.
2: या कार्यक्रमातील विचार हे तज्ञांचे वैयक्तिक विचार असून रेडिओ चॅनेल याच्याशी सहमत असेलच असं नाही.
3: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगिळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत लोकप्रिय सुवर्ण पेढी पूना गाडगिळ आणि सन्स, पुणे जिल्ह्यात 11 शोरूम्स, कुंटे चौक, लक्ष्मी रोड सह.
4: रेवा डायमंड्स फ्रॉम हाऊस ऑफ PNG सादर करत आहेत खास मॉन्सून ऑफर.
5: नैसर्गिक हिऱ्यांचे अस्सल सौंदर्य, आधुनिक डिझाईन आणि मेकिंग चार्जेस वर 100% पर्यंत सूट.
4: आजच भेट द्या रेवाच्या एक्सक्लुसिव्ह शोरूम सोड रोड पुणे आणि मॉल ऑफ द मिलेनियम वाकडला.
5: ही ऑफर सर्व PN गाडगिळ अँड सन्स शोरूम्स मध्येही उपलब्ध.
6: रेवा प्रीमियम नॅचरल डायमंड ज्वेलरी, शाइन नॅचरली.
3: श्रोते हो, सोनं आणि सोन्याचे दागिने हा भारतीय स्त्री मनाचा अगदी जिव्हाळ्याचा विषय. सोनं कितीही महाग होऊ दे, किंमत वाढत जाऊ दे, भारतीय महिला सोन्याचे दागिने घेतातच. तर मग आजच्या या भावामध्ये देखील दागिने घेण्याची हौस कशी भागवली जाते, बजेट कसं बसवतात याची माहिती आपल्याला देणार आहेत पूना गाडगिळ आणि सन्स या लोकप्रिय आणि विश्वासार्ह सुवर्ण पेढीचे संचालक श्रीयुत अमित मोडक सर. मोडक साहेब, नमस्कार.
7: नमस्कार. आताच्या काळात जसं सोनं महाग होत गेलं,

0: आता 1 ग्रॅम सोनं पूर्वी आपण मुहूर्ताला जाऊन अगदी सहजपणे घ्यायचो, कारण 2 वर्षापूर्वीपर्यंत 4-5 हजार रुपयाला यायचं, त्याच्या आधीच्या काळापर्यंत 3 हजारला यायचं. पण आता जसं ते सोनं महाग होत चाललंय तसं 1 ग्रॅम सोनं म्हणजे 14-15 हजार रुपयाचं होणार असेल तर ते कसं घ्यायचं, तर 200-200 मिलीग्रॅमच्या आता पातळ टिकल्या काढल्या गेल्यात.
1: बर,
0: म्हणजे त्या कॉईनच्या आकाराच्या असतात, त्या टेम्पर प्रूफ पॅकिंग मध्ये पॅक केलेल्या असतात. सामान्य माणसाला जर जायचं म्हटलं आणि एखाद्या मुहूर्ताला घ्यायचं म्हटलं तर तो 4-5 हजार रुपयापर्यंत घेऊ शकतो
1: नक्कीच.
0: आज आता 200 मिलीग्रॅमची जर टिकली म्हटली तर ती 3 हजार रुपयाला येते. मग तो 2 टिकल्या घेऊ शकतो, 400 मिलीग्रॅम होतं. आता 100 मिलीग्रॅम जर 1500 रुपयाला होत असेल तर त्याला व्हॅल्यू आहे. त्याला 1 ग्रॅम करायला अशा 5 टिकल्या घ्यायला पाहिजे. त्याच्यावरती लक्ष्मीची प्रतिमा छापलेली असते किंवा इतर काहीतरी ऑस्पिशियस छापलेलं असतं, त्यामुळे तो ते मुहूर्ताला घेऊ शकतो. हे झालं छोट्या प्रकारात. मला असं आठवतंय की ज्यांचे रोजच्या रोजची कमाईचे प्रकार असायचे, हॉकर्स असतील, तर ती लोक तर मोहनमाळेतले मणी असतात ना आपले, किंवा जोंधळे मणी असतात, मोहनमाळ मणी असतात, कंठी मणीचे मणी असतो, तर जमेल तसं ते एक एक मणी घेतात आणि ते साठवून ठेवतात.
1: अच्छा,
0: की आपल्या घरवालीला एकदा आपले 100-125 मणी साठले की त्याच्यातून आपण एक चांगपैकी जोंधळी माळ, मोहनमाळ किंवा कंठी मणी माळ करावी. हे झाले एक पारंपरिक प्रकार. पण आता आधुनिक याच्यामध्ये जेनजी आहे, कॉर्पोरेट वर्किंग वुमन आहे, त्यांना ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करायचे असतात, कटकट नको असते, झंझट नको असते, एकदा जाऊन काहीतरी केलं नंतर वर्ष, तर त्या प्रकारे ते सराफ लोकांकडेच अक्युम्युलेशन स्कीम असतात. आता कायद्याच्या चौकटीत बसून या अक्युम्युलेशन स्कीम ज्या आहेत त्या 10 महिन्याच्या असतात आणि 12 महिन्यात त्या क्लोज व्हाव्या लागतात, कारण अनरेग्युलेटेड डिपॉझिट नावाचा एक गव्हर्नमेंटनी कायदा काढलाय. त्या अनरेग्युलेटेड डिपॉझिटमध्ये 12 महिन्याच्या पलीकडे जर तुमच्याकडे एखाद्याची रक्कम राहिली तर ते कायद्याने अलाउड नाही आहे.
1: अच्छा,
0: त्यामुळे या 10 महिन्याच्या 11 महिन्याच्या अशा स्कीम असतात आणि त्याच्यावरती जनरली आरओआय असं काही मिळत नाही. म्हणजे तुम्ही एसआयपी किंवा रिकरिंग डिपॉझिट असा विचार कराल तर तुमचं सोनं तुम्ही ज्या दिवशी पैसे देता त्या दिवशीच्या भावाने बुक होतं आणि एंडला जाऊन तुम्हाला त्या सोन्याचा दागिना घ्यावा लागतो. तर त्या दागिन्याच्या मजुरीवरती वेगवेगळ्या प्रमाणामध्ये वेगवेगळ्या सराफांकडे सूट मिळते आणि ती सूट ही आपली उत्पन्न असतं, म्हणजे ज्या बचतीतून झालेलं उत्पन्न असतं. आता 1 तोळ्याचा दागिना करायचा झाला तुम्हाला तर 1.5 लाख रुपयाचं सोनं झालं, त्याला अगदी किमान 10% मजुरी म्हटली तरी 15 हजार रुपये मजुरी होते. आता त्याच्यातली जर 50-60% मजुरी माफ मिळणार असेल तर तुमचा 8-9 हजार रुपये वाचणार असतात. तर ते 8-9 हजार रुपये हा तुमचा परतावा झाला त्याच्यातून आणि टप्प्याटप्प्याने तुमची गुंतवणूक होऊन त्यातून सोनं निर्माण झालं म्हणजे अक्युम्युलेट झालं आणि मग त्याचा एकत्रितपणे दागिना करू शकतो. त्यामुळे आपल्याला जर का 3-1 लाख रुपयाचा दागिना करायचा असेल, म्हणजे 3-1 लाख रुपये आजच्या दराने 20 ग्रॅम वजनाचा, तर साधारणपणे आपल्याला दर म्हणजे 10 महिन्याचं असेल तर 25-30 हजार रुपये दर महिन्याला जर आपण सोनं घेत गेलो आणि ते त्या सराफाकडेच ठेवत गेलो तर नंतर जाऊन आपल्याला तो 3 लाखाचा दागिना बनू शकतो. परत त्या 3 लाखाच्या दागिन्याची जी काही टोटल मजुरी असते त्यातल्या मजुरीतला मेजर पार्ट आपल्याला डिस्काउंट म्हणून मिळू शकतो की ज्याच्यामुळे आपले तेवढे पैसे वाचू शकतात.
2: मोडक साहेब, सोन्याचे भाव कितीही वाढले तरी सराफी दुकानं ग्राहकांनी भरलेली दिसतात, याचं रहस्य आज आपण आम्हाला सांगितलं आणि दागिने प्रेमींना मार्गदर्शनही केलं. श्रोत्यांच्या वतीने मी आपले आभार मानते. धन्यवाद. दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगिळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत लोकप्रिय सुवर्ण पेढी पूना गाडगिळ आणि सन्स, पुणे जिल्ह्यात 11 शोरूम्स कुंटे चौक लक्ष्मी रोड सह.
3: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
4: या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड.

0: AMFI registered Christian Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration.
1: गुड मॉर्निंग श्रोते हो. क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत स्मार्ट गुंतवणूकदारांची स्मार्ट गप्पा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. श्रोते हो, योग्य वेळेत योग्य इन्व्हेस्टमेंटला सुरुवात योग्य मार्गदर्शनाने केली तर वर्तमान आणि भविष्य

0: दोन्हीचा आनंद द्विगुणित होतो. आणि म्हणूनच आपण करतोय स्मार्ट गुंतवणूकदारांची स्मार्ट गप्पा. त्यासाठी आपल्या बरोबर आहेत क्रिसेंटचे संचालक भूषण वाणी सर. गुड मॉर्निंग वाणी सर.
1: गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग श्रोते हो.
0: जसं आता मी म्हणाले की वर्तमान आणि भविष्य दोन्हीचा आनंद द्विगुणित होतो जर इन्व्हेस्टमेंट योग्य असेल तर हा जो काही आनंद आहे हा चिरकाळ टिकावा यासाठी तुम्ही काय सांगाल, आनंद कसा मिळवू शकतो?
1: सो कसं आहे मॅडम की व्यक्ती कुठलाही मनुष्य हा छोट्या छोट्या गोष्टींमधून सुख शोधण्याचा प्रयत्न करतो. पण ऍक्च्युली म्हणजे इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीत जर विचार केला ना तर हे एक्झॅक्टली उलट आहे. म्हणजे कसं आहे बघा की कुठलाही इन्व्हेस्टर मार्केटमध्ये आज सकाळी शेअर बाजार सुरू होताना मी पैसे लावलेत आणि 3:30 पैसे नफ्यासह बुक केलेत म्हणजे मला प्रॉफिट झालाय, समजा 5% प्रॉफिट झालाय एका दिवसात 5%. भावना बघा किती सुखावह आहे.
0: अगदी.
1: पण तो आनंद कधीचा आहे किंवा ते सुख आहे ते तात्पुरतं आहे, त्याला आपण आनंद असं म्हणू शकत नाही. आनंद हा चिरकालीन असला पाहिजे, लॉंग टर्म सस्टेनेबल असला पाहिजे. म्हणूनच इन्व्हेस्टरने स्वतःची मानसिकता त्या दिवसाचा ट्रेडर म्हणून न करता लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करून मी कायमस्वरूपी आनंदी कसा राहू शकेल किंवा ते सुख माझ्या आनंदासाठी कायमस्वरूपी कसं असू शकेल असा जर विचार केला तर ती सुखवस्तू आपल्याला आनंददायी असणारे आणि ती आयुष्यभरासाठी असणारे. म्हणूनच आपल्याला लॉंग टर्म इन्व्हेस्टर म्हणून यायचंय, शॉर्ट टर्म विचार न करता जेव्हा आपल्याला सुख आणि आनंद यातला फरक अनुभवायचा आहे. सो सांगितल्याप्रमाणे सारखं मी पर डे ट्रेडिंग करून मला तात्पुरत्या स्वरूपात पैसे मिळतील मी सुखी होईल तो लॉंग टर्म आनंद नाहीये. मला त्या दिवसापुरते पैसे मिळालेत मी परत दुसऱ्या दिवशी इन्व्हेस्ट केलेत किंवा खर्च केलेत, माझं सुख तिथे संपलं आणि मी कायम सुखाच्या शोधात राहणार जेव्हा मी ट्रेडिंग मेंटॅलिटीचा असणार. वर्सेस मी वेल्थ क्रिएशन करण्यासाठीची जेव्हा गुंतवणूक करेल तेव्हा मी लॉंग टर्मचा विचार करेल आणि ती गुंतवणूक मला कायम आनंद देणारी, आल्हाददायी आणि सुख कायम स्वरूपी देणारी असणार आहे. हेच लॉंग टर्म इन्व्हेस्टरचं खरं फलित आहे आणि हा डिफरन्स आहे सुख आणि आनंद यातला.
0: तेव्हा श्रोते हो, तुम्ही देखील आनंददायी आयुष्यासाठी योग्य गुंतवणूक जरूर करा आणि त्याच्या मार्गदर्शनासाठी संपर्क करू शकता क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेडला. पुन्हा भेटूयात. क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत स्मार्ट गुंतवणूकदारांची स्मार्ट गप्पा या कार्यक्रमाच्या उद्याच्या भागात भूषण वाणी सर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार मॅडम. नमस्कार श्रोते हो. पुन्हा भेटूयात. धन्यवाद. कायम आनंदी राहा, सुखी राहा. बाय बाय. गुड डे.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड.
3: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.

0: Ampere Registered Christian Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration.
1: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
2: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आम्ही बोलत आहोत पुणे विविध भारती 101 FM वरून. हे आहे पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. सकाळचे ठीक 8 वाजलेत. जाणून घेऊया ठळक बातम्या.
3: ठळक बातम्यांशी अभिमानानं संलग्न आहेत प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
4: विविध भारती पुणे, ठळक बातम्या. बँका, मालमत्ता पुनर्रचना कंपन्या आणि कर्जदार यांच्यातील खोलवर रुजलेल्या संगनमताबाबत सर्वोच्च न्यायालयानं गंभीर चिंता व्यक्त केली असून मोठ्या प्रमाणावरील कर्ज थकबाकीची प्रकरणं ज्या पद्धतीनं निकाली काढली जात आहेत त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती व्ही मोहन यांच्या खंडपीठानं काल एका प्रकरणाची सुनावणी करताना निरीक्षण नोंदवलं की करदात्यांकडून गोळा केलेला सार्वजनिक पैसा बँकांमार्फत कर्जाच्या स्वरूपात दिला जातो, परंतु ही थकबाकी वसूल करण्यासाठी अनेकदा प्रभावी प्रयत्न केले जात नाहीत. लोकांच्या कल्याणासाठी खर्च व्हायला हवा असलेला सार्वजनिक पैसा ज्या प्रकारे चुकीच्या पद्धतीनं वापरला जात आहे त्याबद्दल न्यायालयानं

0: चिंता व्यक्त केली. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचं 1537 कोटी रुपयांचं कर्ज केवळ 73 कोटी 50 लाख रुपयात 2 मालमत्ता पुनर्रचना कंपन्यांमार्फत निकाली काढल्याचा आरोप करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकार, भारतीय रिझर्व्ह बँक आणि इतर संबंधित पक्षांना नोटीस बजावली आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम उद्या कोलकाता इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणार आहे. या कार्यक्रमाचं थेट प्रसारण सकाळी 6:30 वाजल्यापासून आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून केलं जाणार आहे. त्यामुळे पुणे केंद्रावरून प्रसारित होणारं प्रादेशिक बातमीपत्र या कार्यक्रमाच्या थेट प्रसारणानंतर प्रसारित करण्यात येईल. पुण्यात सर परशुराम भाऊ महाविद्यालयाच्या मैदानावर आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जाणार आहे. या उपक्रमात नागरिकांनी मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं असं आवाहन महापौर मंजुषा नागपुरे यांनी केलं आहे. पवना धरणातील उपलब्ध पाणीसाठा चिंताजनकरित्या कमी झाला असल्यानं पिंपरी चिंचवड महापालिकेनं आजपासून शहरात 15% पाणी कपात लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. पाणी कपातीच्या कालावधीत नागरिकांनी पाण्याचा वापर अत्यंत जबाबदारीनं आणि काटकसरीनं करणं आवश्यक आहे. पाण्याचा गैरवापर करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यासाठी महानगरपालिकेनं विशेष तपासणी पथकं नियुक्त केली आहेत. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 8:58
1: उज्ज्वल आर्थिक भविष्याची अरेंजमेंट प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
2: अधिक माहितीसाठी कॉल 9850819041.
3: म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट्स आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क्स. रीड ऑल स्कीम रिलेटेड डॉक्युमेंट्स केअरफुली.
4: ठळक बातम्यांशी अभिमानानं संलग्न होते प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
5: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आम्ही बोलत आहोत पुणे विविध भारती 101 FM वरून. हे आहे पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. श्रोतेहो प्रसारित करत आहोत कार्यक्रम.
6: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. आपले विश्वासू लोकमान्य.
7: आणि लग्न बसत्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामिनी मध्ये बिझलँड बिल्डिंग कुंठेकर रोड पुणे.
5: श्रोतेहो कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया इंदिरा संत यांची रचना पद्मजा फेणाणी जोगळेकर यांच्या स्वरात.

0: नव्या मान्सूनची नवी आशा, गुंतवणुकीला द्या आता नवी दिशा.
1: सादर आहे लोक मान्सून ठेव योजना, जिथे ते 18 महिन्यांच्या ठेवीवर 9.75% व्याज दर,
0: ज्येष्ठ नागरिकांना 0.5% अधिक.
1: अधिक माहितीसाठी आमच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-2124050.
0: लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत.
1: फक्त सभासदांकरिता, नियम आणि अटी लागू.

0: स्वामिनी, अत्याधुनिक आणि पारंपरिक साड्यांचं विलोभनीय दालन, तुमची आवड जाणणार, तुमचं सौंदर्य उजळवणार स्वामिनी।
1: सौभाग्य सुंदर लेऊनी बसने उभी मन भावनी।
0: स्वामिनी बिझलँड बिल्डिंग, कुंठेकर रोड, पुणे। साड्यांची महाराणी स्वामिनी।
2: श्री स्वामी स्नेह डायनिंग हॉल।
3: घरी पाहुणे आलेत, मग स्वामी स्नेह डायनिंग हॉल आहे ना।
2: चांदीच्या ताटात, पेशवाई थाटात, अस्सल महाराष्ट्रीयन जेवणाचा आस्वाद घ्यायला नक्की भेट द्या।
3: केळवण असो वा व्याही भोजन किंवा असो स्नेह भोजन, फक्त स्वामी स्नेह डायनिंग हॉल मध्येच।
2: स्वामी स्नेह डायनिंग हॉल, मोरया गोसावी मंदिराजवळ, चिंचवड गाव, चिंचवड, पुणे। संपर्क 94 22 311 106।

0: रमेश डाईन, सर्व प्रकारच्या ब्रँडेड रेनकोट, छत्री, जॅकेट साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईन। आजच जवळच्या शाखेस भेट द्या।
1: महागाईचा वाढतोय गुंता,
2: विश्वेश्वर बँक असता कशाला करता चिंता।
1: विश्वेश्वर बँकेतर्फे ज्येष्ठ नागरिकांसाठी दिलासा, 13 ते 24 महिने कालावधीच्या मुदत ठेवींवर 7.25% एवढं घसघशीत व्याज, तसंच शैक्षणिक कर्ज, वाहन कर्ज, गृह कर्ज, सोलर खरेदी कर्ज अशा विविध कर्ज योजना, अर्थ सार्थ करणारी मल्टी स्टेट शेड्यूल्ड बँक
2: ही विश्वेश्वर सहकारी बँक लिमिटेड पुणे।

0: प्रत्येकीलाच प्रतिमा मध्ये जायची घाई झाली आहे,
1: कारण प्रतिमा मध्ये सर्व तऱ्हेच्या साड्या, ड्रेस मटेरियल्स आणि सलवार कमीजच्या फ्रेश स्टॉक वर आहे 60% डिस्काउंट.
2: आपली प्रतिमा आता आणखीनच एक्सक्लुसिव्ह. प्रतिमा एक्सक्लुसिव्ह, चळक रोड, पुणे.
3: टेंटॉनिक, बाळाचे दात सुलभतेने येण्यासाठी 3 पिढ्यांहून अधिक काळ अनुभव सिद्ध. टेंटॉनिक, होमिओ लॅबोरेटरीजच्या उपयुक्त होमिओपॅथिक गोळ्या. टेंटॉनिक,
4: नकलेपासून सावधान.
3: टेंटॉनिक.
5: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
6: कार्यक्रमात यानंतर ऐकूया अशोकजी परांजपे यांची रचना, रामदास कामत यांच्या स्वरात. संगीत आहे विश्वनाथ मोरे यांचं.

0: मंगल नात्यांच्या स्नेहबंधांना परंपरेचा सुवास लाभला. अधिक महिन्याच्या शुभक्षणी जावयाच्या मानाचा सोहळा खुलला. अधिक महिन्याच्या निमित्ताने श्री विष्णुरूप जावयाला दिल्या जाणाऱ्या वाणाचा मंगल समारंभ साजरा करा रुचकर भोजन आणि खास आदरातिथ्यासह दुर्वांकूर डायनिंग हॉलमध्ये. आमरसासह दोन स्वीट्स आणि चौरस आहाराने सजलेली लज्जतदार मेजवानी, जिव्हा तृप्त करणारा जिव्हाळा, दुर्वांकूर डायनिंग हॉल, हत्ती गणपती चौक, टिळक रोड, पुणे.
1: अनेकदा काही तज्ञ तुम्हाला राशींच्या रत्नांच्या मौल्यवान खड्यांचा वापर अंगठी, लॉकेट किंवा ब्रेसलेट मध्ये करायला सांगतात, पण ही खरेदी कुठूनही करून कशी चालेल? अशी खरेदी करायला हवी 193 वर्षांचा ग्राहकांच्या विश्वासाची परंपरा असलेल्या पुना गाडगिळ आणि सन्स मधूनच.
2: पुना गाडगिळ आणि सन्स 1832 पासून पुणे जिल्ह्यात 10 प्रशस्त शोरूम्स आपल्या सेवेत, कुंटे चौक, लक्ष्मी रोड सह.
0: संगीताचं माधुर्य, ध्यानाची शांतता आणि भक्तीची दिव्यता हे तिन्ही अनुभवण्यासाठी या एका अविस्मरणीय भक्तिमय संध्याकाळी मेलडी ऑफ भक्ती मध्ये सहजयोग परिवार पुणे सादर करत आहे परमपूज्य श्री माताजी निर्मला देवी प्रणित मेलडी ऑफ भक्ती या संगीत, योग आणि ध्यानाचा एक अद्वितीय उत्सव. प्रसिद्ध कलाकारांच्या भक्तिमय सादरीकरणासह अनुभवा अंतर्मनाला स्पर्श करणारा आनंद आणि आध्यात्मिक उन्नती. शनिवार 27 जून संध्याकाळी 5 ते 8 बालगंधर्व रंगमंदिर पुणे इथे. प्रवेश पूर्णपणे विनामूल्य. आजच नोंदणी करा मेलडी ऑफ भक्ती .in या वेबसाईट वर. मेलडी ऑफ भक्ती, जिथे संगीत बनतं ध्यान आणि ध्यान बनतं आनंद.
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
4: नव्या मान्सूनची नवी आशा, गुंतवणुकीला द्या आता नवी दिशा.
5: सादर आहे लोक मान्सून ठेव योजना, जिथे ते 18 महिन्यांच्या ठेवीवर 9.75% व्याज दर,
4: ज्येष्ठ नागरिकांना 0.5% अधिक.
5: अधिक माहितीसाठी आमच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-2124050.
4: लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत.
5: फक्त सभासदांकरिता, नियम आणि अटी लागू.
6: काय रे सोन्या, काल अक्षयच्या ताईच्या लग्नाचा बस्ता कुठे बांधला?
7: अगं आई, स्वामिनी मध्ये 3 मजली प्रशस्त एअर कंडिशन दालन, अगत्यशील कर्मचारी वर्ग आणि विशेष म्हणजे स्वामिनी मध्ये पारंपरिक पद्धतीने बस्त्याची विधिवत पूजा करून नाव घ्यायला लावून बस्ता बांधला जातो. ताईच्या सासरकडचे तर भलतेच खुश. आई, आपण पण आपल्या ताईच्या लग्नाचा बस्ता स्वामिनी मध्येच बांधूया.
6: स्वामिनी, साड्यांची महाराणी, बिझीलँड बिल्डिंग, कुंभेकर रोड, पुणे. स्वामिनीच्या इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजला नक्की फॉलो करा.
8: आई, आज तू या जगात नाहीस, पण तुझी खूप आठवण येते ग. 9 दिवस झाले आज माझं ऑपरेशन होऊन, अजूनही मी हॉस्पिटलमध्येच आहे. 9 महिने पोटात वाढवलेल्या या तुझ्या लेकीला तू अगदी तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं होतंस. माझ्या प्रत्येक आजारपणात रात्र जागली होतीस. बाळणपणात तर जितकी माझ्या बाळाची काळजी घेतली, तितकीच माझी काळजीही तू घेतलीस. पण आज जेव्हा इतका मोठा आजार झाल्याचं मला कळलं, तेव्हा पायाखालची जमीन सरकली ग. वाटलं आता कोण माझी आईसारखी काळजी करणार, कशी या आजारातून मी बाहेर पडणार. पण आई, इथे ऍडमिट झाल्यापासून सगळ्या गोष्टी त्यांनी अगदी आईच्या मायेनं केल्या. ऑपरेशन नंतरची काळजी सुद्धा तुझ्या इतक्याच प्रेमानं घेतली, आणि म्हणूनच या आजारातून मी पूर्ण बरी होऊ शकले. आई, तुझी जागा कोणीच नाही घेऊ शकत, पण तुझ्यासारखा आधार आणि ममता इथे मात्र मला नक्कीच मिळाली.
9: सौजन्य नियो विमेन्स हॉस्पिटल, आपटे रोड, पुणे. संपर्क 8888-57-6666.
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
10: श्रोते हो, कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आज पक्षीशास्त्रज्ञ आणि बर्ड मॅन ऑफ इंडिया म्हणून ओळखले जाणारे डॉक्टर सलीम अली यांचा स्मृतिदिन. कार्यक्रमात यानंतर ऐकूया यशवंत देव यांनी संगीतबद्ध केलेला संत नामदेव महाराजांचा अभंग सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात.

0: नव्या मान्सूनची नवी आशा, गुंतवणुकीला द्या आता नवी दिशा.
1: सादर आहे लोक मान्सून ठेव योजना, जिथे ते 18 महिन्यांच्या ठेवीवर 9.75% व्याजदर,
0: ज्येष्ठ नागरिकांना 0.5% अधिक.
1: अधिक माहितीसाठी आमच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-2124050.
0: लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत.
1: फक्त सभासदांकरिता, नियम आणि अटी लागू.

0: मिळेगा।
1: रमेश डाईंग, सर्व प्रकारच्या ब्रँडेड रेनकोट, छत्री, जॅकेट साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईंग। आजच जवळच्या शाखेस भेट द्या।
2: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकली ग. दि. माडगुळकर यांची रचना, आणि याबरोबरच आम्ही हा कार्यक्रम आता इथेच समाप्त करत आहोत.
1: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत या कार्यक्रमाचे प्रायोजक होते लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. आपले विश्वासू लोकमान्य.
2: आणि
3: लग्न बसत्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामिनी मध्ये बिझलँड बिल्डिंग कुंठेकर रोड पुणे.
0: श्रोतेहो, आकाशवाणीच्या विविध भारती सेवेच्या पुणे केंद्राचे कार्यक्रम ऐकत आहात. FM 101 MHz आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल स्ट्रीमिंग ॲपच्या माध्यमातून जगभरात सर्वत्र. सकाळचे 8:30 झाली आहेत, ऐकूया.
4: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.
5: कॉस्मॉस डिजिटल बँकिंग सेवा, सहज, सोपी आणि सुरक्षित.
6: इंटरनेट बँकिंग,
5: मोबाईल बँकिंग,
6: व्हॉट्सअप बँकिंग,
5: ई KYC,
6: NEFT, RTGS,
5: IMPS,
6: कॉस्मॉस रुपे व व्हिसा डेबिट कार्ड,
5: UPI, अशा अनेक डिजिटल सेवांचा लाभ घेण्यासाठी आपलं खातं कॉस्मॉस बँकेत हवंच.
6: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.

0: युनिव्हर्सल, तुमच्या कुटुंबाला देखण्या घराचं कोंदण. या अशा आवाजाने तुमचंही घर भरून जाईल,
1: कारण आता अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि योग्य मार्गदर्शनानं बाळ होऊ शकतं.
0: तुम्ही आई बाबा होऊ शकता.
1: सौजन्य डॉक्टर मृण्मयी धर्माधिकारी यांचं सिल्वर लाइनिंग IVF सेंटर, हडपसर, पुणे.
0: संपर्क 78 23 84 11 20
1: 7823 84 1120.

0: AMFI registered Christian Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration. Crescent Mutual Fund गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. सर्व योजना संबंधित कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावी.
1: जसं शरीराला हिलिंगची गरज असते तसंच मनालाही हिलिंगची गरज असते.
2: वर्षानुवर्ष मनात दाबून ठेवलेल्या भावना मनामध्ये आणि शरीरामध्येही ताण निर्माण करतात.
1: म्हणूनच मनाचं हिलिंग जरूर करा.
2: आतून हलकं शांत आणि पॉझिटिव्ह वाटण्यासाठी हे खूप गरजेचं आहे.
1: यासाठीच आर्ट ऑफ हिलिंगच्या शारदा कर्वे मॅडम घेऊन येत आहेत इंट्रोडक्टरी सेमिनार.
2: रविवार दिनांक 21 जून रोजी गांधी भवन कोथरूड येथे सकाळी 1:30 ते 2:30 या वेळेत.
1: सेमिनारच्या अधिक माहितीसाठी आणि रजिस्ट्रेशन साठी संपर्क 75 17 92 34 56
2: 7517923456.
3: अहो सकाळी सकाळी मी छान चहा केलाय तो घ्यायचा तर तुम्ही दरवाजाकडे काय पाहताय?
4: अगं मी तरुण भारतची वाट बघतोय. माझ्या वडिलांचा आवडता तरुण भारत आणि मीही आवडीने वाचत असे. आता पुण्यात पुन्हा सुरू झालाय. तरुण भारत वाचला ना की खऱ्या बातम्या वाचल्याचं समाधान मिळतं बघ.
3: आता घराघरात सकाळच्या वेळी हाच संवाद, कारण सर्वांनाच वाचावासा वाटतो तरुण भारत. राष्ट्रीय विचारांचा वसा तसं शनिवारी मागोवा आणि रविवारी आसमंत पुरवणी.
4: नागपूरच्या श्री नरकेसरी प्रकाशनचे दैनिक तरुण भारत, 100 वर्षांचा तरुण, दैनिक तरुण भारत, आता पुणेकरांचा फॅमिली न्यूजपेपर.
5: मी खरंच चांगली इंजिनियर झाली आहे. माझे बाबा लग्नाचं पाहत आहेत पण माझा जाड चष्मा एक मोठा प्रॉब्लेम झालाय.
6: अहो माझी छान पर्सनॅलिटी आहे, ऍक्टिंगचा कोर्स झालाय पण या चष्म्यामुळे कामच मिळत नाही.
7: माझी हाईट 6 आहे, कमावलेलं दणकट शरीर आहे पण चष्मा लागल्याने डिफेन्स मध्ये रिजेक्ट होतोय.
8: या सर्वांच्या समस्यावर उपाय एकाच ठिकाणी, जंगली महाराज रोड वरचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल. तिथे अत्याधुनिक लेसिक सर्जरीने वेदना रहित आणि वाजवी दरात चष्मा कायमचा काढून टाकला जातो. पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल, मॉडर्न हायस्कूल समोर, जंगली महाराज रोड, पुणे. फोन 8087807797.
9: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या सदस्यांना खास सवलत.
10: नीता अगं, हे ऑनलाइन पेमेंट सुरू केल्यापासून इतका गोंधळ होतो ना, हिशोबच जुळत नाहीये.
11: थांब, मी माझ्या कॅल्क्युलेटरलाच बोलवते. ओम
12: अलो मम्मा,
11: अनु मावशीला हिशोब करायला मदत कर.
12: सांग मावशी.
10: अरे 4 आकडी आहे.
12: अगं तू सांग मावशी.
10: बर, किराणा 4318, इस्त्री 112, लाईट बिल 1739, दूध 2160 आणि शॉपिंग 4782. सांग बरं.
12: 13111.
10: करेक्ट. अरे हेच तर जुळत नव्हतं. ए हा तर सुपर फास्ट कॅल्क्युलेटर
11: आहे.
10: पण कसं आलं तुला?
11: अगं सक्सेस अबॅकस मुळे.
10: हो का? मग मी पण जिंकीला घालते सक्सेस अबॅकसच्या क्लासला आणि तिलाही बनवते सुपर फास्ट कॅल्क्युलेटर.
13: मुलांना बनवा कॅल्क्युलेटर सारखे फास्ट सक्सेस अबॅकस. ऑनलाइन आणि ऑफलाइन क्लासेस साठी संपर्क 88 88 56 00 11, 8888 5600 01.
14: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
15: कार्यक्रमात सर्व श्रोत्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आधुनिक वाल्मिकी गीत रामायणकार ग दि माडगुळकर यांनी अनेक गाणी, कथा, कविता, पटकथा लिहिल्यात. त्यांनी अनेक विषयांवर अनेक प्रसंगांना अनुरूप अशी जवळपास 2000 गाणी लिहिली आहेत. श्रोते हो, अंधार आणि प्रकाश या केवळ 2 अवस्था नसून त्या आपल्या जीवनप्रवासातल्या नेहमीच्या सोबती आहेत. अनेकदा आपलं आयुष्य अनेक समस्यांनी वेढलेलं असतं, त्यातही एक छोटासा दिवा पुरेसा असतो साऱ्या दिशा उजळवण्यासाठी. आणि म्हणूनच आपण दिवा हा केवळ प्रकाशाचा स्रोत म्हणून मानत नाही तर श्रद्धा, ज्ञानाचं प्रतीक.

प्रतीक म्हणून मानतो. भक्तिभावानं प्रज्वलित केलेला हा दिवा केवळ तेलानं नव्हे तर अंतःकरणातल्या श्रद्धेनं तेवत असतो. आज आपण गदिमांच्या लेखणीतून साकारलेल्या दीपज्योतिमय गीतरचनांचा आस्वाद घेऊया.

0: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली.
1: तुमच्या मनातल्या सर्व अपेक्षा पूर्ण करणारी फिक्स डिपॉझिट स्कीम, सुरक्षितता, उत्तम व्याजदर आणि ठेवींचे आकर्षक पर्याय.
2: व्याजदर सर्वसाधारण ठेवीदार 7.05%, ज्येष्ठ नागरिक 7.30%, मासिक आणि त्रैमासिक व्याजाच्या पर्यायांसह, मुदत 16 महिने, अटी लागू.
1: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.

0: रमेश डाईंग, सर्व प्रकारच्या ब्रँडेड रेनकोट, छत्री, जॅकेट साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईंग। आजच जवळच्या शाखेस भेट द्या।
1: तुम्हाला माहित आहे का, केंद्र सरकारने लहान उद्योजकांसाठी 40 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त मूल्याचे तारण मुक्त मुद्रा कर्ज उपलब्ध करून दिले आहे। ही रक्कम कुवेत सारख्या देशाच्या सकल देशांतर्गत उत्पादनाच्या जवळपास 3 पट इतकी आहे।
2: करोडो छोटे उद्यमियों को मुद्रा योजना से लोन मिला, उन्हें आज महसूस होता है कि डेमोक्रेसी कैन डिलीवर।
1: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जन कल्याणाची।
3: जागतिक योग दिनानिमित्त मोफत मार्गदर्शन।
4: रोग झाल्यानंतर औषधोपचार करण्यापेक्षा रोग होऊच नयेत यासाठी
3: स्वास्थ्य विषयक समाजरत्न, स्वास्थ्य रत्न, जीवन गौरव तसेच अनेक राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित
4: स्वास्थ्य तज्ञ प्राध्यापक डॉक्टर शशिकांत कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधा।
3: लक्षात ठेवा, जागतिक योग दिनानिमित्त मोफत मार्गदर्शन प्राध्यापक डॉक्टर शशिकांत कुलकर्णी यांचे।
4: संपर्क 98224169 64।
5: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
6: गदिमांनी रचलेली गाणी ऐकताना त्या गाण्यातला भावस्पर्शी नाजूक बाजूचं दर्शन आपल्याला नक्कीच होतं। आपलं सभोवताल जरी गूढ, शांत अंधारानं व्यापलं असलं तरीही त्या अंधारात एक आशा असते पहाटेच्या पहिल्या किरणांची। रात्र जरी गहिरी असली तरी पहाट ही अटळच असते। पूर्वेकडून येणाऱ्या त्या कोवळ्या किरणांनी दवबिंदूही मोत्यासारखे जणू चमकू लागतात। मंदिरातला नंदादीप असो की दिवाळीच्या रांगोळीतला उजळता दिवा किंवा मनाच्या कोपऱ्यात शांतपणे तेवत राहणारी श्रद्धेची ज्योत असो, गदिमांनी तिमिरातून

श्रोतेहो, गदिमाने रचलेल्या गीतांमध्ये आपल्याला जाणवतं की प्रत्येक दिवा, प्रत्येक प्रकाश किरण आपल्याला सांगतंय की जुनं सारं विसरून नव्याला कवटाळा. अंधाराला दूर सारणारा हा दिवा आपल्या जीवनातही आनंद, समृद्धी आणि आशेचे रंग भरतो. चला तर मग ऐकूया वसंत पवार यांनी संगीत दिलेलं गदिमांचं गीत आशा भोसले यांच्या स्वरात.

0: युनिव्हर्सल, तुमच्या कुटुंबाला देखण्या घराचं कुंदण. या अशा आवाजाने तुमचंही घर भरून जाईल,
1: कारण आता अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि योग्य मार्गदर्शनानं बाळ होऊ शकतं.
0: तुम्ही आई बाबा होऊ शकता.
1: सौजन्य डॉक्टर मृण्मयी धर्माधिकारी यांचं सिल्वर लायनिंग आय व्ही एफ सेंटर, हडपसर, पुणे.

0: ಬ್ಯಾಂಕ್ವಿ ರಿಜಿಸ್ಟರ್ಡ್ ಕ್ರಿಶ್ಚಿಯನ್ ಮ್ಯೂಚುವಲ್ ಫಂಡ್ ಡಿಸ್ಟ್ರಿಬ್ಯೂಟರ್ಸ್ ಪ್ರೈವೇಟ್ ಲಿಮಿಟೆಡ್. ಕಾಂಟ್ಯಾಕ್ಟ್ ನಂಬರ್ 9764125533. ಕನ್ವರ್ಟ್ ಯುವರ್ ಲೈಫ್ ಇಂಟು ಸೆಲೆಬ್ರೇಷನ್. म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. सर्व योजना संबंधित कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावी.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: एक छोटा दिवा आपल्या आयुष्यात किती मोठे बदल घडून आणू शकतो. या दिव्याच्या प्रकाशानं फक्त आपल्या सभोवतालचा अंधकार दूर न करता आपल्या मनातला अंधार देखील दूर होतो. पहाटेच्या शांततापूर्ण क्षणात त्या भास्कराची तांबूस लकेर नवा दिवस नवी आशादायी संधी घेऊन येते. आणि याच प्रकाशानं मनातला काळोख अंधार कुठच्या कुठे पळून जातो. कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत गदिमांची रचना आशा भोसलेंच्या स्वरात.

0: श्रोतेहो, आणि याबरोबरच आम्ही हा कार्यक्रम आता इथेच समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या विविध भारती सेवेच्या पुणे केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
1: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.
0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आम्ही बोलत आहोत पुणे विविध भारती 101 FM वरून. हे आहे पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. सकाळचे 8:58 होत आहेत. जाणून घेऊया ठळक बातम्या.
2: ठळक बातम्यांशी अभिमानाने संलग्न आहे क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्व्हर्ट लाईफ इंटू सेलिब्रेशन.
3: विविध भारती पुणे, ठळक बातम्या. आगामी आषाढी वारीमध्ये पालखीतल्या प्रत्येक वारकऱ्याला सर्व सोयीसुविधा उपलब्ध होतील या दृष्टीनं सर्व यंत्रणांनी समन्वयानं काम करावं असं आवाहन ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांनी केलं आहे. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर काल पुण्यात आढावा बैठकीत ते बोलत होते. वारीदरम्यान पिण्याचं पाणी, स्वच्छतागृह, आरोग्य सुविधा, मुक्कामाची चांगली व्यवस्था आदींची चोख व्यवस्था ठेवावी असं गोरे म्हणाले. केंद्र सरकारनं बफर साठा योजनेअंतर्गत नाफेडमार्फत खरेदी होत असलेल्या कांद्याला क्विंटलमागे 80 रुपयांची वाढ दिली आहे. किमान हमी खरेदी दर आजपासून प्रति किलो 17.30 रुपये करण्यात आला आहे. नाफेडचे नाशिकचे शाखा व्यवस्थापक अनिकेत मदान यांनी ही माहिती दिली. साठवणुकीस योग्य असलेल्या कांद्याच्या गुणवत्तेचा आणि सध्याच्या बाजारभावाचा विचार करून हा निर्णय घेण्यात आल्याचं मदान यांनी सांगितलं. राज्य विधिमंडळाच्या 22 तारखेपासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात विधानभवन प्रवेशासाठी प्रथमच ई प्रवेश प्रणालीद्वारे चेहरा पडताळणी पद्धती अवलंबण्यात येणार आहे. मुख्यमंत्र्यांपासून अभ्यागतांपर्यंत सर्वांना याच पद्धतीनं प्रवेश देण्यात येणार आहे. याबाबत सर्वांसाठी ई ऑफिस प्रणालीद्वारे ऑनलाईन स्वरूपात माहिती पाठवण्याची आणि आवश्यक ती माहिती ईमेलवर प्राप्त करून घेण्याची कार्यवाही सुरू झाली असून या संदर्भातील सविस्तर परिपत्रक महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयानं जारी केलं आहे. अमरावती जिल्ह्यातील मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील जंगल सफारीला 15 दिवसांची मुदतवाढ देण्यात आली असून पर्यटकांना आता 30 जूनपर्यंत सफारीचा आनंद घेता येणार आहे. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धांमध्ये मोरोक्कोनं पहिल्याच मिनिटाला केलेल्या गोलच्या मदतीनं स्कॉटलंडचा 1-0 पराभव केला तर अमेरिकेनं ऑस्ट्रेलियावर 2-0 विजय मिळवत बाद फेरीत प्रवेश केला. ब्राझीलनं हैतीवर 3-0 विजय मिळवून स्पर्धेतला पहिला विजय नोंदवला. नेदरलँड्सचा सामना स्वीडनबरोबर भारतीय प्रमाणवेळेनुसार आज रात्री 10:30 होणार आहे. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 9:58

0: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
1: ठळक बातम्यांशी अभिमानाने संलग्न आहे क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाईफ इंटू सेलिब्रेशन.
2: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आम्ही बोलत आहोत पुणे विविध भारती 101 FM वरून. हे आहे पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. सकाळचे 9:01 झालेत. ऐकूया
3: एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल एरंडवणे पुणे. किडनी तुमची काळजी आमची.
2: श्रोतेहो कार्यक्रमात मी हर्षदीप शेलार आपलं मनापासून स्वागत करतो. एका तळ्यात होती बदके पिले सुरेख हे गदिमनी रचलेलं गीत आपल्या सर्वांना परिचयाचं आहे. शब्दशः आपण अर्थ घेतला तर आपल्याला असं जाणवतं की पाण्यात बदकापेक्षा वेगळ्या पद्धतीनं पोहणाऱ्या त्या पक्ष्याच्या पिल्लाला सगळेच जण डावलतात. कुबड्यांच्या राज्यात बांधेसूद माणूसही कुरूप ठरतो ना, अगदी तसं. पण एक दिवस वेगळा उगवला. आरशासारख्या स्वच्छ पाण्यात त्या पिल्लानं आपलं रूप पाहिलं आणि त्याला उमगलं की तो सामान्य माणूस नसून असामान्य राजहंसच आहे. तशीच महाराष्ट्र

सर्वत्र हेटाळणीचे सूर पचवत एक व्यक्ती राजहंस म्हणून उभी ठाकली आणि ती म्हणजे कविवर्य सुरेश भट. माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य असं ज्यांना संबोधलं जातं त्या सुरेश भटांच्या लेखणीबद्दल आज आपण जाणून

0: तुला।
1: युरोलॉजी मध्ये 40 वर्षाहून अधिक काळ अत्याधुनिक उपचार देणारे एस हॉस्पिटल,
2: किडनी स्टोन, प्रोस्टेट, मूत्रमार्ग कॅन्सर, स्त्रिया आणि लहान मुलांच्या मूत्रविकारांवर लेझर ते रोबोटिक अशा अत्याधुनिक उपचारांसाठी एस हॉस्पिटल, एरंडवणे, पुणे।
1: संपर्क 0206701900।

0: अशी सोनुली, बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
1: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
0: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866-91-676-72. जसं शरीराला हिलिंगची गरज असते तसंच मनालाही हिलिंगची गरज असते.
2: वर्षानुवर्ष मनात दाबून ठेवलेल्या भावना मनामध्ये आणि शरीरामध्येही ताण निर्माण करतात.
0: म्हणूनच मनाचं हिलिंग जरूर करा.
2: आतून हलकं, शांत आणि पॉझिटिव्ह वाटण्यासाठी हे खूप गरजेचं.

0: गरजेचं आहे.
1: यासाठीच आर्ट ऑफ हिलिंगच्या शारदा कर्वे मॅडम घेऊन येत आहेत इंट्रोडक्टरी सेमिनार.
0: रविवार दिनांक 21 जून रोजी गांधी भवन कोथरूड येथे 9:30 to 1:30 या वेळेत.
1: सेमिनारच्या अधिक माहितीसाठी आणि रजिस्ट्रेशन साठी संपर्क 75 17 92 34 56
0: 7517923456.
2: जय हिंद. तुम्ही गेल्या दशकभरात घडून आलेला बदलाव पाहिला आहे का? भारत आता दहशतवादाच्या मुळावर थेट प्रहार करतो. आता नक्षलवादाचे उच्चाटन झाले आहे. पूर्वी आपण संरक्षण सामग्री परदेशातून आयात करत होतो. आज आपण विक्रमी संख्येने त्याची निर्यात करत आहोत. भारत आता शांत राहत नाही. भारत आता सहन करत नाही.
3: हमें गर्व है कि पिछले एक दशक से हमारी सेनाएं तेजी से आत्मनिर्भरता की ओर कदम बढ़ा रही.
2: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जनकल्याणाची.
1: आई, आज तू या जगात नाहीस, पण तुझी खूप आठवण येते ग. 9 दिवस झाले आज माझं ऑपरेशन होऊन, अजूनही मी हॉस्पिटलमध्येच आहे. 9 महिने पोटात वाढवलेल्या या तुझ्या लेकीला तू अगदी तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं होतंस. माझ्या प्रत्येक आजारपणात रात्र जागली होतीस. बाळणपणात तर जितकी माझ्या बाळाची काळजी घेतली तितकीच माझी काळजीही तू घेतलीस. पण आज जेव्हा इतका मोठा आजार झाल्याचं मला कळलं तेव्हा पायाखालची जमीन सरकली ग. वाटलं आता कोण माझी आईसारखी काळजी करणार, कशी या आजारातून मी बाहेर पडणार. पण आई, इथे ऍडमिट झाल्यापासून सगळ्या गोष्टी त्यांनी अगदी आईच्या मायेनं केल्या. ऑपरेशन नंतरची काळजी सुद्धा तुझ्या इतक्याच प्रेमानं घेतली आणि म्हणूनच या आजारातून मी पूर्ण बरी होऊ शकले. आई, तुझी जागा कोणीच नाही घेऊ शकत, पण तुझ्यासारखा आधार आणि ममता इथे मात्र मला नक्कीच मिळाली.
4: सौजन्य नियो विमेन्स हॉस्पिटल, आपटे रोड, पुणे. संपर्क 8888-57-6666.
5: नीता अगं, हे ऑनलाईन पेमेंट सुरू केल्यापासून इतका गोंधळ होतो ना, हिशोबच जुळत नाहीये.
6: थांब, मी माझ्या कॅल्क्युलेटरलाच बोलवते. ओम,
7: अलो मम्मा,
6: अनु मावशीला हिशोब करायला मदत कर.
7: सांग मावशी.
5: अरे, 4-4 आकडी आहे.
7: अगं तू सांग मावशी.
5: बर, किराणा 4318, इस्त्री 112, लाईट बिल 1739, दूध 2160 आणि शॉपिंग 4782. सांग बर.
7: 13111.
5: करेक्ट. अरे, हेच तर जुळत नव्हतं. ए, हा तर सुपर फास्ट कॅल्क्युलेटर
6: आहे.
5: पण कसं आलं तुला?
6: अगं, सक्सेस अबॅकस मुळे.
5: हो का? मग मी पण चिंकीला घालते सक्सेस अबॅकसच्या क्लासला आणि तिलाही बनवते सुपर फास्ट कॅल्क्युलेटर.
8: मुलांना बनवा कॅल्क्युलेटर सारखे फास्ट सक्सेस अबॅकस. ऑनलाइन आणि ऑफलाइन क्लासेस साठी संपर्क 88-88-56-0011 8888-56-0011.
9: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
10: श्रोतेहो, कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अमरावतीतल्या सुखवस्तू घरात डॉक्टर श्रीधर आणि शांता भट यांच्या पोटी 15 एप्रिल 1932 रोजी मुलगा जन्मला. उभयतांनी मुलानं सूर्यासारखं चमकावं म्हणून हौशीनं नाव ठेवलं सुरेश. त्यांची जडणघडण होत असताना, अवघ्या 2.5 वर्षाचे असताना त्यांना पोलिओची बाधा झाली आणि त्यात त्यांचा उजवा पाय अधू झाला. अधूपायामुळं शालेय जीवनामध्ये कुठलेही मैदानी खेळ त्यांना खेळता आले नाहीत. शिक्षणामध्ये अडचणी येत होत्या, पण एक गोष्ट मात्र त्यांच्याकडे टिकून होती, ती म्हणजे जिद्द आणि आईकडून आलेली कवितांची आवड. कुठेतरी आत कविता खोलवर रुजत होती, फुलत होती. समकालीन मित्रांचे संसार फुलत असताना सुरेश भट लोखंडी पेटीवर वही ठेवून कंदिलाच्या पिवळ्या प्रकाशात तळपत होते. विजलो जरी आज मी, हा माझा अंत नाही. विजलो जरी आज मी, हा माझा अंत नाही. पेटेन उद्या नव्याने, हे सामर्थ्य नाशवंत नाही. छाटले जरी पंख माझे, छाटले जरी पंख माझे, पुन्हा उडेन मी. अडवू शकेल मला अशी भिंत नाही. 1961 साली नागपूरच्या नागविदर्भ प्रकाशनाकडून त्यांचा पहिला काव्यसंग्रह रूपगंधा प्रकाशित झाला. त्या काव्यसंग्रहाला राज्य शासनाचं पारितोषिकही मिळालं होतं. बीएच्या अभ्यासक्रमात 2 नापास झालेल्या सुरेशचा रंग माझा वेगळा हा काव्यसंग्रह कालांतरानं एमएच्या अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आला. त्यांना त्यांच्या आईप्रमाणे कविता आणि संगीताची आवड होती. ते स्वतः बासरीवादक आणि उत्तम गायक होते. तसंच आकाशदिवा, पतंग, कलाइडोस्कोप सारख्या हस्तकलेच्या वस्तू बनवण्यात सुद्धा ते पारंगत होते. पुढे जाऊन हृदयनाथ मंगेशकरांना त्यांचा काव्यसंग्रह एका दुकानात सापडला. तो वाचून प्रभावित होऊन त्यांनी सुरेश

0: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी।
1: युरोलॉजी मध्ये 40 वर्षांहून अधिक काळ अत्याधुनिक उपचार देणारे एस हॉस्पिटल।
2: किडनी स्टोन, प्रोस्टेट, मूत्रमार्ग कॅन्सर, स्त्रिया आणि लहान मुलांच्या मूत्रविकारांवर लेझर ते रोबोटिक अशा अत्याधुनिक उपचारांसाठी एस हॉस्पिटल, एरंडवणे, पुणे।
1: संपर्क 02-0670-29100।
3: जागतिक योग दिनानिमित्त मोफत मार्गदर्शन।
4: रोग झाल्यानंतर औषधोपचार करण्यापेक्षा रोग होऊच नयेत यासाठी
3: स्वास्थ्य विषयक समाजरत्न, स्वास्थ्य रत्न, जीवन गौरव तसेच अनेक राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित
4: स्वास्थ्य तज्ञ प्राध्यापक डॉक्टर शशिकांत कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधा।
3: लक्षात ठेवा, जागतिक योग दिनानिमित्त मोफत मार्गदर्शन प्राध्यापक डॉक्टर शशिकांत कुलकर्णी यांचे।
4: संपर्क 98-22-41-9964
3: 9822-41-8964।
5: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत। इस कार्यक्रम के प्राय

0: प्रोजेक्ट विको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।
1: श्रोते हो, रोज सकाळी 7:30 वाजता नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून। या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू।
2: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
3: अद्यापही सूर्याला माझा सराव नाही, अद्यापही पुरेसा हा घाव खोल नाही। ओठी तुझ्या न आले अद्याप नाव माझे, अन ओठ शोधण्याचा माझा स्वभाव नाही। वा, काय अंदाज आहे बघा ना। कुठेही ओढाताण नाही आहे, कुठेही अट्टहास नाही आहे। शब्दांनी थेट हल्ला चढवावा तो भट साहेबांनीच। आयुष्यातील करुण रस, दुःख, मृत्यू या विषयावर लिहिणाऱ्या कवीची प्रेमगीतं आपल्याला ओढ लावतात। सुरेश भट म्हणजे असामान्य प्रतिभा लाभलेले कवी यात काहीच शंका नाही आहे। रूपगंधा, रंग माझा वेगळा, एल्गार, काफला असे एकाहून एक सरस कविता संग्रह त्यांनी आपल्याला दिलेत। त्यांची कविता आपल्याला नेहमीच अंतर्मुख करते।

0: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी।
1: युरोलॉजी मध्ये 40 वर्षांहून अधिक काळ अत्याधुनिक उपचार देणारे एस हॉस्पिटल।
2: किडनी स्टोन, प्रोस्टेट, मूत्रमार्ग कॅन्सर, स्त्रिया आणि लहान मुलांच्या मूत्रविकारांवर लेझर ते रोबोटिक अशा अत्याधुनिक उपचारांसाठी एस हॉस्पिटल, एरंडवणे, पुणे।
1: संपर्क 0206701900।

0: रमेश डाईन, सर्व प्रकारच्या ब्रँडेड रेनकोट, छत्री, जॅकेट साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईन। आजच जवळच्या शाखेस भेट द्या।
1: तुम्हाला माहित आहे का, ईशान्य भारत जो कधी काळी दूरचा वाटत होता तो गेल्या 12 वर्षात आपल्या हृदयाच्या खूप जवळ आला आहे। ईशान्य भारतातील राष्ट्रीय महामार्गाची लांबी वाढून 16,200 किलोमीटर वर पोहोचली आहे। सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेशाला पहिल्यांदाच हवाई दळणवळणाची जोडणी मिळाली आहे। आता ईशान्य भारतासोबतचे अंतर कमी झाले आहे।
2: नॉर्थ ईस्ट अब दूर नहीं रहा, नॉर्थ ईस्ट अब दिल के भी पास है, दिल्ली के भी पास है।
1: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जनकल्याणाची।

0: अशी सोनुली, बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
1: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
0: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866-91-676-72.
2: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत. प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य.
3: आणि लग्न बस्त्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामींनी मध्ये बिझलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे.
4: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.
5: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल, किडनी तुमची काळजी आमची.
6: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
7: श्रोते हो, कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. हे तुझे अशा वेळी लाजणे बरे नाही, हे तुझे अशा वेळी लाजणे बरे नाही, चेहरा गुलाबाने झाकणे बरे नाही. जे तुला दिले होते तेच ओठ दे माझे, मागचे जुने देणे टाळणे बरे नाही. ऐक तू जरा माझं, ऐक तू जरा माझं, सोड मोह स्वप्नांचा, आजकाल स्वप्नांचे वागणे बरे नाही. जाहली न कोणाची सांग राख रांगोळी, जाहली न कोणाची सांग राख रांगोळी, आपुलीच रांगोळी काढणे बरे नाही. आज मोकळे बोलू, आज मोकळे होऊ, जीव एकमेकांचा जाळणे बरे नाही. कालचा तुझा माझा चंद्र वेगळा होता, कालचा तुझा माझा चंद्र वेगळा होता, हे उन्हात आलेले चांदणे बरे नाही. मैफलीत या माझ्या पाहतेस का खाली, मैफलीत या माझ्या पाहतेस का खाली, हाय लाजणाऱ्यांनी जागणे बरे नाही. कविता, गझल याबरोबरच आणखीन अनेक काव्यप्रकार सुरेश भटांनी समर्थपणे हाताळलेत. चल उठ रे मुकुंदा, झाली पहाट झाली, बाहेर चांदण्याला हलकीच जागाली, हे भूपाळी ऐकून महाराष्ट्राला नवा हुनाजी सापडला. तर पहाटे पहाटे मला जागाली, हे अप्रतिम प्रेमकाव्य रचणाऱ्या भटांनी आज गोकुळात रंग खेळतो हरी हे लाडी खट्याळ गवळणसुद्धा पेश केली.

0: श्रोतेहो, सुरेश भट हे मराठी गझल विश्वातील एक अजरामर नाव आणि त्यांच्याशिवाय मराठी गझल हा विषयच पूर्ण होऊ शकत नाही. फक्त शृंगार, प्रेम, विरह इतकंच नाही, तर त्यांनी आपल्या गझलमधून समाजाचं दुःख, वेदना, बदलता समाज, बदलती माणुसकी मांडली. आज त्यांच्यासारख्या गझलकारांमुळेच मराठी गझलला मानाचं स्थान आहे. अनेक उर्दू गझलकारांचा त्यांच्या मनावर खोल प्रभाव असूनही त्यांची गझल अस्सल मराठी वळणानेच चालत राहिली. अशा गझल सम्राट कविवर्य सुरेश भट यांना विनम्र अभिवादन करून मी हर्षदीप शेलार आता आपली रजा घेतो. नमस्कार.
1: एस हॉस्पिटल, लाखात अशी लेखणी या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल एरंडवणे पुणे. किडनी तुमची, काळजी आमची.
0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आम्ही बोलत आहोत पुणे विविध भारती 101 FM वरून. हे आहे पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. आमचं प्रसारण तुम्ही ऐकताय रेडिओ सेटवरून, तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल स्ट्रीमिंग ॲपच्या माध्यमातून जगभरात सर्वत्र. सकाळचे 9:30 झाली आहेत. प्रसारित करत आहोत
2: पुणा आय केअर, मर्मबंधातली ठेवही या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुणा आय केअर, मिशन हेल्दी आईज.
0: कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया समूह स्वरात कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांनी रचलेली, गोविंदराव टेंबे यांनी संगीत दिलेली मानापमान या नाटकातील नांदी.

0: पुना आयकेअर मध्ये FDA अप्रूव्ड झाई स्माइल प्रो प्रोसिजर मुळे 10 सेकंदापेक्षा कमी लेजर एक्सपोजर न फास्टर रिकव्हरी सह तुम्ही तुमचा चष्मा सहज घालवू शकता. पुना आयकेअर, कर्वे रोड आणि आकांक्षा पुना आयकेअर वानवडी इथं. संपर्क 73-502-77-77-9.
1: प्रिया, सगळे उपचार करून झाले पण मी आई नाही ग होऊ शकले.
2: मधू, तू एकदा भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर मध्ये जा ना. त्यांच्याकडे उत्तम सक्सेस रेट, अनुभवी डॉक्टर्सची टीम, पारदर्शक उपचार आणि सर्व अद्ययावत IVF ट्रीटमेंट्स एकाच छताखाली आहेत.
1: हो,
2: आम्हाला तर खूप चांगला अनुभव आलाय.
1: ए मग आम्ही एकदा प्रयत्न करतो. मला भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटरचा नंबर दे ना.
2: घे ना, 8800551878. भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, नवी पेठ, पुणे.
3: अनेकदा काही तज्ञ तुम्हाला राशींच्या रत्नांच्या मौल्यवान खड्यांचा वापर अंगठी, लॉकेट किंवा ब्रेसलेट मध्ये करायला सांगतात, पण ही खरेदी कुठूनही करून कशी चालेल? अशी खरेदी करायला हवी 193 वर्षांचा ग्राहकांच्या विश्वासाची परंपरा असलेल्या पुना गाडगिळ आणि सन्स मधूनच.
4: पुना गाडगिळ आणि सन्स 1832 पासून पुणे जिल्ह्यात 10 प्रशस्त शोरूम्स आपल्या सेवेत. कुंटे चौक, लक्ष्मी रोड सह.

0: सहायता टेलीलॉ के ऐप, वेबसाइट www.tele-law.in या टोल फ्री नंबर 14454 से प्राप्त की जा सकती है।
1: मी करता एक चांगली इंजिनियर झाली आहे, माझे बाबा लग्नाचं पाहत आहेत, पण माझा जाड चष्मा एक मोठा प्रॉब्लेम झालाय।
2: अहो माझी छान पर्सनॅलिटी आहे, ऍक्टिंगचा कोर्स झालाय, पण या चष्म्यामुळे कामच मिळत नाही।
3: माझी हाईट 6 आहे, कमावलेलं दणकट शरीर आहे, पण चष्मा लागल्याने डिफेन्स मध्ये रिजेक्ट होतोय।
4: या सर्वांच्या समस्यावर उपाय एकाच ठिकाणी, जंगली महाराज रोड वरचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल। तिथे अत्याधुनिक लेसिक सर्जरीने वेदना रहित आणि वाजवी दरात चष्मा कायमचा काढून टाकला जातो। पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल, मॉडर्न हायस्कूल समोर, जंगली महाराज रोड, पुणे। फोन 8087807
5: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या सदस्यांना खास सवलत।
6: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
7: श्रोते हो, ऐकूया आमच्या कार्यक्रमाविषयी।

0: गमावलेलं दणकट शरीर आहे पण चष्मा लागल्याने डिफेन्स मध्ये रिजेक्ट होतोय.
1: या सर्वांच्या समस्यावर उपाय एकाच ठिकाणी, जंगली महाराज रोड वरचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल. तिथे अत्याधुनिक लेसिक सर्जरीने वेदना रहित आणि वाजवी दरात चष्मा कायमचा काढून टाकला जातो. पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल, मॉडर्न हायस्कूल समोर, जंगली महाराज रोड, पुणे. फोन 8087808797.
2: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या सदस्यांना खास सवलत.
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
4: श्रोते, ऐकूया आमच्या कार्यक्रमाविषयी.
5: श्रोते हो, हिंदी चित्रपटांमध्ये स्थित्यंतर होत असताना सहाय्यक हास्य अभिनेत्यांऐवजी मुख्य नायकच अनेक चित्रपटातून विनोदी अभिनय करायला लागले. राज कपूर, शशी कपूर, शम्मी कपूर, रणधीर कपूर, किशोर कुमार, धर्मेंद्र, अमिताभ बच्चन, ऋषी कपूर, गोविंदा, संजय दत्त, चंकी पांडे, अमोल पालेकर, जावेद जाफरी, रितेश देशमुख, नाना पाटेकर, अनिल कपूर, विवेक ओबेरॉय, अजय देवगण, अक्षय कुमार, वरुण धवन, आमिर खान, शाहरुख खान, सलमान खान यासारख्या अनेक कलाकारांनी देखील विनोदी भूमिका साकारल्या. तेव्हा यावेळच्या हॅलो आपकी पसंत मध्ये बोलूया मुख्य नायकांनी केलेल्या विनोदी भूमिकांविषयी आणि त्यांच्या चित्रपटातल्या हास्य प्रसंगांविषयी. ध्वनिमुद्रण होईल सोमवारी सकाळी 11 ते 11:30 या वेळेत, तर प्रसारण बुधवारी 12 ते 1 या दरम्यान. तेव्हा जरूर फोन करा 2553-1705 आणि 2553-1706 या क्रमांकावर हॅलो आपकी पसंद या कार्यक्रमासाठी.
4: श्रोते हो, ऐकूया पिण्याच्या पाण्याचं नियोजन करण्याविषयीचं एक निवेदन. पुणे जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठा लक्षात घेता उपलब्ध पाण्याचा काटकसरीनं वापर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष जितेंद्र डुडी यांनी दिले आहेत. भारतीय हवामान विभागानं वर्तवलेल्या कमी पावसाच्या अंदाजानुसार 31 ऑगस्ट 2026 पिण्याच्या पाण्याचं नियोजन करणं आता प्राधान्याचं आहे. या पार्श्वभूमीवर पिण्याच्या पाण्यासाठी राखीव असलेला साठा सुरक्षित ठेवण्यासाठी सर्व सिंचन आवर्तनं तात्काळ स्थगित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसंच नदी, कालवे आणि धरणांमधून होणारा अनधिकृत पाणी उपसा रोखण्यासाठी महसूल, पोलीस आणि जलसंपदा विभागाच्या संयुक्त पथकामार्फत विशेष तपासणी मोहीम राबवण्यात येणार आहे. अनधिकृत पंप, पाईपलाईन आणि मोटारींवर आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत कठोर कारवाई केली जाईल. सर्व नागरिकांना आणि संबंधित यंत्रणांना पिण्याच्या पाण्याचा वापर जपून आणि अत्यंत काटकसरीनं करण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. निवेदन संपलं. कार्यक्रमात आपण यानंतर ऐकूया रजनी जोशी यांनी गायलेलं, गोविंद बल्लाळ देवल यांनी रचलेलं आणि संगीत दिलेलं पद, नाटक मृच्छकटिक.

0: अशा अमूल्य डोळ्यांची तपासणी तुम्ही यापूर्वी कधी केली होती? नसेल केली तर आजच करून घ्या पूना आय केअर मधून. पूना आय केअर, कर्वे रोड आणि आकांक्षा पूना आय केअर, वानवडी इथे. संपर्क 73502 77779. पूना आय केअर, मिशन हेल्दी आईज.
1: तुम्हाला माहित आहे का, जगातील अनेक विकसित देशांमध्ये आरोग्य विषयक मोफत सेवा हे आजही एक स्वप्नच आहे, पण भारतात मात्र हा प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे. आयुष्यमान भारत योजनेच्या माध्यमातून 60 कोटींपेक्षा जास्त लोकांना 5 लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार दिले जात आहे, आणि 19,000 पेक्षा जास्त जनऔषधी केंद्रांच्या माध्यमातून तब्बल 90% कमी किमतीत औषधे उपलब्ध करून दिली जात आहेत.
2: किसी एक व्यक्ति की जमीन, घर, गहने या दूसरा कोई सामान बीमारी के खर्च में बिकने से बचा है, गिरवी रखने से बचा है, तो ये आयुष्मान भारत की बहुत बड़ी सफलता है.
1: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जनकल्याणाची.
3: श्रोते हो, रोज संध्याकाळी 6:05 नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
4: रोज सकाळी 11 ते 12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स, मधुमालती. प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून परंपरा तीच, रूप नवे.
5: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5 वाजता जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल, असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी. श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा आय केअर सहज धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर, मिशन हेल्दी आईज.
6: दररोज सायंकाळी 5:30 ते 6 या वेळेत जरूर ऐका सुमधुर मराठी गाण्यांचा कार्यक्रम सांज धारा.

0: प्रायोजक जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे मल्टीस्टेट शेड्यूल्ड बँक.
1: दररोज संध्याकाळी 6:15 जरूर ऐका सुमधुर गीतांचा कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
2: पुणे पीपल्स बँक प्रस्तुत गजर हरिनामाचा दररोज संध्याकाळी 7:30 ते 8 जरूर ऐका. प्रायोजक पुणे पीपल्स बँक. विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
4: पुणा आय केअर मर्मबंधातली ठेवही या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुणा आय केअर मिशन हेल्दी आईज.
5: मोठी सुनबाई हे तुझ्या नावे
6: इतकी काय घाई होती
5: अग.
6: आणि छोटी
5: हे तुझ्या नावे आणि हे माझ्या छकुलीच्या नावे.
7: पण आजी तुझ्या नावे
8: सगळंच. मी बँक लॉकर फिक्स डिपॉझिट सगळ्यात हिलाच नॉमिनी बनवलाय. उद्या जर मी नसलो तर पैसे मिळायला हिला सोपं जाईल.
5: शुभ बोला हो
6: काय.
9: RBI सांगते
10: जाणकार बना सतर्क रहा.
11: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती भारत का गम एक्सपर्ट.
1: दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल. प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार. दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम बेला के फूल. आणि या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ.
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
12: श्रोतेहो कार्यक्रमात यानंतर ऐकूया एकच प्याला या नाटकातलं गंधर्व नाटक मंडळी यांनी संगीत दिलेलं पद. पदरचना विठ्ठल सीताराम गुर्जर यांची.

श्रोते हो, एका चुकीच्या निर्णयामुळे स्वप्नांची राख होऊ शकते, एका व्यसनामुळे कुटुंब उद्ध्वस्त होऊ शकतं आणि एका अंमली पदार्थामुळे आयुष्याचा मार्गच कायमचा बदलू शकतो. हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. आजची तरुणाई नेमकी कोणत्या धोक्याला सामोरी जात आहे, ड्रग्जचं वाढतं जाळं किती भयानक आहे, व्यसनाची सुरुवात कशी ओळखावी आणि व्यसन मुक्तीचा मार्ग कोणता, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी सहभागी होऊया मंगळवार दिनांक 23 जूनला हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणात. व्यसन मुक्ती आणि अंमली पदार्थ विरोधी जनजागृती या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत तज्ज्ञ डॉक्टर रोहन जहागीरदार. फोन नंबर आपले नेहमीचे 0202553705 किंवा 6. व्यसन मुक्तीविषयी जाणून घेण्यासाठी नक्की सहभागी होऊया आपल्या आवडीच्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर.

0: मेघ मल्हार या नाटकातलं डॉक्टर वसंतराव देशपांडे यांच्या स्वरातलं पद आत्ताच आपण ऐकलं. पदरचना होती विद्याधर गोखले यांची आणि संगीत होतं पंडित राम मराठे यांचं. श्रोतेहो, या नाट्यपदाबरोबरच आम्ही हा कार्यक्रम आता इथेच समाप्त करत आहोत.
1: पुन्हा ऐकेर मर्मबंधातली ठेवही या कार्यक्रमाचे प्रायोजक होते पुन्हा ऐकेर मिशन हेल्दी आईज.
0: सकाळचे 9:58 झालेत. जाणून घेऊया ठळक बातम्या.
2: ठळक बातम्यांशी अभिमानानं संलग्न आहेत प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
3: विविध भारती पुणे. ठळक बातम्या. अस्थिर जागतिक परिस्थितीत राष्ट्रीय हितसंबंध, धोरणात्मक स्वायत्तता आणि भारत अमेरिकेदरम्यानच्या विविध क्षेत्रातल्या भागीदारीचा, विविध भौगोलिक क्षेत्रांमधील संबंधांचा सर्वोत्तम वापर केला पाहिजे असं परराष्ट्रमंत्री डॉ एस जयशंकर यांनी काल सांगितलं. नवी दिल्ली इथं आयोजित इंडिया अमेरिका फोरम या बैठकीत ते बोलत होते. दोन्ही देश आपापल्या समस्या आणि गुंतागुंतीच्या बाबी हाताळत असतानाही ही भागीदारी बळकट होत आहे असंही ते म्हणाले. शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी 4 दिवसांपासून बुलढाणा इथं सुरू केलेलं अन्नत्याग आंदोलन काल स्थगित केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरून मंत्री गिरीश महाजन यांनी तुपकर यांची भेट घेऊन त्यांच्या मागण्यांविषयी तत्काळ सकारात्मक विचार करून निर्णय घेऊ असं आश्वासन दिलं. त्यानंतर तुपकर यांनी उपोषण सोडलं. अहिल्यानगर जिल्ह्यातल्या लोणी हसनापूर इथं उभारण्यात आलेल्या आदिवासी मुलांचं शासकीय वसतिगृह आणि जिल्हा ग्रंथालयाच्या डिजिटल उपकेंद्राचं लोकार्पण जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते काल करण्यात आलं. या आधुनिक इमारतीसाठी जिल्हा नियोजन मंडळातून 5 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. पुण्यातल्या दैविक कारिया या युवकानं नेत्रहीन व्यक्तींसाठी ब्रेल तंबोला आणि म्युझिकल तंबोला हे खेळ विकसित केले असून रोटरी क्लब ऑफ पुणे बाणेरच्या वतीनं येत्या 24 जून रोजी बाल कल्याण संस्थेत त्याचं सादरीकरण करण्यात येणार आहे. नेत्रहीन व्यक्तींसाठी हा खेळ त्यांच्यासाठी उत्पन्नाचं साधनही बनू शकतो. या कार्यक्रमात 240 दिव्यांग मुलं तसंच प्रौढ म्युझिकल तंबोला खेळ खेळणार आहेत अशी माहिती रोटरी क्लबनं दिली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली पोलिसांनी काल खारेपाठणमध्ये सुमारे 48 लाख रुपये किमतीचं बनावट मद्य जप्त केलं. एका टेम्पोमध्ये पशुखाद्याच्या गोण्यांच्या मागं हा साठा लपवण्यात आला होता. टेम्पोचा चालक आणि क्लीनर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 10:58.
4: उज्ज्वल आर्थिक भविष्याची अरेंजमेंट प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
5: अधिक माहितीसाठी कॉल 9850819041.
6: म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट्स आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क्स. रीड ऑल स्कीम रिलेटेड डॉक्युमेंट्स केअरफुली.
2: ठळक बातम्यांची अभिमानानं संलग्न होते प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
0: आकाशवाणीच्या विविध भारती सेवेच्या पुणे केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. एक नजर वेळेवर. सकाळचे 10:01 झालेत. वेळ झाली आहे काही ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रमांची. यामध्ये सुरुवातीला प्रोलाईफ क्लिनिक.
7: सूचना: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. ऑल इंडिया रेडिओ आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही. धन्यवाद.
8: ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक प्रोलाईफ क्लिनिक.
9: नमस्कार श्रोते हो, प्रोलाइफ क्लिनिक प्रस्तुत होमिओपॅथीवर बोलू काही या कार्यक्रमात मी प्रियांका गोगटे
10: आणि मी दीपक रेगे
9: तुमचं मनापासून स्वागत करतोय. श्रोते हो, डॉक्टर विकास कराळे यांच्या प्रोलाइफ क्लिनिक मधून होमिओपॅथिक ट्रीटमेंट घेतलेले अनेक पेशंट्स चे चांगले अनुभव आपल्याला ऐकायला मिळतात. आज आपण ऐकणार आहोत इनफर्टिलिटी म्हणजेच वंध्यत्व या विषयासंबंधी होमिओपॅथिक ट्रीटमेंट घेतलेल्या काही जोडप्यांचे अनुभव.
10: प्रियांका, आपल्याला पहिलं पत्र आलंय ते मिस्टर अँड मिसेस साळवेकर यांच्याकडून. मिस्टर साळवेकर 43 वर्षांचे आणि मिसेस साळवेकर 40 वर्षांचे आहेत. त्यांचं लग्न उशिरा झालं आणि 7 वर्ष इनफर्टिलिटी अशी त्यांची केस होती. प्रोलाइफ क्लिनिक मध्ये कुठल्याही सर्जरी किंवा केमिकल औषधांशिवाय त्यांना गर्भधारणा झाली, त्यामुळे त्या खुश आहेत. त्यांनी गर्भधारणा होत नसलेल्या जोडप्यांना असा मेसेज सांगितलाय की वय, उशिरा लग्न या गोष्टींनी पॅनिक न होता प्रोलाइफ क्लिनिक मध्ये या, इथे यावर सोल्युशन आहे. धन्यवाद मिस्टर अँड मिसेस साळवेकर.
9: दीपक, पुढचं पत्र आपल्याला आलेलं आहे मिस्टर अँड मिसेस अडसूळ यांचं.
10: अच्छा.
9: मिस्टर 32 वर्षांचे आणि

0: मिसेस अडसूळ 30 वर्षांच्या आहेत. लग्नानंतर 4 वर्ष इनफर्टिलिटी म्हणजे वंध्यत्वाचा त्यांना त्रास होत होता आणि मागच्या 2 वर्षात त्यांची 3 अबॉर्शन्स झाली. लॅप्रोस्कोपी करून पण काही उपयोग झाला नाही. गायनेकॉलॉजिस्टनी त्यांना टेस्ट ट्यूब बेबी सुचवलं पण त्यांनी डॉक्टर विकास कराळे यांच्या प्रोलाईफ क्लिनिकची ट्रीटमेंट घ्यायचं ठरवलं आणि त्यांना त्यात यश आलं. आता त्या 8 महिन्यांच्या प्रेग्नंट आहेत आणि लवकरच त्यांना बाळ होईल. आता त्यांनी असं सांगितलंय की मिसकॅरेजेस होत असले तरी खचून जाऊ नका, प्रोलाईफ क्लिनिकची मदत घ्या. श्रोतेव, वंध्यत्व म्हणजेच इनफर्टिलिटी या गंभीर आजाराबद्दल तुम्हाला किंवा तुमच्या ओळखीच्यांपैकी कोणालाही माहिती करून घ्यायची असेल तर जरूर संपर्क करा 95 95 95 59 58 28 95 95 95 59 58 28 9595955928. तसंच डॉक्टर विकास कराळे यांच्या युट्यूब चॅनलला पण तुम्ही व्हिजिट करू शकता.
1: प्रियंका, पुढचं पत्र आपल्याला आलंय मिस्टर अँड मिसेस देवकर यांचं. त्यांच्या लग्नाला 8 वर्ष झाली आहे. त्यांचा प्रॉब्लेम असा होता की बीज चांगलं नव्हतं, पण त्यांची आर्थिक परिस्थिती सुद्धा त्यावेळी चांगली नव्हती. तरीही त्यांनी लॅप्रोस्कोपी IUI केलं तरी फायदा झाला नाही, पण त्यांनी प्रोलाईफ क्लिनिकमध्ये ट्रीटमेंट घेतली डॉक्टर विकास कराळे यांच्याकडे. आर्थिक गोष्टीत सुद्धा डॉक्टर विकास कराळेंनी त्यांची अडचण समजून घेतल्याबद्दल त्यांनी त्यांचे आभार मानलेले आहेत. धन्यवाद देवकर.
0: दीपक, पुढचं पत्र आपल्याला आलंय मिस्टर अँड मिसेस मोरे यांचं. मिस्टर मोऱ्यांचं वय 30 आणि मिसेस मोऱ्यांचं वय 28 वर्ष आहे. लो एंडोमेट्रियम असा त्यांना त्रास होत होता. सगळे उपाय झाले पण काहीही फरक पडला नाही त्यांना. मग मिस्टर अँड मिसेस मोऱ्यांना टेस्ट ट्यूब बेबी सुचवलं गेलं पण त्यांनी तो ऑप्शन न निवडता डॉक्टर विकास कराळे यांच्या प्रोलाईफ क्लिनिकची ट्रीटमेंट घेतली आणि 4 महिन्यात त्यांना गर्भधारणा झाली. मिस्टर अँड मिसेस मोरे, तुमचं अभिनंदन.
1: पुढचं पत्र आपल्याला पाठवलं येते मिस्टर अँड मिसेस जाधव यांनी. मिस्टर जाधव 38 वर्षांचे तर मिसेस जाधव 37 वर्षांचे आहेत. त्यांनी 3 वेळा IVF सायकल केली, तिन्ही वेळा ही सायकल फेलच झाली आणि या सगळ्यामुळे आर्थिक मानसिक शारीरिक नुकसान पण झालं त्यांचं. त्यानंतर ते डॉक्टर विकास कराळेंच्या प्रोलाईफ क्लिनिक मध्ये आले आणि त्यांना 11 महिन्यात गुण आला. त्यामुळे मिस्टर अँड मिसेस जाधवांचं सगळ्यांना सांगणं की हिम्मत सोडू नका, प्रोलाईफ क्लिनिक मध्ये जा, ट्रीटमेंट घ्या आणि यशस्वी व्हा.
0: वा, पुढचं पत्र आपल्याला आलंय मिस्टर अँड मिसेस नडियाल यांचं.
1: अच्छा.
0: मिस्टर 34 आणि मिसेस 30 वर्षांच्या आहेत. त्यांच्या इनफर्टिलिटी म्हणजे वंध्यत्वाचं कारण होतं की त्यांच्या ट्यूब्स ब्लॉक झालेल्या होत्या. मग डॉक्टरांनी त्यांना IVF सुचवलं होतं पण आर्थिक अडचण त्यांची असल्यामुळे त्यांनी प्रोलाईफ क्लिनिक मध्ये जायचं ठरवलं आणि 6 महिन्यात त्यांना गुण आला. आणि ते असं सांगतात की संपूर्ण हार मानण्याच्या आधी डॉक्टर विकास कराळे यांच्या प्रोलाईफ क्लिनिकमध्ये जाऊन होमिओपॅथिक ट्रीटमेंट घ्या, त्याचा तुम्हाला नक्की फायदा होईल.
1: प्रियंका, पुढचं पत्र आपल्याला आलं येते मिस्टर अँड मिसेस पांढरे यांच्याकडून. त्यांचं वय दोघांचंही 35 वर्ष आहे. मिसेस पांढरेंना PCOD त्रास होता म्हणून त्यांची गर्भधारणा होत नव्हती. दोघेही 6 वर्ष प्रयत्न करत होते, पदरात फक्त त्यांच्या अपयशच येत होतं. मग त्यांनी डॉक्टर विकास कराळे यांच्या प्रोलाईफ क्लिनिकमध्ये ट्रीटमेंट घेतली 3-8 महिने आणि त्याचा त्यांना उपयोगही झालेला दिसतोय.
0: वा, श्रोते, वंध्यत्व म्हणजेच इनफर्टिलिटी या गंभीर आजाराबद्दल तुम्हाला किंवा तुमच्या ओळखीच्यांपैकी कोणालाही माहिती करून घ्यायची असेल तर जरूर संपर्क करा 95 95 95 59 58 28 95 95 95 59 58 28 9595955928. तसंच डॉक्टर विकास कराळे यांच्या युट्यूब चॅनलला पण तुम्ही व्हिजिट करू शकता.
1: नमस्कार. ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक होते प्रोलाईफ क्लिनिक. ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक सूचना, ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.

0: मुरलेले। नमस्कार श्रोते हो, बेडेकर मसालेवाले प्रस्तुत लोणच्यात मुरलेले आणि मसाल्यात गाजलेले बेडेकर मसाले या कार्यक्रमात सगळ्यांचं मनापासून स्वागत। बेडेकर मसाले यांचे संचालक अजित बेडेकर आपल्या बरोबर आहेत। नमस्कार अजित सर।
1: नमस्कार
0: अजित सर, बेडेकर मसाल्याची सुरुवात कशी झाली याबद्दल तुम्ही आम्हाला सांगितलं, पण 100 वर्षांपूर्वीचा हा जो व्यवसाय होता तो कशा स्वरूपात होता याची उत्सुकता आहे।
1: अगदी खरं आहे की 100 वर्षांपूर्वी जेव्हा प्लास्टिक हा पदार्थच उपलब्ध नव्हता, त्यावेळेला जे आपल्याला आता नॉर्मल वाटतं तसं कधीच घडत नव्हतं। आता आपण दुकानातनं जाऊन काचेच्या बाटलीतलं जसं लोणचं आणतो, प्लास्टिकच्या पाऊच मधनं आणतो, प्लास्टिकच्या जार मधनं आणतो, अशा काहीच सुविधा त्यावेळेला उपलब्ध नव्हत्या। आमच्या

0: कारखान्यामध्ये त्यावेळेला 250 किलोच्या लाकडी बॅरल्स मध्ये पिंपांमध्ये लोणचं ठेवलेलं असायचं आणि तिकडून ते आमच्या दुकानामध्ये ट्रान्सफर होताना काचेच्या किंवा चिनी मातीच्या बरणीमध्ये ठेवलेलं असायचं आणि आमच्याकडे जी गिराई काही यायची त्यांना जर का छोटी क्वांटिटी पाहिजे असेल तर पळसाच्या पानामध्ये बांधून लोणचं दिलं जायचं आणि ते म्हणजे ते कुठे सील होण्यासारखं नाही त्याच्यामुळे अगदी सांभाळून घरी न्यावं लागायचं आणि लगेच आपल्या घरातल्या सटामध्ये किंवा बरणीमध्ये असं ते ट्रान्सफर करावं लागायचं. आणखीन लांब पाठवण्याच्या पण सोयी फारशा उपलब्ध नव्हत्या. काही वेळेला गिराईक आपल्याला आपल्या घरच्या चिनी मातीच्या बरण्या सुद्धा 1-1 किलोच्या घेऊन आमच्या दुकानी येत आणि तिथे त्यांच्या बरणीत 1 किलो लोणचं भरून दिलं जायचं. अशा पद्धतीने लोणच्याचा व्यवसाय प्रत्येक दुकानांमधनं चालत होता.
1: वा श्रोते हो, बेडेकरांची खास चविष्ट उत्पादनं आता आपल्या जवळच्या दुकानांमध्ये उपलब्ध. कैरी, लिंबू यांसह 14 प्रकारची लोणची, गोडा मसाला, संडे मसाला यासह 15 प्रकारचे मसाले, लसूण चटणी, शेंगदाणा चटणी यासह इतरही चटण्या, याशिवाय गौरी, गणपती, नवरात्र, दिवाळी, फराळ या सर्व पारंपरिक सणांचा गोडवा वाढवणारी उकडीचे मोदक, उपवासाचे पदार्थ अशी खास बेडेकर उत्पादनं, 114 वर्षांची परंपरा. ऑनलाईन ऑर्डरसाठी संपर्क करा 99-877-98-747, 99-877-98-747, 9987-9874-7, वेबसाईट www.vpbedekar.com. अजित सर, जसं तुम्ही म्हणालात की त्यावेळेला पॅकेजिंग असं फारसं नव्हतं, मग रिटेलचं आपण समजू शकतो, पण होलसेलचा व्यापार कसा व्हायचा, किंवा लांबच्या गावी परदेशांमध्ये सुद्धा लोणचं पाठवलं जायचं का आणि ते कशा प्रकारे?
0: ते सुद्धा करताना फार जिकिरीचं होतं. म्हणजे आम्ही मुंबईभर वेगवेगळ्या दुकानांमध्ये आमचं लोणचं जेव्हा उपलब्ध करायचो ते सुद्धा आमच्या गाड्यांमधनं 250 किलोची ती लाकडाची पिंपतनं आम्ही लोणचं घेऊन जायचो आणि एखाद्या दुकानदार जो आमचं बेडेकर लोणचं पुढे विकतोय अशा दुकानदाराला सांगायचो की तुझ्याकडे धुवून स्वच्छ आणि कोरडी केलेली जी बरणी आहे ती बरणी आम्हाला दे, त्या बरणीमध्ये आम्ही तुला भरून वजन करून लोणचं देतो, ते पुढचा आठवडाभर विक, मग परत ती धुवून ठेव, पुढल्या आठवड्यात मी पुढच्या आठवड्यासाठीचं लोणचं द्यायला परत येईल.
1: अच्छा,
0: अशा प्रकाराने हे डिस्ट्रीब्युशनचं काम व्हायचं, कारण सील होण्यासारखी परिस्थितीच काही वस्तू उपलब्ध नव्हत्या.
1: बरोबर.
0: आणि खूप जास्त लांब पाठवायचं असेल किंवा एक्सपोर्ट 40व्या दशकात सुरू केला त्याच्यासाठी सुद्धा जे तेलाचे डबे असतात की जे वरती लाखेने सील करता येतात,
1: बरोबर,
0: अशा तेलाच्या डब्यांमधनं म्हणजे पत्र्याच्या डब्यांमध्ये लोणचं भरून हे आम्ही पाठवत असो.
1: खरं तर म्हणजे या काळामध्ये अशी साधनं नसताना सुद्धा व्यवसाय या उंचीला नेणं, वाढवणं हे खरंच कौतुकास्पद आहे. आणि म्हणूनच श्रोते हो, बेडेकर मसाल्यांचं नाव आपण अजूनही ऐकतो, तेव्हा याचीच पुढची गोष्ट जाणून घेऊयात. पण पुढच्या भागात पुन्हा भेटूयात बेडेकर मसालेवाले प्रस्तुत लोणच्यात मुरलेले आणि मसाल्यात गाजलेले बेडेकर मसाले या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.

0: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर. ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक तयार मसाला. सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत रोजलीना क्लिनिक.
2: गुड मॉर्निंग मैत्रिणींनो, रोजलीना क्लिनिक प्रस्तुत नर्चरिंग वुमन हुड या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मैत्रिणींनो, ऍस्थेटिक गायनेकोलॉजी आणि मेनोपॉज या विषयातील तज्ज्ञ डॉक्टर कल्याणी इंगळे आपल्या बरोबर आहेत. त्यांच्याशी आपण गप्पा मारणार आहोत. नमस्कार डॉक्टर कल्याणी.
3: नमस्कार.
2: आपण बोलत होतो की काही वर्षांनंतर आफ्टर 35 किंवा पोस्ट डिलिव्हरी स्त्रीच्या शरीरामध्ये बरेच बदल होतात आणि ते बदल तिच्या नंतरच्या शारीरिक संबंधांना कमी पडण्यामध्ये कारणीभूत ठरतात. तर तुम्ही बाकीच्या बदलांबद्दल सांगितलं, मग अगदी ब्रेस्ट बद्दल असू दे किंवा वाढलेलं फॅट असू दे, दंडातले फ्लॅप्स असू देत किंवा ओटीपोट वाढलेलं असू दे, त्याचबरोबर योनी मार्गामध्ये सुद्धा काही बदल होतात का आणि ते कोणते होतात आणि यामुळे सुद्धा काही अडचणी येऊ शकतात का?
3: स्त्रियांच्या शरीरामध्ये होणाऱ्या बदलांमध्ये त्यांची जी पाळीची त्वचा आहे ही अनेक जणांना ढिली झालेली जाणवते.
2: बर,
3: काही वेळेस त्याच्यामध्ये कोरडेपणा त्यांना जाणवतो किंवा सतत होणारे इन्फेक्शन असतात.
2: ओके.
3: ट्रीटमेंट करून सुद्धा त्यांना त्याच्यामध्ये आराम होत नाही. याच जोडीला त्यांना युरिन इन्फेक्शन

0: कंप्लेंट सुद्धा बऱ्याचदा होत असताना दिसते. काही स्त्रियांचं म्हणणं असतं की त्यांची गुप्तांगाची त्वचा ही बाहेरून काळवंडलेली दिसते, त्याच्यामध्ये सुद्धा त्यांना कोरडेपणा किंवा सुरकुतलेपणा जाणवतो.
1: ओके.
0: जे त्यांना स्वतःला बिलकुल आवडत नाही, कारण की ही त्वचा ढिली झाल्यामुळे ती त्वचा ताणली जाते, कपड्यांमध्ये ती ओढली जाते, किंवा त्यांना शरीर संबंधांच्या वेळेस सुद्धा याच्यामुळे त्रास होतो.
1: बर.
0: सो हे बदल जे आहेत हे आपण पूर्ववत करण्याचा प्रयत्न नक्कीच करू शकतो.
1: ओके.
0: त्याच्यामधून त्यांना आराम होऊ शकतो आणि हे जितकं त्या लवकरात लवकर सुरुवात करतील तेवढं त्या त्रासातून मुक्त होतील.
1: नक्कीच.
0: यासाठी कारणीभूत असतं ते त्यांचं वाढलेलं वजन किंवा त्यांना असलेला डायबिटीस.
1: बर.
0: ज्याची ट्रीटमेंट वेळेत केली पाहिजे.
1: अच्छा. ओके. आता काय ट्रीटमेंट उपलब्ध आहेत याबद्दलही आपण बोलूयात, पण त्याआधी मैत्रिणींनो, पोस्ट डिलिव्हरी, मध्यम वय, पेरिमेनोपॉझल पिरियडमध्ये होणारे शारीरिक बदल त्रास येत आहेत त्यामुळे कॉन्फिडन्स लूज होतोय का, शारीरिक संबंध नकोसे वाटतायत का, मग याचसाठी बॉडी कंटोरिंग किंवा रिशेपिंगसाठीच्या अधिक माहितीसाठी तुम्ही सुद्धा संपर्क करू शकता रोजलीना क्लिनिकच्या डॉक्टर कल्याणी इंगळे यांना. संपर्क 93-25-63-53-53 93-25-63-53-53 9325-63-5353. डॉक्टर कल्याणी, मग यासाठी कुठल्या कुठल्या ट्रीटमेंट उपलब्ध आहेत याबद्दल सांगा ना.
0: योनी मार्गातली त्वचा ही जी ढिली झालेली असते ही आपण टाईट करू शकतो. त्याच्यासाठी 3-4 प्रकारच्या ट्रीटमेंट अवेलेबल आहेत.
1: बर.
0: ज्याच्यामध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स वापरल्या जातात, ते एक अतिशय साधी सोपी ट्रीटमेंट आहे.
1: ओके.
0: त्याच्यामुळे पेल्विक फ्लोरचे मसल्स टाईट होतात. दुसरा उपचार प्रकार आहे की आपण लेझरचे वापर करून, लेझर इन्स्ट्रुमेंट्स वापर करून वजायनाची त्वचा टाईट करू शकतो.
1: बर.
0: त्याचा उपयोग आपल्याला इन्फेक्शनचं प्रमाण कमी करण्यासाठी सुद्धा होतो.
1: ओके.
0: मग हे इन्फेक्शन योनिमार्गाचं असो की बाहेरच्या त्वचेचं असो, त्याच्यावरती अतिशय उत्तम उपचार केला जाऊ शकतो.
1: बर.
0: तिसरा प्रकार आहे रेडिओ फ्रिक्वेन्सी वापरून केलेला. आणि चौथा प्रकार आहे स्वतःच्या स्प्लेटलेट पासून उपचार करून घेण्याचा.
1: बर.
0: की जेणेकरून त्यांच्या ह्या योनिमार्गातल्या त्वचेला आपण टाईटनेस देऊ शकतो, त्यांचे जे पेन होणारे पॉइंट्स आहेत ते पेनफुल पॉइंट्स आपण ट्रीट करू शकतो आणि त्या त्यांच्या वैवाहिक जीवनामध्ये व्यवस्थितपणे समरस होऊ शकतात.
1: अगदी. हे सगळे विदाऊट ऑपरेशन, विदाऊट सर्जरी केले जाणारे उपचार आहेत. तेव्हा मैत्रिणींनो, या सगळ्या गोष्टींच्या अधिक माहितीसाठी तुम्ही देखील संपर्क करू शकता रोजलीना क्लिनिकच्या डॉक्टर कल्याणी इंगळे यांना. ज्यांना ज्यांना पोस्ट डिलिव्हरी, मध्यम वय किंवा पेरिमेनोपॉझल पिरियडमध्ये होणारे शारीरिक बदल त्रास देतात, त्यांचा कॉन्फिडन्स लूज होतोय, शारीरिक संबंध नकोसे वाटतायत, अशा सगळ्या मैत्रिणी बॉडी कंटोरिंग किंवा बॉडी रिशेपिंगसाठी आणि याच्या अधिक माहितीसाठी सुद्धा संपर्क करू शकता रोजलीना क्लिनिकच्या डॉक्टर कल्याणी इंगळे यांना. संपर्क 93-25-63-53-53 9325-63-5353. पुन्हा भेटूयात रोजलीना क्लिनिक प्रस्तुत नर्चरिंग वुमनहुड या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात डॉक्टर कल्याणी इंगळे यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत रोजलीना क्लिनिक. निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर. सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.

0: ఎస్ఐపి రిజిస్టర్డ్ క్రిస్టియన్ మ్యూచువల్ ఫండ్ డిస్ట్రిబ్యూటర్స్ ప్రైవేట్ లిమిటెడ్ కాంటాక్ట్ నంబర్ 9764125533 కన్వర్ట్ యువర్ లైఫ్ ఇంటూ సెలబ్రేషన్
1: नमस्कार श्रोते हो, क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत फंडा म्युच्युअल फंडाचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. श्रोते हो, आज तरुण जनरेशन ज्या प्रकारे इन्व्हेस्टमेंट करती आहे ते बघून खरंच खूप आनंद होतो आहे. आणि या सगळ्याबद्दलच बोलण्यासाठी क्रिसेंटच्या टीम मधले अनेक तरुण आपल्या बरोबर गप्पा मारतायत. आज आपल्या बरोबर आहेत क्रिसेंटच्याच टीम मधल्या जानकी एकबोटे. नमस्कार जानकी मॅम.
2: नमस्कार मॅडम.
1: मी म्हणाले तसं की बरेच तरुण मंडळी जी आहे ती इन्व्हेस्टमेंटसाठी उत्सुक आहेत. तुम्ही यांचं प्रतिनिधित्व करताना गुंतवणुकीबद्दल तुम्ही काय विचार करता याबद्दल सांगा.
2: माझ्या मते आजच्या तरुण पिढीसाठी गुंतवणूक ही केवळ पैसे वाढवण्याचं साधन नाहीये तर

0: आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्याचा एक मार्ग आहे. कारण पूर्वी करिअर सुरू झाल्यानंतर, नोकरी सुरू झाल्यानंतर लोक बचत करण्यावर किंवा सेव्हिंग्स करण्याकडे लक्ष द्यायची.
1: बरोबर.
0: पण आजकाल बचत ही पुरेशी नाहीये हे लवकर लक्षात येत आहे. त्याच्यामुळे पैशांनी आता आपल्यासाठी काम करावं ही एक भावना लोकांच्या मनात निर्माण झाली आहे. त्याच्यामुळे आजची तरुण पिढी ही माहिती घेण्यात खूप जागरूक आहे. म्हणजे ते विविध गुंतवणुकीचे पर्याय शोधतात, त्याची माहिती घेतात. मग म्युच्युअल फंड, शेअर बाजार, SIP, वन टाइम इन्व्हेस्टमेंट आपण कशी करू शकतो, या सगळ्याचा ते भरपूर ठिकाणून अभ्यास करतात. स्वतः काहीतरी इंटरनेटवरती शोधतात, पुस्तकं वाचतात, युट्यूब रील्स, बरेच ऑप्शन्स त्यांच्याकडे आज अवेलेबल आहेत माहिती घेण्यासाठी.
1: ओके.
0: पण ह्या सगळ्यात मला स्वतःला असं वाटतं की जितक्या लवकर आपण गुंतवणूक सुरू करतो तितका आपल्याला चक्रवाढीचा फायदा हा जास्त मिळतो.
2: अरे वा. आता तुम्ही, तुमचं आताच लग्न झालेलं आहे, तर लग्नाच्या आधी इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीतला तुमचा विचार आणि लग्नानंतर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करावी लागते त्याचा विचार, यात काही फरक जाणवतो का?
0: नक्कीच. कारण की लग्नाच्या आधी जबाबदाऱ्या, म्हणजे आपण नोकरी जरी करत असलो, दर महिना एक इन्कम असतं आपलं, पण तरी फायनान्शियल रिस्पॉन्सिबिलिटीज तेवढ्या नसतात. पण लग्न झालं की जशा बाकी जबाबदाऱ्यांची जाणीव होते तशीच आर्थिक जबाबदाऱ्यांची जाणीव व्हायला सुरुवात होते.
1: बरोबर.
0: मग पुढे म्हणजे एक एक स्वप्न असतात की घर घ्यायचंय, गाडी घ्यायची आहे, मुलांची उच्च शिक्षण आहेत, वेगवेगळ्या जागी फिरायला जायचंय. सो या सगळ्या गोष्टींचा विचार करून एक गुंतवणुकीकडे आणि आर्थिक नियोजनाकडे बघितलं जातं. अशा वेळेला गुंतवणूक आणि किंवा आर्थिक नियोजन हे जे काही आपण केले ते खूप उपयोगी पडतं. मग आपण रेग्युलर केलेली SIP किंवा इतर गुंतवणुकीच्या साधनांमुळे भविष्यासाठी एक आपला कॉर्पस तयार होतो आणि त्यामुळे अचानक येणाऱ्या आर्थिक गरजांचा ताण कमी होतो आपल्यावर.
1: अगदी.
2: श्रोते हो, SIP, SWP, एक रकमी गुंतवणूक, रिटायरमेंट प्लॅनिंग, फायनान्शियल फ्रीडम, लाईफ इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स, होम लोन, एज्युकेशन लोन अशा सर्व प्रकारच्या गरजांसाठी आणि त्यांच्या बेस्ट फायनान्शियल सोल्युशन साठी विश्वासाचं नाव म्हणजे क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. संपर्क 97-64-12-55-33, 97-64-12-55-33, 9764125533. हीच माहिती तुम्ही फंडा म्युच्युअल फंडाचा या क्रिसेंटच्या पॉडकास्टवरही ऐकू शकता. जानकी मॅम, आपण बोलतोय इन्व्हेस्टमेंट बद्दल, जसा तुम्हाला फरक जाणवला, आता तुम्ही जेव्हापासून क्रिसेंट मध्ये काम करायला लागले आहात तेव्हा तुम्हाला काय जाणवतं की ती तरुणाई ही इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी उत्सुक आहे आणि जे असे उत्सुक मुलं आहेत त्यांना तुम्ही काय मार्गदर्शन कराल?
0: नक्कीच. माझ्या अनुभवातून सांगायचं झालं तर आजची यंग जनरेशन गुंतवणुकीबाबत पूर्वीपेक्षा खूप जास्त उत्सुक आणि जागरूक आहे. विशेषतः 25-35 वयोगटातील अनेक तरुण अगदी नोकरी काय, इंटर्नशिप करत असताना जे काही स्टायपंड मिळतं तिथपासून किंवा पॉकेट मनी जो काही मिळतो त्यातून कशी सेव्हिंग्स होईल आणि आपण थोडेफार SIP करू शकतो, दर महिना काहीतरी पैसे बाजूला काढू शकतो याचा विचार करतायत आणि तशी इन्व्हेस्टमेंटही करताना दिसतायत लोक, बरेचशी मुलं. जसं म्हणलं तसं सोशल मीडिया, डिजिटल प्लॅटफॉर्मवरती माहितीही उपलब्ध आहे, पण ती आपल्या स्वप्नांना आणि आपल्या गरजांना योग्य आहे का हे पडताळून पाहण्याची गरज आहे आजकाल. कारण की तरुण मुलांमध्ये पटकन रिटर्न जिथे जास्त दिसत आहे तिथे इन्व्हेस्टमेंट केली जाते, पण ते आपल्या गरजांसाठी योग्य आहे का हे पाहणं गरजेचं आहे. आणि कारण की आजकाल अर्ली रिटायरमेंट पाहिजे असतं, आर्थिक स्वातंत्र्य लवकर पाहिजे असतं, स्वतःचं घर घेणं ही पण आजकाल एक खूप मोठं स्वप्न आहे, ऍस्पिरेशन आहे.
1: बरोबर.
0: सो ह्या सगळ्यासाठी गुंतवणूक करताय उत्तम आहे, फक्त ती योग्य पद्धतीने झाली पाहिजे आणि ते समजून घेतलं पाहिजे तरुण वर्गाने.
1: अगदी.
0: बऱ्याचदा असंही दिसतं की लोकांमध्ये गैरसमज आणि भीती अजून पण आहे, म्हणजे गुंतवणूक करताना आपले बँकेत किंवा जुन्या पद्धतीने आपण जे इन्व्हेस्टमेंट करतो तसंच करत आलेले आहेत, पण आर्थिक साक्षरताही सुद्धा वाढली पाहिजे.
1: बरोबर.
0: त्यामुळे आजची तरुण पिढी ही गुंतवणुकीकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहते आहे आणि ही खूप चांगली गोष्ट आहे.
2: नक्कीच. श्रोते हो, SIP, SWP, एक रकमी गुंतवणूक, रिटायरमेंट प्लॅनिंग, फायनान्शियल फ्रीडम, लाईफ इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स, होम लोन, एज्युकेशन लोन अशा सर्व प्रकारच्या गरजांसाठी आणि त्यांच्या बेस्ट फायनान्शियल सोल्युशनसाठी विश्वासाचं नाव म्हणजे क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर.

0: कॉम्प्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. संपर्क 97-64-12-55-33 97-64-12-55-33 9764125533. हीच माहिती तुम्ही फंडा म्युच्युअल फंडाचा या रिसेंटच्या पॉडकास्टवरही ऐकू शकता. जानकी मॅम, तुम्ही हे सगळं सांगता, यामध्ये एक अतिशय महत्वाचा प्रश्न म्हणजे ही जी तरुणाई इन्व्हेस्टमेंट करते यामध्ये मुलांच्या प्रमाणामध्ये मुली किती इन्व्हेस्टमेंट करतात?
1: आपण जर डेटा बघितला तर तरुण किंवा यंग जनरेशनमध्ये ज्या इन्व्हेस्टमेंट होतात त्यात मुलींचं इन्व्हेस्टमेंट करण्याचं प्रमाण हे मुलांपेक्षा नक्कीच जास्त आहे. याच्या मागे कारण पण आहेत तशी की आजकाल मुली तेवढा स्वतःचा विचार करतात, म्हणजे शिक्षणामुळे किंवा स्वतः नोकरी करत असल्यामुळे आपला खर्च आपणच करावा ही एक भावना त्यांच्या मनात निर्माण झालेली आहे. म्हणजे अगदी स्वतःच्या लग्नाचा खर्चही त्यांना स्वतः करायचा असतो, आई वडिलांवरती डिपेंड नसतं राहायचं. सो त्याच्यामुळे अर्ली एज पासूनच त्या स्वतःच्या लग्नासाठी का होईना पण एक इन्व्हेस्टमेंट आपली असली पाहिजे असा विचार करून गुंतवणुकी करायला सुरुवात करतात. त्याचबरोबर त्यांचं एक लाईफस्टाईल सेट झालेला आहे. लग्नाच्या आधी, म्हणजे मी माझ्या अनुभवानी सांगायचं झालं तर लग्नाच्या आधी तेवढ्या रिस्पॉन्सिबिलिटीज नसतात, त्यामुळे एक लाईफस्टाईल सेट होते.
0: बरोबर.
1: लग्नानंतर सुद्धा आणि आफ्टर रिटायरमेंट ती सेम मेंटेन राहावी असं त्यांना वाटतं. सो त्याच्यामुळे एक इन्व्हेस्टमेंट आपल्याला नंतर सुद्धा एक रेग्युलर इन्कम कसं येईल ह्याच्यासाठी एक गुंतवणूक त्या
0: आधीपासूनच
1: करतात.
0: म्हणजे थोडक्यात मुलींचा सहभाग इन्व्हेस्टमेंट मध्ये सुद्धा आपल्याला जास्त दिसून येतोय. तेव्हा मला सगळ्या श्रोत्यांना सांगायचंय की तुम्ही सुद्धा जर का तुमच्या घरामध्ये तरुण मुलं असतील तर त्यांना आतापासूनच इन्व्हेस्टमेंट करायला सांगा, त्यासाठीचे धडे द्या. आणि या बाबतीतले कुठलेही प्रश्न तुम्हाला विचारायचे असतील तर जरूर संपर्क करू शकता क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेडला. संपर्क 97-64-12-55-33 97-64-12-55-33 9764125533. पुन्हा भेटूयात. क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत फंडा म्युच्युअल फंडाचा या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
1: धन्यवाद.

0: Amphire registered Crescent Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration.
1: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
4: श्रोते हो नमस्कार. विक्रम्स फिटनेस प्रस्तुत थिंक फिट स्टे फिट या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. हेल्थ कोच विक्रम मेहंदळे आपल्यासोबत गप्पा मारायला, नवनवीन केसेस डिस्कस करायला आपण त्याच्याशीच बोलूयात. गुड मॉर्निंग विक्रम.
5: श्रोते हो नमस्कार.
4: विक्रम, आजची ही पहिली केस आहे. इंटरनॅशनल बिझनेसमन आहेत, म्हणजे त्यांना सतत UAE भारत असा फ्रिक्वेंट ट्रॅव्हल करावा लागतो.
5: बरोबर.
4: प्रवीण त्यांचं नाव आहे. 47 वर्षांचे आहेत. आता 40व्या वर्षीच त्यांना डायबिटीस डिटेक्ट झाला होता. ते तुझ्याकडे येऊन जस्ट 7 महिने झालेत. याचं कारण आता 47व्या वर्षी त्यांना इन्शुलिन चालू झालं. सो ते ट्रॅव्हल मध्ये असताना तुझा कार्यक्रम पुण्यात आले की ऐकायचे. सो त्यांनी तुला अप्रोच केलं. त्यांचा टोटल वेट लॉस आहे 16 किलो 7 महिन्यात.
5: राईट. प्रवीण सरांची केस डिस्कस करायची झाली तर त्यांच्या बिझनेस मध्ये प्रचंड सक्सेसफुल, पण आता ह्याची दुसरी बाजू म्हणजे त्यांची हेल्थ या सगळ्या स्ट्रेसमुळे थोडी थोडी खालावत गेली. म्हणजे त्यांनी बिझनेस चालू केला तेव्हा त्यांना तेव्हा एक्सरसाइजचा वेळ मिळायचा. इनफॅक्ट ही वॉज अ व्हेरी फिट इंडिव्हिज्युअल. जेव्हा ते माझ्याकडे कन्सल्टेशनला आले तर तेव्हा त्यांनी मला त्यांचा फोटोही दाखवला ज्याच्यामध्ये ते ऍब्सोल्युटली फिट दिसत होते, एक्सरसाइज करत होते. हळूहळू जसं वर्कलोड वाढायला लागलं तसं तसं त्यांचा एक्सरसाइजला वेळ मिळणं बंद झालं. त्याच्यानंतर ट्रॅव्हलिंग वाढायला लागल्यामुळे हॉटेलमधलं खाणं, त्याच्यानंतर आवेळी झोपणं आणि लॅक ऑफ एक्सरसाइज, या तिन्ही गोष्टी हळूहळू होत गेल्या. आणि त्यामुळे त्यांची परिस्थिती माझ्याकडे जेव्हा ते आले तेव्हा अशी होती की डायबिटीस तर त्यांना वय वर्ष 40 पासून स्ट्रेस आणि याच्यामुळे डिटेक्ट झाला होता. वजन वाढलं होतं आणि मेन म्हणजे माझ्याकडे त्यांचं यायचं कारण म्हणजे त्यांच्या लेटेस्ट रिपोर्ट मध्ये त्यांचा डायबिटीस इतका वाढला होता की त्यांना 4 गोळ्या तर दिवसाच्या डायबिटीसच्या होत्या, पण इन ऍडिशन टू दॅट त्यांना रात्री 10 युनिट इंजेक्ट

0: इन्सुलिन देखील त्यांच्या डॉक्टरांनी चालू केलं.
1: श्रोतेहो, कोणतेही गॅजेट सप्लिमेंट्स न वापरता फक्त रोजचा घरचा आहार आणि घरच्या घरी व्यायाम करून फिटनेस रखा. यासाठीच विक्रम्स फिटनेसला कॉन्टॅक्ट करा. प्रभात रोड लेन नंबर 5 आणि मृत्युंजय मंदिरासमोर बँक ऑफ महाराष्ट्राच्या वर कर्वे रोड पुणे इथेही. ऑनलाइन कन्सल्टेशन साठी सुद्धा संपर्क 9011325000 9011325000. विक्रम, ब्रेक वर जाण्यापूर्वी तू सांगतोय प्रवीण यांच्या केस बद्दल.
0: तर प्रवीण सरांची मी केस, त्यांच्याशी मी बऱ्याच वेळ बोललो, 1.5 तास माझ्यामध्ये त्यांच्याशी माझं कॉन्व्हर्सेशन झालं. आणि त्याच्यात त्यांची साधारण लाईफस्टाईल, म्हणजे दोनच कंट्रीज होत्या ट्रॅव्हलच्या, एक तर पुणे मुंबई आणि दुबई आणि अबुधाबी, ह्या चारही ठिकाणी ते प्रवास करत असायचे किंवा करतात. आणि तिकडे एक सेट पद्धतीचं त्यांची जी लाईफस्टाईल असते ती मी थोडीशी स्टडी करण्याचा प्रयत्न केला आणि मला असं लक्षात आलं की थोड्याफार प्रमाणात त्यांच्या हातनं असं होत होतं की काम झाल्यानंतर देखील रात्रीचं विनाकारण त्यांच्याकडनं जागरण होत होतं. दुसरी गोष्ट, रात्रीचं जागरण झाल्यामुळे सकाळी लवकर उठायला जमायचं नाही, सकाळी लवकर न उठल्यामुळे व्यायामाला वेळ मिळायचा नाही. आणि दुसरी मेन गोष्ट त्यांच्या बाबतीत घडत होती म्हणजे कुठे गेल्यानंतर काय खायचं ह्याचं त्यांना अप्रोप्रिएट नॉलेज नव्हतं. त्यामुळे व्हायला असं लागलं होतं की महिन्यातले 15+ दिवस त्यांचं एनिवेज हॉटेलिंग आणि हॉटेलमधलंच खाणं होतं, कारण का त्यांच्या बिझनेस आणि त्यांच्या ट्रॅव्हलमुळे त्यांना इलाज नसतो. पण तिथे जाऊन काय खायचं हे माहिती नसल्यामुळे आणि बाकीच्या इत्यादी कारणांमुळे ही त्यांची परिस्थिती आली होती. तर त्यांना बेसिकली मी हे कन्व्हिन्स केलं की त्यांना वेळच्या वेळेस काही झालं तरी झोपायला पाहिजे. त्यांना झोपायला वेळ मिळत होता पण झोपत नव्हते. झोप काढायला लागल्यानंतर हळूहळू काय झालं, त्यांना सकाळी व्यायामाला इथे म्हणा किंवा यूएई मध्ये म्हणा वेळ मिळायला लागला. आणि दुसरी गोष्ट, मील टायमिंग त्यांना मी थोड्याफार प्रमाणात फॉलो करायला सांगितली. ऑब्व्हियसली प्लस ऑर मायनस थोडा 1.5 तास व्हायचाच, पण ती फॉलो करायला सांगितली. आणि कुठे गेल्यानंतर काय खायचं काय नाही खायचं काय 100% अवॉइड करायचं आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी कशा मॅनेज करायच्या हे त्यांना मी व्यवस्थित मार्गदर्शन केल्यामुळे त्यांची परिस्थिती आज आपण बघितली. 7 महिन्यामध्ये त्यांचं 16 किलो वजन कमी झालेलं आहे. 97 kg वरनं आज ते 81 kg आलेले आहेत. त्याच्यानंतर त्यांचे रात्रीचे जे 10 युनिट इन्सुलिन होते ते पहिल्या 3 महिन्यातच त्यांच्या डॉक्टरांनी बंद केले. आजची परिस्थिती म्हणाल तर त्यांच्या 4 ज्या डायबिटीसच्या गोळ्या होत्या त्यातनं त्या आता 2 वरती गोळ्या आलेल्या आहेत. सो त्यांना दिवसाच्या आजकाल फक्त 2 गोळ्या घ्यायला लागतात डायबिटीस साठी. त्याही आय एम शुअर 100% कम्प्लिटली निघून जातील. पॉइंट ऑफ द स्टोरी अशी आहे की तुम्ही ट्रॅव्हल करत असू देत किंवा बाकी कुठली तुमची रिझन असू देत, ठरवलं आणि इच्छा असेल आणि व्यवस्थित मार्गदर्शन मिळालं तर प्रत्येक व्यक्ती एक हेल्दी लाईफस्टाईल चांगल्या पद्धतीने जगू शकते.
1: श्रोतेहो, कोणतेही गॅजेट सप्लिमेंट्स न वापरता फक्त रोजचा घरचा आहार आणि घरच्या घरी व्यायाम करून फिटनेस रखा. यासाठीच विक्रम्स फिटनेसला कॉन्टॅक्ट करा. प्रभात रोड लेन नंबर 5 आणि मृत्युंजय मंदिरासमोर बँक ऑफ महाराष्ट्राच्या वर कर्वे रोड पुणे इथेही. ऑनलाइन कन्सल्टेशन साठी सुद्धा संपर्क 9011325000 9011325000. विक्रम्स फिटनेस प्रस्तुत थिंक फिट स्टे फिट या कार्यक्रमात विक्रम सोबत अशाच गप्पा पुढच्या एपिसोड मध्ये. तोपर्यंत नमस्कार.
2: नमस्कार.
3: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर. तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
4: चलो निकले क्या?
5: जय, नेहा के सोफे से उठने का मन ही नहीं करता. क्या कंफर्ट है, क्या क्वालिटी है.
4: स्टाइल और लुक भी कितना बढ़िया है. कहाँ से लिया?
6: प्लैनेट फर्नीचर से. प्लैनेट का सबसे बड़ा शोरूम है पुणे में. बेस्ट क्वालिटी, लॉट्स ऑफ वैरायटी और ब्रांड की गारंटी. प्लैनेट फर्नीचर, देवाची उरली पुणे.
7: कॉन्टैक्ट 9689991240.

0: टू यू.
1: आगरा घे तुझ्या आवडीचा रेड वेल्वेट केक.
2: काय झालं माऊ, आवडला नाही केक?
0: आवडला ग आई, थँक्यू बाबा. पण मला अर्जुन दादाची खूप आठवण येते ग. त्याचा आणि माझा बर्थडे एकाच दिवशी असतो ना, आणि माझ्या प्रत्येक बर्थडेला तो माझ्यासाठी स्वतः ग्रीटिंग कार्ड तयार करून मला देतो. मी पण त्याच्यासाठी एक छान गिफ्ट तयार केलंय, पण आज तो आणि काका काकू आपल्या बरोबर नाहीत.
1: हो बाळा, मला माहितीये तू जेवढी अर्जुनला मिस करतेस ना तेवढेच आम्ही पण मिस करतोय.
2: आणि अर्जुनलाही तुझी आठवण येतच असणार.
0: मग तरी ते का घर सोडून गेले?
2: मी उघडते दार. अर्जुन ये रे, 100 वर्ष आयुष्य तुला. आत्ता आम्ही सगळे तुझीच आठवण काढत होतो. एकटाच आलास?
3: नाही, आई बाबा पण आलेत, खाली पार्किंग मध्ये थांबलेत.
2: बर बर, ये ना आत ये.
0: अर्जुन दादा हॅपी बर्थडे.
3: हॅपी बर्थडे आर्या. हे बघ तुझ्यासाठी ग्रीटिंग कार्ड.
0: वा.

0: किती मस्त काढलंयस. मी पण तुझ्यासाठी काहीतरी आणलंय, चल आज तुला दाखवते.
1: बघितलं शर्वरी, खाली थांबले हे दोघं. काय म्हणायचं या वागण्याला?
2: जरा हळू, मुलं आतमध्ये आहेत आणि आधीच घरात जे झालंय त्यामुळे दोघंही डिस्टर्ब आहेत. अजून काही नको. शिवानी, शैलेश, तुम्हाला सुद्धा 100 वर्ष आयुष्य. या ना आत या.
3: वहिनी, दादा, शैलेशच चुकलं ह आणि त्याला त्याची चूक कळलीय. प्लीज त्याला माफ करा, प्लीज.
1: अगं शिवानी,
2: तुम्ही दोघं आधी बसा बरं. हे घ्या तुमच्या आवडीचं लिंबू सरबत.
4: दादा खरंच मला माफ कर, माझं खरंच चुकलं. मी असं तडकाफडकी घर सोडून जायला नको होतं.
1: अरे माझंही चुकलंच रे, मी तुला तेव्हा चाडवायला हवं होतं.
2: आता जाऊ दे ना, झालं गेलं सगळं विसरून जाऊ आणि पुन्हा नव्याने एकत्र राहू. चला जेवायला बसूयात.
3: नाही नको अगं वहिनी.
1: हे बघा, जेवला नाही तर ना मग मात्र.
3: बर ठीक आहे दादा, बसतो.
4: दादा घराचं रिनोव्हेशन केलंस? नवीन सोफा प्लॅनेट फर्निचर मधूनच घेतला असशील ना?
0: आई आम्हाला खूप भूक लागलीय.
2: हो माहितीये, चला जेवायला बसूयात.
3: डायनिंग टेबल पण मस्त आहे ग वहिनी, कॉम्पॅक्ट 4 सीटर. हे पण प्लॅनेट फर्निचर मधूनच का?
1: हो, आपल्या घरातलं सगळं फर्निचर प्लॅनेट फर्निचर मधूनच घेतो ना.
3: तुम्ही चौघं बसा इथे, मी आणि शैलेश बाहेर सोफ्यावर बसतो.
0: त्याची काही गरज नाही काकू, आपण सगळे एकत्र बसू पूर्वी सारखे. हे टेबल असं पटकन मोठं होतं आणि हा बेंच खास आमच्या दोघांसाठी.
4: वा
5: आई बाबा, आर्याच्या रूम मध्ये काका काकूंनी माझी पण रूम केली. नवीन बंक बेड, दोघांसाठी स्टडी टेबल आणि वॉर्डरोब सुद्धा.
3: दादा वहिनी, एवढं सगळं होऊन सुद्धा तुम्ही अर्जुनसाठी आणि आमच्यासाठी एवढं सगळं केलं?
2: शार्दूलला माहित होत एक दिवस तुम्ही नक्की परत याल म्हणून घराचं रिनोव्हेशन करताना सगळं तसंच डिझाईन केलंय.
3: थँक्यू दादा, थँक्यू वहिनी.
1: अगं थँक्यू काय. शैलेश, शिवानी, आता मनातलं सगळं गिल्ट काढून उद्याच इकडे शिफ्टिंग करा काय?
4: हो दादा नक्की.
0: म्हणजे आता आपण सगळे एकत्र राहणार. ये,
6: जिथे मन मोठं असतं तिथे नाती सहज जोडली जातात. अशा माणसांनी भरलेल्या घरासाठी फर्निचरची भरपूर व्हरायटी. प्लॅनेटचं सर्वात मोठं शोरूम प्लॅनेट फर्निचर, देवाची उरळी, पुणे इथे. संपर्क 9689911240, 9689911240.
7: अभी प्रमोशन की पार्टी कब दे रहे हो?
8: जब तुम कहो, लेकिन एक शर्त पर. पार्टी होगी तुम्हारे घर पर.
7: क्यों?
8: तेरे डाइनिंग टेबल से उठने का मन ही नहीं करता.
7: क्या लुक, क्या कंफर्ट,
8: क्या डिजाइन और क्या क्वालिटी है यार. कहाँ से लिया है?
7: प्लैनेट फर्नीचर से. प्लैनेट का सबसे बड़ा शोरूम है पुणे में. बेस्ट क्वालिटी, लॉट्स ऑफ वैरायटी और ब्रांड की गारंटी.
9: प्लैनेट फर्नीचर, देवाची उरळी, पुणे.
10: कॉन्टैक्ट 9689911240.
11: निर्मिती संकल्पना मेसर्स बाळ एम जोगळेकर.
12: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.

0: क्लीन।
1: सौ स्मृती आणि श्री संदीप पोद्दार यांचे बापूज सर्व्हिसेस हायजीन 1992 पासून क्लिनिंग इंडस्ट्री मधलं विश्वासार्ह नाव बापूज सर्व्हिसेस हायजीन। संपर्क 98 22 19 13 20 9822191320।
2: श्रोते हो नमस्कार, मन मोकळ्या गप्पा या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज आपल्या सोबत आहेत बापूज सर्व्हिसेस हायजीनच्या संचालिका सौ स्मृती पोद्दार मॅडम। स्मृती मॅडम नमस्कार।
3: नमस्कार।
2: मन मोकळ्या गप्पांचा आपला विषय अर्थातच आपल्या सर्वांच्या गरजेचा म्हणजे पाणी आणि पाण्याशी निगडीत असणारं आपलं आरोग्य।
3: बरोबर।
2: अर्थातच हे आरोग्य राखण्यासाठी पाणी आपण जिथे साठवतो त्या टाकीची स्वच्छता किती महत्वाची आहे याबद्दल तुम्ही खूप छान सांगत असता नेहमीच। तर आज तसाच प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे की हे टाकी स्वच्छता, तुम्ही जे म्हणता की काही संस्था असतात ज्या टाकी स्वच्छता करून देतात, तर यांचे काय नॉर्म्स असतात किंवा काय पद्धतीनं यांचं काम चालतं आणि मग आम्ही म्हणजे आमच्यासारख्या क्लायंट्सनी यांच्याकडे का जायचं, म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना अश्युरिटी कामाची, याबद्दल सगळं सांगा ना।
3: फार महत्वाचा प्रश्न।

आहे हा, कारण आजकाल टाकी स्वच्छ करून घेणारे खूप जण आहेत, स्वच्छ करून देणारे. तर काय आहे, आपल्याला हे पाहणं गरजेचं आहे ते कोणत्या पद्धतीनं टाकी तुमची स्वच्छ केली जात आहे. असं होता कामा नये की आपण जसं घरच्या घरी खराटे घेतो आणि उतरतो टाकीमध्ये आणि थोडंसं साफसफाई केली म्हणजे टाकी स्वच्छ झाली असं नाही आहे ना. कारण पाणी पूर्ण बाहेर येणं गरजेचं आहे. टाकी एकदा तरी तुमची कोरडी व्हायला पाहिजे ना. ती स्थान कोरडं नसतं, तिथे सतत पाणी असतं, सतत ओलावा असतो, तर ते चांगलं नाही ना. दॅट इज गिव्हिंग राईज टू बॅक्टेरिया असं आपण, बॅक्टेरिया तिथे तयार होतात. सो आता अनेक संस्था आहेत पुण्यामध्ये आणि चांगल्या चांगल्या संस्था आहेत, तर तुम्ही त्यांच्याकडे गेलात तर ते तुम्हाला शास्त्रोक्तरित्या किंवा ज्या गोष्टी चांगल्या आहेत त्या प्रकारचे केमिकल्स वापरून तुम्हाला टाकी स्वच्छ करून देतात. तर तुम्ही त्या लोकांकडे समजा गेलात तर ते तुम्हाला नियोजन पाण्याचं कसं करावं, समजा एखादी मोठी सोसायटी

0: शास्त्रोक्तरित्या किंवा ज्या गोष्टी चांगल्या आहेत त्या त्या प्रकारचे केमिकल्स वापरून तुम्हाला टाकी स्वच्छ करून देतात. तर तुम्ही त्या लोकांकडे समजा गेलात तर ते तुम्हाला नियोजन पाण्याचं कसं करावं, समजा एखादी मोठी सोसायटी असेल किंवा छोटी सोसायटी असेल, काय होतं, येतात लोक आणि टाकी स्वच्छ करतात आणि तुमच्या दोन्ही टाक्या ते रिकामे करून जातात. मग काय होतं, पाणी कमी दाबाने येतं काही ठिकाणी, काही ठिकाणी पाणी येत नाही, अशा समस्या आता आजकाल आहेतच आणि पुढेही असतात. तर ते सगळं टाळण्यासाठी हे ज्या या संस्था ज्या कार्यरत आहेत त्या तुम्हाला त्यांचं नियोजन करतात. म्हणजे त्या काय करतात तर आधी त्या सांगतात की वरची टाकी तुमची आम्ही स्वच्छ करू, मग खालच्या टाकीतलं पाणी आपण वर चढवून मग आपण खालची टाकी करायला घेऊया. मग याच्याने दोन गोष्टी होतात की आपलं पाणी वाया जात नाही,
1: बरोबर,
0: आणि दुसरी गोष्ट तुम्हाला लगेच पाणी पण मिळतं कारण वरची टाकी तुमची तुम्हाला निम्मी का होईना भरलेली मिळते.
1: अच्छा,
0: सो हा तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. पण बऱ्याच जणांचे असे प्रश्न असतात की मग तो खालचा गाळही वर जातो का, पण तसं होत नाही, कारण गाळ जो असतो ना तो तळाला असतो, तो जोपर्यंत आपण ढवळत नाही तोपर्यंत तो वर जात नाही. त्यामुळे ती काळजी तुम्ही करू नये असं मला वाटतंय. आणि ते जे लोक असतात या वेगवेगळ्या संस्थांमध्ये ते येतात तेव्हा त्यांच्याकडे जे केमिकल असतं ते हार्श नसतं, त्याला काही प्रपोर्शन्स असतात. ॲज इन तुमची किती लिटरची टाकी असते त्या प्रपोर्शन मध्ये ते केमिकल वापरलं जातं, कारण ते पाणी तुम्ही पिण्यासाठी वापरता, भांड्याला वापरता, आंघोळीला वापरता, या सगळ्या गोष्टींसाठी वापरलं जातं.
2: श्रोते हो, पाण्याच्या टाकीची स्वच्छता, पाण्याच्या टाकीच्या झाकणाबद्दलचं मार्गदर्शन किंवा वॉटर पंपची देखभाल कशी करायची याबद्दलचं मार्गदर्शन हवं असेल, तसंच कमर्शियल जागांसाठी हाऊसकीपिंगच्या सर्व्हिसेस हवे असतील तर संपर्क करा बापूज सर्व्हिसेस हायजीन यांना 98221 91320 या नंबरवर. 98221 91320. 9822191320. आमची वेबसाईट www.bapudservices.com. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण मनमोकळ्या गप्पा मारतोय बापूज सर्व्हिसेस हायजीनच्या संचालिका सौ स्मृती पोद्दार यांच्यासोबत. स्मृती मॅडम, आता तुम्ही जो महत्वाचा मुद्दा मांडलात की टाकी स्वच्छ करताना ज्या एजन्सीज असतात त्या काय पद्धतीनं काम करतात हे तुम्ही सांगताय, तर तुम्ही जे म्हणालात की केमिकलचा यूज होतो, तर लोकांच्या मनात हा प्रश्न येतो की आपण ते पाणी प्यायचं
0: का नाही,
2: तर किती तासांनी ते पिलं पाहिजे, किंवा केमिकल्स वापरताय म्हणजे मग ते कितपत चांगलं, याबद्दल तुम्ही काय सांगाल?
0: तर ते जे केमिकल वापरलं जातं ते अतिशय माइल्ड असतं, ते फार स्ट्रॉंग वापरलं जात नाही आणि ते वापरतही नाहीत. तर तुमच्या टाकीच्या क्षमतेच्या हिशोबाने ते डायल्यूट केलं जातं आणि त्या सगळ्या भिंतींना ते सगळं लावलं जातं आणि ब्रशने घासून किंवा मशीन असेल तर मशीनने ते सगळं काढून टाकलं जातं आणि तुमची टाकी पूर्णपणे स्वच्छ करून ते पाणी ड्रेन आउट केलं जातं. आता पाणी अंडरग्राऊंड टाकीतलं ड्रेन आउट आपण आपलं आपलं नाही करू शकत, त्याच्यासाठी लागणारा जो पंप असतो, हाय प्रेशर पंप म्हणा किंवा ही सगळी सामग्री ह्या लोकांकडे असते, ह्या संस्थांकडे असते, तेव्हा हे प्रोफेशनली तुम्हाला नीट स्वच्छ करून देऊ शकतात आणि त्याच पद्धतीत वरची टाकी केली जाते. त्यामुळे एकदा का टाकी तुमची कोरडी झाली केमिकल लावून की मग तुम्हाला काही इश्यू येत नाही, मग आणि लगेचच तुम्ही वापरायला सुरुवात करू शकता,
2: बरोबर,
0: पाणी टाकीतलं वापरू शकता. असं नाही की केमिकल लावलंय म्हणून थोडा काळ एक दोन तास वापरायची, नाही असं काही नाही.
2: अच्छा,
0: ते केमिकल्स अतिशय सॉफ्ट आणि माइल्ड असतात, त्यामुळे तुम्ही ते वापरू शकता. हा, दुसरी गोष्ट अशी आहे मला सांगायची की तुम्ही जर टाकी एक दोन वर्ष स्वच्छ केली नसेल तर त्याच्यामध्ये जे साठलेला जो गाळ असतो म्हणा किंवा शेवाळ असतो किंवा सेडिमेंट्स असतात, समजा तुम्ही हार्ड वॉटर वापरत असाल तर गंजलेल्या पाईप्स असतात, ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या त्या केमिकलने जाऊ शकत नाहीत. म्हणजे एका क्लिनिंग मध्ये ते जाऊ शकणार नाहीत. असं होत नाही ना, घरामध्ये आपल्या टॉयलेट बाथरूम असं आपण तिथे एक लिक्विड किंवा सोल्युशन किंवा आपण ऍसिड ओततो आणि ते स्वच्छ करतो, तसं आपण टाकीच्या बाबतीत करू शकत नाही ना,
2: कारण ते केमिकल्स तेवढे हार्ड नसतात,
0: बरोबर. तर हे जे करण्यासाठी तुम्ही, म्हणून मी सांगते की वरच्यावर तुम्ही 4 महिन्याने 3 महिने टाकी काय स्वच्छ करायची, कारण हे हार्श केमिकल्स आपण टाळू शकतो. आपण जर हार्श केमिकल्स वापरले तर त्या पाण्यामध्ये आपल्याला त्याचा त्रास होऊ शकतो. सो जोपर्यंत तुम्ही व्यवस्थित नियमित टाकी स्वच्छ करता तोपर्यंत तुम्हाला हा प्रॉब्लेम येणार नाही, म्हणून तुम्ही सातत्याने टाकी स्वच्छ करत राहा.
2: अच्छा, अजून एक शंका लोकांच्या मनात असते की टाकी स्वच्छ करताना तो माणूस त्या टाकीत उतरणार आहे, स्वच्छता त्याचे पाय तिथे बुडणार आहेत त्या टाकीच्या पाण्यात, तर याबद्दल तुम्हाला काय?

0: हो, आता काही ज्या संस्था आहेत, आता समजा मशीन जरी आपण म्हटलं, मशीन क्लिनिंग आपण जरी म्हटलं, तरीसुद्धा तो आत उतरणार ते मशीन घेऊन. समजा टाकीचं झाकण मोठं असेल तर तो त्याच्यातनं उतरणार आणि जेटने तो ते स्वच्छ करणार. तर त्यांचे जे पाय आहेत ते पोटॅशियम म्हणा किंवा अशा केमिकल्सने ते स्वच्छ करतात की ते जसं आपण हॉस्पिटलमध्ये सॅनिटाईज करतो गोष्टी, तसं ते सॅनिटाईज करूनच आत उतरतात. त्यामुळे त्याचा त्रास कोणालाच होत नाही आणि तुमची टाकी आत उतरल्यामुळे अधिक स्वच्छ आणि नीट होते. वरच्यावर आपण समजा बसून केली तर ती तितकीशी स्वच्छ होत नाही, ते खाली उतरून मग छान स्वच्छ करून देऊ शकतात आपल्याला. म्हणूनच मी तुम्हाला म्हणते की अशा ज्या अनेक ऑथराइज्ड कंपनीज आहेत त्यांच्याकडनंच तुम्ही तुमची टाकी स्वच्छ करून घेत चला.
1: टाकी स्वच्छता पाण्याची, याबद्दल आज तुम्ही खूप छान मनमोकळ्या गप्पा मारल्यात. वेळ झाली इथंच थांबण्याची. श्रोते हो, पाण्याच्या टाकीची स्वच्छता, पाण्याच्या टाकीच्या झाकणाबद्दलचं मार्गदर्शन किंवा वॉटर पंपची देखभाल कशी करायची याबद्दलचं मार्गदर्शन हवं असेल, तसंच कमर्शियल जागांसाठी हाऊसकीपिंगच्या सर्व्हिसेस हव्या असतील तर संपर्क करा बापूज सर्व्हिसेस हायजीन यांना 98221 91320 या नंबरवर. 98221 91320. आमची वेबसाईट www.bapudservices.com. बापूज सर्व्हिसेस हायजीनच्या संचालिका सौ स्मृती पोद्दार मॅडम होते आपल्यासोबत. पुन्हा भेटणार आहोत मनमोकळ्या गप्पाच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
1: लता, कशी भांडी घासलीस, खरकट सुद्धा नीट निघालं नाही, जरा स्वच्छ काम कर.
2: बाईसाहेब, साफसफाई वरून एवढं बोलताय पर तुमच्या नळाचं पाणीच गढूळ येतंय की
1: काय.
2: मग आता 6 महिने झाले बंगल्यात राहायला येऊन, पर एकदा बी पाण्याच्या टाक्या साफ केल्या नाहीत. किती गण झाल्या असतील टाक्या.
1: हो ग, म्हणून तर ओम आणि आरोही सारखे आजारी पडतात. अगं पण कोणाला बोलवायचं, शिवाय मी एकटीच असते ना बंगल्यात.
2: अहो, इथल्या समध्या बंगल्यांमध्ये बापूज सर्व्हिसेस हायजीनची माणसं टाक्या साफ करतात, त्यांना बोलवा. लई खात्रीशीर माणसं आहेत. स्मृती पोद्दार वहिनी तर स्वतः जातीनं लक्ष घालत्यात.
1: बापूज सर्व्हिसेस हायजीन का. बरोबर, बोलावते. पण तू भांडी स्वच्छ घास आधी.
2: घासते ओ घासते.
3: स्मृती आणि संदीप पोद्दार यांचे बापूज सर्व्हिसेस हायजीन. संपर्क 98221 13 20 98221 13 20.
4: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
5: ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक ओंकार आयुर्वेद.
6: श्रोते हो, नमस्कार. ओंकार आयुर्वेद प्रस्तुत आरोग्याची गुरुकिल्ली आयुर्वेद या कार्यक्रमामध्ये मी शिबानी जोशी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, या कार्यक्रमामध्ये पुण्याचे सुप्रसिद्ध डॉक्टर सत्येन गुजर आपल्याशी गप्पा गोष्टी करायला येत असतात. मंडळी, डॉक्टर सत्येन गुजर हे एक निष्णात आयुर्वेदिक तज्ज्ञ म्हणून संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहेत. त्यांनी पुणे विद्यापीठातून आयुर्वेदाचार्य ही पदवी संपादित केली आहे आणि मुंबई आणि पुणे येथे गेली 20 वर्ष ते यशस्वी प्रॅक्टिस करत आहेत. मंडळी, ऑल आयुर्वेदिक ट्रीटमेंट अंडर वन रूफ या धर्तीखाली ओंकार आयुर्वेद या संस्थेची डॉक्टर गुजर यांनी स्थापना केली, जिथे आपल्याला सर्व आयुर्वेदिक औषधी आणि पंचकर्म क्रिया पुरवल्या जातात. त्यांच्या या कार्याबद्दल महाराष्ट्रातला प्रतिष्ठेचा समजला जाणारा आयुर्वेद क्षेत्रातला धन्वंतरी पुरस्कार त्यांना प्राप्त झाला आहे. अवघड केसेस यशस्वीपणे हाताळण्यात त्यांचा हातखंडा आहे. आपल्या सर्वांना या कार्यक्रमाच्या माध्यमातून सुवर्ण संधी मिळाली आहे डॉक्टर गुजर यांचं मार्गदर्शन ऐकण्याची. नमस्कार डॉक्टर गुजर, आपलं कार्यक्रमामध्ये स्वागत.
7: नमस्कार.
6: मगाशी मी म्हटलं तसं संधिवात हा गुडघेदुखीमध्ये दिसणारा अगदी कॉमन आजार मानला जातो, तर याविषयीची माहिती सांगाल का?
7: कसं आहे, 40-50 नंतर जसजसं वात शरीरामध्ये वाढत जातो, पहिले 20 वर्ष हा कफाचा काळ असतो, त्यामुळे लहान मुलांमध्ये आपल्याला सर्दी खोकला हे कॉमनली त्रास दिसतात. 20 नंतर पित्त हे शरीरामध्ये वाढत असतं, त्यामुळे 20 ते 40 या एज ग्रुपमध्ये पित्ताशी संबंधित आजार दिसत असतात. पण 40 नंतर वातच हा शरीरामध्ये वाढायला सुरुवात होते आणि वात वाढायला सुरुवात झाली की स्वाभाविक झीज होयला सुरुवात होते. वात आणि अस्थि ह्यांचा आश्रयाश्रय संबंध असतो, त्यामुळे स्वाभाविक वात वाढले की त्याचा सांध्यांवर, स्पेसिफिक गुडघ्यांवर, मनक्यांवर जास्त प्रमाणात परिणाम होत असतो. गुडघ्यांचा पूर्ण भार शरीरावर पडत असल्यामुळे स्वाभाविक इतर सांध्यांपेक्षा गुडघ्यांची झीज ही जास्त प्रमाणात होत असते आणि आपल्याला संधिवाताचे म्हणजेच गुडघ्यांची झीज झालेले पेशंट हे खूप दिसत असतात. ऑस्टिओ आर्थरायटिस असं त्याला म्हणलं जातं. कॉमनली होणारी ह्यात सांध्यांची झीज, कडेच्या कुडच्यांची झीज, मधलं वंगन कमी होत जाणं, मधली गादी गुडघ्यांच्या मधली झिजत जाणं असं कॉमनली स्वरूप ह्याच्यामध्ये दिसत असतं. तर संधिवात म्हणजे आयुर्वेदाने याला संधिगत वात असं म्हणलेलं आहे. सांध्यांच्या मध्ये ज्या वेळेला वात जास्त प्रमाणात जाऊन सांध्यांवर परिणाम करतो आणि ते परिणाम झाल्यामुळे जे त्रास दिसतात,

0: आजार होतात त्याला संधिगत वात असं म्हणलं जातं. आता याच्यामध्ये जसजसा वात वाढेल तसं जो स्वाभाविक आहे श्लेष्मक कफ म्हणजे सायनोवियल फ्लुइड जे सांध्यांच्या ठिकाणी असतं म्हणजे आपण ज्याला बोली भाषेत वंगण म्हणतो ते हळूहळू कमी व्हायला सुरुवात होत असते. मध्ये जे मेनिस्कस असते म्हणजे गादी असते त्याची झीज व्हायला सुरुवात होत असते. हे अचानक बदल होत नसतात, वर्षानुवर्ष जितकाच गुडघ्यांवर परिणाम होतोय, ताण गुडघ्यांवर पडतोय, जितका वात एका बाजूला वाढत जात असतो तस तशी ती झीज व्हायला सुरुवात होत असते आणि गादी एका बाजूला झिजत जाते, कडेला खुर्च्या झिजत जातात. नंतर एक वेळ अशी येते की मधली गादी बरीच झिजल्यामुळे आणि एका बाजूला हाडांची पण झीज झाल्यामुळे तिथे स्पर्स तयार होतात म्हणजे ज्याला आपण ऑस्टिओफाइट्स म्हणतो आणि स्वाभाविक आहे त्याच्यामुळे दुखावा खूप जास्त प्रमाणात जाणवतो. मग जसजशी झीज वाढत जाते तस तसा हळू अर्धा एक किलोमीटर चाललं तरी त्रास व्हायला लागतो. दिवसभर चालल्यानंतर रात्री गुडघे खूप दुखायला लागतात, थोडस चाललं तरी पायात शक्ती नाही असं वाटतं, चालता चालता पाय लपकल्यासारखा वाटतो, पायातून तोल गेल्यासारखा वाटतो. जर झीज जास्त प्रमाणात झाली तर मांडी घालून बसता येत नाही, पाय आखडल्यासारखं वाटत असतो, पायांमध्ये शक्ती नाही अशी गोष्ट सतत जाणवत असते. बऱ्याच वेळ बसल्यानंतर पटकन उठता येत नाही, शौचाला बसल्यानंतर पटकन उठता येत नाही. तुम्ही जिने उतरत असताना तुमच्या शरीराचा पूर्ण भार गुडघ्यांवर पडत असल्यामुळे जिने उतरताना गुडघे दुखताय हे टिपिकल संधिवाताचंच असणारं लक्षण असतं. त्याचबरोबर शरीरात वात वाढणारी इतरही लक्षणं दिसतात म्हणजे पायांना गोळे येणं, कधी कधी अंगावर सूज येणं, अशा प्रकारची लक्षणं पण पेशंटमध्ये दिसत असतात. बऱ्याच वेळेला झीज झाल्यामुळे खुर्च्यांवर ताण पडल्यामुळे, लिगामेंट्सवर ताण पडल्यामुळे गुडघ्यांना पण सूज जास्त प्रमाणात असते. जितकी झीज जास्त होणार, जितके स्पर्स जास्त वाढत जाणार तेवढं स्वाभाविक आहे. चार पावलं टाकायचं म्हणलं तरी मग रुग्णाला जमत नाही. ही गोष्ट पाच पाच दहा दहा वर्षात हे बदल होत जातात. कधीतरी गुडघे दुखणं आणि चार पावलं टाकतोय तरी त्रास होतोय ही गोष्ट ज्यावेळेला होते त्यावेळेला तुमच्या गुडघ्यांची खूप झीज झालेली असते, इथपर्यंत तो त्रास पोचलेला असतो. हे अचानक होणाऱ्या गोष्टी फक्त वात वाढल्यामुळेच होतं का, चाळीशी नंतर मग प्रत्येकाला गुडघे दुखी होते का, तर तसं नाहीये. तुम्ही इतके वर्ष काय करत आहात, तुमची दिनचर्या कशी आहे, तुमचा आहार कसा आहे, वातळ पदार्थ जास्त प्रमाणात घेतले जात असतील त्यामुळे स्वाभाविक वात वाढून झीज जास्त होणार, वजन खूप तुमचं जास्त असेल तर स्वाभाविक गुडघ्यांवर भार जास्त पडणार त्यामुळे गुडघ्यांची झीज जास्त प्रमाणात होत असते, स्पोर्ट्स इंजुरी होणारं प्रमाण पण खूप जास्त प्रमाणात असतं म्हणजे ज्यांचा खेळ खूप जास्त प्रमाणात आहेत, मुव्हमेंट्स कशाही पद्धतीने होत आहेत त्याच्यामुळे लिगामेंट्सवर परिणाम होणं, त्याच्यामुळे झीज जास्त प्रमाणात होणं ही गोष्ट सुद्धा होत असते. बऱ्याच वेळेला इतर आजारांचा परिणाम म्हणून सुद्धा गुडघ्यांवर होतो, टीबी अगोदर होऊन गेलेला आहे, बऱ्याच जणांना रिमॅटॉइड आर्थरायटिस सारखे ऑटोइम्युन डिसीज असतील तर त्याचा गुडघ्यांवर परिणाम होतो आणि त्याच्यामुळे सुद्धा झीज जास्त प्रमाणात होत असते. अशा पद्धतीने हा हळूहळू होत जाणारा आजार असतो, हळूहळू ग्रेड्स वाढत जाणारे असतात आणि नंतर एक वेळ अशी येते की दोन पावलं चालायचं तरी रुग्ण चालू शकत नाही आणि बिछाण्यावर खेळण्याची वेळ येते. ह्या सर्व गोष्टी होऊ नयेत ह्यासाठी म्हणून आपल्याला प्रॉपर आयुर्वेदिक उपचारांची लगेच ही आवश्यकता पडत असते.
1: अच्छा, तर श्रोते हो, तुम्हालाही जर डॉक्टर सत्येन गुजर यांच्याशी संपर्क साधायचा असेल तर तुम्ही ओंकार आयुर्वेद SP कॉलेज समोर टिळक रोड सदाशिवपेठ पुणे इथे संपर्क साधू शकता आणि त्यासाठीचा संपर्क क्रमांक आहे 83 90 90 20 45 83 90 90 20 45 8390902045 आणि वेबसाईट आहे www.omkarayurved.in. आता तुम्ही ही सगळी गुडघे दुखी म्हणजे नेमकं काय त्याची कारण सांगितलीत, पण मग ह्याच्यावर आयुर्वेदामध्ये उपचार आहेत का?
0: कसं आहे, जसं आपण मागच्या एपिसोड मध्ये बघितलं की बऱ्याच वेळेला त्रास होतोय किंवा गुडघे दुखले जात आहेत किंवा कोणतेही सांधे दुखतात म्हणलं की तात्पुरती वेदना शामक औषधं घेणं, कॅल्शियमच्या गोळ्या घेणं, तात्पुरतं तेल लावून शेकणं असेच प्रकार जास्त प्रमाणात केले जातात, इंजेक्शन गुडघ्यांमध्ये घेतले जातात आणि असं वर्षानुवर्ष चालू राहतं. तात्पुरतं बरं वाटतं एक दोन वर्ष त्रास नाही, पण जर तुमचं मूळ कारणच बरं झालं नाही, तुमच्या दिनचर्या मध्ये तुम्ही बदल केले नाहीत, वात शरीरात वाढणार कसा नाही याची जर काळजी घेतली नाही तर स्वाभाविक हळूहळू त्रास वाढत जातो आणि 50-60 नंतर हे खूप त्रासदायक होत जातं. मग त्यावेळेला ऑपरेशनचा सल्ला दिला जातो की गुडघे बदलण्याशिवाय पर्याय नाही, सांधा बदलला म्हणजे सगळं बरं झालं असं नाही. तुम्ही फक्त गादी बदलू शकता, तो जॉईंट बदलू शकता, पण कडेचे बरसे आहेत, कडेच्या लिगामेंट्स आहेत, इतर स्ट्रक्चर हे तसंच राहणार आहे, त्यामुळे सांधा बदलला म्हणजे सगळं नॉर्मल झालं अशी गोष्ट सुद्धा नाही. सो तिथपर्यंत वेळ येऊ नये. कितीतरी पेशंटमध्ये उलट ज्यांना सांधे बदलायला सांगितले, ट्रान्सप्लांट पर्यंत वेळ गेलेली आहे नी ट्रान्सप्लांटची, अशा पेशंटमध्ये सुद्धा जर योग्य आयुर्वेदिक उपचार झाले तर असे पेशंट सुद्धा कव्हर होऊ शकतात. एक तर तिथपर्यंत वेळ जाऊ नये म्हणून ह्याच्यासाठी उपचार होणं गरजेचं आहे. वात शमन होणारी औषधे याच्यामध्ये खूप महत्वाची असतात. आजार वाढत गेला नाही ह्याची काळजी घेणं ही गोष्ट महत्वाची आहे. नंतर वातशामक औषधांनी, बृहन औषधांनी, पंचकर्म उपचार सुद्धा याच्यामध्ये खूप महत्वाचे असतात. शरीरातला वात कमी करण्यासाठी बस्तीसारखं उत्तम काही नाही, सो बस्ती चिकित्सेचा उपयोग याच्यामध्ये खूप चांगला होतो. जानुबस्ती म्हणून पंचकर्म उपचार असतात, त्याचे रिझल्ट याच्यामध्ये खूप चांगले मिळतात. जानुधारा म्हणून

0: प्रकार असते, औषधयुक्त तेलाचे धार सतत गुडघ्यांवर धरत राहणं, त्याचा उपयोग खूप छान पद्धतीने होत असतो. इव्हन ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे, गुडघ्यातून चालताना आवाज येतोय, पायात शक्ती नाही असं वाटतं, त्यांनी जरी स्वच्छ कापडाची पट्टी गुडघ्यांवर ठेवली आणि सतत ती तेल त्याच्यावर ओतत राहिलो तरी सुद्धा एक प्रकारचं लुब्रिकेशन मिळत राहतं, गुडघ्यांमध्ये वंगण तयार होणं. वातासाठी तेल हे सगळ्यात श्रेष्ठ द्रव्य आहे, त्याच्यामुळे सतत तेलाने जर आपण तो गुडघा झाकून ठेवला किंवा तिथे एखादं वस्त्र त्याच्यावर ठेवलं, त्याच्यामुळे स्वाभाविक तिथे लुब्रिकेशन होतं, स्नेहन होतं, वात कमी व्हायला मदत होते आणि झीज जास्त होत नाही. सो अशा गोष्टी सुद्धा घरगुती आपण पेशंट हे करू शकतात. पण ह्या सर्वांबरोबर वातशामन चिकित्सा एका बाजूला, झीज कशी भरून येईल त्याच्यासाठी औषधं, कुरच्यांची झीज भरून येण्यासाठी त्याच्यासाठी औषधोपचार, आणि त्याच्याबरोबरच बृहन आणि रसायन चिकित्सा ही या पेशंटमध्ये खूप महत्वाची असते. म्हणजे आता आपण बघितलं ते बस्ती असू देत, जानू बस्ती असू देत, जानूधारा असू देत, पत्रपोटली, पिंडस्वेद यासारखे पंचकर्म उपचार आहेत, त्याचा उपयोग सुद्धा अशा पेशंटमध्ये खूप चांगल्या पद्धतीने होत असतो. आणि त्याचबरोबरीने रसायन चिकित्सा ही गोष्ट सुद्धा खूप महत्वाची असते. गुडघेदुखीचे इतके पेशंट बघतो आम्ही आणि बऱ्याच केसेस अशा असतात की ज्यांच्या एक तर बीपी जास्त असतो, डायबिटीस जास्त असतो, कार्डियक प्रॉब्लेम असतो, की सांधा बदलायचा म्हणलं तरी बदलू शकत नाही आणि बेड रिडन राहण्याची वेळ येते. सो ह्या सगळ्या गोष्टींसाठी योग्य आयुर्वेदिक उपचार पहिल्यापासूनच जर आपण करत गेलो तर तो आजार पूर्ण बरा व्हायला मदत होते आणि शस्त्रक्रिया करण्यापर्यंत वेळ गेली असं कधीच होत नाही.
1: बरोबर आहे. म्हणजे थोडक्यात काय की ह्याच्यावर आयुर्वेदामध्ये उपचार आहेत आणि पंचकर्म आहे, बाह्य उपचार आहेत, अंतर्गत उपचार पण आहेत. सगळ्यांनी आपण जास्तीत जास्त प्रयत्न तो गुडघा वाचवण्याचा नक्की करू शकतो आणि त्याच्यावर आयुर्वेदामध्ये उपचार आहेत. तर श्रोते हो, तुम्हालाही जर डॉक्टर सत्येन गुजर यांच्याशी संपर्क साधायचा असेल तर तुम्ही ओंकार आयुर्वेद SP कॉलेज समोर टिळक रोड सदाशिवपेठ पुणे इथे संपर्क साधू शकता आणि त्यासाठीचा संपर्क क्रमांक आहे 83 90 90 20 45, 83 90 90 20 45, 8390902045, आणि वेबसाईट आहे www.omkarayurved.in. तर संधिवात, हा जो एक कॉमन गुडघेदुखीमध्ये असलेला आजार आहे त्याविषयीची आज खूप विस्तृत अशी तुम्ही माहिती दिली डॉक्टर, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. तर श्रोते हो, पुढच्या भागातही आपण असे आजार ज्यामुळे गुडघेदुखी होऊ शकते त्याविषयीचीच माहिती डॉक्टर सत्येन गुजर यांच्याकडून घेणार आहोत. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक होते ओंकार आयुर्वेद.
3: श्रोते हो, आपण ऐकलेत काही ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम. हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल.
4: उफ्फ, घर का सारा काम मुझे ही करना पड़ता है, सफाई भी, शॉपिंग भी. 1 किलो शुद्ध नमक देना. शुद्ध नहीं समझते हो क्या? शुद्ध नमक सफेद, स्वच्छ, फ्री फ्लो, वैक्यूम ड्राइड, हर दाना समान.
5: तो ऐसा बोलो ना,
4: निर्मा शुद्ध नमक. ये हुई ना बात.
6: क्यों छोटे साहब?
4: मम्मी मैं तो
6: निर्मा शुद्ध नमक, इतना शुद्ध कि बच्चे भी जानते हैं इसके सारे गुण.
7: श्रोते हो, रोज सकाळी 7:45 जरूर ऐका कार्यक्रम क्रिसेंट अमृत सरिता गीता. या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाइफ इंटू सेलिब्रेशन.
8: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ. प्रेमात पडावे अशीच कलाकुसर.
9: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.
7: श्रोते हो, रोज सकाळी 7:30 नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पेरंगुट आणि देहू.
8: दररोज संध्याकाळी 6:15 जरूर ऐका सुमधुर गीतांचा कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली, प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
10: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
11: नमस्कार. बरं का, नाही म्हणजे गडबडीत असाल तर आज ध्वनिमुद्रित होणाऱ्या फोन इन कार्यक्रमाची एक जरा आठवण. आज शनिवार, तेव्हा 11:30 ते 11:30 या वेळात फोन इन लो बसावा या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण होईल. प्रसारण रविवारी 12:00 ते 1:00 या वेळात विविध भारती FM 101 वरून आणि मंगळवारी 9:30 ते 10:30 या वेळात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर. रोज रेडिओ ऐकता, तुम्हालाही बोलावं असं वाटत असेल जरूर फोन करा. आज 11:30 ते 11:30 या वेळात कार्यक्रम फोन इन लो बसावा.
3: श्रोते हो, सकाळचे ठीक 10:58 झाली आहेत. ऐकूयात ठळक बातम्या.
12: विविध भारती पुणे, ठळक बातम्या. जगभरात उद्या आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात

0: येणार आहे. यंदाचा हा 12वा आंतरराष्ट्रीय योग दिन असून निरोगी वृद्धत्वासाठी योग ही त्याची मध्यवर्ती संकल्पना आहे. यातून सर्व वयोगटांसाठी योगाचं महत्त्व अधोरेखित केलं जातं. या उत्सवाचा एक भाग म्हणून सांस्कृतिक मंत्रालय देशातल्या 100 प्रमुख ठिकाणी विशेष कार्यक्रमांचं आयोजन करणार आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य राष्ट्रीय कार्यक्रम कोलकात्यातील ऐतिहासिक रेड रोड इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली होणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उद्या मध्य प्रदेशातल्या जबलपूर इथं राज्यस्तरीय आंतरराष्ट्रीय योग दिन कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम सकाळी 7:30 वाजता गॅरिसन मैदानावर सुरू होईल. योग दिनाच्या कार्यक्रमानंतर राष्ट्रपती राणी दुर्गावती विद्यापीठाच्या 36व्या दीक्षांत समारंभाला उपस्थित राहणार असून त्यानंतर त्या ग्वाल्हेरकडे रवाना होतील. सोमवारी राष्ट्रपती कुनो राष्ट्रीय उद्यानाला भेट देणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पश्चिम बंगाल दिवसानिमित्त पश्चिम बंगालच्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. हा दिवस अशा राज्याचा गौरव करतो ज्यानं साहित्य, संगीत, कला, अध्यात्म, विज्ञान, व्यापार, वाणिज्य आणि समाज सुधारणा या क्षेत्रातून देशाच्या इतिहासात मोलाचं योगदान दिलं आहे. पश्चिम बंगाल हा भारताचा अविभाज्य भाग राहील यावर याच दिवशी शिक्कामोर्तब झालं होतं असं त्यांनी आपल्या समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही पश्चिम बंगालला शुभेच्छा दिल्या आहेत. जागतिक सिकलसेल दिनानिमित्त आज अकोला जिल्ह्यात जिल्हा रुग्णालय आणि शासकीय रक्तपेढीच्या वतीनं प्रभात फेरी काढण्यात आली. सिकलसेलबाबत जनजागृती करण्यात आली. यावेळी सिकलसेल आणि रक्तदान याबाबतही जागरूकता करण्यावर भर देण्यात आला. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 11:58 वाजता.
1: श्रोतेहो, आपण ऐकल्यात ठळक बातम्या. पुणे विविध भारती 101 FM वरून पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. श्रोतेहो, वेळ लक्षात घ्या, सकाळचे ठीक 11:27 झालेले आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम
2: चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत चंदूकाका सराफ ज्वेल्स. 1827 पासून परंपरा तीच, रूप नवे.
1: श्रोतेहो, कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. आज 20 जून भारतातील आद्य पक्षी शास्त्रज्ञ आणि पर्यावरणवादी डॉक्टर सलीम अली यांचा आज स्मृतिदिन. वेगवेगळे पक्षी, त्यांच्या जाती, त्यांच्यातील वैविध्य या क्षेत्रामधलं त्यांचं योगदान आजही नव्या पक्षी निरीक्षकांना प्रोत्साहन देत असतं. त्यांच्या पक्षीप्रेमाला सलाम करत आज ऐकूयात पक्ष्यांचा उल्लेख असणारी गाणी. सुरुवात करूयात या गीतापासून.

श्रद्धेय चोरी चोरी या चित्रपटातलं लता मंगेशकर मन्ना डे यांनी गायलेलं हे गीत होतं मजरूह सुलतानपुरी यांचं. संगीतबद्ध केलं होतं शंकर जयकिशन यांनी.

0: परंपरेची ही मॉडर्न स्वारी चंदूकाका सराफ ज्वेल्सची दागिन्यांची वारी चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून.
1: श्री स्वामी स्नेह डायनिंग हॉल.
2: घरी पाहुणे आलेत मग स्वामी स्नेह डायनिंग हॉल आहे ना.
1: चांदीच्या ताटात पेशवाई थाटात अस्सल महाराष्ट्रीयन जेवणाचा आस्वाद घ्यायला नक्की भेट द्या.
2: केळवण असो वाव्याही भोजन किंवा असो स्नेह भोजन फक्त स्वामी स्नेह डायनिंग हॉल मध्येच.
1: स्वामी स्नेह डायनिंग हॉल मोरया गोसावी मंदिराजवळ चिंचवड गाव चिंचवड पुणे. संपर्क 94 22 311 106.
3: तुम्ही लक्ष्मी रोड नारायण पेठ शनिवार पेठ सदाशिव पेठ कसबा पेठ नवी पेठ ह्या भागात तुम्ही किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येत आहे आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे तर मग
4: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे कोरे दालन पुन्हा गाडगीळ आणि सन्स नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
3: म्हणूनच सांगते नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात सिग्नलच्या मागे लक्ष्मी रोड पुणे.
5: तुम्हाला माहित आहे का केंद्र सरकारने लहान उद्योजकांसाठी 40 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त मूल्याचे तारण मुक्त मुद्रा कर्ज उपलब्ध करून दिले आहे. ही रक्कम कुवेत सारख्या देशाच्या सकल देशांतर्गत उत्पादनाच्या जवळपास 3 पट इतकी आहे.
6: करोडो छोटे उद्यमियों को मुद्रा योजना से लोन मिला उन्हें आज महसूस होता है कि डेमोक्रेसी कैन डिलीवर.
5: 12 वर्षे विश्वासाची विकासाची जन कल्याणाची.
7: हर

0: रमेश डाईंग, सर्व प्रकारच्या ब्रँडेड रेनकोट, छत्री, जॅकेट साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईंग, आजच जवळच्या शाखेस भेट द्या.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: श्रोतेहो, या विश्रांतीनंतर कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत. आज डॉक्टर सलीम अली यांच्या स्मृती

दिनानिमित्त आपण ऐकत आहोत पक्ष्यांचा उल्लेख असणारी गीतं. कार्यक्रमात आता यानंतर ऐकूयात अनुराधा पौडवाल, उदित नारायण यांच्या स्वरात बेटा या चित्रपटातील हे गीत. बोल आहेत समीर यांचे.

0: परंपरेची ही मॉडर्न सुवारी. चंदू काका सराफ ज्वेल्सची दागिन्यांची वारी. चंदू काका सराफ ज्वेल्स 1827 पासून.
1: मी खरं एक चांगली इंजिनियर झाली आहे. माझे बाबा लग्नाचं पाहत आहेत, पण माझा जाड चष्मा एक मोठा प्रॉब्लेम झालाय.
2: अहो माझी छान पर्सनॅलिटी आहे, ऍक्टिंगचा कोर्स झालाय, पण या चष्म्यामुळे कामच मिळत नाही.
3: माझी हाईट 6 आहे, कमावलेलं दणकट शरीर आहे, पण चष्मा लागल्याने डिफेन्स मध्ये रिजेक्ट होतोय.
4: या सर्वांच्या समस्यावर उपाय एकाच ठिकाणी, जंगली महाराज रोड वरचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल. तिथे अत्याधुनिक लेसिक सर्जरीने वेदना रहित आणि वाजवी दरात चष्मा कायमचा काढून टाकला जातो. पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल, मॉडर्न हायस्कूल समोर, जंगली महाराज रोड, पुणे. फोन 8087897.
5: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या सदस्यांना खास सवलत.
6: अहो सकाळी सकाळी मी छान चहा केलाय तो घ्यायचा, तर तुम्ही दरवाजाकडे काय पाहताय?
7: अगं मी तरुण भारतची वाट बघतोय. माझ्या वडिलांचा आवडता तरुण भारत आणि मीही आवडीने वाचत असे. आता पुण्यात पुन्हा सुरू झालाय तरुण भारत. वाचला ना की खऱ्या बातम्या वाचल्याचं समाधान मिळतं बघ.
6: आता घराघरात सकाळच्या वेळी हाच संवाद, कारण सर्वांनाच वाचावासा वाटतो तरुण भारत. राष्ट्रीय विचारांचा वसा, तसं शनिवारी मागोवा आणि रविवारी आसमंत पुरवणी.
7: नागपूरच्या श्री नरकेसरी प्रकाशनचे दैनिक तरुण भारत, 100 वर्षांचा तरुण, दैनिक तरुण भारत, आता पुणेकरांचा फॅमिली न्यूजपेपर.
8: संगीताचं माधुर्य, ध्यानाची शांतता आणि भक्तीची दिव्यता हे तिन्ही अनुभवण्यासाठी या एका अविस्मरणीय भक्तिमय संध्याकाळी मेलडी ऑफ भक्ती मध्ये सहजयोग परिवार पुणे सादर करत आहे परमपूज्य श्री माताजी निर्मला देवी प्रणित मेलडी ऑफ भक्ती या संगीत, योग आणि ध्यानाचा एक अद्वितीय उत्सव. प्रसिद्ध कलाकारांच्या भक्तिमय सादरीकरणासह अनुभवा अंतर्मनाला स्पर्श करणारा आनंद आणि आध्यात्मिक उन्नती. शनिवार 27 जून संध्याकाळी 5 ते 8 बालगंधर्व रंगमंदिर पुणे इथे. प्रवेश पूर्णपणे विनामूल्य. आजच नोंदणी करा मेलडी ऑफ भक्ती .in या वेबसाईट वर. मेलडी ऑफ भक्ती, जिथे संगीत बनतं ध्यान आणि ध्यान बनतं आनंद.
7: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

0: रमेश डाईन, सर्व प्रकारच्या ब्रँडेड रेनकोट, छत्री, जॅकेट साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईन। आजच जवळच्या शाखेस भेट द्या।
1: महागाईचा वाढतोय गुंता,
2: विश्वेश्वर बँक असता कशाला करता चिंता।
1: विश्वेश्वर बँकेतर्फे ज्येष्ठ नागरिकांसाठी दिलासा, 13 ते 24 महिने कालावधीच्या मुदत ठेवींवर 7.25% एवढं घसघशीत व्याज, तसंच शैक्षणिक कर्ज, वाहन कर्ज, गृह कर्ज, सोलर खरेदी कर्ज अशा विविध कर्ज योजना, अर्थ सार्थ करणारी मल्टी स्टेट शेड्यूल्ड बँक
2: ही विश्वेश्वर सहकारी बँक लिमिटेड पुणे।
3: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत। प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य।
4: आणि लग्न बसण्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामींनी मध्ये बिझलँड बिल्डिंग कुमठेकर रोड पुणे।
5: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही, जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
6: श्रद्धेहो, या विश्रांतीनंतर कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत। आपण ऐकत आहोत पक्षांचा उल्लेख असणारी गीतं। कार्यक्रमात आता ऐकूयात असद भोपाली यांची ही गीतरचना, एस पी बालसुब्रमण्यम आणि लता मंगेशकर यांच्या स्वरात, राम लक्ष्मण यांचं संगीत, आणि चित्रपट आहे मैंने प्यार किया।

0: आमरसासह दोन स्वीट्स आणि चौरस आहाराने सजलेली लज्जतदार मेजवानी, जिव्हा तृप्त करणारा जिव्हाळा, दुर्वांकूर डायनिंग हॉल, हत्ती गणपती चौक, टिळक रोड, पुणे.
1: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येताय आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
2: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे कोरे दालन, पुन्हा गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
1: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.
3: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.
4: डेंटॉनिक, बाळाचे दात सुलभतेने येण्यासाठी 3 पिढ्यांहून अधिक काळ अनुभव सिद्ध. डेंटॉनिक, होमिओ लॅबोरेटरीजच्या उपयुक्त होमिओपॅथिक गोळ्या. डेंटॉनिक,
5: नकलेपासून सावधान.
4: डेंटॉनिक.
6: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
7: श्रोतेहो, भारतातील आद्य पक्षीशास्त्रज्ञ आणि पर्यावरणवादी डॉक्टर सलीम अली यांच्या स्मृतिदिनानिमित्त आपण ऐकत आहोत पक्षी यांचा उल्लेख असणारी गीतं. डॉक्टर सलीम अली यांचा मृत्यू 20 जून 1987 रोजी झाला होता. आजही भारतातले सगळे पक्षी निरीक्षक सलीम अली यांना आद्य गुरु मानतात आणि त्यांना बर्ड मॅन ऑफ इंडिया असंही संबोधलं जातं. त्यांच्या पक्षीप्रेमालाच त्यांच्या पक्षीप्रेमाचं स्मरण करत आपण ऐकूयात हे पुढील गीत.

0: युनिव्हर्सल, तुमच्या कुटुंबाला देखण्या घराचं कुंदण.
1: मंगल नात्यांच्या स्नेहबंधांना परंपरेचा सुवास लाभला. अधिक महिन्याच्या शुभक्षणी जावयाच्या मानाचा सोहळा खुलला. अधिक महिन्याच्या निमित्ताने श्री विष्णुरूप जावयाला दिल्या जाणाऱ्या वाणाचा मंगल समारंभ साजरा करा रुचकर भोजन आणि खास आदरातिथ्यासह दुर्वांकूर डायनिंग हॉलमध्ये.

श्रद्धेव, आपण ऐकलेलं हे गीत होतं भाभी या चित्रपटातलं, मोहम्मद रफी यांनी गायलेलं आणि चित्रगुप्त यांचं संगीत असलेलं हे गीत लिहिलं होतं राजेंद्र कृष्ण यांनी.

परंपरेची ही मॉडर्न स्वारी, चंदूकाका सराफ ज्वेल्सची दागिन्यांची वारी, चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून.

0: सहायता टेली लॉ के ऐप वेबसाइट www.tele-law.in या टोल फ्री नंबर 14454 से प्राप्त की जा सकती है।
1: प्रिया सगळे उपचार करून झाले पण मी आई नाही ग होऊ शकले।
2: मधु तू एकदा भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर मध्ये जा ना, त्यांच्याकडे उत्तम सक्सेस रेट, अनुभवी डॉक्टर्सची टीम, पारदर्शक उपचार आणि सर्व अद्ययावत IVF ट्रीटमेंट्स एकाच छताखाली आहेत।
1: हो
2: आम्हाला तर खूप चांगला अनुभव आलाय।
1: ए मग आम्ही एकदा प्रयत्न करतो, मला भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटरचा नंबर दे ना।
2: घे ना 8800551878 भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, नवी पेठ, पुणे।

0: रमेशदाईं सर्व प्रकारच्या ब्रँडेड रेनकोट छत्री जॅकेट साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेशदाईं. आजच जवळच्या शाखेस भेट द्या.
1: अनेकदा काही तज्ञ तुम्हाला राशींच्या रत्नांच्या मौल्यवान खड्यांचा वापर अंगठी लॉकेट किंवा ब्रेसलेट मध्ये करायला सांगतात, पण ही खरेदी कुठूनही करून कशी चालेल? अशी खरेदी करायला हवी 193 वर्षांचा ग्राहकांच्या विश्वासाची परंपरा असलेल्या पुणे गाडगिळ आणि सन्स मधूनच.
2: पुणे गाडगिळ आणि सन्स 1832 पासून पुणे जिल्ह्यात 10 प्रशस्त शोरूम्स आपल्या सेवेत, कुंटे चौक लक्ष्मी रोड सह.
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
4: श्रोतेहो, कार्यक्रमात आता यानंतर ऐकूयात आर डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं मजरूह सुलतानपुरी यांचं हे गीत. गायलंय किशोर कुमार यांनी, तर चित्रपट आहे जहरीला इन्सान.

श्रोते हो, कार्यक्रमात आता यानंतर ऐकूयात बाबूल या चित्रपटातील शकील बदायुनी यांचं हे गीत. नौशाद यांनी संगीतबद्ध केलेल्या या गीताला स्वर लाभलाय लता मंगेशकर यांचा.

परंपरेची ही मॉडर्न स्वारी, चंदूकाका सराफ ज्वेल्सची दागिन्यांची वारी, चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून.

0: प्रत्येकीलाच प्रतिमा मध्ये जायची घाई झाली आहे.
1: कारण प्रतिमा मध्ये सर्व तऱ्हेच्या साड्या, ड्रेस मटेरियल्स आणि सलवार कमीजच्या फ्रेश स्टॉक वर आहे 60% डिस्काउंट.
2: आपली प्रतिमा आता आणखीनच एक्सक्लुसिव्ह. प्रतिमा एक्सक्लुसिव्ह, चळक रोड, पुणे.
3: जय हिंद. तुम्ही गेल्या दशकभरात घडून आलेला बदलाव पाहिला आहे का? भारत आता दहशतवादाच्या मुळावर थेट प्रहार करतो. आता नक्षलवादाचे उच्चाटन झाले आहे. पूर्वी आपण संरक्षण सामग्री परदेशातून आयात करत होतो. आज आपण विक्रमी संख्येने त्याची निर्यात करत आहोत. भारत आता शांत राहत नाही. भारत आता सहन करत नाही.
4: हमें गर्व है कि पिछले एक दशक से हमारी सेना तेजी से आत्मनिर्भरता की ओर कदम बढ़ा रही.
3: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जनकल्याणाची.
5: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल, किडनी तुमची, काळजी आमची.
6: श्रोते हो, रोज संध्याकाळी 6:05 नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
7: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
8: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येत आहे आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
9: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे कोरे दालन, पुन्हा गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
8: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.
10: श्रोते हो, दररोज सकाळी 9:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर मर्मबंधातली ठेव ही. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर, मिशन हेल्दी आईज.
11: रोज सकाळी 11 ते 12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स, मधुमालती. प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून परंपरा तीच, रूप नवे.
10: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:00 जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल, असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी.
7: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
12: श्रोते हो, कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत. भारतातील ज्येष्ठ आणि आद्य पक्षशास्त्रज्ञ डॉक्टर सलीम अली यांच्या स्मृतिदिनानिमित्त आपण ऐकत आहोत पक्ष्यांचा उल्लेख असणारी गीतं. कार्यक्रमात आता यानंतर ऐकूयात गदर चित्रपटातील उदित नारायण, अलका याग्निक यांच्या स्वरात आनंद बक्षी यांचं हे गीत. संगीत दिलंय उत्तम सिंग यांनी.

श्रोते हो, आपण ऐकलेलं हे गीत होतं गदर या चित्रपटातलं, उदित नारायण अलका याग्निक यांच्या स्वरात. आनंद बक्षी यांचे हे बोल होते, तर संगीत दिलं होतं उत्तम सिंग यांनी. कार्यक्रमातलं आता यानंतरचं गीत आहे गुलजार यांचं. गायलंय वाणी जयराम यांनी. गुड्डी चित्रपटातील या गीताला संगीत आहे वसंत देसाई यांचं.

0: रमेश डाईंग, सर्व प्रकारच्या ब्रँडेड रेनकोट, छत्री, जॅकेट साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईंग। आजच जवळच्या शाखेस भेट द्या।
1: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा आय केअर सांज धारा। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर, मिशन हेल्दी आईज।
2: दररोज सायंकाळी 5:30 ते 6 या वेळेत जरूर ऐका सुमधुर मराठी गाण्यांचा कार्यक्रम सांज धारा। प्रायोजक जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक।
3: पुणे पीपल्स बँक प्रस्तुत गजर हरी नामाचा दररोज संध्याकाळी 7:30 ते 8 जरूर ऐका। प्रायोजक पुणे पीपल्स बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ।
4: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत। इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।
5: दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम। डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल, प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार। दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम बेला के फूल। आणि या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ,
6: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
7: श्रोते हो, आज डॉक्टर सलीम अली यांच्या स्मृतिदिनानिमित्त आपण ऐकत आहोत पक्ष्यांचा उल्लेख असणारी गीतं। कार्यक्रमात आता शेवटी ऐकूयात सिर्फ तुम या चित्रपटातील समीर यांचं हे गीत, स्वर आहे उदित नारायण यांचा।

0: श्रोते हो, द बर्ड मॅन ऑफ इंडिया म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डॉक्टर सलीम अली यांच्या स्मृतिदिनानिमित्त पक्ष्यांचा उल्लेख असणारी गीतं आज आपण ऐकलीत. या शेवटच्या गीताबरोबरच हा कार्यक्रम आता आम्ही समाप्त करत आहोत.
1: चंदुकाका सराफ ज्वेल्स मधुमालती या कार्यक्रमाचे प्रायोजक होते चंदुकाका सराफ ज्वेल्स. 1827 पासून परंपरा तीच, रूप नवे.
0: श्रोते हो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. सकाळचे ठीक 11:58 आणि 8 सेकंद झाली आहेत. वेळ झाली आहे ठळक बातम्यांची.
2: विविध भारती पुणे, ठळक बातम्या. देशभरात उद्या होणारी नीट UG पुनर्परीक्षा सुरळीत, निष्पक्ष आणि पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी सर्व आवश्यक तयारी करण्यात आल्याचं नॅशनल टेस्टिंग एजन्सीनं म्हटलं आहे. देशभरातील परीक्षा केंद्रांवर आज सुरक्षा व्यवस्थेचं सराव प्रात्यक्षिकही करण्यात आलं. देशातील 551 आणि परदेशातील 14 शहरांमध्ये 22,79,000 अधिक उमेदवार

0: शाळांसाठी उद्या ही परीक्षा घेतली जाणार आहे, असंही एनटीएनं म्हटलं आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी रविवारी 28 जून रोजी होणार आहे. लातूर जिल्ह्यातल्या एकूण 41 परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा होणार असून परीक्षा शांततेत आणि गैरप्रकारमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ भारत बास्टेवाड यांनी प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. हे प्रतिबंधात्मक आदेश 28 जून रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत लागू असतील. अकोला जिल्ह्यात सरकारकडून राबवण्यात येत असलेल्या गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार या मोहिमेला शेतकऱ्यांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या योजनेमुळे जलसाठ्यांची पाणी साठवण क्षमता वाढत असून हजारो हेक्टर क्षेत्रजमीन सुपीक बनली आहे. पातूर नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. नगराध्यक्ष पदासाठी 5 उमेदवार तर नगरसेवक पदासाठी 75 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. 17,933 जण मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यासोबतच अकोट नगरपरिषदेत प्रभाग क्रमांक 4 रिक्त झालेल्या जागेसाठीही पोटनिवडणूक होत आहे. सोलापूर जिल्ह्यात शेतकऱ्यांना दर्जेदार आणि रास्त दरात खतांचा पुरवठा व्हावा यासाठी कृषी विभागामार्फत पुणे विभागातील पुणे, अहिल्यानगर आणि सोलापूर जिल्ह्यांमध्ये खत विक्री केंद्रांची कडक तपासणी मोहीम राबवण्यात येत आहे. नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध मोठी कारवाई करण्यात येत असून आतापर्यंत 107 खत विक्री परवाने निलंबित करण्यात आले आहेत तर 6 खत विक्री परवाने रद्द करण्यात आले आहेत. 7 केंद्रांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत अशी माहिती विभागीय कृषी सहसंचालक बाबासाहेब जेजूरकर यांनी दिली आहे. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या उद्या सकाळी 8
1: श्रोतेहो आपण ऐकल्यात ठळक बातम्या पुणे विविध भारती 101 FM वरून पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल.

0: रमेश डाईंग, सर्व प्रकारच्या ब्रँडेड रेनकोट, छत्री, जॅकेट साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईंग, आजच जवळच्या शाखेस भेट द्या.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: श्रोतेहो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. दुपारचे ठीक 12 वाजलेत, प्रसारित करत आहोत कार्यक्रम वनिता मंडळ. यात आज ऐकूयात स्त्री आरोग्याची 52.

0: मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळ कार्यक्रमात मी यशश्री पुणेकर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. सुरुवात करूया स्त्री आरोग्याची बावन्नी या कार्यक्रमानं.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे.
2: सादर आहे जनता बँकेची वैयक्तिक चारचाकी वाहन कर्ज योजना आणि इलेक्ट्रिक दुचाकी वाहन कर्ज योजना. त्वरित मंजुरी आणि गतिमान वितरण. जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे. नियम अटी लागू.
3: नमस्कार मैत्रिणींनो, आजच्या भागामध्ये मी एका वेगळ्या विषयावर बोलणार आहे आणि तो विषय म्हणजे बॉडी शेमिंग एक शांत हिंसा. सौंदर्य आतलं की बाहेरचं. मैत्रिणींनो आजकाल ब्युटी म्हणजे काय कल्पना आहेत बरं? एक छोटासा प्रश्न येतो माझ्या मनात की आपण खरंच सुंदर दिसायचा प्रयत्न करतोय की आपण स्वतःला स्वीकारायला घाबरतोय? ब्युटी हे शास्त्र आहे की समाज आहे? वैज्ञानिकदृष्ट्या ब्युटी किंवा सौंदर्य ही केवळ त्वचा नाही आहे. त्वचेचा विचार करायचा झाला तर स्किन हेल्थ म्हणजे आपल्या त्वचेचं पोषण आणि हायड्रेशन. केसांचं सौंदर्य म्हणजे प्रोटीन आणि हॉर्मोन. आणि आपल्या चेहऱ्यावरचा ग्लो म्हणजे पुरेशी विश्रांती किंवा झोप आणि मानसिकदृष्ट्या शांतता. म्हणजेच ग्लो क्रीममधून आपल्याला कुठलंही स्किन, केस आणि इतर त्वचेचं सौंदर्य मिळू शकतं का? नक्कीच नाही. पण चांगल्या आरोग्यातनं मात्र या सगळ्या गोष्टी आपल्याला मिळू शकतात. पण मग आपल्याला समाज नेमकं काय सांगतो? थोडं गोरं व्हा, थोडं बारीक व्हा, थोडं प्रेझेंटेबल व्हा. तुम्ही कशाही दिसलात ना की काही

0: माणसं असतात की जी आपल्यावरती एक नकारात्मक टीकाही करतच असतात. आणि मग काय करतो आपण मैत्रिणींनो, आपण स्वतःला बदलतो ते इतरांनी आपल्याला चांगलं म्हणण्यासाठी किंवा इतरांना आवडण्यासाठी. म्हणूनच मैत्रिणींनो, मला वाटतं की बॉडी शेमिंग ही एक प्रकारची मूक अत्याचाराचीच गोष्ट असते. अगं किती जाड झालीस, इतकी का गं बारीक दिसतीयस, लग्न कसं होणार तुझं, ही वाक्य ऐकायला किंवा बोलायला खूप हलकी वाटतात पण त्यांचे परिणाम मात्र खूप भारी असू शकतात. विज्ञानाने आणि संशोधनाने सांगितलं आहे की बॉडी शेमिंग ह्याच्यामुळे कुठल्याही व्यक्तीमध्ये ॲन्झायटी, डिप्रेशन, स्वतःचा स्वाभिमान कमी होणं आणि याशिवाय खाण्यापिण्याच्या अनेक प्रकारच्या विकारांमध्ये त्याची परिणती होऊ शकते. म्हणूनच बॉडी शेमिंग हे असे केवळ शब्द नाही आहेत तर त्या मानसिक जखमा आहेत. एक छोटासा प्रसंग माझ्या उपडीतला सांगते. एक 7-8 वर्षाची मुलगी माझ्याकडे आली होती आणि तक्रार काय, मला ना वजन कमी करायचं आहे. मी तिला विचारलं का बरं, लोकांना माझं वजन जास्ती वाटतंय. आता मला सांगा की 7 वर्षाच्या मुलीला आपलं वजन जास्ती आहे हा कन्सेप्ट तरी मनामध्ये असू शकतो का? कुठे गेली तिची निरागसता, मानसिकता? हा आजार ना एकूणच मैत्रिणींनो शरीराचा नाही आहे तर तो समाजाचा आहे. मुद्दामून एक डॉक्टर म्हणून, एक स्त्री आरोग्यतज्ज्ञ म्हणून तुम्हाला सांगते की प्रत्येक शरीर हे वेगवेगळं असतं. आपली प्रत्येकाची इंडिव्हिज्युअलिटी असते. विचार करा, सगळेजण जर सारखेच दिसले तर ते कसं वाटेल? आणि म्हणूनच निसर्गाने आपल्या प्रत्येकीला वेगवेगळ्या पद्धतीने बनवले. आपलं जेनेटिक वेगळं आहे, आपल्या शरीरातले हॉर्मोन्स वेगळे आहेत, आपली प्रत्येकीची दिनचर्यासुद्धा वेगळी आहे, सगळंच वेगळं आहे. आणि म्हणूनच तो वेगळेपणा हेच आपलं सौंदर्य आहे. यामध्ये सगळ्यात मोठा रोग जो आहे ना तो तुलनेचा आहे किंवा कंपॅरिझनचा आहे. आणि म्हणूनच सौंदर्य त्याची व्याख्या आज आपल्याला नव्याने करायला हवी आहे. सौंदर्य म्हणजे निरोगी त्वचा, सौंदर्य म्हणजे शांत आणि बॅलन्स असं मन, आणि सौंदर्य म्हणजे कॉन्फिडंट स्माईल, आपला आत्मविश्वास. ब्युटी इज नॉट अबाउट बीइंग परफेक्ट, इट इज अबाउट बीइंग पीसफुल अँड ऑनेस्ट विथ युअर सेल्फ. मैत्रिणींनो, तुम्ही जेव्हा स्वतःला कमी समजता ना तेव्हा तुमचं शरीर नाही पण तुमचा आत्मविश्वास कमी होतो. आणि म्हणूनच लक्षात ठेवा, तुम्ही एक व्यक्तिमत्व आहात. तुमचं शरीर हे आधी तुमचं पहिलं घर आहे. त्याच्यावर टीका करू नका पण काळजी नक्की घ्या. आरसा तुमचं रूप दाखवतो पण तुमचा आत्मविश्वास नाही. आणि म्हणून स्वतःशी मैत्री करा. आणि म्हणून बॉडी शेमिंग थांबवायचं असेल तर सुरुवात स्वतःपासून करा. तुम्ही परफेक्ट नाही पण तुम्ही परिपूर्ण व्हायचा प्रयत्न करा.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टी स्टेट शेड्युल्ड बँक.
2: डॉक्टर वैजयंती पटवर्धन यांनी दिलेली माहिती आपण ऐकलीत स्त्री आरोग्याची बावन्नी या कार्यक्रमात. सख्यांनो, संगीत हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. हजारो शब्द वापरून अनेक तास बोलून जे सांगता येत नाही ते केवळ 3 मिनिटाच्या गाण्यात आपल्याला व्यक्त करता येतं. आपल्या भावना या हृदयीच्या त्या हृदयी पोचवता येतात, अशी आहे संगीताची जादू. या संगीताचा आपल्या तणामनावर काय परिणाम होतो हे आपण जाणून घेणार आहोत डॉक्टर रजनी अपसिंगेकर यांच्याकडून. डॉक्टर रजनी अपसिंगेकर या प्राध्यापक, लेखक, कवी, साहित्यिक, पत्रकार आणि समुपदेशक आहेत. त्या संगीत अभ्यासक आहेत. त्यांनी संगीत या विषयात सतारवादनात MA ही पदवी प्राप्त केली आहे. संगीतोपचार सर्टिफिकेट कोर्सही केलेला आहे. MA आणि PhD या पदव्या त्यांनी प्राप्त केल्या आहेत. SNDT मुंबई दूरस्थ शिक्षण विभागात 10 वर्ष तर इंदिरा कॉलेज पुणे इथं 15 वर्ष त्यांनी प्राध्यापक म्हणून काम केलेलं आहे. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या त्या कलाकार आहेत आणि अनेक कार्यक्रमात त्यांनी सहभाग घेतलेला आहे. अनेक वृत्तपत्रांमध्ये त्यांनी सदर लेखन केलेलं आहे. साहित्यप्रेमी भगिनी मंडळाच्या स्त्री साहित्याचा मागोवा या त्रिखंडात्मक ग्रंथ प्रकल्पात त्यांचा लेखन सहभाग होता. विश्वकोशाचे महाराष्ट्र कन्याकोश प्रकल्पात संगीत क्षेत्रातील मान्यवरांच्या नोंदी त्यांनी केल्या आहेत. त्यांची 5 पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. 4 चौघी 1 दृष्टिकोन या लोकवाङ्मय गृहप्रकाशनने प्रकाशित केलेल्या समीक्षात्मक पुस्तकाला नाह आपटे पुरस्कार मिळालेला आहे. साहित्य, संगीत, अध्यात्म, नाटक

0: अशा अनेक विषयांवरती त्या व्याख्यानं देत असतात. तर ऐकूया डॉक्टर रजनी अपसिंगेकर यांचं भाषण संगीतम करोति कल्याणम.
1: नमस्कार. संगीतम करोति कल्याणम. संगीतम करोति कल्याणम हे कसं काय ते जर का कळलं तर जगणं आपसुकच गाणं होऊन जाईल यावर माझा तर विश्वास आहे. अहो, संगीताशी मैत्री केली, प्रेम केलं, संगीत जाणीवपूर्वक मनापासून ऐकलं तर आपल्या जगण्याला आवश्यक असलेल्या गोष्टी प्रत्यक्षात सहज उपलब्ध होत आहेत हे तुम्हाला कळेल आणि ताण राहणार नाही. मन संगीतात तल्लीन झालं की कोणतेही चुकीचे विचार मनात येणार नाहीत आणि तल्लीनता वाढेल, सकारात्मकता वाढत जाते हे मात्र नक्कीच. म्हणून तर मी म्हणते की संगीतम करोति कल्याणम. हा विषय तुमच्यासमोर मांडताना उलगडताना खूप आनंद होतोय, कारण विषयाचा संदर्भ जगण्याशी आहे का गाण्याशी नक्की काय असा तुम्हाला प्रश्न पडू शकतो. पण हे दोन्ही शब्द परस्परांशी संवादी आहेत. गाणं म्हणजे जगणं आणि जगणं हेच गाणं. हा मेळ कसा आहे तेच मी विस्ताराने तुमच्यासमोर मांडते आहे. हा विषय खरं तर कालातीत आहे. वर्तुळाला जशी सुरुवात आणि शेवट असा नसतोच, नाही का? तसेच या विषयाचं आहे. त्याला सुरुवात व शेवट असं काहीच नाही. आपण आपलं जगणं कळत नकळत गाणं करत असतो. गाण्यात असलेल्या स्वराविष्कार, भाव आविष्कार, त्यात रमून जाणं, समेवर येणं, थांबणं, तालाशी जोडून घेणं, हे सारं काही आपण करतच असतो की नाही? विविध राग रागिणीतून, गीतांमधून जगण्याची मैफिल अधिकाधिक समृद्ध, बहारदार आणि परिणामकारक करत असतो. श्रोत्यांची वाहवा घेत भैरवीला आळवत असतो. हे प्रत्यक्ष आपल्या आयुष्यात घडत असतं. जगण्याला जर मैफिल म्हटलं तर हं, तर आपली अशी मैफिल करण्यासाठी आपण नक्कीच मेहनत घेतो. पण हेच जर का जगण्याला रडगाणं म्हटलं तर ते त्याच प्रकारचं होऊन जातं. गाणं का रडगाणं, आपणच आपले जगणे तपासून पाहणं गरजेचं आहे. आयुष्य म्हणजे सरळ रेषा नाही. ECG वर सरळ रेषा उमटली की आयुष्य संपलं, डॉक्टर सांगतात की नाही? तसंही ज्याच्या आयुष्यात चढउतार आलेच नाहीत असा कोणीच आपल्याला सापडणार नाही. आणि कोणी असेल तर तो परिपूर्ण जगला असंही मला वाटत नाही. माणसाला जगण्यासाठी आवश्यक गोष्टी कोणत्या असा प्रश्न विचारला असता आपण चटकन म्हणतो अन्न, वस्त्र, निवारा आणि शिक्षण. पण खरंच हे सगळं मिळालं तर तो सुखी झाला असं होतं का हो? कारण यासोबत शरीर स्वास्थ्य आणि मनस्वास्थ्याची गरज असते. त्यासाठी ना काही अनुषंगिक गोष्टींशी मैत्री करणं आवश्यक असतं. आता या अनुषंगिक गोष्टी म्हणजे काय? तर मनाला आनंदित देणाऱ्या गोष्टी. व्यक्ती तितक्या प्रकृती, त्यामुळे प्रत्येकालाच वेगवेगळ्या आवडी आणि निवडी असतात. प्रत्येकाची प्रकृती वेगळी, आनंद शोधण्याच्या पद्धती वेगळ्या, ज्याच्या त्याच्या स्वभावानुसार वेगवेगळ्या तर असतातच. मात्र जेव्हा ज्याला जे आवडतं ते करायला मिळत नाही आणि काय हवंय, काय आवडतंय तेही कळत नाही, तेव्हा मात्र ती व्यक्ती उदास होते. अगदी पंचपक्वानांचं ताट समोर ठेवलं तरी त्याला जेवावसं वाटत नाही, त्याचं मनच लागत नाही. काहीतरी शोध असतं, काहीतरी अस्वस्थ करीत असतं, चित्त विचलित होतं, परिणामी शरीर आणि मन अस्वस्थ होऊन जातं. वैद्यकशास्त्रात रोगाचं मूळ शोधण्यासाठी मनस्वास्थ्य विचारात घेतलं जातं. मन म्हणजे चित्त. चित्त विचलित झालं की मनस्वास्थ्य बिघडतं आणि मानसिक व्याधीतून शारीरिक व्याधींना आमंत्रण मिळतं. जगण्याला अर्थ प्राप्त करून घ्यायचा असेल तर आपण आपला स्वतःचा आनंद कशात आहे ते शोधलं पाहिजे. चित्ताला आनंद देणाऱ्या गोष्टीत आयुर्वेद शास्त्रानं संगीताचा विचार केला आहे. संगीतामुळे आवश्यक गोष्टींच्या उपभोगात उत्तम वातावरण निर्माण होत असतं. ही वातावरण निर्मिती महत्त्वाची असते की ज्यामुळे आपलं मन प्रसन्न राहतं. पंडित तानसेनच्या काळात संगीत कला ही परमोच्च पदावर पोहोचली होती. राजदरबारी

गायक पंडित तानसेन ज्योतिष विद्यासुद्धा जाणकार होते. ते प्रश्नकुंडली डोळ्यासमोर ठेवून त्या त्या समयानुसार रागाची निवड करत. त्यांच्या गाण्यात आर्तता होती, निसर्गाशी तद्रुपता होती, तसंच मनाची व्याकुळता. त्यामुळे त्यांचं गाणं हे परिणाम साधत असे. अगदी दीपक राग गायल्याने दिवे लागले, मल्हार राग गायल्याने पाऊस पडला, या गोष्टी तर आपल्याला माहीत आहेत. त्या खोट्या नाहीत, हं, त्यातही तथ्य आहे. वैद्यकशास्त्रात गौतमेय तंत्रात म्हटलं आहे की व्यापी निर्ध्योम रूपाहा स्यूरनंताहा स्वरशक्तयहा, म्हणजेच स्वरांच्या शक्ती अगाध आहेत, त्या आकाशाप्रमाणे सर्वव्याप्त आहेत, म्हणजेच स्वरांची शक्ती अगाध आहे. अशा या स्वरातील शक्तींच्या द्वारे स्वस्थता मिळवणं, वेदना यातना दूर करणं हे अगदी शक्य आहे. आपल्यातील प्राणशक्ती, मनशक्ती, दिव्यशक्ती वाढवणं हा फार प्राचीन काळापासून चालत असलेला प्रपंच संगीतामुळे साध्य होत आहे. अथांग सागर, निळभोर आकाश, टवटवीत झाडं, फुलं, मनाला भारावून टाकणारी एखादी चित्रकृती, एखादी लहानशी सिरियल, सरगम एखादी, तानपुऱ्याचा पंचम, मायेचा स्पर्श, प्रेमाचा शब्द, अशा सुखकर गोष्टी जर का जाणीवपूर्वक अनुभवल्या तर जगणं नक्कीच गाणं होऊन जाईल. आपल्या अवतीभवतीची जी चराचर सृष्टी आहे त्यात लय व्यापून आहे. आपलं शरीर आणि सभोवतालची वातावरणातली लय ही परस्परांशी संवाद साधत असते. ही लय शरीरात आणि शरीराबाहेरही असल्यामुळे त्यांच्यातील समतोल ढळला तर आपल्या शरीराचं स्वास्थ्य बिघडतं. आपल्याला माहितीच आहे, सृष्टीतील प्रत्येक घटकांमध्ये ऊर्जा निर्माण करण्याची शक्ती असते, तशीच ती आपल्या शरीरातही असते. आपल्या प्रत्येकाच्या शरीरातील पेशींची कंपन संख्या वेगवेगळी असली तरी आपले प्रत्येकाचे शरीर पंचमहाभूतांपासून बनलेलं असतं. आपल्या शरीरात रक्त, मांस, हाडे, पाणी या सगळ्यांमधून साऊंड वेव्ज म्हणजेच ध्वनीलहरी फिरत असतात. प्राचीन काळी औषधांचा शोध लागला नव्हता तेव्हा रोग निवारणासाठी मांत्रिक मंत्रांचा उपयोग करत असत. तेव्हा स्पष्ट उच्चारलेल्या मंत्राने त्यातील ध्वनीलहरींचा शरीरातील ध्वनीलहरींवर परिणाम होऊन रोग निवारणास मदत होत असे. मंत्राची शक्ती अगाध आहे, म्हणूनच मंत्रातील शब्दसमूहाचे उच्चारण, त्याचा अर्थ आणि अंतर्मनातून केलेली नाडी परीक्षा ही यशस्वी होत गेली. मनगटाजवळच्या नाडीस्पर्शातून एका शरीरातील स्पंदनाचा दुसऱ्या शरीरावर परिणाम साधण्याची किमया त्या मंत्रोच्चारात असे. मंत्रश्रवण केल्यावर आपण भारावल्यासारखे होतो. या स्थितीतील एक तल्लीनता लक्षात येण्यासाठी मंत्रमुग्ध होणं हा शब्द कदाचित प्रचलित झाला असावा, इतका त्या शब्दाचा उच्चाराचा आपल्या मनावर परिणाम होत असतो. मंत्रामध्ये बीजाक्षर असतं आणि अनुस्वार असतो. या अनुस्वारात अधिक कंपन निर्माण करण्याची क्षमता असते. शब्दांना अनुस्वार खूप ताकद देऊन जातो, म्हणजे शब्दोच्चारण शक्ती प्रभावी होते आणि मंत्रोच्चार परिणाम हा आपल्यावर होत असतो. जपानचे एक संशोधक मासारू इमोटो यांनी अनेक वर्ष पाण्याचा अभ्यास केला. ज्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं की माणसाच्या विचारांना, संगीतातील स्वरांना, बोललेल्या प्रत्येक शब्दांना, मंत्राला प्रतिसाद देण्याच्या बाबतीत पाणी हे एखाद्या जिवंत अस्तित्वासारखं वागत असतं, तेव्हा ते म्हणतात की मानवी शरीरात कंपनाला, ऊर्जेला, विचारांना, तसंच संगीतातील सुरांना पाणी हे प्रतिसाद देत असतं. जीवनशक्तीच्या वहनाचं माध्यमच पाणी आहे. आपल्या लक्षात आलं तर स्वरांचा परिणाम शरीरावर कसा होऊ शकतो ते याचं उत्तर मिळणं शक्य आहे. शास्त्रज्ञ मासारू इमोटो ठामपणे सांगतात की आपला मेंदू 90% पाण्याचा बनलेला असतो. तेव्हा आपण देत असलेला प्रतिसाद हा पेशी समूहाकडून जसा

असतो तसा तो या पाण्याच्या वहनामुळेही मिळत असतो. असेही सांगितलं जातं की कोणताही आजार होणं म्हणजेच शरीराने पाण्यासाठी दिलेली हाकच असते. शरीरातील पाण्याचे जीवन ऊर्जेमध्ये सातत्याने रूपांतर होत असतं. त्यासाठी संगीताचा उपयोग अधिक परिणामकारकतेने होत असतो. शरीरातील सांध्यांना होणारा पाण्याचा कमी पुरवठा हे संधिवाताचं कारण असतं. कान, नाक, डोळे, त्वचा या बाबतीतही या अवयवातील पाण्याचे प्रमाण कमी झालं की आजार संभवतो. आपल्या शरीरात 70 ते 75% पाणी असतं. त्याचप्रमाणे आपल्या रक्तातही जवळजवळ 90% पाणी असतं. हे पाणी टिकवण्यासाठी, त्यातून ऊर्जा निर्माण होण्यासाठी संगीताचा उपयोग होतो हे वैज्ञानिकांचं संशोधन आहे. माझे गुरु डॉक्टर सुनील काळे सांगतात की पाण्यामध्ये माहिती साठवून ठेवण्याची क्षमता असते. हे अनेक प्रयोगातून सिद्ध झालं आहे. तसंच एखादी गोष्ट ज्यावेळी घडते त्याच क्षणी त्याच्याशी निगडीत माहिती दुसरीकडे संक्षेपित करण्याची देखील क्षमता पाण्यात असते आणि यालाच डेटा ट्रान्सफर इन रिअल टाईम असं म्हणतात. भौतिकशास्त्राचा मूलभूत नियमच आहे की प्रत्येक तरंगलहरी स्वतःबरोबर माहिती आणि त्या माहितीमुळे येणारी ताकद घेऊन प्रवास करत असते. जेव्हा आपण पाण्यातून ध्वनिकंपन सोडतो तेव्हा त्या तरंगलहरींमध्ये असलेली माहिती म्हणजे शब्द आणि सूर, त्या शब्दांचा जो अर्थ अभिप्रेत आहे तो आणि त्यातला भाव, त्याची जेव्हा ताकद असते ती प्राप्त होते. संगीताविष्कारात ज्या ज्या घटना घडतात त्यामागे ध्वनिशास्त्राचं महत्त्व असतं. पायथागोरसनेही विचार मांडलाय की वायूच्या गतीमुळे ध्वनी निर्मिती आणि विचार व्यक्त होतो. तर न्यूटनने सांगितलंय की वायूच्या कणातील कंपन म्हणजे ध्वनी नाही तर कंपित पावलेल्या वस्तूतून निघणारे तरंग वायूच्या कणांना गती देतात आणि त्याने ध्वनीचं वहन होतं. सर्व जगातील जागतिक संगीतात 12 स्वर हे मूळ घटक आहेत. सूक्ष्म अशा 22 श्रुतींमधून ध्वनी आणि त्या ध्वनींमधून स्वर ही संकल्पना उदयाला आली आहे. आपले कुटुंब, आपण निरोगी आनंदी राहण्यासाठी आपली जीवनशैली संगीताशी बांधून सुसंबद्ध केली तर जगणं गाणंच होईल नाही का? म्हणूनच तर मी म्हणते संगीतम करोति कल्याणम. आयुर्वेदात, योगशास्त्रात शरीरातील सप्तचक्र यांचा अभ्यास झाला आहे. तसंच संगीत चिकित्सेतही सप्तचक्र मांडले आहेत. संगीत चिकित्सेमध्ये प्रत्येक चक्राला एक एक स्वर असं जोडलेलं आहे. सा रे ग म प ध नी हे 7ही स्वर प्रत्येक चक्राला जोडले आहेत. जेव्हा आपण संगीत ऐकत असतो तेव्हा या चक्राशी निगडीत असलेले स्वर हे पेशींना आकुंचन प्रसरणाचं सामर्थ्य देत असतात. त्या ठिकाणी हिलिंग होत असतं, त्या ठिकाणी ऊर्जा निर्माण होत असते, त्यामुळे प्रसन्नता वाढते आणि त्या चक्राशी निगडीत असलेल्या अवयवांचा आजार नाहीसा होण्यास मदत होते. ऐकलत का? संगीतामुळे आजार नाहीसा होण्यास मदत होते कारण रक्त पुरवठा नीट राहतो, रक्तवाहिन्या उल्हासित होतात. कोणतंही गाणं, कोणताही राग किंवा एखादे वाद्य जेव्हा आपण ऐकत असतो तेव्हा ते जाणीवपूर्वक ऐकलं पाहिजे. ते स्वर मनात शरीरात झिरपत जातात. अंतःस्रावी ग्रंथींवर, प्रत्येक पेशी पेशींवर त्याचा परिणाम होत जातो आणि त्यामुळे समाधान, शांतता आणि उत्साह निर्माण होतो. सकारात्मक भावना झाल्यामुळे आपण अधिकाधिक आनंदी होऊ शकतो. यामध्ये मात्र तल्लीनताही महत्त्वाची. एखाद्या गोष्टीला शरण जाणं म्हणजेच त्या स्वरांशी आपण तादात्म्य पावणं, म्हणजेच मग आनंदाचे डोही, आनंद तरंग ही अवस्था प्राप्त होते. जागतिक आरोग्य संघटनेनं संस्थेची संकल्पना स्पष्ट करताना म्हटलंय की आरोग्य म्हणजे केवळ रोगाची अनुपस्थिती नाही तर शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक आणि सामाजिक सुखदायक स्थिती. अशी सुखदायक स्थिती असावी म्हणूनच

0: व्यायाम, प्राणायाम आणि संगीताशी मैत्री करणं खरंच गरजेचं आहे. आणि म्हणूनच मी म्हणते, संगीतम करोति कल्याणम, आरोग्यम मनसंपदा. धन्यवाद.
1: संगीतम करोति कल्याणम, या संगीताने आपल्या जीवनाचं खरंचच कल्याण केलेलं आहे. जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर, प्रत्येक वळणावरती संगीत आपल्याबरोबर असतं आणि आपल्या आरोग्याची, मनस्वास्थ्याची काळजीही संगीत घेतं हे आपल्याला आजच्या या भाषणातून समजलं. मग या टप्प्यावरती एक गाणं तर ऐकायलाच पाहिजे.

0: देगा।
1: रमेश डाईन, सर्व प्रकारच्या ब्रँडेड रेनकोट, छत्री, जॅकेट साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईन। आजच जवळच्या शाखेस भेट द्या।
2: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
3: वनिता मंडळ कार्यक्रमाच्या उत्तरार्धात आपण ऐकणार आहोत संस्कृतीच्या पाऊल खुणा।

0: आज या कार्यक्रमात प्राचीन भारतीय शास्त्रसंपदा या अंतर्गत आयुर्वेद या विषयावर भारत विद्यातज्ज्ञ आणि वैद्य डॉक्टर अंबरीश खरे यांची डॉक्टर निलिमा थत्ते यांनी घेतलेली मुलाखत ऐकणार आहोत.
1: नमस्कार. आयुर्वेद ही वैद्यकीय उपचार

0: पद्धतींपैकी एक अतिशय प्राचीन पद्धती आहे. 2000 हून अधिक वर्षांची अखंडित परंपरा लाभलेल्या या पद्धतीविषयी आपण आणखी जाणून घेणार आहोत डॉक्टर अंबरीश खरे यांच्याकडून. हे स्वतः आयुर्वेदाचे पदवीधर असून अनेक वर्ष या क्षेत्रात कार्यरत आहेत. संस्कृतमध्ये अथर्ववेद या विषयात विद्यावाचस्पती ही उच्च पदवी त्यांनी मिळवलेली आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर 35 शोध निबंध, 50 हून अधिक ललितलेख आणि 7 पुस्तके त्यांच्या नावावर जमा आहेत. प्रतिष्ठित अशा पंडित सातवळेकर पुरस्काराचे ते मानकरी आहेत. सध्या टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे येथे संस्कृत आणि भारतीय विद्या यांच्यासाठी सहाय्यक प्राध्यापक म्हणून ते कार्यरत आहेत. तर आपण आयुर्वेदाविषयी त्यांच्याकडून अधिक जाणून घेऊया. नमस्कार डॉक्टर खरे.
1: नमस्कार.
0: आयुर्वेद उपचार पद्धती हा भारतीय वारशाचा एक प्रमुख भाग आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. पण आयुर्वेद म्हणजे नेमकं काय अभिप्रेत आहे? म्हणजे नुसतंच मुळ्या उगाळणे, काढे, लेप असं नसून आयुर्वेद हे एक व्यवस्थित असं शास्त्र आहे. तर त्याची सुरुवात कशी झाली आणि ही संकल्पना किती जुनी आहे याविषयी आपण सांगा.
1: अगदी महत्वाचा हा प्रश्न आहे. साधारणपणे आयुर्वेद म्हटल्यानंतर तुम्ही म्हणलात तसे मुळ्या, काढे, लेप अशा गोष्टी आपल्या डोळ्यापुढे येतात. त्याचं कारण असं की नैसर्गिक साधनसंपत्ती जी वनस्पतींच्या स्वरूपामध्ये आणि काही प्रमाणात वेगवेगळी खनिज, धातू अशा ज्या गोष्टी आपल्याला उपलब्ध होतात त्याचा वापर करून औषधनिर्मिती करणं आणि ती रुग्णांना त्यांचा रोग दूर होण्यासाठी देणं हा एक महत्त्वाचा भाग हा आयुर्वेदामध्ये असल्यामुळे त्याचं एक बाह्य स्वरूप हे थोडंसं या स्वरूपाचं आपल्याला म्हणता येईल. परंतु आपण जर व्याख्या किंवा आता शब्द काय आहे अशा दृष्टीने जर बघितलं तर आपल्या लक्षात येईल की फक्त रोगविज्ञान म्हणजे आयुर्वेद नाहीये. कारण मुळात तो आयुषो वेद, आयुष्याचा वेद आहे. या ठिकाणी वेद या शब्दाचा ज्ञान हा अर्थ आहे. आणि फक्त रोगाचं नाही तर एकंदरीतच संपूर्ण आयुष्याचं ज्ञान ज्या शास्त्रामध्ये सांगितलं गेलेलं आहे ते शास्त्र म्हणजे आयुर्वेद. म्हणजे ही एक प्रकारची जीवनशैली, लाईफस्टाईल आहे. फक्त रोगविज्ञानापुरतं ते शास्त्र मर्यादित नाही. हा एक थोडासा विचार हा या संदर्भात करता येतो. सगळ्यात प्राचीन चरकसंहिता नावाचा जो ग्रंथ आपल्याला आयुर्वेद परंपरेतला म्हणून उपलब्ध आहे त्याच्यामध्ये हिताहितम सुखम दुःखम, आयुस्तस्य हिताहितम, मानंच तच्च यत्रोक्तम, आयुर्वेद सौच्यते अशी व्याख्या आपल्याला सांगितलेली दिसते. ज्याच्यामध्ये त्यांनी हे सांगितलेलं आहे की आयु म्हणजे माणसाचं आयुष्य हे केंद्रीभूत धरून त्याच्या हितकर, अहितकर, सुखी किंवा दुःखी अशा प्रकारचं आयुष्य कसं असू शकतं, त्या आयुष्यासाठी हितकर किंवा अहितकर नेमकं काय काय आहे हे ज्या ठिकाणी सांगितलेलं आहे त्याचप्रमाणे त्याचं मान म्हणजे आयुर्मान ज्याला आपण म्हणतो त्याविषयीची अशा प्रकारची माहिती जे शास्त्र देतं त्या शास्त्राला आयुर्वेद म्हणतात. म्हणजे एक प्रकारे मानवी जीवन जर आपण धरलं तर त्याची सर्वांगीण माहिती ज्या शास्त्रामधून मिळते ते शास्त्र म्हणजे आयुर्वेद होय असं आपल्याला म्हणता येईल.
0: वेद म्हणल्यावर एक सामान्य आम्हाला माहीत असतं म्हणजे की ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद हे परंपरेतले 4 वेद. पण आपण म्हणलात तसं की इथे आयुर्वेद म्हणजे ज्ञान असा अर्थ घ्यायचा आहे. पण कुठेतरी या आयुर्वेदाची सुरुवात वेदकाळात झाली होती का किंवा त्याची कुठे अथर्ववेदाशी किंवा इतर वेदाशी सांगड घालता येते का?
1: आता तसं बघितलं तर वेद म्हणजे जे ऋग्वेद किंवा यजुर्वेद आहेत त्या ठिकाणी सुद्धा वेद या शब्दाचा ज्ञान हाच खरं तर अर्थ आहे. कारण ऋचा ज्या आहेत त्या ऋचांचं ज्ञान देणारा वेद तो ऋग्वेद. किंवा यज्ञ करण्यासाठी वापरायचे जे गद्य मंत्र आहे ज्यांना यजुष असं म्हणतात त्या मंत्रांचं ज्ञान देणारा वेद तो यजुर्वेद. अशा पद्धतीनेच खरं तर या वेदांचं नाव आपल्याला पडलेलं दिसतं. आणि त्याच परंपरेमध्ये जसं ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद हे 4 वेद आहेत आपण म्हणतो, त्यांचे काही उपवेद हे नंतरच्या काळामध्ये मानले गेले. त्या उपवेदांपैकी एक हा आयुर्वेद मानला जातो. चरणव्यूहासारखे काही ग्रंथ आहेत ज्याच्यामध्ये आयुर्वेदाचा संबंध ऋग्वेद अशी आहे असं सांगितलंय. पण प्रत्यक्ष आयुर्वेद परंपरा जर आपण बघितली तर ते मात्र असं सांगतात की आमचा संबंध अथर्व वेदाशी आहे. खुद्द चरक संहितेमध्ये ते म्हणतात की चतुर्णाम रुक्साम यजुर अथर्व वेदानाम आत्मनहा अथर्व वेदे भक्ती राधेश्या. म्हणजे हे जे चार वेद आहेत त्याच्यात आमची भक्ती अथर्व वेदाशी आहे, आमचा संबंध अथर्व वेदाशी आहे असं का? तर त्यांचं म्हणणं असं आहे की इतर वेदांमध्ये इतर ऐहिक किंवा पारलौकिक गोष्टी प्राप्त करण्यासाठी यज्ञ यागादी कृत्य सांगितलेली आहेत, पण अथर्ववेद हा एकच वेद असा आहे की ज्याच्यामध्ये

0: स्वस्ती वाचन, बली देणं, मंगल काहीतरी म्हणणं, होम करणं अशा वेगवेगळ्या उपायांनी काहीतरी आरोग्य प्राप्ती व्हावी आणि रोग दूर व्हावेत यासाठीचे काही विधी सांगितलेले आहेत. आणि खरोखर आपण जर अथर्ववेदातली सूक्त बघितली, त्याच्याशी संबंधित इतर जे कल्पग्रंथ आहेत त्यांचा विचार केला, तर त्याच्यामध्ये अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या गोष्टी दिसतात. म्हणजे अथर्ववेद परंपरा जी आहे ती कुठेतरी आयुर्वेदाशी संबंधित होती, किंवा तितक्या जुन्या काळापासून आयुर्वेदाचा काहीतरी विचार हा होत होता असं आपल्याला निश्चितपणे म्हणता येतं.
1: म्हणजे वेदापासून एक कुठेतरी बीज रोवली गेली आयुर्वेदाची, पण मुळात आयुर्वेद अशी सुरुवात कधी झाली, म्हणजे त्याला हे वेगळं जे ओळख आयुर्वेद म्हणून, ती परंपरा किती प्राचीन आहे आणि ह्यात वेगवेगळे कोणकोणते ग्रंथ आपल्याला त्याविषयी उपलब्ध आहेत.
0: आता याच्यात दोन महत्वाच्या गोष्टी अशा आहेत की खुद्द वैदिक साहित्य किंवा त्याच्यानंतर तयार झालेली रामायण, महाभारत यासारखी काव्य असतील, बौद्ध साहित्य असेल, ह्या सगळ्यांमध्ये तुम्हाला आयुर्वेदाचे काही ना काही संदर्भ हे सतत सापडतात. दुसरी गोष्ट अशी की हे एक प्रकारे परंपरेने चालत आलेलं, हळूहळू विकसित होत गेलेलं शास्त्र असल्यामुळे आपल्याला ज्या वेळेला ग्रंथ एखादा मिळतो, त्या ग्रंथ लेखकाची सुद्धा अनेक वर्षाची, अनेक शतकांची प्राचीन परंपरा असते. जेव्हापासून हे वेगवेगळे प्रयोग करत करत करत ही माणसं शिकत गेली, त्याच्यातून शोध लावत गेली, आणि मग त्यांनी कुठेतरी रोगविज्ञान, त्याचा वेगवेगळ्या वनस्पतींचा होणारा उपयोग आणि त्याचे होणारे परिणाम हे सगळं शोधून काढलं. त्याच्यामुळे ही हजारो वर्षांची परंपरा असणार आहे हे निश्चितच आहे. त्या परंपरेत तयार झालेला पहिला जो ग्रंथ आज आपल्याला उपलब्ध आहे तो चरक संहिता या नावाचा आहे. आधुनिक काळातले जे अभ्यासक आहेत त्यांच्या मते चरक संहिता हा ग्रंथ हा इसवी सनाच्या पहिल्या शतकामध्ये तयार झाला असं मानलं जातं. की हे जे चरक होते ते कुशाण राजा कनिष्क याच्या दरबारी होते एक पंडित म्हणून, त्याच्यामुळेही थोडासा तो इसवी सनाचा पहिला शतक हा काळ ठरवण्यासाठी आपल्याला मदत होते. पण त्यांच्या समोर सुद्धा प्राचीन परंपरा ही निश्चितपणे होती की ज्याच्यातून विकसित होत चरक संहिता हे रूप आपल्याकडे येतं. ते अग्निवेश तंत्र नावाच्या एका तंत्रग्रंथाचा उल्लेख करतात जे आज आपल्याला मिळत नाही. ह्या अग्निवेशाचा उल्लेख तुम्हाला वैदिक परंपरेमध्ये किंवा महाभारतामध्ये सापडतो, त्यामुळे अशी काहीतरी परंपरा ही चरकाचार्यांपुढे सुद्धा असणार हे उघड आहे. पण पहिला आपल्याला ग्रंथ जो अगदी आयुर्वेदालाच वाहिलेला आहे तो चरक संहिता म्हणावा लागतो. त्याच्या पुढे इसवी सनाच्या चौथ्या शतकामधला सुश्रुत संहिता नावाचा एक ग्रंथ हा आपल्याला उपलब्ध आहे. आणि त्याच्यानंतर अष्टांग संग्रह नावाचा एक ग्रंथ आहे. काही लोक अष्टांग संग्रहाच्या ऐवजी त्याच्यानंतरचाच त्याचं एक वेगळं रूप म्हणता येईल असा अष्टांग हृदय नावाचा ग्रंथ आहे तो प्रमाण धरतात. आणि चरक, सुश्रुत हे दोन ग्रंथ आणि वाग्भटांनी लिहिलेला अष्टांग संग्रह किंवा हृदय हा तिसरा ग्रंथ, हे धरले तर तीन महत्वाचे आयुर्वेदिक ग्रंथ तयार होतात. ज्याला बृहत्त्रयी असा शब्द आयुर्वेदाच्या परंपरेमध्ये, म्हणजे मोठे तीन ग्रंथ
1: बरोबर,
0: असा शब्द वापरलेला दिसतो.
1: ह्या चरक संहिता, सुश्रुत संहिता यांची मांडणी साधारण सारखी आहे किंवा त्यांच्यात हाताळले गेलेले विषय सारखे आहेत का त्यात वेगळेपणा आहे?
0: काही बाबतीत ते विषय समान आहेत, किंवा काही आयुर्वेदाचे जे मूलभूत सिद्धांत, उदाहरणार्थ त्रिदोष, म्हणजे शरीरामध्ये वात पित्त कफ हे तीन दोष असतात आणि ते साम्यावस्थेत असताना माणूस स्वस्थ असतो, पण त्याच्यामध्ये जर वैषम्य आलं म्हणजे एखादा दोष वाढला किंवा कमी झाला तर त्याच्यामुळे शरीरात रोगोत्पत्ती होते, हा जो सिद्धांत आहे हा मूलभूत असल्यामुळे हा सगळ्यांमध्ये सांगितलेला आहेच. पण त्यांनी जे घेतलेले विषय आहेत त्याच्यामध्ये मात्र वैविध्य आपल्याला दिसतो, ज्याला आपण एक प्रकारची फिजिशियन्स ची परंपरा म्हणू शकू. ती परंपरा चरकांमध्ये आपल्याला दिसते आणि त्याच्या उलट शल्यतंत्राचा वापर करून, म्हणजे सर्जन्स ची जी परंपरा आहे ती आपल्याला सुश्रुत संहितेमध्ये दिसते. त्याच्यामुळे फिजिशियन्स आणि सर्जन्स अशा दोन परंपरा ह्या मुळात आपल्याला ह्या चरक आणि सुश्रुत अशा दोन स्वतंत्र संहितांमध्ये बघायला मिळतात. ती त्यांची त्यांची बलस्थानं आहेत असं आपण म्हणू शकतो.
1: पण मग वाग्भटांची जी रचना आहे ती ह्या दोन्हीचं एकत्रीकरण असं आहे का ते आणखीन एका वेगळ्या याच्यावर आधारित आहे?
0: नाही, तुम्ही अगदी बरोबर म्हणलात. या दोन्हीचं एकत्रीकरण करून त्यातले जे महत्वाचे भाग आहेत ते एकत्रित आणण्याचं काम खरं तर वाग्भटांनी केलेलं आहे. आणि त्याच्यासाठी आपल्याला एक आयुर्वेदाची जी परंपरा पूर्वीपासूनची आहे ती खरं तर समजून घ्यावी लागेल.
1: चरक संहितेविषयी मगाशी तुम्ही सांगितलं की त्या पूर्वीही काही परंपरा अस्तित्वात होत्या आणि त्याचं एक कुठेतरी संकलन आणि आणखी पुढे जाऊन त्यांनी ती संहिता तयार केली, तर त्या पूर्वीच्या परंपरांचे कुठे उल्लेख सापडतात किंवा त्या कशा आपल्याला आढळतात?
0: बरोबर, आपल्याकडे काही प्राचीन आचार्यांविषयीची माहिती ही या चरक संहिता किंवा सुश्रुत

संहिता यासारख्या ग्रंथांमधून मिळते, ज्याला आयुर्वेदाची एक प्राचीन परंपरा आपण म्हणू शकतो. त्याच्यासाठी परंपरेमध्ये आयुर्वेदावतरण असा शब्द पण वापरलेला आहे. आपल्याकडे साधारणपणे अशा पद्धतीचं जे ज्ञान आहे हे कुठेतरी दैवी आहे, देवतांकडून माणसांना त्यांच्या उपयोगासाठी त्यांचं जीवन चांगल्या पद्धतीने व्यतीत व्हावं यासाठी ते प्राप्त झालं असं सांगण्याची जी एक परंपरा आहे त्याला अनुसरून हे आयुर्वेदावतरण हे आयुर्वेद ग्रंथांमध्ये येतं. याच्यामध्ये मुळात आपल्याला असं सांगितलेलं आहे की हे जे ज्ञान होतं हे अर्थातच सृष्टीनिर्मिती करणारा देव म्हणजे ब्रह्मदेव, त्या ब्रह्मदेवाकडे मुळात आयुर्वेदाचं ज्ञान होतं. ते त्यांनी प्रजापती ह्याला दिलं, त्या प्रजापतीपासून ते अश्विनी कुमारांना मिळालं, त्यांच्याकडून इंद्राला मिळालं, आणि मग पुढे वेगवेगळे जे ऋषी होते त्या ऋषींना हे ज्ञान मिळालं. म्हणजे मुळात स्वर्गामध्ये असलेलं किंवा देवतांकडे असलेलं ज्ञान हे मोठ्या ऋषींनी पहिल्यांदा मिळालं, आणि मग ते जे ऋषी होते त्यांनी मानवाच्या कल्याणासाठी त्यांच्या काही शिष्यांना हे सगळं

0: आणि मग पुढे वेगवेगळे जे ऋषी होते त्या ऋषींना हे ज्ञान मिळालं. म्हणजे मुळात स्वर्गामध्ये असलेलं किंवा देवतांकडे असलेलं ज्ञान हे मोठ्या ऋषींनी पहिल्यांदा मिळालं, आणि मग ते जे ऋषी होते त्यांनी मानवाच्या कल्याणासाठी त्यांच्या काही शिष्यांना हे सगळं ज्ञान दिलं, ते शिष्य पारंगत झाले आणि मग त्या शिष्यांनी त्यांची त्यांची तंत्र ही रचली. पुनर्वसू आत्रेय नावाचे एक महत्वाचे ऋषी आहेत जे या फिजिशियन्सच्या परंपरेमधले होते असं आपल्याला म्हणता येईल, ज्यांना हे दैवी ज्ञान जे होतं ते पहिल्यांदा प्राप्त झालं. त्यामुळे ही परंपरा जी आहे ती आत्रेय परंपरा म्हणून पण ओळखली जाते. त्या पुनर्वसू आत्रेयांकडे अनेक शिष्य होते ज्यांनी आपापली तंत्र लिहिली, ज्याच्यामध्ये एक अग्निवेश हा महत्वाचा शिष्य होता. त्याचं तंत्र हे अग्निवेश तंत्र किंवा आग्निवेश तंत्र या नावाने ओळखलं जातं, जे पुढे काही काळ चालू राहिलं. आणि त्याच्यानंतर चरकाचार्यांच्या हे लक्षात आलं की याच्यामध्ये पुन्हा काही बदल करणं अपेक्षित आहे, नवीन अपडेटिंग जे आपण म्हणू ते आता काळाच्या ओघात करणं गरजेचं आहे. ते करून त्यांनी जे नवीन स्वरूप या आग्निवेश तंत्राला प्राप्त करून दिलं ते म्हणजे चरकसंहिता. त्यामुळे एक प्रकारे ही पुनर्वसू आत्रेयांची जी परंपरा आहे ती ह्या चरकसंहितेमध्ये आपल्याला आलेली दिसते. खुद्द पुनर्वसू आत्रेय त्यांनी काही ठिकाणी केलेले प्रवास किंवा त्यांचे उल्लेख, त्यांनी सिद्धांत कशा प्रकारे काही मांडले ही माहिती आपल्याला ह्या चरकसंहितेमध्ये जागोजागी सापडते. त्याच वेळेला दुसऱ्या बाजूने जर विचार केला तर आपल्याला सुश्रुताची एक मी म्हटलं तशी सर्जन्स ची परंपरा पण दिसते. त्या परंपरेकडे बघितलं तर आपल्याला असं लक्षात येतं की काशीला एक दिवोदास नावाचा राजा होता, त्याचा काशीराज दिवोदास असा उल्लेख आपल्याला सापडतो. मानलं असं जातं की जसं अश्विनी कुमार हे देवता आपल्याला माहिती आहेत की ते दैवी वैद्य आहेत असं आपण म्हणतो, त्याच पद्धतीने धन्वंतरी ही सुद्धा आयुर्वेदाची देवता आहे. त्या धन्वंतरीचा अवतार असे हे काशीराज दिवोदास होते असं मानलं जातं. आणि त्यांच्याकडे काही शिष्य हे ज्ञान घेण्यासाठी गेले असता हे जे सर्जरीचं ज्ञान आहे ते त्यांनी त्या शिष्याला, त्याच्यामध्ये सुश्रुत होता, औपधेनव होता, जातू करणे होते, इतरही शिष्य होते, त्यांना हे त्यांनी ज्ञान दिलं. त्याच्यावर आधारित त्यांनी त्यांनी जी तंत्र लिहिली ती त्या शिष्यांच्या नावाने प्रसिद्ध झाली. त्याच्यात सुश्रुताचं सुश्रुत तंत्र नावाचं होतं, जसं अग्निवेश तंत्र होतं तसं. पुढच्या काळामध्ये त्याच्यातही काही सुधारणा करण्याची वेळ आली. त्यावेळेला आता हा जो आहे हा दुसरा सुश्रुत आहे ज्याने ते जुनं तंत्र पुन्हा बदलून त्याला नवरूप प्राप्त करून दिलं आणि ती आज आपल्याला सुश्रुत संहिता म्हणून उपलब्ध आहे. म्हणजे इकडे अग्निवेश आणि चरक हे वेगळे आचार्य आहेत, नावं वेगळे आहेत, तिकडे नाव एक असलं तरी ते आचार्य वेगळे असावेत असं दिसतं. मूळ सुश्रुत तंत्र आणि त्याच्यावरून तयार झालेली सुश्रुत संहिता. आता हे संहितीकरण होणं ते काळाच्या ओघात एका विशिष्ट प्रकारे लिहून त्या त्या अध्यायांमध्ये काढून ग्रंथ तयार करणं ही प्रक्रिया व्हायला अर्थातच वेळ लागला. आपण म्हणलं तसं चरकसंहिता पहिल्या शतकातली आणि सुश्रुत संहिता चौथ्या शतकातली असं आपण म्हणतोय. पण मग सुश्रुत संहिता अस्तित्वात येण्यापूर्वी ट्रॅडिशन ऑफ सर्जरी नसेल का? तर असं असणं शक्य नाही, ती असणारच आहे. तो जो संप्रदाय आहे तो धन्वंतर किंवा धन्वंतरीय संप्रदाय म्हणून ओळखला जातो. आणि तो चरकांनाही माहिती होता. जरी आपल्याला आज माहिती असलेली सुश्रुत संहिता त्यांच्यासमोर नसेल किंवा त्यावेळेला वेगळं तंत्र असेल त्यांच्यासमोर, तरी हा संप्रदाय त्यावेळेला अस्तित्वात होता. कारण काही विकार जे आहेत त्या विकारांचं वर्णन करताना चरक सांगतात की या ठिकाणी औषधं देऊन काम होणार नाहीये, तर शल्यकर्म करणं गरजेचं आहे. पण शल्यकर्म करणं हे वैशिष्ट्य चरकाचार्यांचं नाही, त्यामुळे तिथे अत्र धन्वंतरी यानाम अधिकार हा, म्हणजे या ठिकाणी सर्जन्सचा अधिकार आहे, त्यांनी हे काम करावं असं चरकाचार्य सांगतात.
1: म्हणजे त्यांनी थोडक्यात त्यांचं जे क्षेत्र आहे त्याच्या बाहेरचं जे आहे ते त्या तज्ञाकडे जावं असं
0: आपण आज जसं रेफर करतो तसं हे रेफर केलेलं आहे असं आपण म्हणू शकतो. त्यामुळे या परंपरा प्राचीन काळीही होत्या असं आपल्याला दिसतं. आणि साधारणपणे ते स्पेशलायझेशन करण्यासाठी त्या त्या गुरुकडे विद्यार्थी जात असणार आहेत आणि त्या गोष्टी शिकत असतील. कदाचित हा वेगळा वेगळा परंपरेमध्ये उपलब्ध असणारा भाग हा कुठेतरी वाग्भटांना जाणवला आणि त्यामुळे मग त्यांनी असा विचार केला की ही जी वेगवेगळी परंपरा आहे ती कुठे एक करता येईल का? एका ग्रंथामध्ये सर्व परंपरेचं ज्ञान एकत्रित आणलं असं करणं शक्य होईल का? आणि तो जो प्रयत्न त्यांनी केला तो अष्टांग संग्रह आणि त्याच्यानंतर काही काळाने अष्टांग हृदय या ग्रंथाची निर्मिती झाली. याच्यात अष्टांग म्हणजे आयुर्वेदाची जी 8 अंग आहेत त्या सर्वांची माहिती ही आलेली दिसते. आता वाग्भटांचा काळ थोडा नंतरचा असल्यामुळे त्या काळापर्यंत हे चरक किंवा सुश्रुतासारखे जे प्राचीन आचार्य आहेत हे ऋषितुल्य झालेले होते. आणि मग कदाचित एक प्रश्न असा येऊ शकतो की हा कोण आलाय मोठा वाग्भट की जो आम्हाला ते नका वाचून हा आमचा ग्रंथ वाचा असं

0: सांगणार, त्या प्राचीन संहितांचं महात्म्य नाही का?
1: हां
0: तर ही जाणीव वाघभटांनाही होती की आपण जरी हे ज्ञान एकत्र करत असलो तरी त्याच्यामध्ये आपण आत्ताच्या समकालीन विद्वानांना आपलं महत्त्व कसं सांगणार. त्यासाठी एक खूप छान सुभाषित हे खुद्द वाघभटांनी त्या आपल्या ग्रंथामध्ये वापरलेलं दिसतं. आणि त्याच्यामध्ये ते असं म्हणतात, ऋषी प्रणीते प्रीतिश्चेत मुक्त्वा चरक सुश्रुतौ भेडाद्या किम न पठ्यंते तस्मात ग्राह्यम सुभाषितम. म्हणजे असं की ऋषी प्रणीत आहे ते आम्हाला आवडतं किंवा ते महत्वाचं आहे, त्याच्यामुळे चरक आणि सुश्रुत यांच्यात संहिता आम्ही वाचणार. असं जर तुमचं म्हणणं असेल तर ते चरक सुश्रुत आचार्य ज्यांच्याकडे शिकले त्यांच्या इतर शिष्यांनी भेड संहिता, हरित संहिता, जातुकर्ण संहिता, मगाशी मी उल्लेख केला इतरही शिष्य होते, त्यांनी त्यांची तंत्र रचली होती, ती केलीच होती की तयार, मग किम न पठ्यंते ती तुम्ही का नाही वाचत? कारण काय की त्या सगळ्या शिष्यांमध्ये चरक चांगले होते, त्या शिष्यांमध्ये सुश्रुत चांगले होते, म्हणून तुम्ही त्या चरकांचा आणि सुश्रुतांचं जे वाङ्मय आहे ते वाचता. म्हणजे फक्त ऋषी चांगले आहेत म्हणून तुम्ही ते घेत नाही आहात, तर त्यांनी सांगितलेला विचारही चांगला आहे म्हणून तुम्ही घेत आहे. तस्मात ग्राह्यम सुभाषितम, ज्याच्यामुळे जे सुभाषित आहे ते घ्या. ते जरी मी सांगितलं असेल आणि मी ऋषी नसलो तरी माझं स्वीकारायला हरकत नाही, कारण माझं सांगितलं जाणारं ज्ञान जे या ग्रंथात आहे ते चांगलं आहे, ते तुम्ही स्वीकारा. हा एक महत्त्वाचा विचार हा त्यांनी मांडलेला दिसतो. आणि खरोखर त्यांनी या दोन परंपरा एकत्रित एका छत्राखाली आणण्याचा प्रयत्न हा यशस्वी रीतीने आपल्या ग्रंथांमध्ये केलेला दिसतो.
1: जसं मगाशी सुश्रुताविषयी तुम्ही म्हणालात की ते दोन होते, तसं वाघभटांच्या बाबतीतही ऐकलं आहे की दोन ते ग्रंथ वेगळ्या वाघभटांनी रचले.
0: हो, काहींनी असंही मत मांडलंय की त्याच्यामध्ये एक 100-200 वर्षाचं अंतर असावं, कदाचित ते आजोबा आणि नातू वगैरे असण्याची शक्यता आहे. त्या ग्रंथामध्ये आपल्याला काही बौद्ध मंत्र सुद्धा सापडतात, त्याच्यामुळे वाघभट हे बौद्ध धर्माचे अनुयायी होते असंही काहींनी सांगितलेलं आहे. याच्यामध्ये पहिला अष्टांग संग्रह हा जो ग्रंथ आहे त्याच्यामध्ये गद्यपद्य अशा स्वरूपाचं त्याचं एक प्रकारचं लेखन असून त्याच्यामध्ये विस्ताराने सगळे विषय हे घेतलेले आहेत. पण अष्टांग हृदयामध्ये एक प्रकारचं ज्याला कोडिफिकेशन म्हणता येईल की हे सगळं ज्ञान कमीत कमी शब्दात आणि पाठांतराला सुलभ होईल या पद्धतीने सांगणं हा हेतू डोळ्यापुढे ठेवून त्याची निर्मिती झालेली दिसते. आणि त्याच्यामुळे त्या ग्रंथात पूर्ण पद्यरचना आहे आणि अगदी छोटं म्हणजे एका किंवा अर्ध्या श्लोकात एक एक विषय समजेल अशा प्रकारे कमीत कमी शब्दात तो मांडलेला आहे. आणि त्याच्यामुळे आधुनिक काळात सुद्धा जे आयुर्वेदाचं शिक्षण घेणारे विद्यार्थी असतात ते अनेकदा पाठांतरासाठी अष्टांग हृदय हा ग्रंथ वापरतात, कारण त्याच्यामध्ये एखाद्या श्लोकात आपल्याला अनेक गोष्टी पटपट सांगितलेल्या दिसतात आणि त्याच्यामुळे त्याचा वापर पुढे जाऊन हा मोठ्या प्रमाणावर झालेला आपल्याला दिसतो.
1: वाघभटांनी चरक आणि सुश्रुत यांचं एकत्रीकरण करून एक नवीन ग्रंथ निर्मिती केली. तसे प्रयोग नंतरच्या काळात किंवा वाघभटांच्या नंतरच्या काळात आणखी पण ग्रंथ निर्मिती झाली असेल की काही त्यात भर टाकण्यासाठी म्हणा किंवा काही नवीन विचार टाकण्यासाठी म्हणून, तर ते ग्रंथ उपलब्ध आहेत का किंवा त्याविषयी अधिक काय सांगता येईल?
0: निश्चितच. आयुर्वेदाची मी म्हणलं तसं खूप मोठी परंपरा ही आपल्याला लाभलेली आहे. चरक सुश्रुत किंवा वाघभटांच्या काळापर्यंतचा जर आपण विचार केला तर त्याच्यामध्ये मूलभूत सिद्धांत हे निश्चित झाले होते. बऱ्याच प्रमाणात औषध योजना ती वापरून कुठला रोगी कसा बरा होईल किंवा कोणकोणते रोग आहेत आणि ते कसे बरे करता येतील याच्याविषयी बऱ्यापैकी स्पष्टता ही परंपरेमध्ये आलेली होती आणि मोठ्या प्रमाणावर आयुर्वेदाचा वापर होत होता असं आपल्याला दिसतं. याच्यानंतर दोन प्रकार आपल्याला जे वेगळे दिसतात ग्रंथरचनेच्या दृष्टीने विचार करता, ते म्हणजे एक औषध निर्मिती ज्याला भैषज कल्पना असा शब्द वापरला जातो, कारण भैषज म्हणजे औषध आणि कल्पना याचा अर्थ निर्माण करणं, एखादी गोष्ट अस्तित्वात आणणं. तर वेगवेगळ्या प्रकारची औषधं ही कशी तयार करता येतील ह्याच्यावर बरंच संशोधन हे हळूहळू होत होतं. अगदी प्राचीन काळात मगाशी तुम्ही म्हणलात तसं काढे, चूर्ण, लेप हे आपल्या पहिलं डोळ्यापुढे येतं आयुर्वेदाचा उल्लेख करताना. यामध्ये त्या वनस्पती ताज्या ताज्या वापरल्या जाणं हे एक महत्वाचं गोष्ट आपल्याला दिसते. पण पुढे जाऊन ज्या वेळेला ती वनस्पती उपलब्ध नसेल त्यावेळेला काय करायचं, रोगी आला तर त्याला औषध कसं द्यायचं, असे प्रश्न हे लोकांना पडत असणार आहेत. आणि त्यामुळे या प्रकारचं संशोधन औषध निर्मितीच्या क्षेत्रामध्ये पण हे चालू होत होतं असं आपल्याला दिसतं. आणि त्यातून आपल्याला आसव किंवा अरिष्ट हा एक प्रकार तयार झालेला दिसतो, ज्याच्यामध्ये विशिष्ट आसव क्रिया करून ज्याच्यामध्ये अल्कोहोलची निर्मिती होईल, काही पदार्थ आंबवून त्याच्यापासून ते द्रव्य वेगळं केलं जाईल आणि ते आसव जे आहे ते औषध म्हणून वापरलं जाईल, कारण त्याच्यामध्ये ते औषधी गुणधर्म आलेले असतील, ही एक परंपरा दिसते. आणि मग ते

असावं जे आहे हे असावं जास्त काळ टिकतं, कारण ते जितकं जुनं तितकं चांगलं, त्याच्यामुळे तुम्ही ते साठवून ठेवू शकता, त्याला काळाची सीमा नसते, त्याच्यात थोडी वाढ होते. त्याचप्रमाणे गुग्गुळ नावाचा जो एक वनस्पती, जो एक प्रकारचा डिंक म्हणूया किंवा बाइंडिंग एजंट आहे, तो वापरून पण काही औषधं, म्हणजे त्या गुगुळाचे स्वतःचे असे काही गुणधर्म आहेतच, अधिक त्याच्यामध्ये काही जर औषधी वनस्पतींचे रस, चूर्ण ही जर घालून काही गोळ्या तयार केल्या, वटी तयार केल्या, तर त्यांचं आयुष्य अजून वाढतं. म्हणजे साधं चूर्ण समजा 6 महिने किंवा वर्षभर ताजं राहत असेल, वापरायला योग्य राहत असेल, तर गुगुळ हा 2 वर्ष 4 वर्ष राहू शकतो या दृष्टीने, आणि त्याचं प्रमाण पण कमी लागतं. म्हणजे तेच औषध कमी प्रमाणात देऊन पण काम होऊ शकतं. अशा प्रकारे काही औषध निर्मितीची तत्व तंत्र ही या लोकांनी शोधून काढली असं आपल्याला दिसतं. त्याचप्रमाणे खनिज वेगवेगळं जे साहित्य आहे, त्याचप्रमाणे वेगवेगळे धातू आहेत, रत्न आहेत, ह्यांचा वापर किंवा त्यांची भस्म तयार करून, म्हणजे मेटल ऑक्साईड्स, ती औषधामध्ये वापरणं हाही एक प्रयोग मोठ्या प्रमाणावर केला गेला. वेगवेगळ्या धातूंची भस्म, उदाहरणार्थ सुवर्ण भस्म, मौक्तिक भस्म किंवा ताम्र भस्म अशी आपण वापरतो, किंवा मोती म्हणजे खरं तर समुद्री एक पदार्थ आहे आपल्याला माहिती आहे, त्याच पद्धतीने प्रवाल भस्म म्हणजे कोरल पासून तयार केलेलं, अशा पद्धतीची वेगवेगळी भस्म ही पण आयुर्वेदामध्ये वापरली जायला लागली. त्याच्यानंतर रसविद्या किंवा रसशास्त्र नावाचं एक तंत्र स्वतंत्र डेव्हलप झालं. याच्यातल्या रस या शब्दाचा खरं तर मूळ अर्थ विष असा आहे, परंतु पारा विषारी असतो, त्याच्यामुळे पारा हाही रस आहे, आणि पुढे रस हा शब्दच पाऱ्याला समानार्थी अनेकदा वापरला गेलेला दिसतो. त्यामुळे रसशास्त्रामध्ये पाऱ्याचा वापर करून तयार केलेली औषधं, मग त्याच्यामध्ये पारा असेल किंवा पारा नैसर्गिक रीतीने ज्या खनिजांमध्ये सापडतो असे इतर खनिज पदार्थ असतील, ज्याच्यामध्ये बऱ्याचदा तो सल्फर बरोबर मिश्रण होऊन त्यांचा संयोग झालेला आपल्याला बघायला मिळतं, ती या ठिकाणी औषधामध्ये वापरली जायची. आणि त्यांच्या असं लक्षात आलं की पाऱ्याचा वापर करून बनवलेली जी औषधं असतात त्याची अत्यंत सूक्ष्म मात्रा पण पुरते, त्याच्यामध्ये कधी कधी इतर वनस्पती, इतर भस्म ही पण एकत्रित करून द्रव्य मोठं काहीतरी एक तयार केलं जातं, त्याचा वापर हा आयुर्वेदात करणं शक्य असतं. त्यांचं चव फारशी नसते, त्यामुळे घ्यायला सुलभ असतात, त्यांची क्वांटिटी पण कमी असते, त्याच्यामुळे रुग्णाला पेलाभर रस पाजणं किंवा काढा प्यायला देणं आणि त्याच्याऐवजी एक छोटीशी गोळी किंवा भस्म जिभेवर टाकलं की काम झालं, हा जर प्रकार बघितला तर त्याच्यामुळे घ्यायला अत्यंत सुलभ असल्यामुळे ही औषधं हळूहळू लोकप्रिय व्हायला लागली. आज जरी आपण काढे किंवा रस वगैरे वापरत असलो तरी सुद्धा काही महत्वाची औषधं, उदाहरणार्थ आरोग्यवर्धिनी, त्रिभुवन कीर्ती, सूतशेखर, की जी सर्वसामान्यांना सुद्धा परिचित असतात, या पद्धतीच्या गोष्टी वापरल्या जातात, ह्या सगळ्यांमध्ये अशी भस्म खनिज पदार्थ हे वनस्पतींच्या बरोबर वापरलेले आहेत, ते एकत्रित करून ही सगळी औषधं ही तयार झालेली दिसतात. त्यामुळे हे रसशास्त्र ही एक शाखा खूप मोठी पुढे होत गेलेली दिसते. आणि नंतरच्या काळामध्ये काही नवीन विकार जसजसे त्यांच्या लक्षात येत होते त्यांच्यावरही काही संशोधन करणं किंवा जुन्या औषधात काही बदल करून त्याच्यावर कुठली लागू पडतील हे बघणं, हे काम पण करणं गरजेचं होतं. आणि आत्ताच आपण बृहत्त्रयी चा उल्लेख केला, तसं नंतरच्या काळामध्ये लघुत्रयी म्हणून 3 ग्रंथ हे प्रसिद्ध झाले. त्याच्यामधला एक माधवकराचा माधव निदान नावाचा ग्रंथ आहे, जो खरं तर ज्याला आपण डायग्नोसिस म्हणतो त्या दृष्टीने अधिक महत्वाचा आहे. म्हणजे त्याच्यात अर्थातच औषधयोजनेची माहिती आहे, पण त्यातला जो रोगनिदानाचा भाग आहे तो सर्वोत्कृष्ट आहे असं मानलं जातं. आणि त्याच्यामुळे तुम्हाला जर रोगनिदान चांगल्या पद्धतीने आत्मसात करायचं असेल तर माधव निदानाचा अभ्यास करावा असं म्हटलं जातं. त्याचप्रमाणे त्याच्या परंपरेमध्ये पुढे शार्ंगधर संहिता आणि भावप्रकाश संहिता हे 2 ग्रंथ आलेले दिसतात. हे शार्ंगधर आणि भावप्रकाश नावाचे आचार्यच होते ज्यांनी त्या त्या संहिता लिहिल्या. भावप्रकाश संहितेमध्ये सुरुवातीला एक वेगळा भाग जो आहे तो निघंटू नावाचा आहे. निघंटू या शब्दाचा अर्थ खरं तर कोश, थिसॉरस असा होतो. आणि भावप्रकाश निघंटू हे एक प्रकारे वनस्पतीशास्त्र आहे की ज्याच्यामध्ये क्रमशः त्यांनी वनस्पतींची एक प्रकारचं वर्गीकरण केलेलं आहे आणि मग एकेका वनस्पतीचे समानार्थी शब्द कोणते, त्यांचे गुण काय आणि कुठे ते वापरलं जातं हे क्रमशः त्यांनी सांगितलं जातं. त्यामुळे भावप्रकाश निघंटू डोळ्यापुढे ठेवला तर आपल्याला बहुतांश वनस्पतींची माहिती एका छत्राखाली आलेली दिसते. त्यामुळे ह्या लघुत्रयीचं सुद्धा त्यांचं त्यांचं एक स्वतंत्र महत्व आहे. त्याचप्रमाणे योगरत्नाकर, भैषज्य रत्नावली यासारखे काही ग्रंथही नंतरच्या काळात निर्माण झाले. आणि अगदी आत्ताच्या काळापर्यंत एक 300-200 वर्षापूर्वीपर्यंत या पद्धतीचे ग्रंथ परंपरेमध्ये तयार होत होते असं आपल्याला दिसतं. कुठेतरी नंतरच्या काळामध्ये संशोधनाची परंपरा थोडी खंडित झाल्यामुळे आयुर्वेद थोडासा मागे पडला का असं आपल्याला आधुनिक काळात म्हणता येईल. परंतु आता मला एक चांगली

0: गोष्ट सांगावीशी वाटते की मिनिस्ट्री ऑफ आयुष हे जे नवीन मंत्रालय आहे की ज्याच्यामध्ये या सगळ्या प्राचीन याच्यातलं संशोधन चालू आहे आणि त्यांनी काही चांगली औषधं जी नव्याने संशोधन करून निर्माण केली आहेत ती आधुनिक काळात असलेल्या रोगांना की जे रोग प्राचीन काळी आपल्यासमोर नव्हते माहिती नव्हतं पण आज ती औषधं आपण वापरू शकतो काही प्रमाणात, तर तशा पद्धतीचं संशोधन खरं तर होणं गरजेचं आहे जे आज चालू आहे त्याचा फायदा आपल्याला होईल. आणि दुसरी एक गोष्ट अशी की हे खरं तर काम मूळ संहिताकारांना अपेक्षित होतं.
1: बरोबर.
0: जुनी तंत्र असताना चरकांनी आपली संहिता का लिहिली, सुश्रुतांनी सुश्रुत संहिता का लिहिली, तर त्याच्यामध्ये त्याने स्पष्ट सांगितलेलं आहे की जुने रोग हे नष्ट होतात, नवीन कुठले तरी रोग निर्माण होतात ज्यांच्यावर औषधं देण्याचं काम वैद्याला करावं लागतं आणि ते त्या तुमच्या संहितीकरणामध्ये जर तुम्ही आणलं तर ती संहिता लोकांना उपयुक्त ठरते. आणि त्यामुळे त्यांनी संस्कर्ता कुरुते तंत्रम पुराणमच्या पुनर्नवम असं सांगितलेलं आहे की त्या संस्कर्त्याची ही जबाबदारी आहे की प्राचीन तंत्राला पुन्हा नवस्वरूप प्राप्त करून देणं, म्हणजे ज्याला आपण अपडेटिंग म्हणतो ते खरं तर करा असं चरकाचार्य सांगतात, पण ते काळाच्या ओघात कुठेतरी थांबलं होतं त्याला पुन्हा गती मिळून आपण निश्चितपणे ते चांगल्या पद्धतीने करू असं मला वाटतं.
1: खूप मोठी आयुर्वेदाची परंपरा आज तुमच्याकडून ऐकायला मिळाली. आजच्या भागात आज आपण इथेच थांबूया आणि पुढच्या वेळी चरक संहिता आणि या इतर संहितांविषयी अधिक माहिती श्रोत्यांना देण्याचा प्रयत्न करूया. धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: आपण ऐकत होता संस्कृतीच्या पाऊलखुणा हा कार्यक्रम. आज या कार्यक्रमात प्राचीन भारतीय शास्त्र संपदा या अंतर्गत आयुर्वेद या विषयावर भारत विद्यातज्ज्ञ आणि वैद्य डॉक्टर अंबरीश खरे यांची डॉक्टर नीलिमा थत्ते यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत.

मैत्रिणींनो, आता वनिता मंडळ कार्यक्रम समाप्त करण्याची वेळ झाली आहे. मी यशश्री पुणेकर, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन यांच्यासह आता आपला निरोप घेते. पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात. नमस्कार.

श्रोतेहो, आपण ऐकलात कार्यक्रम वनिता मंडळ पुणे विविध भारती 101 FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. आता ऐकूयात एक निवेदन. पुणे जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठा लक्षात घेता उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष जितेंद्र डुडी यांनी दिले आहेत. भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या कमी पावसाच्या अंदाजानुसार 31 ऑगस्ट 2026 पर्यंत पिण्याच्या पाण्याचे नियोजन करणं आता प्राधान्याचं आहे. या पार्श्वभूमीवर पिण्याच्या पाण्यासाठी राखीव असलेला साठा सुरक्षित ठेवण्यासाठी सर्व सिंचन आवर्तने तात्काळ स्थगित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच नदी, कालवे आणि धरणांमधून होणारा अनाधिकृत पाणी उपसा रोखण्यासाठी महसूल, पोलीस आणि जलसंपदा विभागाच्या संयुक्त पथकामार्फत विशेष तपासणी मोहीम राबवण्यात येणार आहे. अनाधिकृत पंप, पाईपलाईन आणि मोटारींवर आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कठोर कारवाई केली जाईल. सर्व नागरिकांना आणि संबंधित यंत्रणांना पिण्याच्या पाण्याचा वापर जपून आणि अत्यंत काटकसरीने करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

0: रमेश डाईन, सर्व प्रकारच्या ब्रँडेड रेनकोट, छत्री, जॅकेट साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईन। आजच जवळच्या शाखेस भेट द्या।
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
2: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या काना मनात
3: आकाशवाणी
2: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणे
3: ऐकत रहा आकाशवाणी, ऐकत रहा

0: आकाशवाणी श्रोते हो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. श्रोते हो, दुपारचे 1 वाजत आहेत. प्रसारित करत आहोत नवीन हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम द नेक्स्ट वेव्ह.
1: द नेक्स्ट वेव्ह. The next wave.
0: श्रोते हो, कार्यक्रमात सर्वप्रथम ऐकूयात डंकी या चित्रपटातील अरिजित सिंग यांनी गायलेलं हे गीत.

श्रोतेहो, आपण ऐकलेलं हे गीत होतं इर्शाद कामिल यांचं. अरिजित सिंग यांनी गायलेल्या या गीताला संगीत होतं प्रीतम यांचं, तर चित्रपट होता डंकी. कार्यक्रमात आता यानंतर ऐकूयात पुढील गीत. चित्रपट आहे भूत द हॉन्टेड शिप.

0: सागवानाच्या आंब्या फणसांच्या पानावर वाजणाऱ्या पावसाच्या थेंबात एक प्रकारची लय असते. खूप पाणी साचल्यावर लाल लाल गढूळ पाण्याने भरून वाहणारे ओढे म्हणजे परहे हे सुद्धा एका ठराविक सुरात गरजत रोरावत वाहतात. उन्हाळ्यात या ओढ्यांमधूनच वाडी वाडीत जाणारे रस्ते असतात. या वाहणाऱ्या सुसाट पाण्यामुळे मिटून जातात. त्यावर घातलेले साकव म्हणजे छोटेखानी लाकडी काठ्यांचे पूल हे सुद्धा या पाण्याबरोबर वाहून जातात आणि मग अल्याड पल्याडची वाटच बंद होऊन जाते.
1: यावेळच्या साहित्य सौरभ कार्यक्रमात सोमवारी 22 जूनला सायंकाळी 6:30 अवश्य ऐका चारुता प्रभुदेसाई यांचा ललितबंध आणि कविता वाचन. साहित्य सौरभ कार्यक्रमात सायंकाळी 6:30 सोमवारी 22 जूनला.
2: मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का की ज्या तीव्र सूर्यप्रकाशाला कधी काळी आपण केवळ असह्य उष्णता म्हणून पाहत होतो त्याच उन्हाचा वापर आता आपल्या घराच्या छतावरून ऊर्जा निर्मिती करण्यासाठी केला जात आहे. यामुळेच आज देशातील सुमारे 37 लाख घरे प्रधानमंत्री सूर्य घर बनली आहे. यामुळे विजेच्या बिलांमध्ये कपात झाली आहे आणि संपूर्ण देशभरात एक नवा आत्मविश्वासही वाढला आहे.
3: 1 दशक पहले भारत सोलर पॉवर के मामले में बहुत पीछे था, लेकिन आज

0: में भारत दुनिया के टॉप 5 देशों में आ गया।
1: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जनकल्याणाची।
2: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत। इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
3: भारत का गम एक्सपर्ट।
4: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत। प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य।
5: आणि लग्न बस्त्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामिनी मध्ये, बिझलाइन बिल्डिंग, कुंठेकर रोड, पुणे।
6: श्रोतेहो, आता कार्यक्रमात ऐकूयात उरी या चित्रपटातील राजशेखर यांचं हे गीत। संगीतबद्ध केलंय आणि गायलंय शाश्वत सचदेव यांनी।

0: श्रोते हो, हिंदी चित्रपटांमध्ये स्थित्यंतर होत असताना सहाय्यक हास्य अभिनेत्यांऐवजी मुख्य नायकच अनेक चित्रपटातून विनोदी अभिनय करायला लागले. राज कपूर, शशी कपूर, शम्मी कपूर, रणधीर कपूर, किशोर कुमार, धर्मेंद्र, अमिताभ बच्चन, ऋषी कपूर, गोविंदा, संजय दत्त, चंकी पांडे, अमोल पालेकर, जावेद जाफरी, रितेश देशमुख, नाना पाटेकर, अनिल कपूर, विवेक ओबेरॉय, अजय देवगण, अक्षय कुमार, वरुण धवन, आमिर खान, शाहरुख खान, सलमान खान यासारख्या अनेक कलाकारांनी देखील विनोदी भूमिका साकारल्या. तेव्हा यावेळच्या हॅलो आपकी पसंतमध्ये बोलूया मुख्य नायकांनी केलेल्या विनोदी भूमिकांविषयी आणि त्यांच्या चित्रपटातल्या हास्य प्रसंगांविषयी. ध्वनिमुद्रण होईल सोमवारी सकाळी 11 ते 11:30 या वेळेत, तर प्रसारण बुधवारी 12 ते 1 या दरम्यान. तेव्हा जरूर फोन करा 2553-1705 आणि 2553-1706 या क्रमांकावर हॅलो आपकी पसंत या कार्यक्रमासाठी.
1: श्रोतेहो, कार्यक्रमात आता यानंतर ऐकूयात प्रशांत पांडे यांचं हे गीत अरिजित सिंग यांच्या स्वरात. संगीत दिलंय राम संपत यांनी, तर चित्रपट आहे लापता लेडीज.

0: मोठी सुनबाई हे तुझ्या नावे.
1: इतकी काय घाई होती
0: अग.
2: आणि छोटी
0: हे तुझ्या नावे. आणि हे माझ्या छकुलीच्या नावे.
3: पण आजी तुझ्या नावेत
4: सगळंच. मी बँक लॉकर फिक्स डिपॉझिट सगळ्यात हिलाच नॉमिनी बनवलाय. उद्या जर मी नसलो तर पैसे मिळायला हिला सोप जाईल.
0: शुभ बोला हो.
3: काय
5: RBI सांगते
6: जाणकार बना सतर्क रहा.
7: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.
8: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल. किडनी तुमची काळजी आमची.
9: रोज सकाळी 11 ते 12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती. प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. परंपरा तीच रूप नवे.
10: श्रद्धेहो कार्यक्रमात आता ऐकूयात हॅपी भाग जाएगी या चित्रपटातलं अल्तमश फरीदी यांनी गायलेलं हे गीत. गीत आहे मुदस्सर अजीज यांचं, तर संगीतबद्ध केलंय सोहेल सेन यांनी.

श्रोतेहो द नेक्स्ट वेव्ह या नव्या हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता यानंतर ऐकूयात वझीर या चित्रपटातील जावेद अली यांनी गायलेलं हे गीत. स्वानंद किरकिरे यांनी लिहिलेल्या या गीताला संगीत आहे शंतनू मोइत्रा यांचं.

0: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5 वाजता जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल, असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी. श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 वाजता जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा आय केअर सांज धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर, मिशन हेल्दी आईज.
1: दररोज सायंकाळी 5:30 ते 6 या वेळेत जरूर ऐका सुमधुर मराठी गाण्यांचा कार्यक्रम सांज धारा. सहप्रायोजक जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक.
2: श्रोतेहो, कार्यक्रमात आता यानंतर ऐकूयात मसान या चित्रपटातील स्वानंद किरकिरे यांनी गायलेलं हे पुढील गीत.

श्रोतेहो, कार्यक्रमात आता यानंतर ऐकूयात कारवा या चित्रपटातील आकर्ष खुराना यांचं हे गीत, गायलंय पॅपॉन यांनी, तर संगीत साज

श्रोते हो, नवीन चित्रपट गीतांच्या या कार्यक्रमात आता यानंतर ऐकूयात मेट्रो इंदिनो या चित्रपटातलं अरिजित सिंग यांनी गायलेलं हे गीत. अमिताभ भट्टाचार्य यांच्या या गीताला संगीतबद्ध केलंय प्रीतम यांनी.

0: पुणे पीपल्स बँक प्रस्तुत गजर हरिनामाचा दररोज संध्याकाळी 7:30 ते 8 जरूर ऐका. प्रायोजक पुणे पीपल्स बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
1: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.
2: श्रद्धेय कार्यक्रमात आता यानंतर ऐकूयात शंतनू घातक यांनी संगीतबद्ध केलेलं त्यांचंच हे गीत. रॉंकनी गुप्ता यांनी गायलेलं हे गीत आहे तुम्हारी सुलू या चित्रपटातलं.

श्रोतेहो, कार्यक्रमात आता यानंतर ऐकूयात फलक शब्बीर यांच्या स्वरात मिकी मॅक्लरी यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत. चित्रपट आहे नौटंकी साला.

0: नवीन हिंदी चित्रपटगीतांचा कार्यक्रम द नेक्स्ट वेव आम्ही समाप्त करत आहोत.
1: द नेक्स्ट वेव, द नेक्स्ट वेव,
0: श्रोते हो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. दुपारचे ठीक 2:30 झाली आहेत. प्रसारित करत आहोत जुन्या हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात लता मंगेशकर यांच्या आवाजात राजा मेहंदी अली खान यांची ही रचना, संगीतबद्ध केली आहे मदन मोहन यांनी, तर चित्रपट आहे अनपढ.

जितेंद्र डुडी यांनी दिले आहेत. भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या कमी पावसाच्या अंदाजानुसार 31 ऑगस्ट 2026 पर्यंत पिण्याच्या पाण्याचे नियोजन करणं आता प्राधान्याचं आहे. या पार्श्वभूमीवर पिण्याच्या पाण्यासाठी राखीव असलेला साठा सुरक्षित ठेवण्यासाठी सर्व सिंचन आवर्तने तात्काळ स्थगित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच नदी कालवे आणि धरणांमधून होणारा अनधिकृत पाणी उपसा रोखण्यासाठी महसूल पोलीस आणि जलसंपदा विभागाच्या संयुक्त पथकामार्फत विशेष तपासणी मोहीम राबवण्यात येणार आहे. अनधिकृत पंप पाईपलाईन आणि मोटारींवर आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कठोर कारवाई केली जाईल. सर्व नागरिकांना आणि संबंधित यंत्रणांना पिण्याच्या पाण्याचा वापर जपून आणि अत्यंत काटकसरीने करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. श्रोतेहो, आता ऐकूयात आपल्या कार्यक्रमातलं हे पुढील गीत.

श्रद्धेय हिंदी जुन्या चित्रपट गीतांचा आस्वाद आपण घेणार आहोतच, पण तत्पूर्वी एक निवेदन. पुणे जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठा लक्षात घेता उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष

0: श्रोते हो, आपण ऐकलेलं हे गीत होतं परख या चित्रपटातलं. शैलेंद्र यांच्या या गीताला संगीतबद्ध केलं होतं सलील चौधरी यांनी आणि स्वर होता लता मंगेशकर यांचा.
1: सागवानाच्या आंब्या फणसांच्या पानावर वाजणाऱ्या पावसाच्या थेंबात एक प्रकारची लय असते. खूप पाणी साचल्यावर लाल लाल गढूळ पाण्याने भरून वाहणारे ओढे म्हणजे परहे हे सुद्धा एका ठराविक सुरात गरजत रोरावत वाहतात. उन्हाळ्यात या ओढ्यांमधूनच वाडीवाडीत जाणारे रस्ते असतात. या वाहणाऱ्या सुसाट पाण्यामुळे मिटून जातात. त्यावर घातलेले साकव म्हणजे छोटेखानी लाकडी काठ्यांचे पूल हे सुद्धा या पाण्याबरोबर वाहून जातात आणि मग अल्याड पल्याडची वाटच बंद होऊन जाते.
2: यावेळच्या साहित्य सौरभ कार्यक्रमात सोमवारी 22 जूनला सायंकाळी 6:30 अवश्य ऐका चारुता प्रभुदेसाई यांचा ललितबंध आणि कविता वाचन. साहित्य सौरभ कार्यक्रमात सायंकाळी 6:30

0: वटपौर्णिमा म्हटलं की आठवते ती सत्यवान सावित्रीची गोष्ट. वडाच्या ऑक्सिजन उत्सर्जनामुळं या झाडाचं निसर्गातलं महत्त्व आणि त्यासंबंधी जोडली गेलेली व्रतवैकल्ये. मैत्रिणींनो, आजच्या काळात वडाला प्रदक्षिणा घालणं किंवा उपास धरणं कदाचित थोडं मागं पडेलही, पण आपल्या नवऱ्याची आणि दीर्घ संसार सहजीवनाची प्रार्थना मात्र प्रत्येक स्त्री नक्कीच करेल. यावेळच्या सखी संदेश कार्यक्रमाचा विषय आहे जोडी तुझी माझी. आपल्या सहजीवनाच्या आठवणी, किस्से, बिकट प्रसंग, कसोटी पाहणारे क्षण, तर काही मनमुराद हास्याचे क्षण, हे सारं आम्हाला ऐकायला आवडेल. सखी संदेश या कार्यक्रमात फोन करा मंगळवारी अर्थात 23 जूनला सकाळी 11 वाजता. फोन नंबर नेहमीचेच 020-2553-1705 आणि 2553-1706. जोडी तुझी माझी जरूर फोन करा मंगळवारी 23 जूनला सकाळी 11 वाजता.
1: नाते जुळले मनाशी मनाते.
2: श्रोतेहो, जुन्या हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता यानंतर ऐकूयात गर्लफ्रेंड या चित्रपटातील साहिर लुधियानवी यांचं हे गीत. गायलंय किशोर कुमार यांनी, सुधा मल्होत्रा यांनी आणि संगीतबद्ध केलंय हेमंत कुमार यांनी.

0: समाप्त हुआ। नमस्कार।
1: श्रद्धेहो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल, न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपद्वारे जगात सर्वत्र। श्रद्धेहो, दुपारचे ठीक 2:30 झाली आहेत। प्रसारित करत आहोत कार्यक्रम विशेष गीतगंगा। यात युवा अभिनेत्री गायत्री दातार हिच्याशी गप्पा आणि गाणी याचा भाग 7 आपण ऐकणार आहात। संवादक आणि सादरकर्ते संजय भुजबळ।
2: नमस्कार श्रोतेहो, विशेष गीत गंगा या कार्यक्रम मालिकेत आजच्या भागातून ऐकूया मालिका सिने युवा अभिनेत्री गायत्री दातार हिच्याशी झालेल्या गप्पांचा 8 आणि शेवटचा भाग, विशेष गीत गंगा। सादर करते संजय भुजबळ।

0: गायत्री आज रेडिओचं ध्वनिमुद्रण आहे आणि तुला खूप सवय आहे कॅमेरा वगैरे फेस करण्याची, लाईट्स मध्ये येण्याची, मेकअप वगैरे सह. आज तू रेडिओ सारखी आली आहेस.
1: हो, आज मी रेडिओ सारखी आली आहे. म्हणजे मी फक्त उठली आहे सकाळी, आंघोळ केली, केस विंचरलेत आणि मी इथे आली आहे.
0: ही रेडिओची खासियत आहे, हा आपलेपण आहे, कुठलंही त्यात लेपण नाहीये, कुठलाही मेकअप नाहीये, तर आपण आहोत तसे आहोत हे रेडिओचं एक वैशिष्ट्य म्हणता येईल. काय वाटतंय तुला आज?
1: खूप कमाल वाटतंय इथे येऊन आणि खूप छान ही वास्तू आणि वेगळा एक्सपिरियन्स आहे. जसं तुम्ही म्हणालात की कॅमेरासाठी रेडी व्हायची किंवा कॅमेरा फेस करायची सवय आहे, पण मी हे पहिल्यांदाच करते माईक फेस करणं. त्याच्यामुळे लेट्स सी की कसं वाटतंय. मीही माझी मुलाखत ऐकणार आहे. मी युजली नाही ऐकत, पण मीही ऐकणार आहे ही मुलाखत, कारण मलाही बघायचं की कशी झाली आहे, काय आवाज, कसा येतोय माझा आवाज,
0: किंवा
1: काय
0: कन्व्हे
1: होत आहे, काय कन्व्हे होत आहे आवाजातनं. बट थँक्यू फॉर इन्व्हायटिंग मी हिअर, कारण खूप छान एक्सपिरियन्स आहे अँड इट इज अन ऑनर टू कम हिअर.
0: श्रोतेहून गायत्रीला जे नाही केलंय आधी ते करण्याची खूप आवड आहे, म्हणून ती म्हणते की पहिल्यांदाच रेडिओ ते आली आहे आणि जे नाही केलं आतापर्यंत ते करण्याचा प्रयत्न करते विशेष गीत गंगा कार्यक्रमाच्या निमित्तानं. तर आपण तिचं स्वागत करूयात, अर्थात तिच्याशी या गप्पांच्या शेवटच्या भागात.
1: नमस्कार, मी गायत्री दातार. मी आज इथे आकाशवाणीच्या ऑफिसमध्ये आलेले आहे आणि इथे येऊन मला खूप कमाल वाटतंय, कारण मी पहिल्यांदा एका रेडिओ इंटरव्ह्यूच्या ऑफिस मी एक रेडिओ इंटरव्ह्यू असं ऍक्च्युली इथे येऊन करते आणि खूप ग्रँड ही जागा आहे आणि खूप छान ऑरा आहे या जागेला. आणि आकाशवाणी म्हणल्यावरती अनेक लहानपणीच्या आठवणी, अनेक आठवणी जाग्या होतात आपल्या सगळ्यांच्याच मनामध्ये. तशीच माझ्या मनातली एक आठवण सांगायची झाली तर माझी आई रोज सकाळी रेडिओ लावते. उठल्यावरती एक ती 6-7 उठते आणि तेव्हापासून रेडिओ चालू असतो ती तिच्या कॉलेजला निघेपर्यंत. सो ते जे 2-3 तास असतात त्याच्यामध्ये कायम मला लहानपणापासून सवय आहे. ती अनेक गाणी कानावर पडली आहेत, अनेक अँकर्सचे पण आवाज मला आकाशवाणीच्या खूप लक्षात आहेत की मी त्यांना मे बी चेहऱ्याने नाही ओळखणार, पण माझ्या चाइल्डहूडमध्ये हा मी ऐकलेला आवाज आहे. किंवा मी आत्ता आईने हे गाणं लावलं होतं तर त्याच्या आधी ह्या आवाजात हा माणूस बोलत होता, हे मी नक्की ओळखू शकते. इतके ते जवळचे अँकर्सचे सुद्धा आवाज आहेत आणि आपल्या सगळ्यांच्याच मनामध्ये आकाशवाणी पुणेचं तेवढं स्थान सुद्धा आहे. सो मला आज खूप छान वाटतंय आणि इथे येऊन मला त्या सगळ्या आठवणी परत एकदा रिफ्रेश झाल्यात.

0: सोडाती है।
1: आणि दुसरी गोष्ट की काही लोक असतात ना, आय एम ऑलवेज इन फॉर निगेटिव्ह फीडबॅक ऑल्सो, कारण मला त्याच्यातून शिकायला मिळतं की ठीक आहे हे नाही आवडत आहे का, मग मी कुठेतरी ते थोडंसं चेंज करायचा किंवा काहीतरी वर्क अराउंड इट करायचा प्रयत्न करीन. पण काही लोक असतात ना जे शिव्या देतात किंवा जे काहीतरी अवयवांवरनं काहीतरी विचित्र बोलतात आणि ज्यांनी खरं तर काही बघितलेलंही नसतं, कारण ते त्यांच्या कमेंटमधून समजतं की संदर्भ सोडून काहीतरी बोलत असतात. तर असे जे ट्रोलर्स असतात ना त्यांना मात्र मी रिपोर्ट करते आणि त्यांना मात्र ही मेसेज

0: मी कायम देत असते की तुमच्याकडे एवढा वेळ असेल तर तो खरंच काहीतरी कन्स्ट्रक्टिव्ह करण्यात
1: कन्स्ट्रक्टिव्ह
0: घालवा. हे करून ना मला काही होणार आहे, म्हणजे मी तर ते मनापर्यंत पण लावून घेत नाही, पण हे तुम्ही बाकीच्यांबरोबर करू नये म्हणून मी ते रिपोर्ट
1: रिपोर्ट
0: करणं
1: करतोय.
0: गरजेचं आहे. की जर एखाद्या तुम्ही नॉन पर्सनॅलिटीच्या मुलीला जर तुम्ही अशा शब्दात बोलत असाल तर तुम्ही अदरवाईज काय करत असाल, म्हणजे तुम्ही अदरवाईज स्त्रियांना कसं ट्रीट करत असाल.
1: खरंच
0: सो हे तुम्हाला कुठेतरी थांबवलं पाहिजे. आणि मे बी हा एकदम एवढासा स्टेप आहे की तुम्हाला रिअलाइज करून देण्यापासून की असं नाही बोलू शकत तुम्ही कोणाशी. सो ह्या ट्रोलर्सला मी कायम सांगते की प्लीज फाइंड समथिंग गुड टू डू इन युअर लाईफ, किंवा प्लीज फाइंड समथिंग टू डू इन युअर लाईफ.
1: खरंच.

0: 500 लोकांचे कष्ट असतात
1: बरोबर
0: आणि खूप कष्ट असतात त्याच्या मागे, आणि कोणीच कोणाच्या सेंटिमेंट हर्ट व्हाव्या किंवा कोणाला वाईट वाटावं किंवा आपलं प्रॉडक्ट चांगलंच नाही झालं पाहिजे म्हणून कोणी कधी कुठली कलाकृती बनवत नाही. पूर्ण अभ्यास करूनच जे डिरेक्टर असतात लेखक असतात त्यांनी ते अभ्यास करूनच बनवलेलं असतं. त्यांच्या त्यांच्या परीने ते त्यांच्या त्यांच्यासाठी करेक्ट असतं, पण ते तुम्ही न बघता त्याला एकदम डिसरिगार्ड करणं हे 500 लोकांच्या कष्टांना तुम्ही डिसरिगार्ड केल्यासारखं आहे.
1: एक्झॅक्टली.
0: सो मला असं वाटतं की ऍटलीस्ट तुम्ही प्रेक्षक आहात, तुमच्या मताला मान आहे, पण माझं असं म्हणणं असतं कायम की तुम्ही आधी अख्खं बघा आणि मग तुमचं मत मांडा जे काय असेल ते.
1: बरोबर. आणि जे कोणी 500 लोक त्याच्यावर काम करतात ते करत असताना चांगलंच करण्याचा प्रयत्न करतात, पण त्यांनाही माहिती नसतं.
0: माणूस आहेत, त्यांच्याकडून पण चूक होऊ शकते की आणि एखादी गोष्ट जी मला आवडते ती दुसऱ्या कोणाला तरी नाही आवडणार. हा बेसिक चॉईसचा डिफरन्स आहे. आणि माझ्या मते मत मांडू शकता, पण मत मांडताना सुद्धा काय भाषा वापरावी त्याच्यात शिवीगाळ वापरायचा काही संबंध नाहीये, किंवा
1: त्याच्यात
0: गरज नाहीये, त्याच्या कुठल्याही वेडावाकडं काही अजून घाणेरडं बोलायचं काही गरज नाही. जर तुम्हाला नाही आवडलं तर तुम्हाला काय नाही आवडलं हेही उत्तम प्रकारे लिहिणारे प्रेक्षक आहेत, आणि जे आवडले तेही खूप उत्तम प्रकारे लिहिणारे प्रेक्षक आहेत. प्रॉब्लेम ह्या मधल्या लोकांचा आहे जे उगाच ट्रोल करत असतात, काही आपलं आलं नवीन की ट्रोल करायचं, कारण वेळ जात नाही आपला.
1: बरोबर. मी हे म्हणत होतो की हे सगळे लोक चांगल्यासाठीच करतात, पण त्यांनाही माहित नसतं की शेवटचं आउटकम जे येणार
0: आहे
1: ते काय असणार आहे.
0: एक्झॅक्टली.
1: त्यांनाही माहिती नसते,
0: माहिती नसतं
1: तर यांना कसं कळेल.
0: करेक्ट.
1: जर स्वतःच यांना माहिती असेल
0: करेक्ट ना तुम जानो ना हम
1: अशी सिच्युएशन
0: असते. आणि हेच गाणं आपण ऐकूया पुढे, कारण अगेन लकी अलीचं गाणं आहे आणि खूप अमेझिंग गाणं आहे, आणि मूवी मधलं तर आहेच पण त्याचं कॉन्सर्ट मधलं पण गाणं मी ते ऐकलेलं आहे, म्हणजे ऑब्व्हियसली युट्यूब वरती, पण येस तेही गाणं मी ऐकलेलं आहे. आणि त्याच्यात अशी एक लकी अलीची अशी एक छाप आहे परत ह्या गाण्यामध्ये, त्याच्यामुळे आपण नातूम जानो ना हम गाणं ऐकूया.
1: नक्की ऐकूया.

0: बरोबर. तर अशा लोकांना जसं तू म्हणाले की त्यांना काही माहितीही नसतं, त्यांनी कुठे काही बघितलेलंही नसतं, पण वेग अशा कॉमेंट त्याच्यावर असतात. अनेक गोष्टी असतात की ज्या कुणालाच माहिती नाही,
1: करेक्ट.
0: की तुम्हालाही आणखी त्या गोष्टीचा गंध नाहीये, ती गोष्ट आणखी व्हायची आहे. खूपदा असंही होतं ना की
1: करेक्ट.
0: एखादा रोल फक्त तो डिक्लेअर झाला तर नाही, तू हे नाही करायला पाहिजे, तुझं एक स्टॅम्प काहीतरी की तुझ्या.
1: किंवा अनेकदा असं होतं ना की काही मूवीजचे ट्रेलर येतात आणि नुसतं ट्रेलर बघूनच अनेक असे कमेंट्स यायला लागतात की अरे हा तर मूवी चांगलाच नाहीये किंवा अरे ह्याच्यात तरच आहे. तर माझं कायम हेच म्हणणं असतं की आपण अख्खं बघूया काय बनवलंय ते. कारण एखादी कलाकृती जेव्हा बनते त्याच्या मागे खूप 100, 200, 300

0: गायत्री, खूप बिझी ना शेड्यूलमधनं तू आमच्यासाठी वेळ काढलास. खूप छान छान गाणी ऐकवलीस.
1: खरंच छान होती का? खूप म्हणजे तुला, तुम्ही जे सुरुवातीला म्हणालात की एक तुझ्या एज ब्रॅकेट मधली मुलगी बोलवून बघूया म्हणजे आपल्याला कुठली गाणी ऐकायला मिळतात, तर
0: नक्की
1: मी उलटा प्रश्न तुम्हाला विचारते आता की तुमचं काय म्हणणं आहे.
0: मी आता असं करतो की हा तुझा प्रश्न हॉलीबॉल सारखा प्रेक्षकांकडे टाकतो आणि त्यांना विचारतो की त्यांना नक्की आपलं सुरुवातीला जी अपेक्षा होती ती पूर्ण झाली का. पण माझी खात्री आहे, मी श्रोत्यांना ओळखतो, त्यांना हे खूप आवडणार आहे. आणि व्हरायटी ऑफ सॉंग्स तू निवडलीस, एरा वेगवेगळ्या निवडलायस, फिल्मी नॉन फिल्मी, फक्त शाहरुख खान मध्येच अडकली नाही
1: आपण,
0: बऱ्याच अभिनेत्यांना पण तू समाविष्ट केलंयस. तर खूप खूप धन्यवाद तुझे याच्या सगळ्या ध्वनिमुद्रणासाठी. जाता जाता श्रोत्यांना काय बोलशील?
1: जाता जाता मी बोलेन की सगळ्यात पहिल्यांदा खूप धन्यवाद आणि खूप प्रेम. तुम्ही जसं तुला पाहते रे पासून ते आत्ता मेरे साईपर्यंत प्रत्येक माझ्या भूमिकेवर प्रेम केलं, त्याच्यासाठी खूप मनापासून धन्यवाद आणि प्रेम. असंच प्रेम करत राहा. आणि दुसरी गोष्ट अशी की स्वतःची काळजी घ्या. करोना जरी कमी झालेला असला तरी अजून पूर्णपणे

0: गेलेला नाहीये, त्याच्यामुळे प्लीज प्लीज स्वतःची काळजी घ्या. आता शेवटचं थोडंसच युद्ध उरलंय, तेही आपल्याला ताकदीने जिंकायचंय, त्याच्यामुळे प्लीज स्वतःची काळजी घ्या मेंटली आणि फिजिकली.
1: खूप खूप धन्यवाद तुझे, भेटूच आपण पुन्हा पुन्हा श्रोत्यांशी रेडिओवरनं.
2: तुझा निरोप घेण्यापूर्वी तुझा अभिनयाचा प्रवास खूप लांबच्या पल्ल्याचा हो, तुला हव्या त्या गंतव्यापर्यंत तुला पोहोचता येऊ या आमच्या शुभेच्छा तुझ्या प्रत्येक प्रवासातल्या तुझ्याच आवडीच्या गाण्यासह.
0: धन्यवाद.

0: सुरुवातीला या कार्यक्रमात आपण मालिका सिने युवा अभिनेत्री गायत्री दातार हिच्याशी झालेली बातचीत ऐकली. आज 8वा आणि शेवटचा भाग होता. ऐकत रहा
1: विशेष गीत गंगा.
0: सादर करते संजय भुजबळ.
2: तुमच्यात सामील होऊ

0: श्रोतेहो, आपण ऐकलात कार्यक्रम विशेष गीतगंगा. यात युवा अभिनेत्री गायत्री दातार हिच्याशी गप्पा आणि गाणी याचा भाग आठवा आणि शेवटचा आपण ऐकलात. संवादक आणि सादरकर्ते होते संजय भुजबळ. श्रोतेहो, दुपारचे 3 वाजत येत आहेत. यानंतर ठीक 3 वाजता आपण ऐकणार आहात मंच आहे गीत आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून.
1: लीजिए प्रस्तुत है कार्यक्रम मंच आहे गीत.
2: मंच आहे गीत.
3: मंच आहे गीत.
2: मंच आहे गीत.

0: श्रोते हो, दररोज सकाळी 9:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर मर्मबंधातली ठेव ही। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर मिशन हेल्दी आईज।
1: रोज सकाळी 11 ते 12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती। प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून, परंपरा तीच रूप नवे।
2: दररोज सायंकाळी 5:30 ते 6 या वेळेत जरूर ऐका सुमधुर मराठी गाण्यांचा कार्यक्रम सांज धारा। प्रायोजक जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक।

0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विद्यभारती 101 FM. संध्याकाळचे 5 वाजलेत. ऐकूयात देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट.
1: देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी.
2: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
3: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड पिरंगुट आणि देहू.
2: संपर्क 89 29 30 41 42.

0: नमस्कार श्रोते हो, देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत.
1: नितीनजी, पुन्हा एकदा आपलं कार्यक्रमात खूप स्वागत. तुम्ही पूर्ण वेळ लेखन करता, तुमचं साधारण दिवसातून कसे लेखनाला वेळ काढता, किंवा तुमच्या लेखनाचं काही गणित तुम्ही आखून ठेवलं आहे का, काही आखणी केली आहे का विषयाची? कारण एकीकडे तुम्हाला खूप संशोधन करायला लागतं आणि दुसरीकडे लेखन करायला लागतं, आणि आजच्या काळामध्ये हे सगळेच जण सांगतील की पूर्ण वेळ लेखक असण्याची खूप वेगवेगळी आव्हानं आहेत. तुम्ही हे कसं काय ठरवलं की मी पूर्ण वेळ लेखन करीन?
2: मी पहिल्यापासूनच प्रचंड बेशिस्त माणूस आहे, त्यामुळं माझ्या लिखनाची कुठली शिस्त नाही आहे. माझे मित्र आहेत ते खूप अगदी काटेकोर वेळ

0: ठरवतात, त्या वेळेनुसार ते लिहितात, पण मला वेळेनुसार नाही सुचत. मला जेव्हा सुचतं ती माझी वेळ असते. त्यामुळं मी संशोधन म्हणाल तर ते माझ्या कंटिन्यू घरामध्ये, म्हणजे मी अगदी बेडरूममध्ये पुस्तकं असतात, हॉलमध्ये पुस्तकं असतात, गॅलरीमध्ये पुस्तकं आहेत, मी सारखं जिथं बसेल तिथं ते पुस्तकं चाळत असतो. आणि मूड मग आला की लगेच मी टिपण काढत असतो. लेखनाचं म्हणाल तर मी 10-10 दिवस अजिबात लेखन करत नाही, म्हणजे मी ढुंकूनही बघत नाही लॅपटॉपकडं. आणि एखाद्या दिवशी मी मूड आला आणि मी लिहायला बसलो की मी 2-2 दिवस दुसरं काहीच करत नाही, म्हणजे घराबाहेरही पडत नाही, मी फक्त त्या लेखनाच्या झोनमध्ये असतो. गंमत अशी होती की त्या 2 दिवसामध्येच माझे 10-10 हजार शब्द लिहून होतात, 15-15 हजार शब्द लिहून होतात, कारण मी पूर्णपणे मनामध्ये तो विषय घोळत राहिलेला आणि तो एकदमच सगळा उतरतोय कागदावर. त्यामुळं माझं 2-2 महिने काहीच लेखन होत नाही. 15 दिवसात एखादा विषय, म्हणजे मी अगदी कमीत कमी दिवसामध्ये कोप ही कादंबरी लिहिली आहे 23 दिवसामध्ये, किती सुरुवात केली आणि 23 दिवसात पूर्णच झाली कोप ही कादंबरी. आणि ती इतक्या मी त्या झोनमध्ये जाऊन लिहिलेलं आहे, अक्षरशः ती कादंबरी वाचताना बऱ्याच वाचकांना रडू येतं, ते इमोशनल असतात म्हणून, पण मला स्वतःला सुद्धा ती कादंबरी लिहिता लिहिता अक्षरशः मी ढसाढसा रडत होतो, कारण ती इतक्या तळमळीतून आली होती ना. मांढरदेवीच्या दुर्घटनेवर आधारित ती कादंबरी आहे. एका पित्याची आपली मुलगी स्वतःच्या डोळ्यासमोर तिथं चेंगराचेंगरीत मरतीये, ज्याची देवीवर प्रचंड श्रद्धा आहे, आणि देवीच्याच दारामध्ये त्याची एकुलती एक मुलगी मरण पावते, आणि कशा पद्धतीने त्याच्या स्वतःच्या आयुष्याची वाताहत लागते. अगदी तो देवीला आव्हान देतो की तू माझ्या डोळ्यामध्ये पाणी आणलंय, मी पण तुला रडवणार, असं आव्हान देऊन एका बापाचा कसा तो प्रवास आहे. तर अशी ती, तर ही अशी ठरवून मला त्या भावना आणता येत नव्हत्या. मी अगदीच गेलो त्या झोनमध्ये, सलग 23 दिवस दुसरं काही करत नव्हतो, फक्त लिहितो तो, फक्त लिहितो तो, आणि ती कोप ही कादंबरी झाली. त्यामुळं अशी कुठली शिस्त नाही आहे लेखनाला, जेव्हा मूड येईल त्यावेळी ते मी लेखन करतो. आता दुसरी गोष्ट, फक्त लेखनावर पोट भरणं हे आव्हान आहे का, तर एक काळ होता ते आव्हान होतं. आता मी म्हणेल की त्या आव्हानाला तुम्ही शिस्त आणली. लेखनाला जरी शिस्त नसली तरी प्रकाशन व्यवसायाला शिस्त असेल तर तुमचं व्यवस्थित चरितार्थ चालू शकतो. मी प्रकाशन संस्था चालू केली तेव्हा पहिलं पुस्तक साधू हे आणलं. तर झालं असं होतं की माझी रायटर पब्लिकेशन म्हणून माझी प्रकाशन संस्था आहे, ज्याच्यामध्ये साधू हे पुस्तक प्रकाशित झालेलं आहे आणि मी ते महाराष्ट्रभर पोहोच करतोय. पण त्याचवेळी खंडोबा ही कादंबरी दुसऱ्या प्रकाशन संस्थेत होती, सूर्याची सावली ही तिसऱ्या प्रकाशन संस्थेत होती. मग मी त्या प्रकाशन संस्थेशी बोलून घेतलं की आता मी स्वतःची प्रकाशन संस्था चालू करतोय, तुमच्याकडे आता जी पुस्तकं आहेत ती तुम्ही सेल करा, जेव्हा तुमच्याकडची संपतील त्यानंतर पुढची आवृत्ती मी माझ्याकडे चालू करेल. आणि हे प्रकाशक सगळे मित्रच असल्यामुळं त्यांनी तेवढा प्रतिसाद दिला होता की ठीक आहे. ते मला सगळं सांगत होते की एवढे पुस्तकं राहिलेत, त्याची मी ही जाहिरात करत होतो, सोशल मीडियाचा त्यासाठी मी प्रचंड वापर केला. तर मग जसे त्यांच्याकडची पुस्तकं संपली तर माझ्याकडे साधू कादंबरी होती, त्यानंतर मी खंडोबा आणली, मग अंबालक्ष्मी आणली, मग सूर्याची सावली आणली, त्यानंतर मी कोप कादंबरी आणली. तर अशा एक एक कादंबऱ्या ज्या वेगवेगळ्या प्रकाशकांकडे होत्या त्या सगळ्या मी आपल्या प्रकाशन संस्थेमध्ये आणल्या. आणि तुमचीच प्रकाशन संस्था आहे, तुमचीच पुस्तकं आहेत, तर तुम्हाला जाहिरात करणं भाग आहे आणि न लाचता. यापूर्वी कसं व्हायचं माहिती आहे का, मी लेखक आहे मग मी काहीतरी मोठा माणूस आहे मी कशी जाहिरात करणार, नाही, तू प्रकाशकही आहे आणि तू प्रकाशक आहे ना, तू जाहिरात केली पाहिजे. आणि त्यावेळी मला परदेशी लेखकांचं खूप कौतुक वाटलेलं, काही मी व्हिडिओज पाहिलेले की परदेशी लेखक वेगवेगळ्या मॉलमध्ये जाऊन स्वतः टेबल ठेवून खुर्चीवर बसून स्वतःची पुस्तकं सेल करतात न लाचता. मग मी का लाजावं म्हटलं, तर मी तर खूप छान मी साहित्य विक्री करतोय ना. मग त्या विचारातून मी पुणे बुक फेस्टिवलमध्ये स्टॉल घेतला आणि मी तिथे सलग 10 दिवस उभा राहिलो. इतक्या प्रचंड प्रमाणात लोक आली, भेटली, ज्यांनी पुस्तक वाचलं होतं ते पुस्तक सही घेण्यासाठी आले, ज्यांनी फक्त ऐकलं होतं ते प्रत्यक्ष भेटायला आले, पुस्तकं घ्यायला आले. मग तिथून पुढे माझा जो हुरूप वाढत गेला, मग त्या हुरूपातूनच मग रायटर पब्लिकेशन ही संस्था व्यवस्थित उभी केली. माझी मिसेस शिक्षिका होती तर तिने जॉब सोडला आणि आता ती प्रकाशन संस्थेचं ती पूर्ण काम पाहते आणि मी लिखाण करतो.
1: वा वा, तुम्ही आता म्हणालात की सोशल मीडियाचा वापर, तर हा जो वापर आहे सोशल मीडियाचा, त्याचा वापर करायचा म्हणजे नेमका कसा करायचा, काय केलं तुम्ही नेमकं की ज्याच्यामुळे तुमच्याकडे इतक्या मोठ्या प्रमाणात वाचक तुमच्या भोवती आले, तुमच्या पुस्तकांची मागणी वाढली आणि मागणी वाढली म्हणण्यापेक्षा वाचकांनी ती पुस्तकं वाचली, हे कसं काय घडलं?
0: आता बरेच माझे मित्र आहेत जे सोशल मीडियावर कुठल्या

0: काही विषयावर बोलत नाहीत, ते फक्त पुस्तकाची जाहिरात करतात. याच्यातून वाचक खूप सुज्ञ असतो, त्याला कळते की हा फक्त पुस्तकाची जाहिरात करतोय, मग ते कनेक्ट होत नाही. तुम्हाला सोशल मीडियाचा वापर वेगवेगळ्या माध्यमातून करावा लागतो. तुम्हाला एखादा तत्कालीन समस्या असेल त्याच्यावर लिहावं लागतं, कुठलं आंदोलन असेल तुम्हाला तुमची भूमिका मांडावी लागते वेळोवेळी. या भूमिका मांडल्यानंतर लोकांचा तुमच्यावर विश्वास बसतो. एकदा तो विश्वास बसला की त्यानंतर जेव्हा तुम्ही तुमच्या पुस्तकाची जाहिरात करता, लोक तुमच्यावर विश्वास ठेवलेला आहे आधीच. तर मी हे पहिल्यापासून केलं, म्हणजे मी सोशल मीडिया 2009 पासून वापरतोय. तर 2009 पासून 2022 पर्यंत मी फेसबुक मोठ्या प्रमाणात वापरलं, पण त्यातल्या 2009 पासून 2014 पर्यंत मी खूप मर्यादेमध्ये किंवा शब्दांचं तारतम्य बाळगूनच लिखाण करत होतो. 2014 नंतर जेव्हा मी म्हणजे मी पत्रकारिता सोडली, त्यानंतर मी अगदी मनमोकळेपणाने व्यक्त होऊ लागलो. मग त्याच्यामध्ये मी विनोदी लेखन करेल, त्याच्यामध्ये मी राजकीय लिखेल, त्याच्यामध्ये मी सार्कॅझम उपरोधात्मक लेखन करेल, आणि त्याच्यात विनोद असतील. त्यामुळे व्हायचं असं की लोक खूप ते ॲप्रिशिएट करायचे, लोक वाचायचे, भरभरून हसायचे, त्याच्यामध्ये कमेंट करायचे. आणि त्यावेळी माझा हेतू नव्हता की मला आता आहे ना की 4 मी सामाजिक पोस्ट लिहिल्या की त्यानंतर मला पुस्तकांची जाहिरात करायची. त्यावेळी मी फक्त लिखाण करत होतो, जाहिरात करणं हा माझा उद्देशच नव्हता. तर त्याच्यामुळे झालं असं की खूप मोठा वाचक वर्ग किंवा सोशल मीडियात खूप लोक कनेक्ट झाले. तर त्यावेळी मी खूप राजकीय लिखाण करायचो, विरोधात लिखाण करायचो, आणि दुर्दैवानं 2021-22 माझं फेसबुक अकाउंटच उडवलं. मी पूर्णपणे परमनंट डिलीटच केलं फेसबुकने. तर त्यानंतर मी थोडं शांत झालो, पण लोकांना माहिती होतं की नितीन थोरात हा कोणीतरी आहे, तो लिहितो. नंतर मी पुन्हा नव्याने अकाउंट चालू केला आणि मग मी त्याच्यावर शांत आपलं बेसिक सामाजिक वगैरे लिखाण चालू ठेवलं. तुमच्या वयानुसार तुमच्या आवडीनिवडी बदलत जातात, त्यानुसार माझ्याही आवडीनिवडी बदलल्या लेखनाच्या. मग मला नाही सारखे जमपून लिहावंसं नाही वाटलं, मला विनोदी लिहावंसं नाही वाटलं, मला जे थोडं भावनिक असेल तात्पुरतं असेल तेवढं लिहावंसं वाटलं. पण त्याच्यातून झालं असं की जो आधीचा वाचक वर्ग होता तो जोडला गेला होता नावाभोवती. त्यामुळे मी नवीन पुस्तक आलं की जाहिरात करायचो आणि लोक घ्यायचे. म्हणजे अगदी आमचं एका दिवसामध्ये 2500-2500 पुस्तकं बुकिंग झालेलं आहेत नवीन पुस्तकं आलं की प्री बुकिंगमध्येच. तर त्यामुळं वाचक खूप मोठ्या प्रमाणात जोडला गेला आणि त्याचा वापर पुस्तक विक्रीसाठी झाला. आणि मला नंतर नंतर तर आधी लाज वाटायची ना, विक्री हा विषय किती नाही म्हटलं तर लेखकाच्या दृष्टीने एक तो दुय्यम भाग असतो. नंतर मला अभिमान वाटायला लागला की नाही, मी करतोय ते खूप चांगलं काम करतोय आणि पुस्तकाची जाहिरात करण्यात अजिबात लाजलं नाही पाहिजे. जर तुम्ही रक्ताचं पाणी केलेलं आहे, दिवस रात्र लेखन केलेलं आहे आणि एक चांगलं साहित्य लिहिलेलं आहे, तर त्याची जाहिरात करायला का लाजायचं. मग तिथून पुढे मी सोशल मीडियावर म्हणा, वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म, प्रिंट मीडिया असेल, डिजिटल प्लॅटफॉर्मवर असेल, तिथं खूप छान पद्धतीने पुस्तकांची जाहिरात केली.
1: वा, आपण तुमच्या लेखनाबद्दल खूप बोलत होतो, आता तुमच्या वाचनाबद्दल खूप उत्सुकता आहे. तुमचं वाचन कसं आहे, काय काय वाचलं तुम्ही?
0: नाही, मी खरंच प्रामाणिकपणे सांगेल, मी खूप बेसिक वाचन करतो. मी एक तर संदर्भ साहित्यच वाचतो आणि त्यानंतर हातात मिळेल ते वाचत असतो. म्हणजे तुम्ही जर मला पुस्तकांची नावं सांगायला लावली की तू काय काय वाचलं सांग, मला नाही पुस्तकांची नावं सांगता येणार, अगदी प्रामाणिकपणे सांगतो. हा, मला सिनेमे पाहायला प्रचंड आवडतात, मला गप्पा मारायला प्रचंड आवडतात. आणि मी जेव्हा पत्रकार म्हणून काम करत होतो 12 वर्ष, तर त्यावेळी माझं खूप वाचन होतं, पण ते वाचन फक्त वृत्तपत्रांचं असायचं. मला अवांतर वाचन करायला आवडतच नव्हतं तेव्हा सुद्धा. त्यामुळे मला लिहायचा प्रचंड छंद आहे, वाचायचा तेवढा छंद नाही आहे. आता बरेच जण म्हणतात की नाही का की तू लोकांना वाचायला सांगतो, प्रत्यक्ष तू वाचत नाहीये. तर हो, मी नाही फारसं वाचन करत.
1: समकालीन लेखकांचं वाचन, पुस्तकांचं वाचनही तुम्ही नाही करत?
0: नाही.
1: आपल्याकडे असं म्हणलं जातं की सुरुवातीला तुम्ही वाचन खूप केलं पाहिजे एक लेखक म्हणून, यावर तुम्हाला काय म्हणायचंय मग?
0: आपल्याकडे असं म्हटलं जातं, पण म्हटलं जातं ते खरंच असेल अजिबात असं अजिबात नाहीये. खूप माझे मित्र असे आहेत की ते खूप वाचन करतात, प्रत्यक्षात ते नाही लिहू शकत. मग ते वाचतात म्हणजे लिहिण्यासाठी वाचलंच पाहिजे हे इथं पहिलं खोडलं जातं. माझे असे खूप मित्र आहेत की ते खूप लिहितात, ते नाही वाचत. मग त्यांनी लिखाण करतायत, मग त्यांनी वाचलंच पाहिजे का, असंही अजिबात नाही. लिखाण करणं आणि वाचन ह्या खूप वेगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे मला असं अजिबात वाटत नाही की खूप वाचन केलं असेल तर खूप छान लिहू शकतो. हां, तुम्हाला वेगळे संदर्भ मिळतील, वेगळ्या वेगळ्या पठडीतलं लेखन वाचायला मिळेल, वाचन केलं पाहिजे, याच्यात माझं दुमत नाही आहे, पण माझ्याकडनं नाही होत आहे.
1: लेखनासाठी

0: काय करायला हवं असं तुम्हाला वाटतं मग?
1: लेखनासाठी मला वाटतंय तुम्हाला त्या विषयामध्ये मुरायला हवं, तरच तो विषय खूप ताकदीचा येतो बाहेर. म्हणजे मी जेव्हा पहिली सूर्याची सावली ही कादंबरी लिहिली आणि त्याच्यामध्ये जी अंधश्रद्धा आहे ती अंधश्रद्धा माझ्या घरामध्ये होती. म्हणजे माझ्या वडिलांच्याच अंगात यायचं, मी ढोल वाजवायचो. किंवा मी कोप कादंबरी लिहिली आहे, त्या कोप कादंबरीमध्ये मांढरदेवीची चेंगराचेंगरी आहे, मांढरदेवीच्या गडावर झालेली ती चेंगराचेंगरी पाहायला मी स्वतः तिथं होतो. मी पेटलेलं मोरपीस ही जी कादंबरी लिहिली आहे त्यामध्ये दोन मुलींचा प्रेमसंबंध आहेत, लेस्बियन लव्ह स्टोरी लिहिली आहे, तर अशा मुली माझ्या मैत्रिणी होत्या. किंवा मी सोंग ही कादंबरी लिहिली आहे त्याच्यामध्ये तृतीय पंथीयांचा उल्लेख आहे. तर मी माझे मित्र आहेत, मी स्वतः त्यांच्या इथं जाऊन राहिलेलो आहे 15-15 दिवस. पुण्यात काशीवाडी म्हणून परिसर आहे, तिथं मी त्यांच्यासोबत जायचो, गप्पा मारायचो, त्यांच्या घरी चहाला बसायचो. त्याच्यातून मला खूप संवाद मिळत गेले त्यांचे. तशी ती कादंबरी झाली. त्यानंतर खंडोबा आणि अंबालक्ष्मी हे तर आमचं कुलदैवत आहे. माझे वडील तर दर आठवड्याला जेजुरीला जायचे, माझंही जाणं व्हायचं. तुम्हाला त्या विषयामध्ये मुरायला हवं. म्हणजे माझा देवावर अजिबातच विश्वास नव्हता. अशा वेळी मी खंडोबा जर लिहायला गेलो तर माझ्याकडनं नाही होणार. माझ्या स्वतःच्या आतमध्ये तो खंडोबा उतरला पाहिजे तर माझ्याकडनं ते प्रामाणिक लेखन होणार आहे. मला जर घरामध्ये बसून पावसाचं वर्णन करायचं असेल तर मी किती ताकदीने करणार आहे? नाही. कल्पना लढवून लढवून किती लढेल? मला स्वतः भिजायला हवं. मला जर शेतकऱ्याची वेदना मांडायची असेल तर मला स्वतः बांधावर गेलं पाहिजे, मला चिखलामध्ये काम केलं पाहिजे, मला स्वतः नांगर पकडला पाहिजे. लिखाणासाठी मला वाटतंय तुम्हाला त्या विषयामध्ये रमलं पाहिजे. त्याच्यातून जे तुमच्यामध्ये शब्द सुद्धा, हा शब्दांसाठी तुम्हाला वाचन गरजेचं आहे, पण तो अनुभव आहे लिखाणासाठी, तो खूप महत्वाचा आहे.
0: अनुभवातच लेखन घडतं असं तुम्हाला म्हणायचं?
1: अगदी.
2: आपण ऐकत आहोत कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल, संध्याकाळची गोष्ट. पुस्तकांच्या विश्वात हरवताना डोळ्यांना मिळते नवी दृष्टी, अक्षरांच्या या सुंदर प्रवासात उलगडते अनोखी सृष्टी.
3: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
4: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
3: संपर्क 89 29 30 41 42.
2: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

0: आणखीन एक मुद्दा मला तुम्हाला विचारायचा आहे. आपण बोलत होतो की पुणे बुक फेस्टिवलमध्ये खूप गर्दी होती, प्रचंड मोठ्या संख्येने लोक वाचनासाठी, पुस्तकासाठी, पुस्तकं घेण्यासाठी, लेखकांना भेटण्यासाठी तिथं जमले होते. या सगळ्या तुमच्यावर प्रेम करणाऱ्या, तुमच्या लेखनावर प्रेम करणाऱ्या हजारो वाचकांना तुम्ही एकीकडे भेटत असता, आणि दुसरीकडे आपल्याकडे सातत्याने असं म्हटलं जातं आहे की हल्ली मराठी कोणी वाचत नाही, हल्ली मराठी पुस्तकं खपत नाहीत. तुमचा अनुभव काय सांगतो किंवा तुम्हाला यावर काय म्हणायचं आहे?
1: आम्ही 500 दिवसामध्ये 1 लाख पुस्तकं विक्री केलेली आहे.
0: बरं.
1: हां, आता 500 दिवसामध्ये 1 लाख पुस्तकं विक्री केली आहे, चला आपण असं समजू जाहिरात केली होती म्हणून लोकांनी, 1 लाख लोकांनी घेतली. 1 लाख लोकातले, 1 लाख लोकांमधले आपण निम्मे जरी झाले, 50,000 लोक तर वाचतील. 500 दिवसामध्ये माझं 50,000 लोकांनी पुस्तक वाचलेलं आहे. 50,000 लोक जर एका लेखकाचं पुस्तक वाचत असतील तर महाराष्ट्रात कितीतरी लेखक आहे. त्या प्रत्येक लेखकाचं पुस्तकं जर लोकं वाचत असतील तर वाचन खूप मोठ्या प्रमाणात आहे. आपल्याला अशी सवय आहे की नावं ठेवायची. आपण म्हणतो की हल्लीची तरुण पिढी मोबाईलमध्ये रमलेली आहे, मोबाईलमध्ये रमली, त्याच मोबाईलमध्ये तुम्ही पुस्तकं पोहोचवा, मुलं पुस्तकाकडे येतील. मला स्टोरीटेल हा जो ऑडिओ बुक प्लॅटफॉर्म आहे
0: हो
1: स्वीडनचा,
0: हो हो
1: तो भारतामध्ये आला होता आणि त्यांनी मला लेखक म्हणून तिथे लिहायला सांगितलं होतं. मी तिथे लेखन केलं आणि त्याचा फायदा हा झाला, जेव्हा कोरोना लॉकडाऊन आला होता त्यावेळी जे डिजिटल प्लॅटफॉर्म आहेत, मग ते अगदी OTT प्लॅटफॉर्म आहेत, नेटफ्लिक्स, ॲमेझॉन सारखे, त्याचसोबत स्टोरीटेल हा सुद्धा प्लॅटफॉर्म खूप हाईक घेतली होती त्यांनी मोठ्या प्रमाणात, कारण तो मोबाईलवर आहे ना. तर हल्लीची पिढी मोबाईलवर असते ना, तर मोबाईलवरती पुस्तकंही वाचते, पुस्तकंही ऐकते. आता त्याच पद्धतीने आम्ही काय केलं होतं ना, की मुलं भरपूर फेसबुक पाहत आहेत ना, मग आपण फेसबुकवर पुस्तकाची जाहिरात करू. मुलं रील पाहत आहेत ना, आपण पुस्तकांच्या रील बनवू. त्या पुस्तकांच्या रीलमधून मुलांना जेव्हा कळतं ना, अरे काहीतरी इंटरेस्टिंग पुस्तक आहे बरं का, आपण हे मागू, मुलं मागवतात. चला 2 दिवस 3 दिवस घरामध्ये पडू.

0: असेल, एखाद्या त्या दिवशी हात लावतील ते.
1: हो
0: आता आपल्याकडे चॅलेंज असते की ते जेव्हा पुस्तकाला हात लावतील ना, पहिल्या 3-4 पानांमध्ये असा इंटरेस्टिंग लिहायचं ना की त्यांनी मोबाईल ठेवून दिला पाहिजे आणि त्यांनी पुस्तकच वाचलं पाहिजे. तुम्ही जर ते दटाळ दटाळ लिखाण केलं, पहिले 2 पानात जर त्यांनी परत पुस्तक ठेवून दिलं, परत ते पुस्तकाला हात नाही लावणार. तर अशी जी तरुण पिढी आहे ही पुणे बुक फेस्टिवलला इतक्या मोठ्या प्रमाणात आली होती, आणि आम्ही आमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरनं पुणे बुक फेस्टिवल किंवा माझी पुस्तकं यांची इतकी छान पद्धतीने जाहिरात केली होती की लोक शोधत येत होते स्टॉल. आता तिथे येणारी लोकं, पुस्तकं खरेदी करणारी लोकं, त्यांच्या अभिप्राय, याचं पुन्हा आम्ही सोशल मीडियावर त्याचीही जाहिरात केली. याचा फायदा हा झाला मॅम की पहिल्या बुक फेस्टिवलला, त्या पुणे बुक फेस्टिवलमध्ये मी एकमेव लेखक होतो जो 10 दिवस त्या स्टॉलवर उभा होतो. पुढच्या बुक फेस्टिवलला 100 लेखक होते स्टॉलवर उभे असलेले. ही चांगली गोष्ट आहे ना, लोकांना आपले आवडते लेखकांना प्रत्यक्ष भेटायची तिथे संधी मिळाली, त्यांच्यासोबत फोटो काढायची, सही घ्यायची. बरं, एक जण येतो, त्याच्यासोबत अजून 4 मित्र येत असतात, त्यांना तो लेखक कळतो, ते सहज हाऊस म्हणून त्या लेखकाचं पुस्तक घेतात, आवड निर्माण होती, मग त्या लेखकाची आणखी पुस्तकं पाहतात. अशी ती पुणे बुक फेस्टिवलच्या माध्यमातून एक वाचनाची क्रांती निर्माण झालेली, आणि ती मला व्यवस्थित दिसलेली आहे. ही क्रांती फक्त पुस्तकाची संख्या वाढण्यात नाही आहे, तर लेखकाचे पैसे वाढण्यामध्ये सुद्धा झालेली आहे. प्रकाशक मोठ्या प्रमाणात श्रीमंत झाले, याच्यामध्ये लेखक सुद्धा श्रीमंत झाले, आणि वाचकांना काय दिलंय? आपण पुस्तकच दिले ना, वेगळं काय दिलेलं आहे? तर साहजिकच वाचन किंवा वाचक सक्षम होत चाललेला आहे. तर माझा तर अनुभव खूप छान आहे.
1: सोशल मीडियाचा वापर करायला पाहिजे हे तुम्ही सांगितलं किंवा तुम्ही स्वतःही म्हणलात, पण सोशल मीडियावरच रमणारी एक मोठी पिढी आपल्याकडं आता आपल्याला दिसतीये. मोठी पिढी म्हणण्यापेक्षा ही हल्लीची सगळी पिढी आपल्याला दिसतीये. सोशल मीडिया हँडल करण्यासाठी एक वेगळं कसब लागतं, ते काय असायला पाहिजे लेखक म्हणून किंवा प्रकाशक म्हणून? कारण आपण बघतो की कुणीही उठतं आणि सोशल मीडियावर लिहितंय आणि स्वतःला लेखक म्हणून घेत आहे. तर हा जो भाग आहे की प्रत्येकाला लेखक बनायचंय किंवा प्रत्येकाला प्रकाशक बनायचं, तर या सगळ्या गर्दीमधून स्वतःचं नाव तयार करणं, त्यासाठी सतत सातत्याने लिहित राहणं, प्रकाशक म्हणून उत्तम दर्जांची पुस्तकं निर्माण करत राहणं, यामधली कोणती कोणती चॅलेंज तुम्हाला दिसत आहेत?
0: नाही, आता समाज माध्यम हे इतकं मोकळं आहे ना, जसं तुम्ही म्हणालात की कोणीही लिहू शकतंय, तर त्याला काहीच बांध नाही आहे. कोणीही लिहू शकतं, कोणी भाषेचं तारतम्य सोडूनही लिहू शकतं, त्याच्यात आपण आपलं आव्हान कुठलंच नाही. मला वाटतं ना इथे आपण वाचकांवर सोडून दिलं पाहिजे. वाचक खूप सुज्ञ आहेत, म्हणजे कुणी काहीही लिहिलं पण एखाद्या खरंच जेन्युइन लेखक आहेत त्याने लिहिलं तर त्याचं पूर्णपणे वाचन केलं जातं. म्हणजे माझ्या डोळ्यासमोर आता कितीतरी असे नावं येत आहेत की त्यांनी लिहिलेलं आहे ना, तर मी ते वाचणारच. मग कुणी काहीही लिहिलं तरी वाचणारा तो फिल्टर करतोय. त्यामुळं आपण म्हणतो ना की हे आव्हान आहे, तर खरंच हे आव्हान आहे. कारण आपण जसं म्हणतो की न्यूजपेपर, वृत्तपत्र 12 पानी जरी असलं तरी वाचक काय करतो, पहिली हेडलाईन पाहतो, आणि त्याला जर खेळांची आवड असेल तर तो डायरेक्ट शेवटच्या पानावर जातो. तसं हे वाचकांवरच सोडून द्यावं आपण की कुणी काहीही लिहिलं असेल तरी वाचकच ठरवेल कोणाचं वाचायचं आहे. त्यामुळं हे आव्हान असं आहे की ते लेखकांनी पेलवण्याच्या भानगडीत न पडता तुम्ही तुमची रेष मोठी करावी, बाकीचे आपोआपच लहान होईल.
1: नव्या वाचकांबद्दल तुम्ही सातत्याने बोलताय. आपल्याकडे आज इतके विषय आहेत नव्या वाचकांसाठी, या काळातली म्हणून खूप वेगवेगळी आव्हानं आहेत, सगळ्या क्षेत्रातले प्रश्न आहेत आणि जे तरुणांना आपलेसे वाटावेत असेही प्रश्न आहेत. हे सगळे प्रश्न बाजूला ठेवून तुम्ही पुन्हा एकदा ऐतिहासिक, पौराणिक या विषयाकडे वळताय आणि तुम्हाला नवा वाचक सुद्धा मिळतोय या सगळ्या विषयांना, जुन्या म्हणूया आपण एक प्रकारच्या जुन्या विषयांनाच पुन्हा पुन्हा वाचक मिळतोय, या मागचं काय कारण आहे असं तुम्हाला वाटतंय?
0: मला असं वाटतं ना, पुराणामध्ये सर्व समस्यांची उत्तरं आहेत. आपण आत्ताच्या प्रश्नांची उत्तरं शोधायला गेलो ना, आपल्याला आत्ताच्या परिस्थितीत उत्तरं नाही सापडत, आपल्याला ते स्थैर्यही सापडत नाही. म्हणजे अगदी मी म्हणेल की एखाद्या शहराचं शहरीकरण चालू आहे, तिथून मेट्रो जाणार असेल आणि प्रचंड प्रमाणामध्ये झाडांची तोड होत असेल, आपण काय करणार आहोत? आपण आंदोलन करणार आहोत किंवा आंदोलन ज्यांनी केलेलं आहे त्यांचे रील पाहणार आहोत, त्याच्या खालच्या कमेंट वाचणार आहोत, त्याच्यावर अधिकाऱ्यांनी दिलेली उत्तर वाचणार आहोत आणि पुढचा व्हिडिओ पाहणार आहोत? आपण काही करू शकत नाही. किंवा अगदी क्षणभर आपण अस्वस्थ होणार, आपल्या घरासमोरच्या झाडाकडे पाहणार आहोत, या व्यतिरिक्त आपण काही करत नाही. याची उत्तरं जेव्हा तुम्ही एखादा पुराण ग्रंथ वाचायला घेता, त्यावेळी झाड तोडल्यामुळं किती मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे ह्याची उत्तरं तिथं मिळतात ना, त्यानंतर

0: तुमच्यामध्ये खऱ्या अर्थाने ती अस्वस्थता तयार होते. मग तुमचा प्रत्येक झाडाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. सध्याचे जे प्रश्न आहेत त्याची उत्तरं तुम्ही सध्याच्याच माध्यमातून शोधायला गेलात ना तर ती सापडतील याची शाश्वती नाही आहे. पण याची उत्तरं पुराणांमध्ये आहेत, इतिहासांमध्ये आहेत. पण पुराण किंवा इतिहास वाचावं एवढं मला वाटत नाही की कोणी उत्सुक असेल. अशा वेळी पुराणाचा सार असलेल्या सध्याच्या लेखकांनी लिहिलेली पुस्तकं आणली आणि ती जर सध्याच्या वाचकांच्या हातामध्ये दिली तर त्या आणखी सशक्तपणे या प्रश्नांना सामोरं जाऊ शकतात. त्यामुळे मला वाटतं की हल्लीचे लेखक पुराणाचे किंवा इतिहासाच्या लेखनाकडे वळत असावेत.
1: तुम्ही म्हणालात की तुम्ही फार वाचत नाही, पण तरी सुद्धा मला उत्सुकता आहे की तुमचे जे समकालीन लेखक आहेत, समर आहे किंवा सुमेद आहे किंवा शरद तांदळे ज्यांनी रावण लिहिली, आणि मला वाटतं रावण हीच या नव्या लेखकांची किंवा नव्या धरतीच्या लेखकांची सुरुवात आहे, तर या लेखकांचं लेखन तुम्ही बघता का?
0: मी हे लेखक खूप वाचतो. मी शरद तांदळे वाचतो, मी प्रणव वाचतो, प्रणव संगदेव, मी समीर गायकवाडांचं पुस्तक वाचतो, मी सुमेधचं वाचतो, मी अभिषेक कुंभारचं वाचतो, मी केतन पुरीचं वाचतो. हे लेखक माझे मित्र आहेत म्हणून मी वाचतो अशातला भाग नाही आहे. या लेखकांची भाषा मला समजते. म्हणजे मी जसं म्हटलेलं की मी खूप मोठा वाचक नाही आहे किंवा अगदीच मी ज्या पिढीतला वाचक आहे की ज्यावेळी खूप जडजड लिहिणारे पुस्तकं माझ्यासमोर येतात त्या लेखकांची मला झोप यायची. अशा वेळी या लोकांनी जी पुस्तकं लिहिली, झोप उडवणारी पुस्तकं लिहिली, अविनाश वसंत असेल
1: हो,
0: तर ह्या पुस्तकांच्या मी प्रेमात आहे तर त्यामुळे ही पुस्तकं मी वाचतो. अर्थात त्यांनी एक दोनच पुस्तकं लिहिली, त्यामुळे यांची पुस्तकं जी एक दोन आहेत ती वाचून झालेली आहेत. त्यापुढे जाऊन मला जसं शरद तांदळेंचं बळी पुस्तक येत आहे हे मी ऐकतोय, मी प्रचंड उत्सुक आहे, मला सुद्धा वाचायचं आहे ते. कारण माझी जी कैलासवंशी मालिका आहे, खंडोबा म्हणा, ज्योतिबा, अंबाबाई, भवानी, या सगळ्यांच्या शेवटी बळीचं आहे. मला उत्सुकता आहे की शरद तांदळे बळी या पुस्तकात काय लिहित आहेत. या लोकांची पुस्तकं मीही वाचतोय, मला वाटतंय बाकीच्यांनी वाचायला हवं, एक तत्कालीन किंवा आताचे समकालीन लेखक आहेत.
1: आणखीन एक प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे, तो अगदी या पिढीचा आहे. तंत्रज्ञान अगदी जोडीला आहे तुमच्या. आज दोन गोष्टी आहेत की तंत्रज्ञानामुळे आपल्या लेखनाचं संशोधन, आणि दुसरं म्हणजे याच टेक्नॉलॉजीचा वापर करून लेखन करून घेणं, म्हणजे अगदी AI टेक्नॉलॉजी जी आपण सध्या वारंवार चर्चेत येते, याचा वापर तुम्ही कितपत करता की नाही?
0: मी इंटरनेटचा प्रचंड वापर करतो. मी माहितीसाठी वेगवेगळ्या प्रकारची माहिती हवी असेल तर मी इंटरनेटवर शोधतो, मला मिळते. AIचा वापर मी अजूनपर्यंत केलेला नाही आहे. एकदा फक्त मी AIला म्हणजे ChatGPT प्रश्न विचारला होता की मला एक रहस्यमयी कथा लिहायची असेल, 3 कॅरेक्टर असतील तर ती कशी असायला हवी. त्यानंतर त्याने जो ढाचा दिलेला ना तो पाहून मी शॉक झालो. म्हणजे AI तुम्हाला जो ग्राफ देतो ना तो इतका ताकदीचा असतो की आपल्या बुद्धीच्या पलीकडे जाईल, पण तो ग्राफ देता. म्हणजे ते तुम्हाला एक चौकट आखून देतं, त्या चौकटीमध्ये तुम्हाला काय खेळायचं आहे ते तुम्ही खेळा. पण ती चौकट AIने जरी आखली असली तरी त्याच्या आतमध्ये जे कलर भरायचे ते तुम्हाला भरायचे आहेत. त्यामुळे मला ती चौकट आवडली, पण मला अजूनपर्यंत AIचा वापर करावा अशी वेळ आलेली नाही आहे. हां, मी जाहिरातींसाठी ChatGPTचा वापर केलेला. म्हणजे अगदी त्याला तुम्ही पुस्तकाचं चित्र द्या आणि 4 वाक्य सांगा आणि त्याला तुम्ही सांगा की मला जाहिरात बनवून दे, ते जाहिरात बनवून देतो. पण मला हा कलाकारासाठी इतका मोठा धोका वाटलेला. अगदी परवा दिवशीचंच उदाहरण सांगतो तुम्हाला. मी एका पुस्तकाचे 2 फोटो दिले ChatGPTवर आणि 1 वाक्य दिलं आणि जाहिरात बनवून दे म्हटलं, तर त्याने खूप सुंदर जाहिरात बनवून, त्यांनी विचारलं मला की हे कशासाठी पाहिजे, फेसबुकसाठी, इंस्टाग्रामसाठी, आणि त्यांनी एक खूप सुंदर जाहिरात बनवून दिली. आता दुर्दैव हे आहे की आमचा जो एक आर्टिस्ट आहे त्याला आम्ही प्रत्येक जाहिरातीचे पैसे देतो. आता इथे ChatGPT वर जर मला फुकट मिळालं तर त्या आर्टिस्टने काय करायचं?
1: एक्झॅक्टली,
0: हे धोकादायक आहे खूप. पण लेखनाच्या बाबतीत म्हणाल तर अजूनपर्यंत मी प्रयोग म्हणून पाहिलेला आहे, वापर मी केलेला नाहीये लेखनासाठी.
1: कारण हल्ली हे तंत्रज्ञान खूप मोठ्या प्रमाणात वापरलं जात आहे. अनुवादासाठी तर ते सर्रास वापरलं जात आहे, आणि अगदी आपण फिक्शन म्हणून तसं सुद्धा तुम्ही AIला जसे जसे प्रॉम्प्ट देत राहता तशा तशा पद्धतीचं लेखन तुम्हाला मिळत राहतं, त्यामुळे सर्जनशील लेखकाची एक मोठी पंचायत आहे असं वाटत राहतं. तर याविषयी तुम्हाला काय म्हणायचं?
0: मी जसं पहिल्यांदाच म्हणलं की AIला तुम्ही जे सांगाल त्यानुसार तो देणार आहे. शेवटी कल्पना तुमची आहे. म्हणजे मी जर AIला म्हटलंय की मला खंडोबाचं बालपण दे म्हटल्यानंतर तो काय काय देईल आणि इथे एक माणूस या नात्याने मी काय काय देईल, याच्यामध्ये साहजिकच फरक असणार आहे. त्यामुळे

0: मला AIचा धोका जरी वाटत असला तरी मी त्याचा किती वापर करणार आहे आणि AIच्या काही मर्यादा आहेत या मला
1: हो
0: ओळखूनच राहावं लागणार आहे. अर्थात इतकं कॅज्युअलही घेऊन चालणार नाही आहे AIला.
1: एक या काळातला अत्यंत उमेदीचा लेखक आणि प्रकाशक असं म्हणून तुमची काय स्वप्न आहे?
0: मी खरंच सांगू, माझं स्वप्न म्हणाल ना तर काहीच स्वप्न नाही आहे. मी आत्ता जे आहे ना चालू, ते खूप छान चालू आहे, उद्याही खूप छान चालू असेल हे मला माहिती आहे. एक क्षण असा येईल, तो क्षण उद्या येईल, परवा येईल, पुढच्या महिन्यात येईल किंवा अजून एक वर्ष येईल, मी पूर्णपणे लेखन थांबवेल आणि मला हे सगळं थांबून मला डोंगरावर छानपैकी एक झोपडी टाकून राहायचं आहे. माझं एवढं स्वप्न आहे, एक दिवस असा येईल जसं मी म्हटलं आहे की तो कधी येईल माहीत नाही आहे, पण त्या दिवशी मी हे सगळं सोडून निघून जाईल, हेच माझं स्वप्न आहे.
1: तुमचा हा डोंगरावर जाण्याचा काळ जास्तीत जास्त लांबू देत, आणखीनही तुमच्या नावावर खूप कादंबऱ्या जमा असू देत आणि तुम्हाला उत्तम पद्धतीचा मराठी वाचक लाभू देत. त्यामुळे तुमच्या हातून उत्तम उत्तम लिखाण व्हावं अशा शुभेच्छा देते. आणि कधीतरी तुम्हाला त्या डोंगरावर जाऊन शांत बसावं वाटतंय तर तशी स्वस्थतासुद्धा तुम्हाला इथंच लाभू दे अशा शुभेच्छा मी आपल्या सगळ्या श्रोत्यांकडून तुम्हाला देते. आपण इथं आलात आणि अगदी मनमोकळा संवाद साधलात. खूप आभारी आहे. धन्यवाद.
0: खूप खूप धन्यवाद.

0: श्रोते, आत्ताच आपण देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट हा कार्यक्रम ऐकलात. यामध्ये युवा कादंबरी लेखक नितीन थोरात यांची स्नेहा अवसरीकर यांनी घेतलेली मुलाखत भाग दुसरा आपण ऐकलात. सादरकर्ते होते सुमित श्रीवात.
1: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
2: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
1: संपर्क 89 29 30 41 42.
3: देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट या कार्यक्रमाचे प्रायोजक होते देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी.
0: श्रोते हो, संध्याकाळचे 5:30 वाजलेत. प्रसारित करीत आहोत पुन्हा आय केअर सांजधारा.
3: पुना आय केअर सांजधारा या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुना आय केअर, मिशन हेल्दी आईज.
4: सांजधारा या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक.
5: स्वतःचं घर म्हणजे आपुलकी, आधार आणि आपलं स्वप्न.
4: जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे घेऊन आली आहे गृह कर्जाची खास योजना.
5: फक्त 7.75% व्याजदरापासून तेही 3 कोटी रुपयांपर्यंत.
4: तसंच तुमच्या वेगवान स्वप्नाला आता जनता बँकेचं पाठबळ.
5: चारचाकी वाहनासाठी कर्ज फक्त 8.40%
4: तर दुचाकीसाठी फक्त 10% व्याजदरापासून.
5: आमच्या सर्व कर्ज योजनांमध्ये कमीत कमी व्याजदर, कमीत कमी कागदपत्र, कमीत कमी प्रोसेसिंग फी, त्वरित मंजुरी आणि गतिमान वितरण.
4: आजच आपलं स्वतःचं घर आणि वाहन घेण्याचं स्वप्न साकार करा.
5: अधिक माहितीसाठी आजच भेट द्या आपल्या जवळच्या शाखेला.
4: सहकार्यम यशोधनम, जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक.
5: विश्वास आणि सुविधा दोन्ही तुमच्या सेवेत.
6: गोड गुपित, गोड गुपित,

कार्यक्रमाच्या सुरुवातीला ही रचना आपण ऐकली शांताराम आठवले यांची 10 वाजता या चित्रपटासाठी मंजू यांच्या स्वरात आणि संगीत दिलं होतं केशवराव भोळे यांनी. यानंतरचं गीत थोड्याच वेळात.

0: वटपौर्णिमा म्हटलं की आठवते ती सत्यवान सावित्रीची गोष्ट. वडाच्या ऑक्सिजन उत्सर्जनामुळं या झाडाचं निसर्गातलं महत्त्व आणि त्यासंबंधी जोडली गेलेली व्रतवैकल्ये. मैत्रिणींनो, आजच्या काळात वडाला प्रदक्षिणा घालणं किंवा उपास धरणं कदाचित थोडं मागं पडेलही, पण आपल्या नवऱ्याची आणि दीर्घ संसार सहजीवनाची प्रार्थना मात्र प्रत्येक स्त्री नक्कीच करेल. यावेळच्या सखी संदेश कार्यक्रमाचा विषय आहे जोडी तुझी माझी. आपल्या सहजीवनाच्या आठवणी, किस्से, बिकट प्रसंग, कसोटी पाहणारे क्षण, तर काही मनमुराद हास्याचे क्षण, हे सारं आम्हाला ऐकायला आवडेल. सखी संदेश या कार्यक्रमात फोन करा मंगळवारी अर्थात 23 जूनला सकाळी 11 वाजता. फोन नंबर नेहमीचेच 020-2553-1705 आणि 2553-1706. जोडी तुझी माझी जरूर फोन करा मंगळवारी 23 जूनला सकाळी 11 वाजता.
1: नाते जुळले मनाशी मनाते.
2: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण घेतात पुणे युद्धवरती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. यानंतरचं गीत एका व्यावसायिक विश्रांतीनंतर.

0: पुना आयकेअर मध्ये FDA अप्रूव्ड झाई स्माइल प्रो प्रोसिजर मुळे 10 सेकंदापेक्षा कमी लेजर एक्सपोजर न फास्टर रिकव्हरी सह तुम्ही तुमचा चष्मा सहज घालवू शकता. पुना आयकेअर, कर्वे रोड आणि आकांक्षा पुना आयकेअर वानवडी इथं. संपर्क 73-502-77-77-9.
1: श्री स्वामी स्नेह डायनिंग हॉल.
2: घरी पाहुणे आले मग स्वामी स्नेह डायनिंग हॉल आहे ना.
1: चांदीच्या ताटात, पेशवाई थाटात अस्सल महाराष्ट्रीयन जेवणाचा आस्वाद घ्यायला नक्की भेट द्या.
2: केळवण असो वा व्याही भोजन किंवा असो स्नेह भोजन, फक्त स्वामी स्नेह डायनिंग हॉल मध्येच.
1: स्वामी स्नेह डायनिंग हॉल, मोरया गोसावी मंदिराजवळ, चिंचवडगाव, चिंचवड, पुणे. संपर्क 94-22-311-106.
3: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येताय आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
4: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे खोरे दालन. पुना गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
3: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुना गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.

0: शरीराला हिलिंगची गरज असते, तसंच मनालाही हिलिंगची गरज असते.
1: वर्षानुवर्ष मनात दाबून ठेवलेल्या भावना मनामध्ये आणि शरीरामध्येही ताण निर्माण करतात.
0: म्हणूनच मनाचं हिलिंग जरूर करा.
1: आतून हलकं, शांत आणि पॉझिटिव्ह वाटण्यासाठी हे खूप गरजेचं आहे.
0: यासाठीच आर्ट ऑफ हिलिंगच्या शारदा कर्वे मॅडम घेऊन येत आहेत इंट्रोडक्टरी सेमिनार.
1: रविवार दिनांक 21 जून रोजी गांधी भवन कोथरूड येथे सकाळी 9:30 ते 13:30 या वेळेत.
0: सेमिनारच्या अधिक माहितीसाठी आणि रजिस्ट्रेशन साठी संपर्क 75 17 92 34 56
1: 7517923456.
2: तुम्हाला माहित आहे का, जगातील अनेक विकसित देशांमध्ये आरोग्य विषयक मोफत सेवा हे आजही एक स्वप्नच आहे, पण भारतात मात्र हा प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे. आयुष्यमान भारत योजनेच्या माध्यमातून 60 कोटींपेक्षा जास्त लोकांना 5 लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार दिले जात आहे, आणि 19,000 पेक्षा जास्त जनऔषधी केंद्रांच्या माध्यमातून तब्बल 90% कमी किमतीत औषधे उपलब्ध करून दिली जात आहेत.
3: किसी एक व्यक्ति की जमीन, घर, गहने या दूसरा कोई सामान बीमारी के खर्च में बिकने से बचा है, गिरवी रखने से बचा है, तो ये आयुष्मान भारत की बहुत बड़ी सफलता है.
2: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जनकल्याणाची.

0: प्रत्येकीलाच प्रतिमा मध्ये जायची घाई झाली आहे,
1: कारण प्रतिमा मध्ये सर्व तऱ्हेच्या साड्या, ड्रेस मटेरियल्स आणि सलवार कमीजच्या फ्रेश स्टॉक वर आहे 60% डिस्काउंट.
2: आपली प्रतिमा आता आणखीनच एक्सक्लुसिव्ह. प्रतिमा एक्सक्लुसिव्ह, चळक रोड, पुणे.
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
4: सागवानाच्या, आंब्या फणसांच्या पानावर वाजणाऱ्या पावसाच्या थेंबात एक प्रकारची लय असते. खूप पाणी साचल्यावर लाल लाल गढूळ पाण्याने भरून वाहणारे ओढे म्हणजे परहे, हे सुद्धा एका ठराविक सुरात गरजत रोरावत वाहतात. उन्हाळ्यात या ओढ्यांमधूनच वाडीवाडीत जाणारे रस्ते असतात. या वाहणाऱ्या सुसाट पाण्यामुळे मिटून जातात. त्यावर घातलेले साकव म्हणजे छोटेखानी लाकडी काठ्यांचे पूल हे सुद्धा या पाण्याबरोबर वाहून जातात आणि मग अल्याड पल्याडची वाटच बंद होऊन जाते.
5: यावेळच्या साहित्य सौरभ कार्यक्रमात सोमवारी 22 जूनला सायंकाळी 6:30 अवश्य ऐका चारुता प्रभुदेसाई यांचा ललितबंध आणि कविता वाचन. साहित्य सौरभ कार्यक्रमात सायंकाळी 6:30 सोमवारी 22 जूनला.
6: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कार्यक्रम पुन्हा आय केअर सांज धारा.

0: अशा अमूल्य डोळ्यांची तपासणी तुम्ही यापूर्वी कधी केली होती? नसेल केली तर आजच करून घ्या पूना आय केअर मधून. पूना आय केअर, कर्वे रोड आणि आकांक्षा पूना आय केअर, वानवडी इथे. संपर्क 73-502-77-77-9. पूना आय केअर, मिशन हेल्दी आईज. प्रिया, सगळे उपचार करून झाले पण मी आई नाही ग होऊ शकले.
1: मधु, तू एकदा भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर मध्ये जा ना. त्यांच्याकडे उत्तम सक्सेस रेट, अनुभवी डॉक्टर्सची टीम, पारदर्शक उपचार आणि सर्व अद्ययावत IVF ट्रीटमेंट्स एकाच छताखाली आहेत.
0: हो,
1: आम्हाला तर खूप चांगला अनुभव आलाय.
0: ए मग आम्ही एकदा प्रयत्न करतो. मला भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटरचा नंबर दे ना.
1: घे ना, 8800551878. भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, नवी पेठ, पुणे.
2: हर घर में एक ही बात, एक ही नाम गूंजेगा.

0: AMFI registered Christian Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration. Crescent Mutual Fund गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. सर्व योजना संबंधित कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावी.
1: डेंटॉनिक बाळाचे दात सुलभतेने येण्यासाठी 3 पिढ्यांहून अधिक काळ अनुभव सिद्ध. डेंटॉनिक होमिओ लॅबोरेटरीजच्या उपयुक्त होमिओपॅथिक गोळ्या. डेंटॉनिक
2: नकलेपासून सावधान.
1: डेंटॉनिक.
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
4: श्रोत्या आपण ऐकत आहात पुढे विविध भारती 101 FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत वारसा लक्ष्मीचा.

0: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. सर्व योजना संबंधित कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावी.
1: डेंटॉनिक, बाळाचे दात सुलभतेने येण्यासाठी 3 पिढ्यांहून अधिक काळ अनुभव सिद्ध. डेंटॉनिक, होमिओ लॅबोरेटरीजच्या उपयुक्त होमिओपॅथिक गोळ्या. डेंटॉनिक,
2: नकलेपासून सावधान.
1: डेंटॉनिक.
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
4: श्रोते, आपण ऐकत आहात पुढे विविध भारती, 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत वारसा लक्ष्मीचा या चित्रपटातलं हे गीत अनुराधा पौडवाल आणि सहकारी यांच्या स्वरात. शांता शेळके यांची रचना, संगीत श्रीधर फडके यांचं.

श्रोते हो, कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत आपली माणसं या चित्रपटातलं आशा भोसले आणि सुरेश वाडकर यांच्या मुख्य स्वरातलं हे गीत. गीतरचना आहे सौमित्र यांची, संगीत अशोक पत्की यांचं.

0: श्रोतेव सुरेश वाडकर आणि अनुराधा पौडवाल यांच्या स्वरात ही सौमित्र यांची रचना आपण ऐकलीत. यानंतरचं गीत एका व्यावसायिक विश्रांतीनंतर.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कार्यक्रम पुन्हा आय केअर सांज धारा.
2: मंगल नात्यांच्या स्नेहबंधांना परंपरेचा सुवास लाभला. अधिक महिन्याच्या शुभक्षणी जावयाच्या मानाचा सोहळा खुलला. अधिक महिन्याच्या निमित्ताने श्री विष्णुरूप जावयाला दिल्या जाणाऱ्या वाणाचा मंगल समारंभ साजरा करा. रुचकर भोजन आणि खास आदरातिथ्यासह दुर्वांकूर डायनिंग हॉलमध्ये आमरसासह दोन स्वीट्स आणि चौरस आहाराने सजलेली लज्जतदार मेजवानी. जिव्हा तृप्त करणारा जिव्हाळा दुर्वांकूर डायनिंग हॉल, हत्ती गणपती चौक, टिळक रोड, पुणे.
3: आई, आज तू या जगात नाहीस, पण तुझी खूप आठवण येते ग. 9 दिवस झाले आज माझं ऑपरेशन होऊन, अजूनही मी हॉस्पिटलमध्येच आहे. 9 महिने पोटात वाढवलेल्या या तुझ्या लेकीला तू अगदी तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं होतंस. माझ्या प्रत्येक आजारपणात रात्र जागली होतीस. बाळंतपणात तर जितकी माझ्या बाळाची काळजी घेतली तितकीच माझी काळजीही तू घेतलीस. पण आज जेव्हा इतका मोठा आजार झाल्याचं मला कळलं तेव्हा पायाखालची जमीन सरकली ग. वाटलं आता कोण माझी आईसारखी काळजी करणार, कशी या आजारातून मी बाहेर पडणार. पण आई, इथे ऍडमिट झाल्यापासून सगळ्या गोष्टी त्यांनी अगदी आईच्या मायेनं केल्या. ऑपरेशन नंतरची काळजी सुद्धा तुझ्या इतक्याच प्रेमानं घेतली आणि म्हणूनच या आजारातून मी पूर्ण बरी होऊ शकले. आई, तुझी जागा कोणीच नाही घेऊ शकत, पण तुझ्यासारखा आधार आणि ममता इथे मात्र मला नक्कीच मिळाली.
4: सौजन्य निओ विमेन्स हॉस्पिटल, आपटे रोड, पुणे. संपर्क 8888576666.
2: संगीताचं माधुर्य, ध्यानाची शांतता आणि भक्तीची दिव्यता हे तिन्ही अनुभवण्यासाठी या एका अविस्मरणीय भक्तिमय संध्याकाळी मेलडी ऑफ भक्ती मध्ये सहजयोग परिवार पुणे सादर करत आहे परमपूज्य श्री माताजी निर्मला देवी प्रणित मेलडी ऑफ भक्ती या संगीत, योग आणि ध्यानाचा एक अद्वितीय उत्सव. प्रसिद्ध कलाकारांच्या भक्तिमय सादरीकरणासह अनुभवा अंतर्मनाला स्पर्श करणारा आनंद आणि आध्यात्मिक उन्नती. शनिवार 27 जून संध्याकाळी 5 ते 8 बालगंधर्व रंगमंदिर पुणे इथे. प्रवेश पूर्णपणे विनामूल्य. आजच नोंदणी करा मेलडी ऑफ भक्ती .in या वेबसाईट वर. मेलडी ऑफ भक्ती, जिथे संगीत बनतं ध्यान आणि ध्यान बनतं आनंद.
5: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
0: श्रुतो कार्यक्रमात यानंतर

श्रोतो, कार्यक्रमात यानंतर ऐकूयात सुरेश वाडकर आणि अनुराधा पौडवाल यांच्या मुख्य स्वरात राणीने डाव जिंकला या चित्रपटातलं हे गीत. शांताराम नांदगावकर यांची गीतरचना, संगीत आहे अशोक पत्की यांचं.

0: श्रोतेहो, या गीताबरोबरच आजचा हा कार्यक्रम आम्ही आता इथंच समाप्त करत आहोत.
1: पुन्हा आयकर सांझ धारा या कार्यक्रमाचे प्रायोजक होते पुन्हा आयकर मिशन हेल्दी आईज.
2: सांझ धारा या कार्यक्रमाचे सहप्रायोजक होते जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक.
0: श्रोतेहो, संध्याकाळचे 6 वाजलेत, ऐकूयात पुढे वृत्तांत.
3: विविध भारती पुणे, संध्या खान सादर करत आहे पुणे वृत्तांत. दक्षिण काशी म्हणून ओळखलं जाणारं करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर आणि परिसर शासन 1500 कोटी रुपयांचा निधी खर्चून विकास कॉरिडॉर म्हणून विकसित करत आहे ही बाब सर्व भाविकांसाठी अत्यंत अभिमानास्पद असल्याची भावना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज कोल्हापूर इथं व्यक्त केली. पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर आयोजित कृतज्ञता सोहळा सभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, सहपालकमंत्री माधुरी मिसाळ आणि इतर मान्यवर उपस्थित होते. 7व्या शतकातील या प्राचीन मंदिराच्या परिसरातील सुमारे 41 लहान मोठ्या मंदिरांचं संवर्धन करून हा परिसर पुढील 6 महिन्याच्या आत विकसित करण्यात येणार आहे असं शहा यांनी सांगितलं. या ठिकाणी अन्नछत्र सुरू करण्याबाबत आपण सकारात्मक असल्याचंही ते म्हणाले. आपल्या वारशाचं, संस्कृतीचं जतन संवर्धन करणारं आणि त्याला चालना देणारं हे शासन असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारकिर्दीत आर्थिक, संरक्षण, सुरक्षितता या सर्वच क्षेत्रात झालेल्या प्रगतीची मांडणी करताना ते म्हणाले की देशातील एक एक घुसखोर शोधून काढल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरातील विद्यापीठ हायस्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात आज साजरा करण्यात आला. राष्ट्रीय औषधी वनस्पती मंडळ आयुष मंत्रालयाद्वारे पुरस्कृत पश्चिम विभागीय औषधी वनस्पती सहसुविधा केंद्र, वनस्पतीशास्त्र विभाग सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचं विद्यापीठ हायस्कूल यांच्याद्वारे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावर्षी निरोगी वृद्धत्वासाठी योग या जागतिक संकल्पनेवर आधारित कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांचं औषधी रोप देऊन स्वागत करण्यात आलं. पुण्यातील योगी

0: ओम श्री आचार्य शिवयोगचे मुख्य योग मार्गदर्शक शिव आचार्य यांनी विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना विविध योगासनं, प्राणायाम आणि ध्यान साधनेचं प्रात्यक्षिक करून योगाचे आरोग्यदायी लाभ समजावून सांगितले. प्रमुख संशोधक प्राध्यापक डॉ दिगंबर मोकाट यांनी निरोगी वृद्धत्वासाठी योग आणि औषधी वनस्पतींचं महत्त्व या विषयावर मार्गदर्शन करत योग आणि वनस्पतीशास्त्र यांचा आरोग्य संवर्धनासाठी असलेला परस्पर संबंध स्पष्ट केला. राष्ट्रीय बांधकाम संहितेमधील अग्नी आणि जीवित सुरक्षा नियमांतर्गत राज्यातील सर्व बांधकाम प्रकल्प, डेटा सेंटर, ईव्ही पार्किंग, मेट्रो स्थानकं, वखार, तंत्रज्ञान उद्यानं यासारख्या आधुनिक पायाभूत सुविधांसाठी स्वतंत्र अग्निसुरक्षितता निकष लागू होणार असून अग्निसुरक्षितता व्यवस्थेत मोठा बदल घडणार आहे अशी माहिती महाराष्ट्र अग्निशमन सेवेचे संचालक आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य अग्निशमन अधिकारी संतोष वारिक यांनी दिली. भारतीय अग्नी आणि सुरक्षितता संघटनेच्या पुणे शाखेतर्फे आयोजित एका तांत्रिक परिषदेत वारिक बोलत होते. महाराष्ट्र अग्निशमन सेवा, पुणे महानगरपालिका आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांच्या सहकार्यानं वाकड इथं ही परिषद पार पडली. कौशिक आश्रम संघाच्या ज्येष्ठ प्रचारकांची सेवा करणारं कर्तव्यपूर्तीचं केंद्र आहे अशी भावना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य भैयाजी जोशी यांनी आज पुण्यात व्यक्त केली. पुण्यातील मित्रमंडळ सोसायटीमध्ये असलेल्या कौशिक आश्रम या वास्तूच्या पुनर्निर्माणानिमित्त आयोजित कृतज्ञता सत्कार कार्यक्रमात जोशी बोलत होते. संघाच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे संघचालक प्राध्यापक नानासाहेब जाधव आणि संस्थेचे विश्वस्त दिवाकर पांडे यावेळी उपस्थित होते. कौशिक आश्रम पुनर्निर्माणाच्या कार्यात मोलाचं योगदान दिलेल्या हितचिंतकांचा प्रातिनिधिक सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. आत्मीयता, समाधान आणि आनंदाचं वातावरण ज्या वयात अनुभवायला मिळालं पाहिजे असे ज्येष्ठ कार्यकर्ते कौशिक आश्रम इथं राहणार आहेत असं जोशी यांनी सांगितलं. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचं प्रतीक असलेल्या बालगंधर्व रंगमंदिराचा 58वा वर्धापन दिन महोत्सव 24 जूनपासून 3 दिवस साजरा करण्यात येणार आहे. बालगंधर्व परिवार ट्रस्टच्या वतीनं आयोजित करण्यात येणारा हा महोत्सव गेल्या 19 वर्षांपासून आयोजित केला जातो अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. या महोत्सवात वाद्यवृंद क्षेत्रात 65 वर्ष उल्लेखनीय योगदान देणारे मेलडी मेकर्सचे निर्माते अशोक कुमार सराफ यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात येणार आहे. तसंच पद्मश्री पुरस्कार प्राप्त रघुवीर खेडकर यांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांत मध्ये. नमस्कार.
1: श्रोतेव, पुणे वृत्तांत आपण ऐकला तर विविध भारती सेवेच्या पुणे केंद्रावर 6:05:30 झाली आहेत. ऐकूयात देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेराच्या लेन्समधून.
2: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
3: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
2: संपर्क 89 39 41 42.
4: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेराच्या लेन्स मधून या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू.

0: मंडळी 1957 मध्ये प्रदर्शित झालेल्या नया दौर या चित्रपटातलं हे गीत लिहिलं होतं साहिर लुधियानवी यांनी. संगीत दिलं होतं ओ पी नय्यर यांनी, तर स्वर होता आशा भोसले आणि मोहम्मद रफी यांचा. हे गाणं ऐकलं की आपल्याला आठवतात बघा घोडा गाडीमधून जाणारे दिलीप कुमार आणि वैजयंतीमाला. चित्रपटाची कथा होती अख्तर मिर्झा यांची. मंडळी 1957 मध्ये सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट आणि दशकातला दुसरा सर्वाधिक कमाई करणारा हा हिंदी चित्रपट होता. नंतर मदर इंडियाने या चित्रपटाचा विक्रम मोडला. या चित्रपटाची कथा ही माणूस विरुद्ध यंत्र या संकल्पनेवर आधारित होती, ज्यामध्ये चित्रपटात शेवटी टांगा विरुद्ध बस अशी स्पर्धा दाखवण्याचं लेखकांनी योजिलं होतं. पण सुबोध मुखर्जी, मेहबूब खान आणि राज कपूर यांच्यासारख्या चित्रपटसृष्टीतील दिग्गजांना ही आगळी वेगळी संकल्पना बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरणार नाही असं वाटलं आणि म्हणून त्यांनी ही कथा नाकारली सुद्धा. पण बी आर चोप्रा यांना ही कल्पना आवडली आणि त्यांनी या चित्रपटाची निर्मिती केली. या चित्रपटासाठी दिलीप कुमार यांना विचारल्यानंतर त्यांनी शंकर या पात्राची मुख्य भूमिका नाकारली होती, पण त्यांचे जवळचे मित्र आणि सुप्रसिद्ध गायक अशोक कुमार यांनी ही कथा ऐकवण्यासाठी त्यांचं मन वळवलं. मग कथा ऐकल्यानंतर दिलीप कुमार यांनी लगेच होकार दिला. चित्रपटात अभिनेत्री म्हणून पहिली पसंती मधुबाला यांना देखील होती बरं का, पण शूटिंग हे 45 दिवस भोपाळमध्ये आउटडोर होतं आणि हे शेड्यूल त्यावेळी मधुबालाच्या वडिलांना मान्य नव्हतं, कारण त्यांची प्रकृती ठीक नसल्याने मधुबाला आपल्या जवळच राहावी अशी त्यांची इच्छा होती. म्हणून मधुबाला यांनी देखील हा चित्रपट नाकारला. मग बी आर चोप्रा यांनी वैजयंतीमाला यांना चित्रपटासाठी विचारलं आणि त्यांनी लगेच होकार देखील दिला. मंडळी याच चित्रपटाच्या अजूनही काही गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे, पण या छोट्याशा विश्रांतीनंतर.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगूट आणि देहू.
0: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
2: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगूट आणि देहू.
0: संपर्क 89 39 41 42. मंडळी देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत.

आपण बोलतोय 1957 मध्ये प्रदर्शित झालेल्या नया दौर या चित्रपटाबद्दल. आत्ता जे गाणं आपण ऐकलं त्याचे बोल होते साहिर लुधियानवी यांचे, संगीत होतं ओपी नय्यर यांचं आणि स्वरबद्ध केलं होतं आशा भोसले आणि मोहम्मद रफी यांनी. चित्रपटात बस विरुद्ध टांगा अशी शर्यत दाखवली आहे आणि त्यासाठीच

रस्ता तयार करण्याची गरज गावकऱ्यांना असते. सुरुवातीला शंकरच्या या पैजेला सगळे गावकरी विरोध करतात, पण नंतर मात्र शंकर म्हणजेच दिलीप कुमार आणि वैजयंती माला म्हणजेच रजनी सर्वांना मनवतात आणि रस्ता तयार करण्याचं काम सुरू करतात. त्यावेळेला हे गाणं आपल्याला चित्रपटात बघायला मिळतं. या गाण्याबरोबरच ये देश है वीर जवानों का, रेशमी सलवार कुर्ता जाली का, उडे जब जब जुल्फे तेरी ही गाणी सुद्धा भरपूर गाजली बर का. या चित्रपटातल्या गाण्यांच्या चाली या ओपी नय्यर साहेबांना कशा सुचल्या माहितीये? बी आर चोप्रा यांच्या एक ही रास्ता या दुसऱ्या चित्रपटाच्या 25व्या आठवड्याच्या सोहळ्यात एका पंजाबी लोकनृत्य पथकाला बोलवलं होतं, ज्यांनी त्यांच्या पंजाबी गाण्यांचं सादरीकरण त्या सोहळ्यात केलं होतं आणि या सोहळ्याला ओपी नय्यर हजर होते. तिथूनच या पंजाबी गाण्यांच्या चालीची प्रेरणा त्यांना मिळाली. मंडळी, चित्रपटाला 5वा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला आणि सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून दिलीप कुमार, सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक म्हणून ओपी नय्यर आणि सर्वोत्कृष्ट कथा म्हणून अख्तर मिर्झा यांना देखील फिल्मफेअरचे पुरस्कार मिळाले. बघा ना, जी कथा नाकारली गेली होती त्या कथाकाराला सर्वोत्कृष्ट कथा म्हणूनही पुरस्कार मिळू शकतो. फक्त आपला आपल्या कलाकृतीवर विश्वास असला पाहिजे. आणि या चित्रपटासाठी दिलीप कुमार यांनी सलग तिसऱ्या वर्षी आणि एकूण चौथ्यांदा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार जिंकला होता बरं का. हा चित्रपट इतका लोकप्रिय झाला की 1958 मध्ये पट्टलियन सप्थम या नावाने तो तमिळमध्ये डब पण करण्यात आला. आणि तुम्हाला आठवतं का मंडळी, 2001 मध्ये आमिर खान प्रोडक्शन्सचा लगान हा पण चित्रपट आला होता. अहो, तो सुद्धा या चित्रपटाच्या कथेवरूनच प्रेरित होता. चित्रपटांबद्दलच्या अशाच अनेक विविध गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेराच्या लेन्स मधून या कार्यक्रमाच्या उद्याच्या भागात. आणि आता ऐकूयात नया दौर या चित्रपटातलं साहिर लुधियानवी यांचं ओ पी नय्यर यांनी संगीतबद्ध केलेलं, मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांच्या आवाजातलं हे एक सदाबहार गीत.

0: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून या कार्यक्रमाचे प्रायोजक होते देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड पिरंगुट आणि देहू.
1: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
2: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड पिरंगुट आणि देहू.
1: संपर्क 89 29 30 41 42.
3: श्रोतेव हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विद्यभारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. संध्याकाळचे 6:15 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत
4: डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
3: कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात मराठा तितुका मेळावा या चित्रपटातलं हे गीत आशा भोसले यांच्या स्वरात. रचना आहे शांता शेळके यांची आणि संगीत आहे आनंद खान यांचं. श्रोते हो, आज ज्येष्ठ अभिनेते चंद्रकांत गोखले यांचा स्मृतिदिन. हे गीत आहे त्यांच्यावरच केंद्रित.

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे, सिद्धिविनायक क्लिनिक, गीतांजली.
1: गुडघेदुखीसाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 9595249159. स्वतःचं घर म्हणजे आपुलकी, आधार आणि आपलं स्वप्न.
2: जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे घेऊन आली आहे गृह कर्जाची खास योजना.
1: फक्त 7.75% व्याजदरापासून तेही 3 कोटी रुपयांपर्यंत.
2: तसंच तुमच्या वेगवान स्वप्नाला आता जनता बँकेचं पाठबळ.
1: चारचाकी वाहनासाठी कर्ज फक्त 8.40%
2: तर दुचाकीसाठी फक्त 10% व्याजदरापासून.
1: आमच्या सर्व कर्ज योजनांमध्ये कमीत कमी व्याजदर, कमीत कमी कागदपत्र, कमीत कमी प्रोसेसिंग फी, त्वरित मंजुरी आणि गतिमान वितरण.
2: आजच आपलं स्वतःचं घर आणि वाहन घेण्याचं स्वप्न साकार करा. जनता सहकारी बँक लिमिटेड.
3: नीता अगं, ऑनलाईन पेमेंट सुरू केल्यापासून इतका गोंधळ होतो ना, हिशोबच जुळत नाहीये.
4: थांब, मी माझ्या कॅल्क्युलेटरलाच बोलवते. ओम.
5: अलो मम्मा.
4: अनु मावशीला हिशोब करायला मदत कर.
5: सांग मावशी.
3: अरे, 4-4 आकडी आहे.
5: अगं तू सांग मावशी.
3: बर, किराणा 4318, इस्त्री 112, लाईट बिल 1739, दूध 2160 आणि शॉपिंग 4782. सांग बरं.
5: 13111.
3: करेक्ट. अरे, हेच तर जुळत नव्हतं. ए, हा तर सुपर फास्ट कॅल्क्युलेटर
4: आहे.
3: पण कसं आलं तुला?
4: अगं, सक्सेस अबॅकस मुळे.
3: हो का? मग मी पण चिंकीला घालते सक्सेस अबॅकसच्या क्लासला आणि तिलाही बनवते सुपर फास्ट कॅल्क्युलेटर.
6: मुलांना बनवा कॅल्क्युलेटर सारखे फास्ट सक्सेस अबॅकस. ऑनलाईन आणि ऑफलाईन क्लासेस साठी संपर्क 88 88 56 00 11, 8888 5600011.
7: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे सिद्धिविनायक क्लिनिक गीतांजली.
1: मणके दुखीसाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59.
2: जागतिक योग दिनानिमित्त मोफत मार्गदर्शन.
3: रोग झाल्यानंतर औषधोपचार करण्यापेक्षा रोग होऊच नयेत यासाठी
2: स्वास्थ्य विषयक समाजरत्न, स्वास्थ्य रत्न, जीवन गौरव तसेच अनेक राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित
3: स्वास्थ्य तज्ञ प्राध्यापक डॉक्टर शशिकांत कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधा.
2: लक्षात ठेवा, जागतिक योग दिनानिमित्त मोफत मार्गदर्शन प्राध्यापक डॉक्टर शशिकांत कुलकर्णी यांचे.
3: संपर्क 98 22 41 69 64
2: 9822418964.
4: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
0: श्रोतेव कार्यक्रमात यानंतर ऐकूयात आम्ही दोघे राजाराणे या चित्रपटातलं हे गीत विनय मांडके आणि आशा भोसले यांच्या मुख्य सुरात. शांताराम नांदगावकर यांची ही रचना. संगीत आहे राम लक्ष्मण यांचं.

0: आपण ऐकता डॉक्टर परीक्षित फेगडे सिद्धिविनायक क्लिनिक गीतांजली.
1: सांधेदुखीसाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59.

0: अशी सोनुली बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
1: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
0: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866-91-676-72.
2: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
3: श्रोतो, कार्यक्रमात यानंतर ऐकूयात घरकुल या चित्रपटातलं हे गीत. अरुण सरनाईक, प्रमिला दातार आणि राणी वर्मा यांच्या मुख्य स्वरात हे गीत आहे. गीतरचना शांता शिळके यांची आहे आणि संगीत सी रामचंद्र यांचं.
4: लल्ला लल्ला लल्ला ला.

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे सिद्धिविनायक क्लिनिक गीतांजली.
1: या अशा आवाजाने तुमचंही घर भरून जाईल,
2: कारण आता अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि योग्य मार्गदर्शनानं बाळ होऊ शकतं.
1: तुम्ही आई बाबा होऊ शकता.
2: सौजन्य डॉक्टर मृण्मयी धर्माधिकारी यांचं सिल्वर लाइनिंग आयव्हीएफ सेंटर, हडपसर, पुणे.
1: संपर्क 78-23-84-11-20
2: 7823-84-1120.
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
0: श्रोतेव कार्यक्रमात यानंतर ऐकूया सुमन कल्याणपूर यांच्या मुख्य स्वरात रमेश अनावकर यांची ही गीतरचना. संगीत आहे दशरथ पुजारी यांचं.

0: विद्यार्थी सेवेचं हे पुणे केंद्र आहे. श्रोतेहो आपण ऐकत आहात मराठी मिश्र गीतांचा कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित फेगडे, सिद्धिविनायक क्लिनिक, गीतांजली.
1: पॅरालिसिससाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59.

0: रमेश डाईंग, सर्व प्रकारच्या ब्रँडेड रेनकोट, छत्री, जॅकेट साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईंग, आजच जवळच्या शाखेस भेट द्या.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

आशा भोसले आणि अरुण दाते यांच्या स्वरातलं हे गीत मंगेश पाडगावकर यांचं होतं. रचना होती मंगेश पाडगावकर यांची आणि संगीत होतं श्रीनिवास खळे यांचं. श्रोते हो, या गीताबरोबरच आजचा हा कार्यक्रम आम्ही आता

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे गीतांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक होते डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
1: श्रोते, विविध भारती सेवेचं हे पुणे केंद्र आहे. संध्याकाळचे 7:15 वाजलेत. ऐकूयात यानंतरचा कार्यक्रम.
2: श्रोते हो, ओंकार आयुर्वेद अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर सत्यन गुजर यांचे ओंकार आयुर्वेद, व्याधीमुक्त आनंदी जीवनासाठी. स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम आतुरस्य विकार प्रशमनम च, म्हणजेच आयुर्वेद ही फक्त चिकित्सा पद्धती नाही तर निरोगी जीवनासाठीची जीवन पद्धती आहे.
3: म्हणूनच सर्व प्रकारच्या व्याधींवरील परिपूर्ण शास्त्रोक्त आयुर्वेदिक उपचारांसाठी आणि निरोगी आयुष्यासाठी वैद्य सत्यन गुजर यांचे ओंकार आयुर्वेद, व्याधीमुक्त आनंदी जीवनासाठी.
2: संपर्क 98221 99 851.
0: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घुडके सराफ. प्रेमात पडावे अशीच कलाकुसर.
4: कमी वजनाच्या अत्यंत लोकप्रिय देखण्या दागिन्यांसाठी खास दालन
5: जितेंद्र घोडके सराफ.
6: फोन नंबर आहे 8390212143 किंवा 9881211748.
5: जितेंद्र घोडके सराफ, बिझी लँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे.

भगवद्गीतेच्या तिसऱ्या अध्यायातला हा 12वा श्लोक. या गीता श्लोकाचा मराठीत समश्लोकी अनुवाद करताना आचार्य विनोबा भावे म्हणतात, यज्ञ तुष्ट तुम्हा देव भोग देतील वांछित, त्याचे त्यास न देता जो खाय तो एक चोरची. या श्लोकातल्या यज्ञ आणि देव या शब्दांचे नेमके अर्थ लक्षात घेऊया. यज्ञ म्हणजे थोडक्यात निस्वार्थी वृत्तींनी दुसऱ्यासाठी केलेलं कर्म. माऊली ज्ञानदेव म्हणतात, स्वधर्म जो बापा तो नित्य यज्ञ जाण पा. स्वधर्म पालन हा नुसता यज्ञ नव्हे, तो नित्य यज्ञ अखंड सुरू राहणारा यज्ञ. आणि देव म्हणजे परलोकातील देवदेवता आहेतच, पण इहलोकातले श्रेष्ठ पूज्य आदरणीय अशा व्यक्तींचाही देव या शब्दात समावेश होतो. तुमच्या यज्ञरूप कर्मांनी स्वधर्म पालनाने संतुष्ट झालेले देव तुम्हाला इष्ट असे भोग देतील. यातला इष्ट शब्द फार महत्वाचा आहे. स्वामी वरदानंद भारती सांगतात, ईश म्हणजे इच्छा करणं. या धातूपासून इष्ट हा शब्द निर्माण झाला. पण तरी केवळ इच्छा केलेलं ते इष्ट नव्हे. इष्ट म्हणजे योग्य ते, जे हितकर आहे ते, जे श्रेयस आहे ते, तेच भोग देव आपल्याला देतील. कशाची इच्छा करावी, किती मिळालं म्हणजे ते योग्य आहे हे आपल्याला कळत नाही. रजोगुण तमोगुणाचं मनबुद्धीवर आवरण असल्यामुळे होणाऱ्या इच्छा उत्कट असल्या तरी त्या योग्य नसतात. आपल्या इच्छा कशा असतात? एक भिकारी असतो, त्याला देव प्रसन्न होतो आणि सांगतो, तुला काय हवं ते माग, ते मी तुला देईन. विचार करून भिकारी सांगतो, देवा माझी भीक मागण्याची झोळी फाटली आहे, त्यामुळे माझी खूप अडचण होते, मला एक दणकट मजबूत अशी झोळी दे. आपण मनातल्या मनात त्या भिकाऱ्याला हसतो, त्याला मूर्ख ठरवतो, पण आपण त्याच्यापेक्षा काय वेगळे होत. माझ्या सांसारिक अडचणी दूर कर हीच आपली देवाकडे मागणी असते. आपल्या शाश्वत कल्याणासाठी आपण देवाकडे काय मागतो, पण देणारा जो देव आहे त्याच्या ठिकाणी योग्य अयोग्याचा निर्णय प्रामाणिकपणे नांदत असतो. त्यामुळे मागणाऱ्यांनी मागितलं तरी देणाऱ्यांनी तेच तितकंच आणि तेव्हाच दिलं पाहिजे असं घडत नाही. मुलाच्या लढिवाळपणाने आई त्याच्यावर प्रेम करते हे खरं, पण लाड कुठे किती आणि केव्हा करावे याचा विवेक ती सुटू देत नाही. देवही अगदी तसंच वागतो. या श्लोकात यज्ञरूपानी जे कर्तव्य प्रत्येक प्राणीमात्राला सृष्टीकर्त्यांनी लावून दिलंय, ते कर्तव्य जर तो करणार नाही तर त्याला कोणता दोष लागतो ते सांगितलंय. यज्ञरूपी कर्तव्यामुळे संतुष्ट झालेले देव आपल्याला इष्ट वस्तू देतात. अशा इष्ट गोष्टी प्राप्त झाल्यावर त्यातला काही भाग पुन्हा देवतांच्या उद्देशाने दिल्याशिवाय जो त्या वस्तूचा उपभोग घेतो तो चोर म्हणून ओळखला जातो. डॉक्टर पवी वर्तक सांगतात, देव याचा अर्थ इंद्रिय असाही आहे. इंद्रिय आपल्याला भोग देतात, हे विधान अगदी खरंय. या इंद्रियांशिवाय आपण भोग भोगू शकलो असतो का? हाताने उचलून घास तोंडात घालता आला नाही तर भोग मिळेल का? पायाने चालता येतं म्हणून फिरण्याचं सौख्य मिळतं. डोळ्यांनी बघितलं नाही तर वाचन, सृष्टी सौंदर्य इत्यादी भोग आपल्याला कसे मिळतील? कानच आपल्याला दिव्य संगीताचा अनुभव देतात. मग या इंद्रियांना आणि त्यातल्या देवतारूप शक्तींना आपण सांभाळायला नको का? ज्या देवदेवतांनी हे भोग आपल्याला दिलेत त्यांचं ऋण मान्य करून त्यांना अंशतः तरी ते भोग कृतज्ञतेच्या भावनेने आपण दिले पाहिजेत. आपण जे खातो पितो ते या निसर्ग देवतेने आपल्याला दिलेलं आहे, तेव्हा त्यातला काही भाग निसर्ग देवतेला द्यायला हवा. या निसर्ग देवतेचं प्रतीक म्हणजे अग्नी, म्हणून अग्नीला काहीतरी द्यावं तोच यज्ञ होय. लाकडावर पेटणाऱ्या अग्नीतच हे खाद्यपदार्थ अर्पण

ओंकार आयुर्वेद अमृत सरिता गीता या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. आजच्या भागात ऐकूया श्रीमद भगवद्गीतेच्या तिसऱ्या अध्यायातील 12वा श्लोक आणि त्याचं विवरण. विवरण लेखन केलं आहे मनीषा दातार यांनी. श्लोक गायन केलं आहे

करावे असं नाही. तोच अग्नी भुकेलेल्या प्राण्यांच्या पोटात वैश्वानर रूपानी असतोच. तो जठराग्नी तुम्ही तृप्त केलात की तुम्ही ऋणमुक्त झालात. तो जठराग्नी केवळ माणसातच असतो असं नाही, तर जगातल्या सगळ्या प्राण्यांच्या शरीरात तो असतोच. त्यांना काहीतरी द्यावं म्हणूनच आपल्या हिंदुस्थानात पूर्वी एक पद्धत होती. जेवायला बसायच्या पूर्वी घरातले सद्गृहस्थ दाराजवळ कोणी अतिथी आलाय का हे पाहत असे, अतिथीला भोजन देत असे आणि मग स्वतः जेवायला बसत असे. नर्मदा परिक्रमा करणाऱ्या लोकांना आजही हा अनुभव येतो. कितीही गरीब घरात तुम्ही गेलात तरी अतिथीला विनमुख परतावं लागत नाही. अतिथी म्हणजे माणूस, पण माणसाला दिलं की जबाबदारी संपत नाही. म्हणून पूर्वी काकबली दाराजवळ ठेवण्याची प्रथा होती. हा काकबली पशुपक्ष्यांचं पोट भरावं म्हणून असे. गोग्रास पशूंबद्दलची कृतज्ञताच दर्शवतो. जेवायला बसण्यापूर्वी चित्राहुती घालण्याची पद्धत होती. त्या घालताना चित्राय स्वाहा, चित्रगुप्ताय स्वाहा, यमाय स्वाहा, यमधर्माय स्वाहा, सर्व भूतेभ्याः स्वाहा असं म्हणत असत. यामागे आपण जे अन्न खात आहोत त्यातला काही भाग निसर्गाला आणि कीटकांना देणं हा परोपकाराचा आणि भूतदयेचा विचार होता. या श्लोकावर भाष्य करताना माऊली ज्ञानेश्वर आपल्याला सांगतात, वसंत ऋतूच्या आगमनाकाळी सगळी वनश्री ज्याप्रमाणे फलभार आणि सौंदर्यासह त्याची सेवा करते, त्याप्रमाणे सर्व सुखांसहित तुमची सेवा करण्यासाठी दैवच तुमचा शोध घेत तुमच्याकडे येईल. पण कधी ऐसे समस्त भोग भरित होवाल तुम्ही अनार्थ, जरी स्वधर्म निरत वर्ताल बापा. अशा रीतीने बाबांनो, जर तुम्ही स्वधर्माचं आचरण कराल तर सर्व भोगांनी संपन्न होऊन तुम्ही निरीच्छ व्हाल. स्वधर्म यज्ञांनी संतुष्ट झालेल्या देवतांनी दिलेल्या संपत्तीतून भोगातून ईश्वराला आनंद होईल असं वर्तन तुमच्याकडून घडायला हवं. म्हणजेच तुम्हाला मिळालेल्या मिळकतीतला योग्य भाग तुम्ही इतरांना द्यायला हवा. देवता पूजन, अन्नदान, गुरूंनी सांगितलेली उपासना, अतिथीला संतुष्ट करणं, समाज बांधवांना संतोष देणं, यापैकी काहीच न करता मिळालेल्या गोष्टींमुळे जर तुम्ही उन्मत्त व्हाल तर तुम्ही स्थेन ठराल, म्हणजेच चोर ठराल. एवढंच नाही तर मिळालेलं तुमच्या हातून निघून जाईल, मिळालेले भोगही तुम्हाला भोगता येणार नाही. मी शून्यातून विश्व उभं केलं, हे सर्व मी मिळवलं, अपार कष्ट केलेत तेव्हा हे वैभव दिसतंय असं जेव्हा एखादा म्हणतो तेव्हा त्यामध्ये समाजाचा, समाजातल्या किती ज्ञात अज्ञात घटकांचा सहभाग असतो हे तो विसरूनच जातो. हे विसरणं म्हणजे चौर्य. 11व्या श्लोकातल्या परस्परम भावयंतः यातल्या परस्पर शब्दावरून विशिष्ट क्रमच अभिप्रेत आहे असं दिसत नाही. इंद्र ही पर्जन्य देवता आहे. इंद्राला संतुष्ट करण्यासाठी, पर्जन्य प्राप्तीसाठी एखाद्याने यज्ञ केला तर त्या यज्ञाला लागणारी हरवी द्रव्य, फुलं, फळं, अन्न तत्पूर्वीच पर्जन्यापासून उत्पन्न झालेलं असतं. म्हणजेच यज्ञकर्त्यांनी यज्ञ करण्यापूर्वीच इंद्रांनी पर्जन्य रूपाने यज्ञकर्त्याला तोषवलेलं आहे. आपल्या नेहमीच्या व्यवहारात पाहिलं तर माता पिता अगोदर मुलांचं पालन पोषण करतात आणि नंतर वृद्धापकाळी त्यांनी आपली काळजी घ्यावी अशी अपेक्षा करतात. तर गुरु अगोदर विद्यादान करतो आणि नंतर गुरुदक्षिणेची अपेक्षा ठेवतो. थोडक्यात कोण अगोदर कर्तव्य करतो आणि कोण मागाहून त्या कर्तव्याची फेड करतो या संबंधीचा एकच नियम सांगता येत नाही. लक्षात ठेवायचं हे की उपकारकर्त्याच्या उपकाराची प्रत्युपकारानी जो फेड करत नाही तो चोर ठरतो. आजच्या संदर्भात हा श्लोक आपले डोळे उघडतो. भगवान श्रीकृष्ण माणूस निसर्गाकडून काय काय घेतो याची यादीच देतात. शुद्ध हवा, सूर्यप्रकाश, पाणी, अन्न या सगळ्या गोष्टी आपल्याला निसर्गाकडून मिळतात. आपण त्याचा उपभोग घेतो. बदल्यात आपण काय देतो? माणूस चोरासारखा फक्त चोरीच करतोय हेही भगवंत लक्षात आणून देतात. सतत फक्त घेणाऱ्या हातांनी आपण करत असलेल्या या चोरीची आपल्याला लाज वाटायला हवी, जबाबदारीचीही जाणीव व्हायला हवी. सतत फक्त घेणाऱ्या हातांनी आता देण्याचंही कार्य करायला हवं. त्याच्याच बदल्यात आपल्याला समाधान आणि परम आनंद परत मिळेल.

0: शकतो.
1: श्रोते हो, ओंकार आयुर्वेद अमृत सरिता गीता या कार्यक्रम मालिकेच्या आजच्या भागात आपण श्रीमद भगवद्गीतेच्या तिसऱ्या अध्यायातील 12वा श्लोक आणि त्याचं विवरण ऐकलं. विवरण लेखन केलं होतं मनीषा दातार यांनी. श्लोक गायन केलं होतं सुवर्णा देवधर यांनी. निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी. श्रोते हो, हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा. प्रसारण .pune@gmail.com या ईमेल ऍड्रेसवर, किंवा आपण आम्हाला पत्रही पाठवू शकता. केंद्र संचालक आकाशवाणी पुणे, शिवाजीनगर, पुणे 411005 या पत्त्यावर. पुन्हा भेटूया या कार्यक्रम मालिकेच्या उद्याच्या भागात.

0: श्रोते हो, ओंकार आयुर्वेद अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक होते डॉक्टर सत्यन गुजर यांचे ओंकार आयुर्वेद व्याधीमुक्त आनंदी जीवनासाठी.
1: कमी वजनाच्या अत्यंत लोकप्रिय देखण्या दागिन्यांसाठी खास दालन
0: जितेंद्र घोडके सराफ.
2: फोन नंबर आहे 8390212143 किंवा 9881211748.
0: जितेंद्र घोडके सराफ, बिझी लाईन बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे.
3: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक होते जितेंद्र घोडके सराफ. प्रेमात पडावे अशीच कलाकुसर.
4: श्रोते, विविध भारती सेवेचं हे पुणे केंद्र आहे. संध्याकाळचे 6:59 होत आहेत. यानंतर लगेचच 7:00 विशेष जयमाला हा कार्यक्रम आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून प्रसारित होतोय. आम्ही तो सहक्षेपित करीत आहोत.
5: इस कार्यक्रम के पहले भाग के प्रायोजक हैं देवदर्शन धूप, अगरबत्ती, धूप स्टिक्स, कोन्स एवं हवन सामग्री.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला लता मंगेशकर यांच्या स्वरात ही रचना होती ज्ञानेश्वरांची आणि संगीत होतं हृदयनाथ मंगेशकर यांचं. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात वाणी जयराम यांनी सहकारी यांच्या स्वरात संत नामदेव यांची रचना, संगीत वसंत देसाई यांचं.

0: यानंतरची गीतरचना थोड्याच वेळात, तत्पूर्वी ऐकूयात आमच्या एका कार्यक्रमाविषयी.
1: श्रोते हो, एका चुकीच्या निर्णयामुळे स्वप्नांची राख होऊ शकते, एका व्यसनामुळे कुटुंब उद्ध्वस्त होऊ शकतं आणि एका अंमली पदार्थामुळे आयुष्याचा मार्गच कायमचा बदलू शकतो. हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. आजची तरुणाई नेमकी कोणत्या धोक्याला सामोरी जात आहे, ड्रग्जचं वाढतं जाळं किती भयानक आहे, व्यसनाची सुरुवात कशी ओळखावी आणि व्यसन मुक्तीचा मार्ग कोणता, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी सहभागी होऊया मंगळवार दिनांक 23 जूनला हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणात. व्यसन मुक्ती आणि अंमली पदार्थ विरोधी जनजागृती या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत तज्ज्ञ डॉक्टर रोहन जहागीरदार. फोन नंबर आपले नेहमीचे 020-2553-1705 किंवा 6. व्यसन मुक्तीविषयी जाणून घेण्यासाठी नक्की सहभागी होऊया आपल्या आवडीच्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर.
0: श्रोते, आपण ऐकत आहात विविध भारती सेवेचं हे पुणे केंद्र, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. कार्यक्रमातलं यानंतरचं गीत एका व्यावसायिक विश्रांतीनंतर.
2: श्रोते हो, आपण ऐकत आहात पुणे पीपल्स बँक प्रस्तुत कार्यक्रम गजर हरी नामाचा.
3: पीपल्स बँक, आम्ही सतत बदलत आहोत, आधुनिक तंत्रज्ञान आणलं पण पारंपरिक जिव्हाळा मात्र तसाच आहे. नव्या पिढीला हव्या असलेल्या सर्व सुविधा देखील आम्ही देत आहोत. पुणे पीपल्स बँक, मल्टी स्टेट बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
4: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

श्रोतेव ही होती संत तुकारामांची रचना लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात. संगीत होतं श्रीनिवास खळे यांचं. यानंतर ऐकूयात आशा भोसले यांच्या मुख्य स्वरात संत ज्ञानेश्वरांची रचना. संगीत आहे वसंत देसाई यांचं.

0: यानंतरची गीतरचना थोड्याच वेळात, तत्पूर्वी ऐकूयात आमच्या एका कार्यक्रमाविषयी.
1: श्रोते हो, हिंदी चित्रपटांमध्ये स्थित्यंतर होत असताना सहाय्यक हास्य अभिनेत्यांऐवजी मुख्य नायकच अनेक चित्रपटातून विनोदी अभिनय करायला लागले. राज कपूर, शशी कपूर, शम्मी कपूर, रणधीर कपूर, किशोर कुमार, धर्मेंद्र, अमिताभ बच्चन, ऋषी कपूर, गोविंदा, संजय दत्त, चंकी पांडे, अमोल पालेकर, जावेद जाफरी, रितेश देशमुख, नाना पाटेकर, अनिल कपूर, विवेक ओबेरॉय, अजय देवगण, अक्षय कुमार, वरुण धवन, आमिर खान, शाहरुख खान, सलमान खान यासारख्या अनेक कलाकारांनी देखील विनोदी भूमिका साकारल्या. तेव्हा यावेळच्या हॅलो आपकी पसंत मध्ये बोलूया मुख्य नायकांनी केलेल्या विनोदी भूमिकांविषयी आणि

यांच्या चित्रपटातल्या हास्य प्रसंगांविषयी. ध्वनिमुद्रण होईल सोमवारी सकाळी 11 ते 11:30 या वेळेत, तर प्रसारण बुधवारी 12 ते 1 या दरम्यान. तेव्हा जरूर फोन करा 2553-1705 आणि 2553-1706 या क्रमांकावर. हॅलो आपकी पसंत या कार्यक्रमासाठी.

0: वटपौर्णिमा म्हटलं की आठवते ती सत्यवान सावित्रीची गोष्ट. वडाच्या ऑक्सिजन उत्सर्जनामुळं या झाडाचं निसर्गातलं महत्व आणि त्यासंबंधी जोडली गेलेली व्रतवैकल्य. मैत्रिणींनो, आजच्या काळात वडाला प्रदक्षिणा घालणं किंवा उपास धरणं कदाचित थोडं मागं पडेलही, पण आपल्या नवऱ्याची आणि दीर्घ संसार सहजीवनाची प्रार्थना मात्र प्रत्येक स्त्री नक्कीच करेल. यावेळच्या सखी संदेश कार्यक्रमाचा विषय आहे जोडी तुझी माझी. आपल्या सहजीवनाच्या आठवणी, किस्से, बिकट प्रसंग, कसोटी पाहणारे क्षण, तर काही मनमुराद हास्याचे क्षण, हे सारं आम्हाला ऐकायला आवडेल. सखी संदेश या कार्यक्रमात फोन करा. मंगळवारी अर्थात 23 जूनला सकाळी 11 वाजता. फोन नंबर नेहमीचेच 020-2553-1705 आणि 2553-1706. जोडी तुझी माझी जरूर फोन करा मंगळवारी 23 जूनला सकाळी 11 वाजता.
1: नाते जुळले मनाशी मनाते.
2: श्रोते हो, आपण ऐकत आहात पुणे पीपल्स बँक प्रस्तुत कार्यक्रम गजर हरी नामाचा.
3: पीपल्स बँक, आम्ही सतत बदलत आहोत, आधुनिक तंत्रज्ञान आणलं, पण पारंपरिक जिव्हाळा मात्र तसाच आहे. नव्या पिढीला हव्या असलेल्या सर्व सुविधा देखील आम्ही देत आहोत. पुणे पीपल्स बँक, मल्टी स्टेट बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.

0: रमेश डाईंग, सर्व प्रकारच्या ब्रँडेड रेनकोट, छत्री, जॅकेट साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईंग। आजच जवळच्या शाखेस भेट द्या।
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।

श्रुतवही होती संत तुकारामांची रचना, लता मंगेशकर यांच्या स्वरात, संगीत होतं श्रीनिवास खळे यांचं. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात संत ज्ञानेश्वरांची रचना, संगीत हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

0: चित्रलोक कार्यक्रम जारी रहेगा इस अंतराल के बाद।
1: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा आय केअर सहंज धारा। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर, मिशन हेल्दी आईज।
2: दररोज संध्याकाळी 6:15 जरूर ऐका सुमधुर गीतांचा कार्यक्रम। डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली, प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक। आरोग्यम नमोस्तुते। सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार।
3: पुणे पीपल्स बँक प्रस्तुत गजर हरिनामाचा दररोज संध्याकाळी 7:30 ते 8 जरूर ऐका। प्रायोजक पुणे पीपल्स बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ।

0: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत। इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।
1: दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल। प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार। दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम बेला के फूल। आणि या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ।

0: ना पूछा। दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी। या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल, किडनी तुमची काळजी आमची।
1: श्रोते हो, दररोज सकाळी 9:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर मर्मबंधातली ठेव ही। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर मिशन हेल्दी आईज।
2: रोज सकाळी 11 ते 12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती। प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून, परंपरा तीच, रूप नवे,

0: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5 वाजता जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल, असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी. श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 वाजता जरूर ऐका कार्यक्रम पुना आय केअर सांज धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुना आय केअर मिशन हेल्दी आईज.
1: दररोज संध्याकाळी 6:15 वाजता जरूर ऐका सुमधुर गीतांचा कार्यक्रम डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
2: पुणे पीपल्स बँक प्रस्तुत गजर हरिनामाचा दररोज संध्याकाळी 7:30 ते 8 जरूर ऐका. प्रायोजक पुणे पीपल्स बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.

0: श्रोते हो, रोज संध्याकाळी 7:15 जरूर ऐका कार्यक्रम ओंकार आयुर्वेद अमृत सरिता गीता। या कार्यक्रमाचे प्रायोजक डॉक्टर सत्यन गुजर यांचे ओंकार आयुर्वेद व्याधीमुक्त आनंदी जीवनासाठी।
1: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ, प्रेमात पडावे अशीच कलाकुसर।
2: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत। इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।
3: दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम। डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल, प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार।

दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल. प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.

0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. तुम्ही आमचं प्रसारण न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर देखील ऐकू शकता जगात सर्वत्र. श्रोते, रात्रीचे 11:17 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत
1: डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे.

0: सिद्धिविनायक क्लिनिक, आरोग्यम नमोस्तुते, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार. या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ,
1: श्रोतेहो. जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांच्या या कार्यक्रमात मी विक्रम शिंदे आमच्या सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात लव्ह मॅरेज चित्रपटासाठी हसरत जयपूर यांची गीतरचना. शंकर जयकिशन यांच्या संगीत निर्देशनात गायलंय लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांनी.

0: श्रोते आपण ऐकत आहात पुणे विद्यभारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनेल, आणि कार्यक्रम ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे बेलाखे फूल. आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे सिद्धिविनायक क्लिनिक बेलाखे फूल.
1: गुडघेदुखीसाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59.
2: श्री गजांत लक्ष्मी अंगठी तुम्हाला मिळू शकते, त्यामुळे त्वरा करा. आपल्या परिवाराच्या सुख समृद्धीसाठी ही अंगठी तुम्ही जरूर वापराच. या अंगठ्या मिळण्याचे ठिकाण जितेंद्र घोडके सराफ, बिझी लँड बिल्डिंग, विश्रामबाग वाड्याजवळ, चितळी बंधूंच्या मागच्या लेन मध्ये.

0: रमेश डाईंग, सर्व प्रकारच्या ब्रँडेड रेनकोट, छत्री, जॅकेट साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईंग, आजच जवळच्या शाखेस भेट द्या.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

0: श्रोते हो, हे होतं पेईंग गेस्ट या चित्रपटातलं लता मंगेशकर यांच्या आवाजातलं गीत. एस डी बर्मन यांची ही गीतरचना. मजरू सुलतानपुरी यांची गीतरचना, एस डी बर्मन यांचं संगीत. आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे, सिद्धिविनायक क्लिनिक, बेला के फूल.
1: मणके दुखीसाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59.
2: श्री गजानत लक्ष्मी अंगठी तुम्हाला मिळू शकते, त्यामुळे त्वरा करा. आपल्या परिवाराच्या सुख समृद्धीसाठी ही अंगठी तुम्ही जरूर वापराच. या अंगठ्या मिळण्याचे ठिकाण जितेंद्र घोडके सराफ, बिझी लँड बिल्डिंग, विश्रामबाग वाड्याजवळ, चितळी बंधूंच्या मागच्या लेन मध्ये.

0: श्रुती व हेवत अनळे या चित्रपटातलं लता मंगेशकर आणि मुकेश यांच्या मुख्य स्वरातलं गीत. हसरत जयपूर यांची ही गीतरचना होती आणि संगीत होता शंकर जयकिशन यांचं. आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे सिद्धिविनायक क्लिनिक बेला के फूल.
1: सांधेदुखीसाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या, 100% खात्रीशीर आणि

0: चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. स्वतःचा घर म्हणजे आपुलकी, आधार आणि आपलं स्वप्न.
1: जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे घेऊन आली आहे गृह कर्जाची खास योजना.
0: फक्त 7.75% व्याजदरापासून तेही 3 कोटी रुपयांपर्यंत.
1: तसंच तुमच्या वेगवान स्वप्नाला आता जनता बँकेचं पाठबळ.
0: चारचाकी वाहनासाठी कर्ज फक्त 8.40%
1: तर दुचाकीसाठी फक्त 10% व्याजदरापासून.
0: आमच्या सर्व कर्ज योजनांमध्ये कमीत कमी व्याजदर, कमीत कमी कागदपत्र, कमीत कमी प्रोसेसिंग फी, त्वरित मंजुरी आणि गतिमान वितरण.
1: आजच आपलं स्वतःचं घर आणि वाहन घेण्याचं स्वप्न साकार करा. जनता सहकारी बँक लिमिटेड.
2: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येताय आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
3: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे खोरे दालन. पुन्हा गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
2: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सरस्वती सदन, अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.
4: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
5: कार्यक्रमात यानंतर ऐकूया साहिर लुधियानवी यांची गीतरचना, संगीत एस डी वर्मन यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर, हेमंत कुमार यांचा. चित्रपट जाल

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे, सिद्धिविनायक क्लिनिक, बेला के फूल।
1: पॅरालिसिस साठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या। 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत। संपर्क 95 95 24 25 59।

0: श्री गजानत लक्ष्मी अंगठी तुम्हाला मिळू शकते, त्यामुळे त्वरा करा. आपल्या परिवाराच्या सुख समृद्धीसाठी ही अंगठी तुम्ही जरूर वापराच. या अंगठ्या मिळण्याचे ठिकाण जितेंद्र घोडके सराफ, बिझी लँड बिल्डिंग, विश्रामबाग वाड्याजवळ, चितळी बंधूंच्या मागच्या लेन मध्ये.
1: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येत आहे आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
2: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे कोरे दालन, पुन्हा गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
1: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

श्रोते हो, हे होतं मिस मेरी या चित्रपटासाठी लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांच्या स्वरातलं गीत. राजेंद्र कृष्ण यांचं रचना होती.

0: रमेश डाईन, सर्व प्रकारच्या ब्रँडेड रेनकोट, छत्री, जॅकेट साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईन। आजच जवळच्या शाखेस भेट द्या।
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।

0: श्रोते या गीता ब्रदर्स डॉक्टर परीक्षित फिगडे सिद्धिविनय क्लिनिक बेला के फूल हा कार्यक्रम आम्ही आता इथंच समाप्त करत आहोत.
1: डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल या कार्यक्रमाचे प्रायोजक होते डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार. या कार्यक्रमाचे सहप्रायोजक जितेंद्र घोडके सराफ.

आकाशवाणीच्या विविध भारती सेवेचं हे पुणे केंद्र आहे. रात्रीचे 11:30 वाजलेत. आमचे आजचे कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. मी विक्रम शिंदे आता आपली रजा घेतो. 101 मेगाहर्ट्सवर पुन्हा आपली भेट उद्या 5:50 वाजून शुभरात्री. जय हिंद.